311.5 मीटर्स अर्थात 963 किलो हर्ट्सवर, तसंच FM 102.1 मेगा हर्ट्सवर आणि मोबाईल ॲप न्यूज ऑन एअरवर आकाशवाणीचं हे सुवर्णमहोत्सवी जळगाव केंद्र आहे. श्रोते हो, आज मंगळवार भारतीय सौर दिनांक 23 वैशाख शके 1948 अर्थात 12 मे 2026 सकाळचे 5:57 होत आहेत. आमच्या आजच्या प्रातःकालीन प्रसारण सभेला मंगलवाद्यानं प्रारंभ करीत आहोत.

आकाशवाणीचं हे सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्र आहे. सकाळचे 6 वाजतायत. हिंदीतून बातम्या आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

आराधना भक्ती संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर गायक कलाकार आहेत प्रल्हाद शिंदे आणि सहकारी.

आराधना भक्ती संगीताच्या कार्यक्रमात यानंतर अरविंद आगाशे यांची भक्तिरचना स्वप्नील बांदोडकर यांच्या स्वरात, संगीत आशिष मुजुमदार यांचं आहे.

नरेंद्र चंचल आणि सहकाऱ्यांनी गायलेली हिंदी भक्तिरचना आपण ऐकलीत. आराधना भक्ती संगीताच्या कार्यक्रमाची सांगता करीत आहोत देशभक्तीपर रचनेने.

आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. आता सकाळचे 6:35 होत आहेत. श्रोतेहो, आता जाणून घ्या कार्यक्रमांची रूपरेषा. 6:40 कृषीवाणी या कार्यक्रमात फळबागेतील मातीचा नमुना घेण्याची पद्धत याविषयीची माहिती वाचक स्वर किशोरी वाघुळदे यांचं सादर करते आहेत ज्ञानेश्वर बोबडे. सकाळी 6:45 आणि 2:05 आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात हातापायाला मुंग्या येणं कारणं आणि उपाय या माहितीचा भाग चौथा आपण ऐकाल. तज्ज्ञ आहेत डॉक्टर उत्कर्ष शहा. त्यानंतर 6:50 आणि 2:10 परिसर या कार्यक्रमात वर्षा जलसंचयन आणि भूजल पुनर्भरण या माहितीचा भाग चौथा आपण ऐकाल. आणि ही माहिती दिली आहे डॉक्टर गजानन खडसे यांनी. हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. सकाळी 6:55 संस्कृतमधून बातम्या दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू. सकाळी 7 प्रायोजित कार्यक्रम थँक यू डॉक्टर 7:05 अवतीभवती. 7:25 महाराष्ट्र शासनाचा प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. सकाळी 7:40 प्रायोजित कार्यक्रम डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली सुमधुर मराठी गीतांचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. सकाळी 8:40 लखलख चंदेरी हिंदी चित्रपट संगीत आपण ऐकाल.

समूह स्वरातील या देशभक्तीपर रचनेबरोबरच आराधना हा भक्तिसंगीताचा कार्यक्रम संपला. कार्यक्रम आकाशवाणीच्या सुवर्णमहोत्सवी जळगाव केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

लख लख चंदेरी हिंदी चित्रपट संगीत सकाळी 8:40 सकाळी 9:30 लेण्या संस्कृतीचं या कार्यक्रमात धनश्री जोशी यांचं भारूड गायन, रचना आहे संत एकनाथ महाराज यांची आणि ढोलकी साथ दर्शन गुजराती यांची आहे. 9:45 लोकसंगीत. सकाळी 10 आपली आवड श्रोत्यांच्या मनपसंत मराठी गीतांचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. 11:05 गातार हे मेरा दिल, निवेदन विजया पंडित नाटकर यांचं. 11:30 सुगम संगीत. दुपारी 12 आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम आपण ऐकू शकाल. 12 वनिता मंडळ या कार्यक्रमात सुरुवातीला कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात आणि त्यानंतर आरोग्य दर्पणमध्ये रुग्णसेवेचा अनुभव याविषयी परिचारिका उमा कानेटकर यांची मुलाखत. 1:40 धुळे जिल्ह्याचं वार्तापत्र. 1:45 भावधारा. 1:55 ऐसी अक्षरे रसिके. दुपारी 2:30 नादब्रह्म या कार्यक्रमात कल्याणी जोगळेकर यांचं गायन राग मुलतानी आणि 5:02 नादब्रह्म याच कार्यक्रमात पंडित राजेंद्र भावे यांचं सतारवादन राग पटदीप आपण ऐकाल. 5:30 युववाणी. 6:30 अमृत कलश या कार्यक्रमात रेडक्रॉस दिनाच्या अनुषंगानं डॉक्टर शंतनू गोखले यांची मुलाखत. 7:30 शेतशिवार या कार्यक्रमात जमिनीच्या आरोग्यासाठी माती परीक्षण या विषयावर कृषी विज्ञान केंद्र ममुराबाद इथले डॉक्टर शरद जाधव विषय विशेषज्ञ कृषीविद्या यांची किशोरी वाघुळदे यांनी घेतलेली मुलाखत. निवेदन किशोरी वाघुळदे यांचं, सादर करते ज्ञानेश्वर बोबडे. 8:15 लोकसंगीत. 9:15 स्पॉटलाईट. 9:00

0: 30 मिनिटांनी मनी टॉक, 9:45 मिनिटांनी मंथन, 10 वाजता नादब्रह्म या कार्यक्रमात मिलिंद चित्ते यांचं गायन राग जोग आपण ऐकाल. 10:30 वाजता नभोनाट्य आपण ऐकू शकाल. कार्यक्रमांची रूपरेषा आपण ऐकलीत. आकाशवाणीच्या सुवर्णमहोत्सवी जळगाव केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. आता 6:40 होत आहेत. प्रसारित करीत आहोत कृषीवाणी या कार्यक्रमात फळबागेतील मातीचा नमुना घेण्याची पद्धत याविषयीची माहिती. वाचक स्वर किशोरी वाघुदे यांचा, सादर करते आहेत ज्ञानेश्वर बोबडे.
1: फळबागेतील मातीचा नमुना घेण्याची पद्धत. शेतकरी बंधूंनो, फळांचं उत्पादन देत असलेल्या उभ्या फळबागेतून प्रातिनिधिक स्वरूपात मातीचा नमुना घेण्याची पद्धत काही प्रमाणात इतर हंगामी पिकांसाठी असलेल्या प्रातिनिधिक नमुना घेण्याच्या पद्धतीसारखी जरी वाटत असली तरी ती त्या पद्धतीपेक्षा तत्वत वेगळी आहे. उभ्या फळबागेतील मातीचा नमुना घेताना त्याची पद्धत अचूक असावी, अन्यथा माती परीक्षण अहवाल चुकीचा येऊ शकतो. त्यासाठी शेताची विभागणी करावी. सर्वप्रथम जमिनीचा रंग, चढ उतार, खोली या बाबींमधील फरक लक्षात घ्यावा. त्यानुसार सारखे गुणधर्म असलेल्या शेतांचे निरनिराळे विभाग पाडावेत. एकसारखे गुणधर्म असलेल्या शेताच्या भागाला एक स्वतंत्र शेत गृहीत धरून या भागातून मातीचा प्रातिनिधिक नमुना घ्यावा. उभ्या फळबागेतून मातीचा प्रातिनिधिक नमुना घेण्यासाठी तो विशिष्ट पद्धतीनं झाडांची निवड करून त्या झाडाखालून मातीचा नमुना काढावा लागतो. त्यासाठी कोणती आणि किती झाडं मातीचा नमुना घेण्यासाठी निवडायची आहेत हे ठरवण्याची एक शास्त्रोक्त पद्धत आहे. सर्वप्रथम एकसारखे गुणधर्म असलेल्या जमिनीतील एकूण झाडांची संख्या मोजून घ्यावी. एकूण झाडांपैकी 2% झाडांची निवड नमुना घेण्यासाठी करावी. समजा एखाद्या फळबागेमध्ये एकूण 400 फळझाडं जर असतील तर या 400 झाडांच्या 2% म्हणजे 8 झाडांची निवड मातीचा नमुना घेण्यासाठी करावी. ही झाडं निवडताना फळबागेच्या क्षेत्रानुसार नागमोडी पद्धतीनं जाऊन रॅन्डम पद्धतीनं 8 झाडं निवडावीत. निवड केलेल्या फळझाडाखालील मातीचा नमुना काढावा. जमिनीतून अन्नद्रव्यांची उचल करून ती झाडांना पुरवणारी 80% अन्नद्रव्य शोषक मुळे ही सगळ्याच बहुवर्षायू फळपिकांच्या बाबतीमध्ये जमिनीत वरच्या 30 सेंटीमीटर खोलीपर्यंत असतात. या खोलीच्या भागाला मूळ परिवेश म्हणजेच हायझोस्फिअर असं म्हटलं जातं. याच भागातली माती आपल्याला तपासणीसाठी घ्यायची आहे. फळझाडांची अन्न शोषक मुळं ही फळझाडांच्या बाह्य परिघापर्यंत पसरलेली असतात. बाह्य परिघाचा प्रदेश म्हणजे सूर्य डोक्यावर असताना झाडाची सावली ज्या भागामध्ये पडते ती जागा. म्हणून झाडांच्या बुंध्यापासून 2 ते 3 फूट जागा सोडून डोक्याची सावली पडणाऱ्या परिघापर्यंतच्या गोल पट्ट्यातूनच मातीचा नमुना घेण्याची जागा ठरवावी. त्यासाठी एका झाडाखाली पूर्व दिशेला 1 आणि पश्चिम दिशेला 1 अशा 2 जागा खड्डे खोदण्यासाठी निवडाव्यात. या जमिनीच्या पृष्ठभागावरचा काडी कचरा दगड हे हातानं बाजूला करावं आणि तिथं 30 सेंटीमीटर खोल खड्डा कुदळीनं खणावा. त्यासाठी खड्डा रिकामा करून त्या खड्ड्याच्या कडेची 2 ते 3 सेंटीमीटर जाडीची मातीची चकती किंवा खाप स्वच्छ खुरप्याच्या किंवा टोकदार लाकडी काठीच्या साह्यानं वरपासून तळापर्यंत खरवडून घ्यावी. या खड्ड्यातून सर्वसाधारणपणे 1/2 ते 1 किलो मातीचा नमुना घ्यावा. अशा रीतीनं फळबागेतील निवड केलेल्या सगळ्या फळझाडांच्या खाली खड्डे खणून किंवा आगरच्या साह्यानं सगळ्या खड्ड्यांमधली माती घेऊन ती घमेल्यामध्ये चांगली एकत्र करावी. ही माती गोणपाटावर चांगली एकत्र मिसळून घ्यावी आणि त्यामधून काडी कचरा दगड गोटे हे काढून टाकावेत. गोणपाटावर मातीला गोलाकार पसरून घ्यावं. बोटाने या ढिगाचे 4 समान भाग करावेत. या समान 4 भागांमधून समोरासमोरील 2 भाग काढून टाकावेत. उरलेले 2 भाग पुन्हा एकत्र मिसळून त्याचे 4 भाग करून परत 2 भाग काढून टाकावेत. याप्रमाणे अंदाजे 1/2 किलो माती शिल्लक राहील तोपर्यंत ही क्रिया करावी. माती ओली जर असली तर ती सावलीत वाळवून घ्यावी. ही वाळवलेली 1/2 किलो माती म्हणजेच प्रयोगशाळेत पाठवण्यासाठी तयार असलेला मातीचा प्रातिनिधिक नमुना आहे. हा नमुना स्वच्छ कापडी पिशवीमध्ये भरावा. या मातीच्या नमुन्यासोबत आपलं नाव, पत्ता, भ्रमणध्वनी क्रमांक, शेताचं ठिकाण, गट क्रमांक, फळपिकाचं नाव, नमुना घेतल्याची तारीख आणि तपासणी करायचे गुणधर्म या माहितीसह तपासणीसाठी प्रयोगशाळेमध्ये द्यावेत. शेतकरी बंधूंनो, उभ्या फळबागेतील मातीचा नमुना घेण्याचा कालावधी विचारात घेणं सुद्धा महत्वाचं आहे. शक्यतो फळपिकाच्या काढणीनंतर जमिनीमध्ये ओलावा नसताना तसंच पाण्याचा ताण देणं आवश्यक असलेल्या फळपिकासाठी पाण्याचा ताण सोडण्याआधी आणि शेणखत तसंच रासायनिक खत टाकण्याआधी फळबागेतील

0: मातीचा नमुना घ्यावा. माती परीक्षण अहवालाची वैधता साधारणत 2 ते 3 वर्षांपर्यंत असते, म्हणून फळबागांसाठी किमान दर 3 वर्षांनी माती परीक्षण करणं हे आवश्यक आहे.
1: कृषीवाणी या कार्यक्रमात फळबागेतील मातीचा नमुना घेण्याची पद्धत याविषयीची माहिती आत्ताच आपण ऐकलीत. वाचक सुरता किशोरी वाघुडे यांचा, सादर करते होते ज्ञानेश्वर बोबडे. आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. सकाळचे 6:45 होत आहेत. सुरुवातीला आरोग्यम धनसंपदा आणि त्यानंतर 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आणि त्यानंतर 6:55 संस्कृतमधून बातम्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. सुरुवातीला आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

0: श्रोते हो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात मी वैदेही चौरे आपणा सर्वांचं स्वागत करते. श्रोते हो, आज आपण हातापायाला मुंग्या येणे, कारणे आणि उपचार याविषयी माहिती जाणून घेणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत सुप्रसिद्ध जनरल अँड क्रिटिकल केअर फिजिशियन आणि डायबेटोलॉजिस्ट डॉक्टर उत्कर्ष शाह. नमस्कार डॉक्टर.
1: नमस्कार
0: डॉक्टर. आजच्या भागात आमच्या श्रोत्यांना सांगाल की उपचार पद्धतीमध्ये आपण म्हणालात की फिजिओथेरपीचा पण रोल महत्वाचा असतो, तर फिजिओथेरपीचा रोल कुठल्या प्रकारच्या हातापायाला मुंग्या येण्यामध्ये महत्वाचा असतो आणि ती किती कालावधी करता फिजिओथेरपी घेण्यात यावी, काय सांगाल?
1: तर शियाटिका सर्वांनी ऐकलं असेल की सडनली कमरेपासून खालपर्यंत एकदम सिव्हिअर पेन होतं मागच्या साईडनं, तर असं एका साईडलाच होत असेल तर तेव्हा शियाटिका किंवा लंबर स्पॉन्डिलॉसिसचे चान्सेस जास्त असतात. सिमिलरली सर्वायकल स्पॉन्डिलॉसिसमध्ये तुम्हाला एका हातालाच मुंग्या येणार किंवा एका हाताचं ग्रीप कमी होणार, तुम्हाला एका हाताने वस्तू पकडता येणार नाही, तर हे सर्व कारण असतात सर्वायकल स्पॉन्डिलॉसिसचे. तर त्याच्यामध्ये तुम्ही बेसिकली डिस्क जी असते दोन व्हर्टिब्राच्या मध्ये, तर डिस्क थोडी सरकलेली असते त्याच्यामुळे हे प्रॉब्लेम होतो. तर फिजिओथेरपीने नेक मसल स्ट्रॉंग होतात, स्पाइन मसल स्ट्रॉंग होतात आणि मग हळूहळू बॉडी त्या डिस्कला हँडल करते. तर हे फिजिओथेरपी तुम्हाला कमीत कमी 2 ते 3 महिने कंटिन्यू करावी लागते, त्याने मग हळूहळू तुमचा पेन कमी होतो, मेडिसिनचे रिक्वायरमेंट कमी होतो आणि हा प्रॉब्लेम भरपूर वेळेला कम्प्लिटली सॉल्व्ह होतो.
0: त्यानंतर हातापायाला मुंग्या येणं हे किती घातक ठरू शकतं?
1: काही काही कारण असतात, जसं सडनली कधी कधी स्ट्रोक मध्ये पण असं असतं, स्ट्रोक म्हणजे पॅरालिसिस, कधी कधी ब्रेन मध्ये कुठल्या एका भागाला ब्लड फ्लो कमी गेलं तर सडनली एका हातापायाला मुंग्या येऊ शकते, एका हातापायाचं ग्रीप कम्प्लिटली जाऊ शकते. त्याच्या व्यतिरिक्त वेगळे पण काही सिम्पटम्स असतात, जसं स्लरिंग होणं म्हणजे बोलण्यात लडखडात येणं किंवा एकदम सडनली बेडवर तर मला उठता आलं नाही किंवा मग

0: तर सडनली एका हातापायाला मुंग्या येऊ शकते, एका हातापायाचं ग्रीप कम्प्लिटली जाऊ शकते. त्याच्या व्यतिरिक्त वेगळे पण काही सिम्पटम्स असतात, जसं स्लरिंग होणं, म्हणजे बोलण्यात लडखडात येणं, किंवा एकदम सडनली बेडवर तर मला उठता आलं नाही, किंवा मग माझं सेन्सोरियम थोडंसं डिसबॅलन्स झालं. तर अशा वेळेला इमिजिएटली आपल्याला लोकल फिजिशियनला कन्सल्ट करून आपल्याला स्ट्रोक करता पण इव्हॅल्युएट करावं लागेल.
1: डॉक्टर, आता हातापायाला मुंग्या येणं यावर जे जे वेगवेगळे प्रकार आपण सांगितलेत, म्हणजे बी12ची कमतरता, थायरॉइड, डायबिटीज आणि स्पॉन्डिलोसिस, तर या सगळ्या गोष्टींमध्ये एकदा उपचार झाल्यानंतर काय काळजी घ्यावी लागते?
0: तुम्हाला जर माहिती पडलं की तुमचं व्हिटॅमिन बी12 डेफिशियन्सी आहे, त्याच्यामुळे तुम्हाला न्यूरोपॅथी होत आहे, तर त्याचं मिनिंग की एकदा जर तुम्हाला बी12 कमी झालं असेल, तुम्ही व्हेजिटेरियन्समध्ये खूप कॉमन असतं व्हिटॅमिन बी12 डेफिशियन्सी. व्हेजिटेरियन डाएटमध्ये फक्त दहीमध्ये थोडंसं बी12 असतं आणि मिल्कमध्ये थोडंसं बी12 असतं, बाकी व्हेजिटेरियन फूडमध्ये तेवढं बी12 नसतं. तर एकदा जर तुम्हाला डेफिशियन्सी असेल बी12नी, तर तुम्ही एकदा जर बी12चं ट्रीटमेंट घेतलं तर त्याचं मिनिंग हे नाही की पूर्ण आयुष्यभर तुमचं बी12 नॉर्मलच राहील. बी12चं स्टोअर बॉडीमध्ये 6 ते 8 महिन्याच राहतं, लिव्हरमध्ये स्टोअर राहतं. तर तुम्हाला प्रत्येक 5 ते 6 मंथ्स नंतर बी12चे इंजेक्शन्स परत परत रिपीट घ्यायला पाहिजे कंटिन्युअसली फॉर दी एंटायर लाईफ. बिकॉज एकदा जर डेफिशियन्सी असेल तर तुम्हाला टेंडन्सी आहे, तर बी12 खूपच सेफ मल्टीव्हिटॅमिन आहे, वॉटर सॉल्युबल व्हिटॅमिन आहे, त्याची कधी टॉक्सिसिटी होत नाही. तर बी12 रिप्लेसमेंट मधून मधून इधर चेक करून घ्यायला पाहिजे किंवा तुम्ही डायरेक्टली घेऊ शकता.
1: आणि थायरॉइड आणि डायबिटीज मध्ये
0: थायरॉइडचं औषध घेत असेल तर आयडियली एव्हरी 3 ते 6 मंथ्स तुम्ही थायरॉइडचं एक टेस्ट करायला पाहिजे, TSH आपण सांगतो, TSH फ्री T4, हे टेस्ट करायला पाहिजे आणि बघायला पाहिजे की तुमचं थायरॉइड कंट्रोलमध्ये आहे का. जर तुमचं थायरॉइड कंट्रोलमध्ये असेल तर तुम्हाला थायरॉइडमुळे होणारे न्यूरोपॅथीचे चान्सेस कमी राहतात आणि ते तुम्ही अवॉइड करू शकतो. डायबिटीजमध्ये तुमचं डायबिटीज खूप कंट्रोल असायला पाहिजे, HbA1c तुमचं 6.5 जवळपास असायला पाहिजे. डायबिटीज कंट्रोल हा खूप मोठा इम्पॉर्टंट फॅक्टर आहे. डायबिटीज ज्या हिशोबाने वाढते खूप लोकांना होत आहे, अनकंट्रोल ठेवल्यामुळे त्यांना न्यूरोपॅथीचे पण चान्सेस खूप जास्त येतात.
1: आणि स्पॉन्डिलोसिसमध्ये काय काळजी घेऊ शकतो डॉक्टर?
0: पोश्चर करेक्शन हा मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर आहे. रात्री झोपताना तुमचं स्पाईन, जर तुम्ही फ्लॅट झोपत असाल तर आयडियली एकदम पातळ पिलो घ्यायला पाहिजे, किंवा तुम्ही एका कुशीवर झोपत असेल तर थोडंसं थिकनेस अप्रोप्रिएट असायला पाहिजे की सर्वायकल स्पाईन तुमची स्ट्रेट असायला पाहिजे. त्याच्यानंतर झोपताना जर तुम्हाला लंबर स्पॉन्डिलोसिसचा त्रास असेल तर दोन्ही पायांमध्ये एक पिलो ठेवा, त्याच्यामुळे तुमचं लंबर स्पाईन पण झोपताना सरळ राहील जर तुम्ही एका कुशीवर झोपत असाल तर. त्याच्यानंतर जर फोनवर बसत असाल किंवा खूप कम्प्युटरवर काम करत असाल तर आयडियली अर्गोनॉमिक चेअर्स तुम्ही वापरा. अर्गोनॉमिक चेअर्स मध्ये इन्व्हेस्ट करणं हे खूप चांगलं आहे, बिकॉज पोश्चर करेक्शन तुमचं बरोबर राहिलं तर तुम्हाला स्पाईनमुळे होणारे प्रॉब्लेम्स थोडे कमी राहतील.
1: डॉक्टर उत्कर्ष शहा, आपण इथे आलात आणि हातापायाला मुंग्या येणे कारणे आणि उपचार या विषयावर सविस्तर अशी माहिती आमच्या सर्व श्रोत्यांना दिली. आकाशवाणीतर्फे मी आपले आभारी आहे. धन्यवाद. नमस्कार. श्रोते हो, हातापायाला मुंग्या येणे कारणे आणि उपचार या विषयावर सुप्रसिद्ध जनरल अँड क्रिटिकल केअर फिजिशियन आणि डायबेटोलॉजिस्ट डॉक्टर उत्कर्ष शहा यांची वैदेही चौरे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात. पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरसपुरे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.

0: ஒரே சார்.
1: श्रोते हो नमस्कार. परिसर या कार्यक्रमात आपल्या सर्व श्रोत्यांचं मी श्यामली राऊत मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो सादर करतोय वर्षा जल संचयन म्हणजेच रेन वॉटर हार्वेस्टिंग आणि भूजल पुनर्भरण याविषयीची माहिती. आणि या संदर्भात आपल्याला मार्गदर्शन करतील नीरी नागपूर येथे मुख्य वैज्ञानिक म्हणून कार्यरत असलेले डॉक्टर गजानन खडसे. या मुलाखतीचा भाग चौथा आज आपण ऐकूयात. सर नमस्कार.
2: नमस्कार.
1: अशा कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत आहे.
2: धन्यवाद.
1: सर, वर्षा जल संचयन करण्यासाठी लोकसहभाग कसा महत्वाचा आहे आणि तो कसा वाढवता येईल?
2: यामध्ये लोकसहभाग वाढविण्यासाठी आपल्याला विविध उपाय करावे लागतील. जसे जनजागृती आणि शिक्षा, ज्याला आपण अवेअरनेस आणि एज्युकेशन असे म्हणत असतो, यासाठी शाळा कॉलेज तसेच ग्रामीण व शहरी भागात व्यापक मोहीम राबवावी लागेल. नंतर आर्थिक प्रोत्साहन, कर सवलत किंवा अनुदाने, ज्याला आपण सबसिडी म्हणतो, त्याची सुद्धा आपल्याला प्रावधान करावे लागेल. नंतर ग्रामपंचायत व स्थानिक स्वराज्य संस्था, ज्याला यांचा सहभाग वाढवावा लागेल. नंतर तांत्रिक

0: सहाय्य आणि सुविधा उपलब्ध करून द्याव्या लागेल, जेणेकरून लोकांना वापरण्यास सोपी जाईल. जल जागरूकता मोहीम अशा अनेक गोष्टींचा समावेश करून आपल्याला वर्षा जल संचयनासाठी लोकसहभाग वाढवता येऊ शकतो.
1: सर, वर्षा जल संचयन आणि भूजल पुनर्भरण याकरिता कोणते सरकारी उपक्रम आहेत?
0: जलसंधारणाला चालना देण्यासाठी केंद्र सरकारद्वारे जल शक्ती अभियान, ज्याला आपण कॅच द रेन, ही मिशन 29 मार्च 2022 रोजी देशात सुरू झाली. यामध्ये देशातील सर्व जिल्ह्यांमध्ये जल संधारण आणि पावसाचे पाणी साठवण्यासाठी सुरू करण्यात आलेले आहे. नंतर राष्ट्रीय धोरण, राष्ट्रीय जल धोरण, जेथे जलसंधारण आणि पावसाच्या पाण्याच्या संचयनाचे समर्थन करते. त्याचप्रमाणे अटल मिशन फॉर रिज्युविनेशन अँड अर्बन ट्रान्सफॉर्मेशन, ज्याला आपण अमृत मिशन असे म्हणत असतो, तसेच अटल भूजल योजना, हे देखील पावसाच्या पाण्याच्या साठवणीवर लक्ष केंद्रित करत असते. अशा विविध योजना भारत सरकार वर्षा जल संचयनाकरिता राबवित आहे.
1: सर, महाराष्ट्रात भूजल पुनर्भरण वाढवण्यासाठी कोणते असे उपक्रम आहेत जे राबवले जातात?
0: मुख्यमंत्री ग्राम समृद्धी अभियान, तसेच मृद व जलसंधारण विभागामार्फत रिचार्ज पीठ, ज्याला आपण शोष खड्डे असे म्हणत असतो, याची निर्मिती केली जाते. तसेच लोकसहभागातून नदी तसेच नाले यांचे पुनरुज्जीवन करणे, तसेच खडकाळ जमिनीत वॉटर प्रूफिंग करून तलाव तयार करणे, आणि हे कार्य शाळा आणि कॉलेजच्या माध्यमातून सुद्धा लोकसहभाग आणि लोकजागृती करून महाराष्ट्र सरकार अनेक प्रकारे आपल्याला वर्षा जल संचयन तसेच भूजल पुनर्भरण यासाठी हातभार लावत असते.
1: नक्कीच, म्हणजे सरकारद्वारे वेगवेगळे उपक्रम नक्कीच राबवले जातात. लोकांनी सुद्धा आपला जर सहभाग नोंदवला तर रेन वॉटर हार्वेस्टिंग हे खूप चांगल्या पद्धतीने होऊ शकतं. श्रोते हो, आपण ऐकत होतात परिसर या कार्यक्रमांतर्गत वर्षा जल संचयन आणि भूजल पुनर्भरण याविषयी डॉक्टर गजानन खडसे यांची मुलाखत, यांच्याशी बातचीत केली होती श्यामली राऊत यांनी. या मुलाखतीचा भाग चौथा आज आपण ऐकलात. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सचिन लाडोळे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती. नमस्कार.

परिसर कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. आता थोड्याच वेळात दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारं संस्कृत मधलं बातमीपत्र संस्कृत समाचार आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: उत्तमः प्रभावः भवेत् इति सुनिश्चेतुं प्रशासनं निरन्तरं प्रयतमानः अस्ति इति असौ एतदपि कथितवान् यत् आगामि एकवर्षं यावत् तैलेन्धनानां संयमित उपयोगः करणीयः तेन अनपेक्षित विदेशयात्राभ्यः दूरीकरणं स्वर्णक्रयणे नियन्त्रणं तथा स्थानीय वस्तूनां प्राधान्यं स्वीकर्तुं विशेषः आग्रहः कृतः येन देशस्य अर्थव्यवस्था सुदृढा स्यात् प्रधानमन्त्री नरेन्द्र मोदी शुक्रवासरात् आरभ्य संयुक्तारबामीरात नीदरलैंड स्वीडन नॉर्वे इटली इत्येतेषां देशानां षड्दिवसीय यात्रायां प्रस्थास्यति स्वीय पञ्चदेशानां यात्रायां प्रथमे चरणे श्रीमोदी शुक्रवासरे संयुक्तारबामीरातं सम्प्राप्स्यति यत्र असौ राष्ट्रपतिना शेख मोहम्मद बिन जायद अल नाहियान इत्यनेन सह मेलनं करिष्यति द्वौ नेतारौ द्विपाक्षिक विषयेषु विशेषतया ऊर्जा सहयोगे सहैव पारस्परिक हितस्य क्षेत्रीयान्ताराष्ट्रिय विषयेषु विचार विनिमयं करिष्यतः स्वीय यात्रायाः द्वितीये चरणे प्रधानमन्त्री शुक्रवासरे नीदरलैंड देशं सम्प्राप्स्यति 17.2 वर्षे स्वान्तिम यात्रायाः अनन्तरं प्रधानमन्त्रिणः नीदरलैंड देशस्य इयं द्वितीया यात्रा भविष्यति इति यात्रायाः तृतीये चरणे श्रीमोदी रविवासरे स्वीडन देशस्य गोथेनबर्ग नगरं गमिष्यति श्रीमोदी स्वीडन देशस्य समकक्षेण उल्फ क्रिस्टर्सन्स इत्यनेन सह विभिन्नेषु विषयेषु द्विपाक्षिक वार्तां करिष्यति विदेश मन्त्रालयः अवदत् यत् प्रधानमन्त्रिणः आगामि यात्रा सद्यः सम्पन्नस्य भारत यूरोपीय संघस्य मुक्त व्यापार सहमतेः दृष्ट्या विविध क्षेत्रेषु विशेषतया व्यापार निवेश सम्बन्धेषु यूरोपेन सह भारतस्य सहभागित्वम् इतोऽपि सुदृढं करिष्यति इति भाजपा दलस्य नेता हिमंत बिस्वा शर्मा इत्येषः अद्य चतुर्मन्त्रिभिः सह असमराज्यस्य मुख्यमन्त्री रूपेण शपथवचनं ग्रहीष्यति असमराज्ये तृतीयवारं एनडीए प्रशासनं भविष्यति यस्य नेतृत्वं शर्मा वर्यः निरन्तरं द्वितीयवारं मुख्यमन्त्रित्वेन करिष्यति आईपीएल इति क्रिकेट प्रतिस्पर्धायां धर्मशाला इत्यत्र हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियम इत्येतस्मिन् क्रीडांगणे दिल्ली कैपिटल्स दलेन पंजाब किंग्स दलं 3-2 पराजितम् इति वार्ताः
1: आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात सकाळचे 7
2: प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम थँक्यू डॉक्टर थँक्यू डॉक्टर ह्या कार्यक्रमाचे प्रायोजक साई हॉस्पिटल राजीव गांधी भवन समोर नाशिक
3: श्रोते हो नमस्कार मी डॉक्टर सुनील सोनार साई हॉस्पिटल नाशिक आज आपण कृत्रिम सांधेरोपणामधले सांधे किती दिवस टिकू शकतात आणि त्याचे प्रकार कोणते हे बघणार आहोत गुडघ्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर आपण पूर्ण गुडघा बदलू शकतो म्हणजे पूर्ण गुडघ्याचे कृत्रिम सांधेरोपण करू शकतो किंवा अर्ध्या गुडघ्याचे करू शकतो अर्ध्या गुडघ्याचे वय जर लहान असेल आणि अर्ध्या गुडघ्याचे कृत्रिम सांधेरोपण केले तर जवळपास पूर्वीसारखा तुमचा गुडघा राहतो आणि नंतर पुढे भविष्यात लागल्यावर पूर्ण गुडघ्याचे सांधेरोपण करता येते पूर्ण गुडघ्याचे सांधेरोपण करताना दोन प्रकारचे मेनली सांधे असतात एक म्हणजे ऑल पॉली म्हणजे खालचा जो भाग असतो सांध्याचा तो प्लॅस्टिकचा असतो आणि तो डायरेक्ट हाडाला चिकटलेला असतो त्याच्यामुळे 12 15 जर बदलायची वेळ आली तर तुम्हाला तो प्लॅस्टिकचा पार्ट काढून तिथे दुसरा पार्ट टाकावा लागू शकतो परंतु जो मेटल बॅग नावाचा सांधा असतो त्याला खाली प्लेट असते आणि त्याच्यामध्ये प्लॅस्टिक बसतं आणि त्याच्यामुळे इक्वल सगळीकडे प्रेशर जातं आणि नंतर जर गरज वाटली फक्त जर समजा ते प्लॅस्टिकच घासलं गेलं असेल तर ते सुद्धा बदलता येऊ शकतं आता आतमध्ये फिरणारा पण एक सांधा असतो जो आतल्या आत फिरू शकतो आपला जो नैसर्गिक गुडघा आहे हा काही डिग्रीतनं आत आणि बाहेर फिरत असतो तशा पद्धतीची सोय असलेले गुडघे सुद्धा सध्या बाजारामध्ये आहे आता काही जे कृत्रिम गुडघे आहेत हे 90-110 पर्यंत वागतात परंतु जे हायफ्लेक्स गुडघे म्हणतो आपण म्हणजे जे जास्त वागणारे गुडघे आहेत ते 140-150 पर्यंत वाकू शकतात साधारण माणसाचा गुडघा 150-155 पर्यंत वाकत असतो त्याच्यामुळे 150 म्हणजे जवळपास तुमचा जो

0: स्वतःचा नैसर्गिक गुडघा आहे तिथपर्यंत वाकू शकणारे गुडघे सध्या बाजारामध्ये आहेत. आता मेटलमध्ये तुम्ही बघाल तर मेटलमध्ये तुम्हाला नेहमीचे पद्धतीचे गुडघे मिळू शकतात, तसेच खूप जास्त काळ टिकणारे गुडघे देखील मिळू शकतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर एखाद्याचं वय अतिशय लहान असेल 35 किंवा 40 वर्ष तर अशा वेळेस ऑक्झेनियम नावाचं जे मटेरियल आहे त्याचे गुडघे 25-25, 30-30 वर्ष टिकू शकतात असं त्यांच्या कंपनीचा दावा आहे. तरुण लोकांमध्ये ह्या पद्धतीचे गुडघे लावल्यानंतर जास्त काळ त्यांना फायदा होऊ शकतो. त्याच्यामुळे आतमध्ये फिरणारा, 150 डिग्री वाकणारा, जास्त काळ टिकणारा असे वेगवेगळ्या पद्धतीचे कृत्रिम गुडघे सध्या बाजारात आहेत. खुब्याच्या बाबतीत बोलायचं झालं मित्र हो, तर आपला जो मेटलचा खुबा आहे तो डायरेक्ट वाटीमध्ये प्लॅस्टिकवर बसू शकतो. ही प्लॅस्टिकची वाटी जर तुम्ही डायरेक्ट आपल्या नैसर्गिक वाटीला लावली तर जेव्हा नंतर 10-15 वर्षांतर त्याची झीज होते तेव्हा ही वाटी काढावी लागते. परंतु त्याच्याऐवजी जर एक मेटलची वाटी लावली आणि त्याच्यात प्लॅस्टिक लावलं तर नंतर जर गरज वाटली आणि फक्त प्लॅस्टिक घासलं गेलं असेल तर तेवढं प्लॅस्टिकच आपल्याला काढता येतं. त्याच पद्धतीने जांघ्याच्या खुब्यामध्ये सिरॅमिक ऑन सिरॅमिक नावाचा एक खुबा आहे. हा 20-25 वर्ष पण टिकू शकतो, परंतु हा थोडासा ठिसूळ असल्यामुळे जर तुम्ही खूप उड्या मारणार असाल, तुमचं जर हेवी काम असेल तर कदाचित एखाद्या केसमध्ये तो फुटण्याची शक्यता असते. तसंच तुम्ही सिरॅमिक ऑन पॉली म्हणजे सिरॅमिकचं हेड किंवा बॉल प्लॅस्टिकच्या वाटीमध्ये बसणार अशा पद्धतीचा खुबा देखील लावू शकता. आजकाल अत्यंत चांगल्या पद्धतीचं सिरामाइज्ड मेटल म्हणजे ऑक्झिनियम सारखे खुबे सुद्धा बाजारात अवेलेबल आहेत. हे ऑक्झिनियमचे खुबे व्यवस्थित पद्धतीने जर त्याचं सगळं लागलेले असतील तर 25-25, 30-30 वर्ष टिकू शकतात असा कंपनीचा दावा आहे. तर मित्र हो, वेगवेगळ्या पद्धतीचे सांधे अवेलेबल आहेत. डॉक्टरांशी चर्चा करून तेच सांधे तुम्हाला लावले जात आहेत ना हे बघून तुम्हाला हवा तो तुम्ही निवडू शकता. धन्यवाद.
1: गुडघ्याचे आणि खुब्याचे नाशिकचे सुप्रसिद्ध सांधेरोपण तज्ञ डॉक्टर सुनील सोनार 10 मेला आणि 14 जूनला जळगाव, भुसावळ, अंमळनेर आणि पाचोरा इथे ओपीडीसाठी येणार. माहितीसाठी फोन नंबर 9326160661 9326160661.
2: आताच आपण थँक यू डॉक्टर या प्रायोजित कार्यक्रमात अस्थिरोग तज्ञ डॉक्टर सुनील सोनार यांनी दिलेली माहिती ऐकलीत. निर्मिती होती सुभद्रा डमरे यांची. ह्या कार्यक्रमाविषयीच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा आणि ह्यासाठी आमचा मोबाईल नंबर आहे 9370666333. तर पुन्हा भेटूया थँक्यू डॉक्टर कार्यक्रमाच्या पुढच्या भागात याच वेळी. नमस्कार.

प्रायोजित कार्यक्रम थँक यू डॉक्टर आत्ताच आपण ऐकलात. आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. आता सकाळचे 7:05 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम अवतीभोवती. श्रोतेहो नमस्कार. अवतीभोवती कार्यक्रमात आपलं स्वागत. दिनविशेष आज आहे 12 मे 2026. 12 मे 1820 परिचारिका आणि आधुनिक रुग्ण परिचर्याशास्त्राच्या जनक फ्लॉरेन्स नायटेंगेल यांचा जन्म झाला. 12 मे 1863 भारतीय चित्रकार आणि संगीतकार उपेंद्र किशोर रे यांचा जन्म झाला. 12 मे 1895 भारतीय तत्त्वज्ञ जे कृष्णमूर्ती यांचा जन्म. 12 मे 1905 भारतीय कृतिशील विचारवंत आत्माराम रावजी भट यांचा जन्म झाला. 12 मे 1907 चित्रपट निर्माते दिग्दर्शक आणि पटकथा लेखक विजय भट यांचा जन्म झाला. दिनविशेष आपण ऐकलं. श्रोते हो आता जाणून घेऊयात आजूबाजूच्या घटना आणि घडामोडी. जिल्ह्यामध्ये पुढील 2 दिवस उष्णतेची तीव्र लाट असून जळगाव शहराचे तापमान 46 अंशांपर्यंत पोहोचणार असण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. 11 मे रोजी जळगाव शहराचं कमाल तापमान 45 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचलं होतं. बरं आहे तर श्रोते हो आजच्या अवतीभूती कार्यक्रमात आज इथेच थांबूयात. पुन्हा भेट येत्या अवतीभूती कार्यक्रमात. नमस्कार. आकाशवाणीचं हे सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्र आहे. सकाळचे 7:07 होत आहेत. प्रादेशिक मराठी बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे

0: मनाचं मनोगत कधी ऐकलंय? मनाशी शांत बसून कधी संवाद साधलाय? धावपळीच्या आणि स्पर्धेच्या युगात मनावर येणारा ताण घालवण्यासाठी मनाशी संवाद साधावा लागतो. तो कसा साधायचा याबद्दल माइंड योग आणि मॅनिफेस्टेशन याविषयी आपल्याशी संवाद साधलाय रुपाली पाटील यांनी.
1: त्या सिच्युएशन साठी तुमचं इंटरप्रिटेशन काय आहे, म्हणजे तुम्ही त्या सिच्युएशनला कशा अँगलने बघतात, ते महत्वाचं आहे, हे तुम्ही माइंड योगामध्ये शिकतात.
0: तसंच प्राची परांजपे लिखित सखी विश्व हा गप्पा आणि गाण्यांचा कार्यक्रम,
2: म्हणजे आपली सहल निघते ना दोन दोनच्या जोड्या करून, अगदी तशा निघालो.
1: वा,
2: आकाशवाणीला यंदा 90 वर्ष पूर्ण झाली म्हणून वॉकॅथलॉन ठेवलं होतं.
0: कार्यक्रम वनिता मंडळ बुधवारी 13 मे रोजी दुपारी 12 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रासहित महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून. सूत्रसंचालन अर्चना साने, सादरकर्त्या नीलिमा पटवर्धन.
2: कामगार सभा या कार्यक्रमामध्ये आपण कामगारांचं भावविश्व, त्यांच्या समोर असलेल्या विविध संधी, येणारी नवनवीन आव्हानं आणि तयार होणारे नवे कायदे या संदर्भात वेळोवेळी चर्चा करत असतो. मुलाखतींच्या माध्यमातून विषय समजावून घेत असतो.
3: म्हणजे घरातून महिला जेव्हा कामानिमित्त बाहेर पडेल आणि ती तिचं अर्थार्जन करेल, त्या प्रत्येक महिलेला पोषक लागू.
2: आपण भेटणार आहोत ऍडव्होकेट सौ वंदना प्रदीप हाके यांना. त्यांच्या मुलाखतीच्या माध्यमातून आपण पॉश ऍक्ट अर्थात कामाच्या ठिकाणी महिलांवरती होणाऱ्या लैंगिक अत्याचाराच्या विरोधात असलेल्या कायद्याबद्दल माहिती समजावून घेणार आहोत. तेव्हा जरूर ऐका कामगार सभा हा कार्यक्रम 14 मे ला संध्याकाळी 6:30 वाजता पुणे केंद्रासह आकाशवाणीच्या सर्व प्राथमिक केंद्रांवरून. सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादर करते विक्रांत मंडपे.

0: आकाशवाणी पुणे स्वाती महाळंक प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पश्चिम आशियातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर देशातील साधन संपत्तीवरचा ताण कमी करण्यासाठी सर्वांनी एकत्र यावं, पंतप्रधानांचं आवाहन. देशात पेट्रोलियम उत्पादनांचा तुटवडा नाही, 60 दिवस पुरेल इतका कच्च्या तेलाचा साठा उपलब्ध असल्याची केंद्र सरकारची माहिती. भविष्यातील अर्थव्यवस्थेचं नेतृत्व करण्याची महाराष्ट्राची क्षमता असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन. आणि विकसित भारत जीरामजी कायद्याची अधिसूचना जारी, 1 जुलैपासून अंमलबजावणी सुरू होणार. आता सविस्तर बातम्या. पश्चिम आशियातील संघर्ष हा या दशकातला सर्वात मोठ्या संकटांपैकी एक आहे. या पार्श्वभूमीवर देशातल्या साधनसंपत्तीवरचा ताण कमी करण्यासाठी देशवासियांनी एकत्र यावं असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. गुजरातमध्ये वडोदरा इथं सरदारधाम वसतिगृहाचं उद्घाटन केल्यानंतर ते काल बोलत होते. पश्चिम आशियातील संकटाच्या प्रतिकूल परिणामांना सामोरं जाण्यासाठी त्यांनी केलेल्या आवाहनाचा पुनरुच्चारही यावेळी पंतप्रधानांनी केला. ते म्हणाले,
1: पेट्रोल डीजल का उपयोग कम करें, इलेक्ट्रिक बस और पब्लिक ट्रांसपोर्ट का अधिक इस्तेमाल करें, कार पुलिंग को बढ़ावा दें. ये जरूरी है कि सरकारी और प्राइवेट दोनों ही दफ्तरों में वर्क फ्रॉम होम को प्राथमिकता दी जाए. मैं कुछ स्कूलों से भी आग्रह करूंगा कि कुछ समय के लिए ऑनलाइन क्लासेज की व्यवस्था पर

0: काम करे। मैं आप सबसे इतना करूंगा कि जब तक हालात सामान्य न हो हम सोने की खरीद को टाले।
1: तत्पूर्वी काल पंतप्रधान सोमनाथ अमृत महोत्सवात सहभागी झाले होते। सोमनाथ मंदिराच्या पुनर्निर्माणाला 75 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त त्यांनी मंदिरामध्ये पूजा केली। पंतप्रधानांच्या उपस्थितीत मंदिराच्या कळसावर 11 तीर्थक्षेत्रांमधून आणलेल्या जलाचा अभिषेक करण्यात आला। यावेळी हेलिकॉप्टरमधून मंदिरावर पुष्पवृष्टीही करण्यात आली। भारतीय वायुसेनेच्या सूर्यकिरण पथकानं चित्तथरारक हवाई कसरती सादर केल्या। सोमनाथ अमृत पर्व पुढची हजारो वर्ष भारताला प्रेरणा देत राहील असं प्रतिपादन पंतप्रधानांनी यावेळी केलं। ते म्हणाले,
0: आजादी के समय सरदार साहब ने 500 से ज्यादा रियासतों को जोड़कर एक भारत का आधुनिक स्वरूप गढ़ा था, तो साथ ही सोमनाथ के पुनर्निर्माण से उन्होंने दुनिया को बताया था भारत केवल आजाद नहीं हुआ है, भारत अपने प्राचीन गौरव को पुनः हासिल करने के मार्ग पर भी अब आगे बढ़ चुका है।
1: सोमनाथ मंदिराच्या पुनर्बांधणीला 75 वर्ष पूर्ण झाल्याचं औचित्य साधत काल मुंबईमध्ये श्री धाकलेश्वर मंदिरातही एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। राज्यपाल जिष्णुदेव वर्मा या कार्यक्रमाला उपस्थित होते। अनेक आक्रमणांनंतरही सोमनाथ मंदिर आज दिमाखात उभं आहे हीच भारताच्या सनातन शक्तीची साक्ष आहे असं प्रतिपादन राज्यपालांनी यावेळी केलं। सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या देवगड इथल्या ऐतिहासिक कुणकेश्वर मंदिर परिसरातही सोमनाथ स्वाभिमान पर्वानिमित्त काल धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते। देशात पेट्रोलियम उत्पादनांचा कोणताही तुटवडा नसून 60 दिवस पुरेल इतक्या कच्च्या तेलाचा साठा उपलब्ध असल्याचं केंद्र सरकारनं म्हटलं आहे। पश्चिम आशिया संघर्षाच्या पार्श्वभूमीवर स्थापन करण्यात आलेल्या मंत्रिगटाच्या बैठकीनंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी काल ही माहिती दिली। देशात 45 दिवस पुरेल इतका स्वयंपाकाचा गॅस आणि 60 दिवस पुरेल इतका नैसर्गिक वायू उपलब्ध असल्याचंही त्यांनी सांगितलं। पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या सहसचिव सुजाता शर्मा यांनीही आंतरमंत्रालयीन बैठकीनंतर वार्ताहरांना याबाबत माहिती दिली। देशात पेट्रोलियम आणि डिझेलचा पुरेसा साठा असून स्वयंपाकाच्या गॅसचा पुरवठाही सुरळीत सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं। देशात यावर्षीच्या खरीप हंगामासाठी खतांचा 51% साठा उपलब्ध असल्याचं रसायन आणि खत मंत्रालयाच्या सहसचिव अपर्णा शर्मा यांनी सांगितलं। पश्चिम आशियातल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी केलेल्या आवाहनानंतर राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी आपला प्रस्तावित कान दौरा रद्द केला आहे। तसंच त्यांच्या विभागासाठी इंधन बचतीचे 3 महत्वाचे निर्बंधही लागू केले आहेत। भविष्यात देशाचं आर्थिक नेतृत्व करण्याची क्षमता महाराष्ट्रात आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे। जागतिक अर्थव्यवस्थेच्या पुढील युगासाठी महाराष्ट्र सज्ज असून त्यासाठी सर्व आघाड्यांवर जाणीवपूर्वक प्रयत्न सुरू असल्याची ग्वाही त्यांनी दिली। नवी दिल्लीमध्ये भारतीय उद्योग महासंघानं आयोजित केलेल्या शिखर परिषदेमध्ये ते काल बोलत होते। 2030 पर्यंत 1 ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था आणि 2047 पर्यंत जगातल्या सर्वात महत्वपूर्ण प्रादेशिक अर्थव्यवस्थांमध्ये महाराष्ट्राचा समावेश करण्याचं उद्दिष्ट असल्याचंही फडणवीस यांनी यावेळी सांगितलं। विकसित भारत जी राम जी अर्थात विकसित भारत रोजगार आणि आजीविका अभियान ग्रामीण कायदा 2025 लागू करण्यासंदर्भात केंद्र सरकारनं काल अधिसूचना जारी केली। येत्या 1 जुलैपासून देशभरामध्ये हा कायदा लागू होणार आहे। या कायद्यानुसार ग्रामीण भागात प्रत्येक आर्थिक वर्षात किमान 125 दिवस रोजगार मिळण्याची खात्री असेल असं यासंदर्भात निवेदन देताना केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सांगितलं। हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे।

0: मोठं नुकसान झालं असून जनजीवन विस्कळीत झालं आहे. ऐकूया अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
1: रत्नागिरी जिल्ह्याच्या अर्थकारणाचा कणा असलेल्या हापूस आंब्याचं उत्पादन यंदा मुळात 15 ते 20% अपेक्षित होतं. त्यात आता हंगाम अंतिम टप्प्यात असताना हाताशी येणार असलेले तयार आंबे अवकाळी पावसाने अक्षरशः धुळीला मिळालेत. रातांब्यांसारख्या पिकांचंही खूप नुकसान झालं आहे. हापूस बागांचे तातडीने पंचनामे करून सरकारने कोणत्याही अटी न घालता सरसकट नुकसान भरपाई जाहीर करावी अशी मागणी माजी आमदार बाळमाने यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. रत्नागिरी, लांजा, राजापूर, संगमेश्वर, खेड, दापोली आणि मंडणगड या तालुक्यांमध्ये जोरदार पावसामुळे विजेचे 300 अधिक खांब पडले, तारा तुटल्या आणि वीज पुरवठा बराच काळ खंडित झाला होता. महावितरणचं 80 लाख रुपयांचं नुकसान झालं. महामार्गाचं काम अर्धवट असल्याने अनेक ठिकाणी पाणी साचलं, काही ठिकाणी घरांमध्ये पाणी शिरलं. वीज पडून किंवा झाडं कोसळून घरं, गोठे, कुक्कुटपालन केंद्रांचं नुकसान झालं. एकंदरीतच 3 दिवसातल्या या पावसाने नागरिकांचे मोठे हाल झाले असून कोट्यवधी रुपयांचं नुकसान झालंय. आकाशवाणी बातम्यांसाठी अनिकेत कोणकर, रत्नागिरी.
0: आकाशवाणीच्या 90व्या वर्षपूर्तीनिमित्त पुणे आकाशवाणीनं रसिक श्रोत्यांसाठी आज अगर है शौक मिलने का या सांगीतिक मैफिलीचं आयोजन केलं आहे. आज संध्याकाळी 6 वाजता कोथरूडच्या बालशिक्षण मंदिर सभागृहामध्ये हा कार्यक्रम होणार आहे. नाशिकमध्ये TCS कंपनीतल्या महिला अत्याचार प्रकरणातली आरोपी निदा खान हिला काल नाशिक रोडच्या दिवाणी आणि फौजदारी न्यायालयानं 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. याआधी तिला पोलीस कोठडी देण्यात आली होती. मुदत संपल्यानं काल तिला न्यायालयात हजर करण्यात आलं. दरम्यान TCS प्रकरणात पॉश कायद्याची अजिबात अंमलबजावणी झाली नाही असा अहवाल राष्ट्रीय महिला आयोगानं नेमलेल्या समितीनं दिला आहे. कंपनीच्या नाशिक शाखेत कर्मचाऱ्यांचा मोठ्या प्रमाणात मानसिक आणि शारीरिक छळ झाल्याचंही या अहवालात म्हटलं आहे. आज जागतिक परिचारिका दिन आहे. या निमित्तानं धुळ्यात परिचारिका संघटना, जिल्हा रुग्णालय तसंच भाऊसाहेब हिरे मेडिकल कॉलेज यांनी संयुक्तपणे रक्तदान शिबिराचं आयोजन केलं होतं. यामध्ये 30 रक्तदात्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. क्रिकेट. आयसीसीनं नुकत्याच जाहीर केलेल्या पुरुषांच्या एकदिवसीय सामन्यांच्या सांघिक क्रमवारीत भारतानं अव्वल स्थान कायम राखलं आहे. T20 क्रिकेट सामन्यांच्या क्रमवारीतही भारतानं वर्चस्व राखत अव्वल स्थान कायम ठेवलं आहे. हवामान. राज्याच्या बहुतांश भागात उन्हाची तीव्रता वाढली आहे. आज सर्वत्र हवामान कोरडं राहण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या. पश्चिम आशियातल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर देशातल्या संसाधनांवरचा ताण कमी करण्यासाठी सर्वांनी एकत्र यावं, पंतप्रधानांचं आवाहन. देशात पेट्रोलियम उत्पादनांचा तुटवडा नाही, 60 दिवस पुरेल इतका कच्च्या तेलाचा साठा उपलब्ध असल्याची केंद्र सरकारची माहिती. भविष्यातल्या अर्थव्यवस्थेचं नेतृत्व करण्याची महाराष्ट्राची क्षमता असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन. आणि विकसित भारत जीरामजी कायद्याची अधिसूचना जारी, 1 जुलैपासून अंमलबजावणी सुरू होणार. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
2: आकाशवाणीचं हे सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्र आहे. सकाळचे 7:20 आणि 24 सेकंद झाली आहेत.
3: इयत्ता 10वी उत्तीर्ण विद्यार्थी आणि पालक हो, उज्ज्वल भविष्यासाठी आपण कॉलेज शोधतायत का? तर मग खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचालित मुळजी जेठा स्वायत्त महाविद्यालयाचे स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय जळगाव, UDIS कोड 270-316-022-14 आपल्यासाठी घेऊन आले आहे इयत्ता 11वीची प्रवेश प्रक्रिया. आपल्याकडे कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखा उपलब्ध आहे. कॉपी मुक्त परीक्षांनंतर योग्य मार्गदर्शनासह आपल्या यशस्वी भविष्यासाठी आजच प्रवेश घ्या. स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय जळगाव, UDIS कोड 270-316-022-14
4: सण समारंभ असो किंवा तुमचा व्यवसाय, सगळ्यांची शान वाढवण्यासाठी तुमच्या आपल्या आवडत्या आकाशवाणी जाहिरात द्या ना.
5: जाहिरातींसाठी बेस्ट ऑप्शन म्हणजे आपली आकाशवाणी.
4: तुम्हाला कुठल्याही प्रकारची जाहिरात द्यायची असेल तर आकाशवाणीच्या जळगाव केंद्राला भेट द्या
6: किंवा संपर्क करा 86-00-20-21-21.
7: सुनबाई.
8: काय सासूबाई?
7: ह्या घराचे काही नियम आहेत.
8: जसे?
7: जसे इथे कॅशची परंपरा नाहीये.
8: मग देवाण घेवाण?
7: ते आम्ही डिजिटल पेमेंट करतो.
8: ओह,
7: जसे UPI ने?
8: अच्छा.
7: हो, आणि ऐक, अजून एक नियम आहे.
8: तो काय आहे सासूबाई?
7: सोनमुख पाहून पैसे सुद्धा UPI ने मिळतील.
8: तुम्ही पण ना सासूबाई.

0: भारत डिजिटल पेमेंट करतो आहे.
1: प्रत्येक देवाण घेवाण आता सुलभ आहे.
2: श्रोते हो, जिल्ह्यात तापमान 44 अंशापर्यंत पोहोचल्याने हीट स्ट्रोक तसेच डिहायड्रेशन टाळण्यासाठी सर्वांनी खबरदारी घेणे आवश्यक आहे. नागरिकांनी दुपारच्या वेळेत घराबाहेर जाणे टाळावे, पुरेसे पाणी प्यावे आणि डोक्याचे संरक्षण करावे. शेतकरी बांधवांनी शेतीची कामे सकाळी आणि संध्याकाळी करावी. वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात येत आहे. जनहितार्थ प्रसारित आकाशवाणी जळगाव.

0: श्रोते हो, दर शुक्रवारी सकाळी 9:30 आकाशवाणीच्या 90 वर्ष पूर्तीनिमित्त विशेष कार्यक्रम मालिका देशाचा आवाज आकाशवाणी ऋणानुबंध #90. लेखक किशोर कुलकर्णी, लेखकासह सहभाग सारिका दांडगे यांचा. कार्यक्रमाचे सादरकर्ते ज्ञानेश्वर बोबडे. तेव्हा जरूर ऐका दर शुक्रवारी सकाळी 9:30 विशेष कार्यक्रम मालिका देशाचा आवाज आकाशवाणी ऋणानुबंध #90 आकाशवाणीच्या जळगाव केंद्रावर.
1: आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. सकाळचे 7:25 होत आहेत. महाराष्ट्र शासनाचा प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत.

आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी, प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिल खुलास या कार्यक्रमात मी डॉक्टर मृण्मयी भजक सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. भारताची स्टार्टअप परिसंस्था वेगाने विकसित होत असताना राष्ट्रीय स्तरावर जाहीर झालेल्या स्टार्टअप इकोसिस्टम रँकिंग 2026 मध्ये महाराष्ट्राने लीडर श्रेणीत आपलं स्थान कायम राखत अग्रस्थान सिद्ध केलं आहे. उद्योग, नवीन उपक्रम आणि धोरणात्मक पाठबळ यांचा संगम घडवून आणण्यात राज्याने सातत्यपूर्ण कामगिरी

0: केली आहे. याच संदर्भात माहिती देण्यासाठी आज आपण आमंत्रित केलेला आहे महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर श्रीकांत पाटील यांना.
1: सर नमस्कार.
2: नमस्कार.
1: कार्यक्रमात आपलं अगदी मनापासून स्वागत करते. सर आपण बघतो की हल्ली स्टार्टअप हे खूप तरुणाईला एक आकर्षित करणारी गोष्ट आहे. तर जेव्हा आपण स्टार्टअप म्हणतो तर त्याच्या काही डेफिनेशन्स असतात का, काही व्याख्या असतात का?
2: स्टार्टअपची आपण टेक्निकली पाहायला गेलो तर व्याख्या आहे, पण आपण हा कार्यक्रम महाराष्ट्रासाठी करतोय आणि आमचाही उद्देश असा आहे की ग्रामीण भागातल्या तरुणाला सुद्धा स्टार्टअप म्हणजे काय कळालं. तर मुख्यतः याच्यामध्ये साधारणतः चार स्टेजेस असतात. एक तर आयडिएशन स्टेज असते, दुसरी इन्व्हेन्शन असते, इनोव्हेशन आणि नंतर स्टार्टअप. पण एखादी कुठलीही संकल्पना जर असेल आणि त्या मुलाला त्या संकल्पनेला कमर्शलाइज करायचं असेल तर त्याच्यासाठी आम्ही मदत करतो. ग्रामीण भागातली संकल्पना असो, शहरी भागातली संकल्पना असो, या संकल्पनेवर आम्ही काम करतो, त्याला सपोर्ट करतो आणि ती संकल्पनेचं रूपांतर एखाद्या व्यवसायात करण्यासाठी त्याला जी काही मदत लागत असेल, आर्थिक सहाय्य असेल, मार्गदर्शन असेल, त्याला टेक्नॉलॉजिकल सपोर्ट लागत असेल, तो सर्व सपोर्ट आम्ही स्टार्टअपच्या माध्यमातून करतो.
1: आणि जर यासाठी काही वयोमर्यादा असते का की स्टार्टअप काही वयापर्यंतच सुरू करू शकतो की आपण कधी?
2: नाही, वयोमर्यादा तशी काही नाहीये. म्हणजे जेव्हा 18+ जे आपण म्हणतो, साधारणतः सरकारी सगळ्या स्कीमसाठी कौशल्य विकासाच्या असो, रोजगाराच्या असो, त्याला 18 वर्षाची मर्यादा आहे. त्याच्या पुढे स्टार्टअप तुम्ही कधी सुरू करू शकता, किमान मर्यादा
1: आहे. पण कमाल मर्यादा
2: अशी काही फिक्स नाही.
1: महाराष्ट्र म्हणजे राष्ट्रीय स्तरावर 2026 जे रँकिंग झालं त्यामध्ये महाराष्ट्राला लीडर्स या कॅटेगरीमध्ये स्थान मिळालेलं आहे आणि ही अतिशय प्रत्येकासाठी, महाराष्ट्रीय माणसासाठी अतिशय अभिमानाची गोष्ट आहे. तर त्यात नेमक्या कुठल्या गोष्टी जास्त फोकस केल्या गेल्या की जेणेकरून हे स्थान आपण राखलं?
2: महाराष्ट्राचं आमचं सर्वांचं भाग्य असं आहे की महाराष्ट्र इनोव्हेशन सोसायटीचे अध्यक्ष आता माननीय मुख्यमंत्री साहेब आणि ही इज ॲक्च्युली अ व्हेरी टेक्नोक्रॅट लीडरशिप, ज्यांना टेक्नॉलॉजी विषय खूप आवडतो, इनोव्हेशन खूप विषय आवडतो आणि ह्या संपूर्ण संकल्पनेला आता त्यांच्याकडनं मूर्त स्वरूप मिळतं. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्वजण काम करतोय आणि मंगलप्रभात लोढासाहेब मंत्री आहेत, त्यांचा पण सपोर्ट या सगळ्या इनोव्हेशन सोसायटीच्या ॲक्टिव्हिटीजसाठी असतो. याच्यासाठी मुख्यतः आम्ही 4-5 विषयांवर जे काम केलेलं आहे की ग्रामीण भागापर्यंत स्टार्टअप इकोसिस्टीम बिल्ड व्हावी याच्यासाठी वेगवेगळ्या स्तरावर काम होतात. जसं प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक स्टार्टअपची कमिटी आहे किंवा आम्ही इनोव्हेशन कमिटी म्हणतो, कलेक्टरांच्या अध्यक्षतेखाली ती समिती चालते. त्याचबरोबर जे जे कलेक्टर त्या भागामधले जे इनोव्हेशन्स आहेत त्यांचं ते संकलित करतात आणि त्या इनोव्हेशन्सवर काम करतात. आमची स्वतःची स्टार्टअप पॉलिसी 2025 लाँच झालेली आहे. त्याच्यामध्ये महिलांचं सक्षमीकरण असेल, विमेन लेड स्टार्टअप्स वाढवणं असेल, याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. तुम्हाला याचा मुख्य बिंदू जर सांगायचा झाला तर महाराष्ट्र हा देशात अव्वल याच्यासाठी आहे की महाराष्ट्रात 37,000 DPIIT रजिस्टर्ड स्टार्टअप्स आहे आणि याच्यात सगळ्यात तुमच्यासाठी पण आनंदाची गोष्ट अशी आहे की याच्यात 45% स्टार्टअप्स आहेत विमेन लेड आणि माननीय मुख्यमंत्री साहेबांनी हे ध्येय पण ठेवलं की हा आकडा आता 50-50 झाला पाहिजे. तर महाराष्ट्र असं एक राज्य आहे ज्याच्यामध्ये आपण 45% वर विमेन लेड स्टार्टअप्स आहेत आणि आपण जसं पुण्यश्लोक अहिल्या म्हणून एक सीन करतो ज्याच्या माध्यमातून महिलांना आपल्याला जास्तीत जास्त संधी देता येतील. तर पॉलिसीमधलं इंटरव्हेन्शन असेल, पॉलिसीचं फ्रेमवर्क एक नीट झालेलं आहे, पॉलिसी ग्रामीण भागापर्यंत कशी पोहोचेल आणि जे मॉडर्न टेक्नॉलॉजीज आहे, डीप टेक आहे, फिनटेक आहे, मेडिकल टेक्नॉलॉजीजवर आपण काम करतो, या सगळ्या टेक्नॉलॉजीजचा पण एक अद्ययावत उपयोग करून महाराष्ट्र सर्व क्षेत्रात काम करल्यामुळं आणि सगळ्यांचं मार्गदर्शन असल्यामुळं मला असं वाटलं की हे सक्सेस मिळालं असेल.
1: नक्कीच खूप अभिमानाची गोष्ट आहे. पण मागील काही वर्षात देखील महाराष्ट्राने स्टार्टअप क्षेत्रात उत्तम कामगिरी केलेली आहे, तर त्याबद्दलही आम्हाला जाणून घ्यायला आवडेल.
2: महाराष्ट्र काम सतत करतोय, म्हणजे आपण मुंबईला आर्थिक राजधानी म्हणतो आणि त्या माध्यमातून सर्वांचं एक पॉइंट ऑफ अट्रॅक्शन असतं की मुंबईमध्ये जायचं, मुंबईमध्ये काम करता आलं पाहिजे. आणि जनरली मी स्वतःही ग्रामीण भागातून येतो तर मला असं एक त्या भागात फिरताना जाणवतं की आपलं विजिटिंग कार्डवर मुंबईचा पत्ता असावा. तर मुंबई आणि महाराष्ट्र हे सगळ्यांना मॅग्नेट आहे आणि या संदर्भामध्ये आपलं महाराष्ट्र इतकं लकी आहे की आपल्याकडे बऱ्याच शहरं आहेत, जसं नाशिक आहे, छत्रपती संभाजीनगर आहे, नागपूर आहे, नवी मुंबई आता मोठ्या प्रमाणावर विकसित होत आहे. तर आपल्याकडे सगळ्या प्रकारच्या इंडस्ट्रीज आहेत, त्याच्यामुळे मला वाटतं या संधी लवकर मिळतात.
1: सर आता तुम्ही सांगितलं की गेल्या काही वर्षांपासून सातत्यपूर्ण उत्तम

0: कामगिरी महाराष्ट्र करत आहे, तर राज्याच्या दीर्घकालीन आर्थिक विकासामध्ये याकडे तुम्ही कशा पद्धतीने बघता?
1: आपल्या सर्वांना माहित आहे की माननीय मुख्यमंत्र्यांनी $1 trillion इकॉनॉमीचं लक्ष ठेवलेलं आहे आणि हे लक्ष साध्य करण्यासाठी त्यांनीच बऱ्याच प्लॅटफॉर्मवर सांगितलं की आपल्याला टिपिकल मॅन्युफॅक्चरिंग ज्या प्रॅक्टिसेस आहेत त्याच्या व्यतिरिक्त हे जर महाकाय उद्देश आपल्याला साध्य करायचा असेल तर आपल्याला काहीतरी नवीन करावं लागेल आणि त्यांच्यामुळे त्यांचाच हा कानमंत्र घेऊन आम्ही पुढे जातोय की इनोव्हेशन लेड इकॉनॉमी. ते इकॉनॉमी जी आहे ती इनोव्हेशन बूस्टर घेऊन आली पाहिजे आणि हे वेगवेगळ्या क्षेत्रात आपल्याला इनोव्हेशन आणावे लागते. जेणेकरून आपण जर पाहत आलो तर जगभरात अमेरिकेचा दबदबा याच्यासाठी आहे की त्यांच्याकडे प्रॉडक्ट लीड कंपनीज आहेत. ॲपल आहे, मायक्रोसॉफ्ट आहे, फेसबुक आहे, सगळे प्रॉडक्ट बेस्ड कंपनीज आहेत. पण आपण सर्व्हिस बेस्डवर जास्त आहे. पण आपल्याकडच्या ज्या प्रॉडक्ट डेव्हलपमेंट कंपनीज आहेत यांना इनोव्हेटिव्ह आयडियाज देऊन इनोव्हेशन प्रॅक्टिसेस इस्टॅब्लिश करून आपल्याला इकॉनॉमीशी जोडता येईल आणि जे $1 trillion इकॉनॉमीचं आपण लक्ष ठेवण्याचा प्रयत्न करतोय. मला असं वाटतं की ते 29 पूर्वी इनोव्हेशन लेड इकॉनॉमी हे जर आपण कानमंत्र स्वीकारला आणि त्या पद्धतीनं काम केलं तर नक्कीच आपण त्या दिशेने जाऊ शकतो.
0: नक्कीच सर. महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी ह्याचा ह्या सगळ्यामध्ये कसा हातभार आहे आणि कसा सहभाग आहे?
1: हे आमचं ऑब्जेक्टच आहे. आमचा उद्देशच इनोव्हेशन स्टार्टअप्स असल्यामुळे आम्ही पूर्ण वेळ त्याच्यातच काम करतोय आणि विकसित महाराष्ट्राची जी संकल्पना राज्यांनी मांडलेली आहे त्याच्यात लार्जर रोल हा इनोव्हेशन सोसायटीचाही आहे, स्टार्टअप्सचाही आहे, इनोव्हेशनचाही आहे. त्या माध्यमातून आम्ही राज्याचे जे उद्देश आहेत त्याच्याशी आम्ही संलग्न होऊन काम करण्याचा प्रयत्न करतो.
0: सर, आता 2024 ते 2029 जे नवीन धोरण आलेलं आहे तर ह्यामध्ये काही बदल वेगळे करण्यात आले आहेत का?
1: आत्ता आम्ही थिमॅटिक इन्क्युबेशन हा कॉन्सेप्ट प्रयत्न करतो जेणेकरून आत्ता आपल्याला माहीत आहे की मी आत्ता मागच्या प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं की आपण प्रोडक्ट लेड इनोव्हेशन कमी करतोय. त्याच्यामुळे आता आम्ही काही स्पेसिफिक एरियाज घेण्याचा प्रयत्न करतोय की डीप टेक टेक्नॉलॉजीजवर सगळीकडे आत्ता एक लक्ष चालू आहे, जगभरात काम चालू आहे. फिनान्शियल टेक्नॉलॉजीजमध्ये खूप क्रिप्टोग्राफी असेल, क्रिप्टोकरन्सी असेल, हे सगळे विषय आता डिजिटल करन्सीच्या वरचे विषय झालेले आहेत. तर याच्यामध्ये आपण स्वतःही मुंबई म्हणून आर्थिक राजधानी आहोत, सगळे फायनान्शियल हूज हू आपल्या मुंबईमध्ये आहे, तर मोठमोठ्या टेक्नॉलॉजीज प्लॅटफॉर्म्सवर आपल्याला काम करावं लागणार आहे आणि त्याच्यात काय काय इनोव्हेशन्स आणता येतील आणि ते इनोव्हेशन्स राज्याच्या विकासासाठी कसे हातभार लावू शकतात यासाठी आमचा प्रयत्न चालू आहे.
0: बरोबर आहे सर. आता आपण बघतोय की AI आहे, ॲग्रीटेक आहे, डीप टेक आहे, EV आहे, तर अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या तंत्रस्नेही ज्याला आपण म्हणू शकतो अशा गोष्टी आहेत आणि त्या गोष्टींचा आपण आपल्या विकासामध्ये कशा पद्धतीने वापर करतोय?
1: मी जसं सांगितलं की संभाजीनगर आता खूप मोठ्या प्रमाणात मॅन्युफॅक्चरिंग हब म्हणून पुढे येत आहे आणि ऑटोमोबाईल हब म्हणून पण पुढे येत आहे. तिथे सगळं मर्सिडीज आहे, TVS आहे, सगळ्या कंपनीज ऑटोमोबाईलच्या तिथे आहेत. नाशिकमध्ये पण काही प्रमाणात आहे आणि पुण्यात तर एक तर शिक्षणाचंही माहेरघर आहे आणि आता औद्योगिक आणि स्टार्टअपचं पण माहेरघरच असल्यासारखं आहे. त्याच्यामुळं आपल्याला जे येणारे संशोधन आहे, आता तुम्ही मागच्या 15-20 वर्षात पाहण्याचा प्रयत्न जर केला किंवा त्याचं जर अवलोकन केलं तर फ्युल ट्रान्समिशन हा विषय आहे. आपण डिझेलवर होतो, त्याच्यानंतर इमिडिएटली LPG आलो, नंतर CNG आलो, नंतर आता इलेक्ट्रिकल व्हेकलवर आलो आणि आता आमच्या काही स्टार्टअप्स अशा आहेत जे हायड्रोजन फ्युलवर काम करतात. आता हे सगळे फ्युल ट्रान्समिशन पूर्वी 10-10, 5-5 दशकात होत होते, आता काही दिवसात होतं, काही वर्षात होत आहे. तर ही ॲडॅप्टेबिलिटी पण आपल्याला समजून घेऊन या रिलेटेड आम्ही एक इनोव्हेशन इकोसिस्टम बिल्ड करण्याचा प्रयत्न करतो.
0: सर, इन्क्युबेशन आहे, सेंटर ऑफ एक्सिलन्स आहे, तर या गोष्टींचा विस्तार कशा पद्धतीने होतोय?
1: आम्ही आता काय करतोय की जसं एखाद्या ग्रामीण भागातला तरुण असेल आणि त्याच्या मनात एखादी संकल्पना असेल, तो मे बी मराठवाड्यातला असेल, विदर्भातला असेल आणि त्याची एखादी आयडिया असेल, तर तो प्रत्येकदा काही मुंबई पुणे इकडे येणार नाही की माझी आयडिया आहे आणि मी काय करू. तर आम्ही असा विचार करतो की रिच टू अनरिच्ड, जिथे पोहोचलो नाही तिथे पोहोचण्याचा सोसायटीचा उद्देश आहे. तर आम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक इन्क्युबेटर, मायक्रो इन्क्युबेटर करायचा प्रयत्न करतो. म्हणजे जी छोटीशी आयडिया असेल, त्याची संकल्पना असेल, ती त्याच्या जिल्ह्यातच त्याला एक्सप्लोअर करता आली. त्याच्यानंतर हे 36 इन्क्युबेटर करण्याचा प्रस्तावित आहे. त्याच्यानंतर आम्ही रिजनल इनोव्हेशन हब करायचा प्रयत्न सुरू आहे की ज्या आयडियाज मॅच्युअर्ड झाल्या त्या आयडियाला कुठेतरी एक मोठी प्लॅटफॉर्म लागणार आहे एक्सप्लोअर करायला, त्याच्यावर अजून नर्चर करण्यासाठी. तर ते प्लॅटफॉर्म मी रिजनल लेवलला करतोय. सब विदर्भाचे काही प्रश्न

0: मराठवाड्याचे काही प्रश्न आहेत, तिथली सभोवतालची एज्युकेशन सिस्टीम आहे, अवेलेबल इंडस्ट्रीयल इन्फ्रास्ट्रक्चर आहे, या तिन्हीचा संगम करून तिथे इनोव्हेशन कसं करता येईल? एक छोटंसं उदाहरण द्यायचं झालं तर देवेंद्रजींनी संभाजीनगरमध्येच सांगितलं की आम्ही फंड ऑफ फंड करतो आहे आणि प्रत्येक विभागाला आम्ही 50 कोटी रुपये स्टार्टअप्स आयडिया इन्कल्केट करण्यासाठी देतो. तर हे 300 कोटीचं पण एक आम्ही काम करतो आहे की प्रत्येक विभागात एक इनोव्हेशनसाठी सपोर्ट मिळावा.
1: श्रोते हो, राष्ट्रीय स्टार्टअप दिन 2026 निमित्त महाराष्ट्राला लीडर्स श्रेणीत अग्रक्रम मिळालेला आहे. या यशामागे काय काय प्रमुख घटक आहेत ते आज आपण जाणून घेतलं. विषयाची व्याप्ती पाहता आपण उद्याही या विषयावर बोलणार आहोत. डॉक्टर श्रीकांत पाटील सर यांना मनापासून धन्यवाद देते. तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी डॉक्टर मृण्मयी भजक आपला निरोप घेते. नमस्कार.

0: दिल खुलास हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: आपण रोज पाहतो ती सतत धावणारी आणि कधीही न झोपणारी अशी.
2: आकाशवाणीचं हे सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्र आहे.

मध्यम लहरी 311.5 मीटर अर्थात 963 किलोहर्ट्स वर हे आकाशवाणीचं जळगाव केंद्र आहे. श्रोते हो, आमचं प्रसारण आता आपण न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही ऐकू शकतात. श्रोते हो, फॉलो करा आकाशवाणी जळगावच्या फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला. तसंच सबस्क्राईब करा आकाशवाणी जळगावच्या युट्यूब चॅनलला आणि आनंद घ्या मनपसंद कार्यक्रमांचा. आकाशवाणी जळगाव.

0: आकाशवाणीच्या सुवर्णमहोत्सवी जळगाव केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. आता सकाळचे 7:40 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली सुमधुर मराठी गीतांचा कार्यक्रम.
1: डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
0: कार्यक्रमात सुरुवातीला ग. दि. माडगुळकर यांची रचना. गायक कलाकार आणि संगीतकार आहेत सी. रामचंद्र.

0: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
1: ऐ ग, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत.
2: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक

0: ना एक क्लिनिकला जाऊ, तिथे गुडघे दुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे.
1: कुठे आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
0: पिंपरी चिंचवड मध्ये. तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन.
1: आजच अपॉइंटमेंट घ्या ना.
0: लगेच फोन करतो 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. संपर्क 95 95 24 25 59. श्रोते हो.

0: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार. आपल्याला गुडघेदुखी आणि सांधेदुखी आहे, आपण एकदा डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर उपचार आहे. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, पिंपरी चिंचवड. संपर्क 95 95 24 25 59.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली सुमधुर मराठी गीतांचा कार्यक्रम. कार्यक्रमात यानंतर धाकटी बहीण या चित्रपटातील गीत सुधीर फडके आणि आशा भोसले यांच्या स्वरात.

0: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली सुमधुर मराठी गीतांचा कार्यक्रम. कार्यक्रमात यानंतर गायिका आहेत अनुराधा पोडवाल.

0: डॉक्टर परीक्षित भेगडे गीतांजली या कार्यक्रमाचे प्रायोजक होते डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक आरोग्यम नमोस्तुते सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
1: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली सुमधुर मराठी गीतांचा कार्यक्रम. आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. आता थोड्याच वेळात म्हणजे ठीक 8 वाजता समाचार प्रभात, त्यानंतर 8:15 मॉर्निंग न्यूज आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू, आणि 8:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येईल. सुरुवातीला म्हणजे आता सकाळी ठीक 8 वाजता समाचार प्रभात दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

0: Modi says Somnath Temple stands as beacon of unwavering faith, while the pioneer quotes him as saying, "No power can bend India." Prime Minister Modi salutes scientists on National Technology Day, highlights push for self-reliant India, reports the Statesman. Second day, Prime Minister makes austerity push, invokes COVID-era habits, leads the Indian Express. The Pioneer, in its editorial piece, says rising crime against senior citizens. The paper elaborates that as India moves steadily towards becoming an aging nation, ensuring safety, dignity and emotional security for senior citizens must become a national priority. India, at present, is a young nation, but it is aging rapidly. By 2050, the country will have a significant elderly population. As the country progresses and new technologies emerge, they also have a downside. They are alienating a large section of society, senior citizens who find it difficult to cope with evolving technology and changing time. Suvendu government begins to implement key pledges, notice the Asian Age. New Delhi, all set for first summit of International Big Cat Alliance in June, writes the Economic Times. And finally, the Beatles' first official London museum, called the Beatles at 3 Savile Row, is set to open next year in the Mayfair building, where the band recorded its final album and played its last gig, reports the Hindustan Times. And with that, it's back to you, Abhishek.
1: Thank you, Pramod. And now, before we end the bulletin, the headlines once again. Prime Minister Narendra Modi urges people to save fuel and reduce use of foreign products and bid to save forex amid West Asia crisis. Senior BJP leader Himanta Biswa Sarma to be sworn in as Chief Minister of Assam in Guwahati today. Four ministers, two from BJP and one each from AGP and BPF, to also take oath. EDRS former West Bengal Minister Sujit Basu in connection with South Domdom municipality recruitment scam. Prime Minister Narendra Modi to be on a six-day visit to UAE, Netherlands, Sweden, Norway and Italy beginning Friday. US President Donald Trump says ceasefire with Iran is at its weakest and on massive life support. And Bangladesh forms committee to probe reason behind national cricket team's withdrawal from ICC Men's T20 World Cup in India. And with that, we end the morning news. Have a nice day.
2: Akashwani.
3: आम्ही आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 8:30 वाजलेत. मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आता प्रसारित करत आहोत.
4: आकाशवाणी संध्या खान आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पश्चिम आशियातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर देशातील साधन संपत्तीवरचा ताण कमी करण्यासाठी पंतप्रधानांनी नागरिकांना केलं एकजुटीचं आवाहन. देशात पेट्रोलियम उत्पादनांचा तुटवडा नाही. 60 दिवस पुरेल इतक्या कच्च्या तेलाचा साठा उपलब्ध असल्याची केंद्र सरकारची माहिती. पंतप्रधान येत्या शुक्रवारपासून 5 देशांच्या दौऱ्यावर. आसामचे मुख्यमंत्री म्हणून हिमंता बिस्वा सर्मा यांचा आज शपथविधी. आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प उद्यापासून 2 दिवसांच्या चीन दौऱ्यावर. आता सविस्तर बातम्या. पश्चिम आशियातील संघर्ष हा या दशकातील सर्वात मोठ्या संकटांपैकी एक आहे. या पार्श्वभूमीवर देशातील साधन संपत्तीवरचा ताण कमी करण्यासाठी देशवासियांनी एकत्र यावं असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. गुजरातमध्ये वडोदरा इथं सरदारधाम वसतिगृहाचं उद्घाटन केल्यानंतर ते काल बोलत होते. पश्चिम आशियातील संकटाच्या प्रतिकूल परिणामांना सामोरं जाण्यासाठी त्यांनी केलेल्या आवाहनाचा पुनरुच्चारही यावेळी पंतप्रधानांनी केला. ते म्हणाले,
5: पेट्रोल डीजल का उपयोग कम करें, इलेक्ट्रिक बस और पब्लिक ट्रांसपोर्ट का अधिक इस्तेमाल करें, कार पुलिंग को बढ़ावा दें. ये जरूरी है कि सरकारी और प्राइवेट दोनों ही दफ्तरों में वर्क फ्रॉम होम को प्राथमिकता दी जाए. मैं कुछ स्कूलों से भी आग्रह करूंगा कि कुछ समय के लिए ऑनलाइन क्लासेज की व्यवस्था पर काम करें. मैं आप सबसे आग्रह करूंगा कि जब तक हालात सामान्य न हो, हम सोने की खरीद को टाले.
4: तत्पूर्वी काल सोमनाथ मंदिराच्या पुनर्निर्माणाला 75 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त पंतप्रधान सोमनाथ अमृत महोत्सवात सहभागी झाले होते. सोमनाथ अमृत पर्व पुढची हजारो वर्ष भारताला प्रेरणा देत राहील असं प्रतिपादन पंतप्रधानांनी यावेळी केलं. गेल्या काही वर्षात देशातल्या अनेक पवित्र तीर्थस्थळांचा कायापालट करण्यात

साठी झालेल्या विकास कामांची पंतप्रधानांनी यावेळी माहिती दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या शुक्रवारपासून संयुक्त अरब अमिरात अर्थात युएई, नेदरलँड्स, स्वीडन, नॉर्वे आणि इटली या 5 देशांच्या 6 दिवसांच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात मोदी शुक्रवारी युएईमध्ये पोहोचतील. तिथे त्यांची अध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायद अल नाह्यान यांची भेट नियोजित आहे. दोन्ही नेते द्विपक्षीय मुद्द्यांवर विशेषतः ऊर्जा सहयोग तसंच परस्पर स्वारस्य असलेल्या प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर आपले विचार मांडतील. या दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात पंतप्रधान नेदरलँड्समध्ये राजे विल्यम अलेक्झांडर आणि राणी मॅक्सिमा यांची भेट घेणार असून त्यानंतर ते रॉब जेटन यांच्याबरोबर चर्चा करणार आहेत. आपल्या स्वीडन दौऱ्यात स्वीडिश समकक्ष क्रिस्टन यांच्यासह पंतप्रधान द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. चौथ्या टप्प्यात सोमवारी पंतप्रधान नॉर्वेमध्ये तिसऱ्या भारत नॉर्डिक शिखर बैठकीमध्ये सहभागी होतील. भारताच्या पंतप्रधानांची नॉर्वेला ही 43 वर्षातली पहिली भेट असेल. आपल्या दौऱ्याच्या अंतिम टप्प्यात पंतप्रधान इटलीचे राष्ट्रपती सर्जियो मॅटारेला यांची भेट घेतील आणि पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्याशी चर्चा करतील. अलीकडेच झालेल्या भारत युरोपियन संघ मुक्त व्यापार कराराच्या पार्श्वभूमीवर भारताची युरोपसोबतची भागीदारी अधिक दृढ होण्यास या दौऱ्यामुळे मदत होईल असं परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं आहे. देशात पेट्रोलियम उत्पादनांचा कोणताही तुटवडा नसून 60 दिवस पुरेल इतक्या कच्च्या तेलाचा साठा उपलब्ध असल्याचं केंद्र सरकारनं म्हटलं आहे. पश्चिम आशिया संघर्षाच्या पार्श्वभूमीवर स्थापन करण्यात आलेल्या मंत्रिगटाच्या बैठकीनंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी काल ही माहिती दिली. देशात 45 दिवस पुरेल इतका स्वयंपाकाचा गॅस आणि 60 दिवस पुरेल इतका नैसर्गिक वायू उपलब्ध असल्याचंही त्यांनी सांगितलं. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या सहसचिव सुजाता शर्मा यांनीही आंतरमंत्रालयीन बैठकीनंतर वार्ताहरांना याबाबत माहिती दिली. देशात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा असून स्वयंपाकाच्या गॅसचा पुरवठाही सुरळीत सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. देशात यावर्षीच्या खरीप हंगामासाठी खतांचा 51% साठा उपलब्ध असल्याचं रसायन आणि खत मंत्रालयाच्या सहसचिव अपर्णा शर्मा यांनी सांगितलं. आसाममध्ये हिमंता बिस्वा सर्मा आज मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. गुवाहाटी इथल्या खानापारा पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या मैदानावर या शपथविधी सोहळ्याची तयारी करण्यात आली आहे. आसाममध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या सलग तिसऱ्या कार्यकाळाची तसंच सर्मा यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या सलग दुसऱ्या कार्यकाळाची सुरुवात होणार असून राज्याच्या इतिहासात या पदावर सलग दोनदा विराजमान होणारे ते पहिलेच बिगर काँग्रेस नेते ठरणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह तसंच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या निमंत्रणावरून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प उद्यापासून 2 दिवसांच्या चीन दौऱ्यावर जाणार आहेत. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयानं काल याबाबत अधिकृत माहिती दिली. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचा हा गेल्या 9 वर्षातला पहिला चीन दौरा आहे. ट्रम्प यांनी 2017 त्यांच्या पहिल्या कार्यकाळात चीनला भेट दिली होती. तैवान आणि इराणबरोबर दोन्ही देशांच्या सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्वाची मानली जात आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धविरामाबाबत साशंकता व्यक्त केल्यानंतर जागतिक तेल बाजारावर काल परिणाम झाला. कच्च्या तेलाच्या किमती 4% जास्त वाढून काही काळ प्रति बॅरल $105 वर गेल्या होत्या. इराणनं पाठवलेल्या शांतता प्रस्तावावरील प्रतिसादातील अटी पूर्णपणे अस्वीकार्य असल्याचं ट्रम्प यांनी सांगितलं. इराण आणि अमेरिका यांच्यात युद्धविरामावर सहमती होऊ न शकल्याचा फटका देशातल्या शेअर बाजारांनाही मोठ्या प्रमाणात बसला. सेन्सेक्स 1313 अंकांनी घसरून 76015 अंकांवर बंद झाला तर निफ्टी 360 अंकांची घट नोंदवून 23816 अंकांवर बंद झाला. महाराष्ट्र विधान परिषदेच्या 10 जागांसाठी आज मतदान होत आहे. नियमित 9 आणि 1 रिक्त जागेची पोटनिवडणूक अशा 10 जागांसाठी प्रमुख पक्षांच्या उमेदवारांचे 10 अर्ज दाखल झाले आहेत तर 5 अपक्षांनी या निवडणुकीसाठी अर्ज दाखल केलेले आहेत. दुपारी 4 मतदान आणि आवश्यकता भासल्यास सायंकाळी 5 मतमोजणी होणार आहे.
विकसित भारत जी रामजी अर्थात विकसित भारत रोजगार आणि आजीविका अभियान ग्रामीण कायदा 2025 लागू करण्यासाठी

0: संदर्भात केंद्र सरकारनं काल अधिसूचना जारी केली. येत्या 1 जुलै पासून देशभरात हा कायदा लागू होणार आहे. या कायद्यानुसार ग्रामीण भागात प्रत्येक आर्थिक वर्षात किमान 125 दिवस रोजगार मिळण्याची खात्री असेल असं यासंदर्भात निवेदन देताना केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सांगितलं. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी काल IIT मुंबई इथं हवेतला कार्बन डायऑक्साईड जमा करून साठवण्याच्या प्रायोगिक तत्वावरच्या प्रकल्पाचं आणि यासाठीच्या खनन प्रक्रियेचं उद्घाटन केलं. या प्रकल्पात कार्बन डायऑक्साईडपासून कॅल्शियम कार्बोनेट तयार करून पोलाद, रंग, सिमेंट आणि घरबांधणी उद्योगांमध्ये चुन्याऐवजी त्याचा वापर केला जाऊ शकतो अशी माहिती प्रधान यांनी दिली. येत्या काही दिवसात हा प्रकल्प व्यावसायिक तत्वावर कार्यान्वित केला जाईल आणि पुढील महिन्यात फ्रान्समध्ये होणाऱ्या भारत इनोव्हेट्स परिषदेत हा प्रकल्प सादर केला जाईल अशी माहिती त्यांनी दिली. आंतरराष्ट्रीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजे ICC पुरुषांच्या 1 दिवसीय क्रिकेट संघाची क्रमवारी जारी केली असून यामध्ये भारताचा प्रथम क्रमांक कायम राहिला आहे. दुसऱ्या क्रमांकावर न्यूझीलंड तर ऑस्ट्रेलिया तिसऱ्या क्रमांकावर आहे. IPL क्रिकेटमध्ये काल रात्री दिल्ली कॅपिटल्सनं पंजाब किंग्सचा 3 गडी राखून पराभव केला. गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात आज संध्याकाळी अहमदाबादमध्ये सामना होणार आहे. हवामान. भारतीय हवामान विभागानं आज गुजरात, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, राजस्थान आणि पश्चिम मध्य प्रदेश या भागात उष्णतेची लाट येण्याचा अंदाज वर्तवला आहे. तर येत्या 2 दिवसात आसाम, मेघालय, उपहिमालयीन पश्चिम बंगाल आणि सिक्कीम या भागात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. दिल्लीसह चंदीगड, उत्तर प्रदेश, जम्मू आणि काश्मीर, पंजाब आणि उत्तराखंड तसंच ईशान्येकडील काही भाग, अंदमान आणि निकोबार बेटं, आंध्र प्रदेश, बिहार, झारखंड, लक्षद्वीप, ओडिशातही विजांसह वादळी पावसाची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पश्चिम आशियातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर देशातील साधन संपत्तीवरचा ताण कमी करण्यासाठी पंतप्रधानांनी नागरिकांना केलं एकजुटीचं आवाहन. देशात पेट्रोलियम उत्पादनांचा तुटवडा नाही. 60 दिवस पुरेल इतका कच्च्या तेलाचा साठा उपलब्ध असल्याची केंद्र सरकारची माहिती. पंतप्रधान येत्या शुक्रवारपासून 5 देशांच्या दौऱ्यावर. आसामचे मुख्यमंत्री म्हणून हिमंता बिस्वा सर्मा यांचा आज शपथविधी. आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प उद्यापासून 2 दिवसांच्या चीन दौऱ्यावर. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: तीनशे 311.5 मीटर्स अर्थात 963 किलोहर्ट्सवर तसंच FM 102.1 मेगाहर्ट्सवर आणि मोबाईल ॲप न्यूज ऑन एअरवर आकाशवाणीचं हे सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्र आहे. सकाळचे 8:40 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत लख लख चंदेरी हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला पत्थर के सनम या चित्रपटातील गीत. गायक कलाकार आहेत लता मंगेशकर आणि मुकेश. मजरूह सुलतानपुरी यांच्या गीताला संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी.

0: खऱ्या नोट्याशी का खेळतोयस?
1: ब्रो, ही फाटलेली आहे.
0: ऐक, कापलेल्या फाटलेल्या किंवा जुन्या नोटांना
2: बँक ब्रांच मध्ये एक्सचेंज करू शकता.
1: वाव, नवी नोट मिळेल.
0: हो, ज्यातून तू आम्हाला पिझ्झा पार्टी देशील.
2: RBI सांगते आहे, स्मार्ट बना, कूल रहा.
3: लखलख चंदेरी हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर बाजीगर या चित्रपटातील गीत विनोद राठोड यांच्या स्वरात. गीतरचना आहे राणी मलिक यांची आणि संगीत दिलं आहे अन्नू मलिक यांनी.

0: हसीना मान जाएगी या चित्रपटातील गीत आत्ताच आपण ऐकलं, मोहम्मद रफी आणि लता मंगेशकर यांच्या स्वरात.
1: दिल खुलास महाराष्ट्र शासनाचा प्रायोजित कार्यक्रम सोमवार ते शनिवार सकाळी 7:25.
2: दररोज सकाळी 7 अवश्य ऐका साई हॉस्पिटल नाशिकचा कार्यक्रम थँक यू डॉक्टर. यात आपण ऐकू शकाल सांधेरोपण तज्ज्ञ डॉक्टर सुनील सोनार यांनी सांधेरोपणाविषयी दिलेली महत्वपूर्ण माहिती आकाशवाणीच्या जळगाव केंद्रावरून.

0: लता मंगेशकर यांनी गायलेलं जब जब फूल खिले या चित्रपटातील गीत आत्ताच आपण ऐकलं. गीतरचना होती आनंद बक्षी यांची आणि संगीत दिलं होतं कल्याणजी आनंदजी यांनी.
1: श्रोते हो, दर शुक्रवारी सकाळी 9:30 आकाशवाणीच्या 90 वर्ष पूर्तीनिमित्त विशेष कार्यक्रम मालिका देशाचा आवाज आकाशवाणी ऋणानुबंध #90. लेखक किशोर कुलकर्णी, लेखकासह सहभाग सारिका दांडगे यांचा. कार्यक्रमाचे सादरकर्ते ज्ञानेश्वर बोबडे. तेव्हा जरूर ऐका दर शुक्रवारी सकाळी 9:30 विशेष कार्यक्रम मालिका देशाचा आवाज आकाशवाणी ऋणानुबंध #90 आकाशवाणीच्या जळगाव केंद्रावर.
2: पोलीस
3: मिस सीमा.
2: हो, बोलते.
3: लगेच पोलीस स्टेशनला या. थांबा, नाहीतर घरी येऊ. हा,
2: पण का? मी
3: एकट्या दुसऱ्या खोलीत जा. तुमचा मुलगा आमच्या कस्टडीमध्ये आहे आणि तुम्हाला डिजिटल अरेस्ट केलाय.
2: डिजिटल अरेस्ट?
3: 1,00,000 द्या, वाचाल.
2: इतके पैसे?
3: बरं ठीक आहे, एक लिंक पाठवली आहे, लगेच प्रोसेसिंग साठी 30,000 द्या, नाहीतर मुलगा जेल मध्ये जाईल.
2: जेल मध्ये तर तू जाणार, तुझा चेहरा रेकॉर्ड झालाय. डिजिटल अरेस्ट असं काही नसतं, हे सगळं फ्रॉड आहे. म्हणून घाबरू नका. पोलीस, बँक, RBI इत्यादींच्या नावाने येणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या फोन किंवा व्हिडिओ कॉल पासून सावध रहा. त्यांना पैसे पाठवू नका आणि लगेच पोलिसात रिपोर्ट करा.
4: हॅलो मम्मा.
2: हाय.
5: RBI सांगते,
6: जाणकार बना, सतर्क रहा. सकाळी 7:40 ते 8 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर गीतांचा कार्यक्रम. डॉक्टर परीक्षित फेगडे, गीतांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, आरोग्यम नमोस्तुते, सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
0: श्रोते हो, लखलख चंदेरी हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्रावरून. कार्यक्रमातील यानंतरचं गीत ऐकण्यापूर्वी आमच्या ठळक कार्यक्रमांविषयी. 9:30 लेणा संस्कृतीचं या कार्यक्रमात धनश्री जोशी यांचं भारूड गायन, रचना संत एकनाथ महाराज यांची आणि ढोलकी साथ दर्शन गुजराती यांची. 10:00 आपली आवड, 11:05 गाता रहे मेरा दिल, 11:30 सुगम संगीत. दुपारी 12:00 आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम आपण ऐकू शकाल. 12:00 वनिता मंडळी या कार्यक्रमात सुरुवातीला कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात आणि त्यानंतर आरोग्य दर्पणमध्ये रुग्णसेवेचा अनुभव याविषयी परिचारिका उमा कानेटकर यांची मुलाखत आपण ऐकू शकाल. 6:30 अमृत कलश या कार्यक्रमात रेडक्रॉस दिनाच्या अनुषंगाने डॉक्टर शंतनू गोखले यांची मुलाखत आपण ऐकू शकाल संध्याकाळी 6:30. 7:30 शेतशिवार या कार्यक्रमात जमिनीच्या आरोग्यासाठी माती परीक्षण या विषयावर कृषी विज्ञान केंद्र ममुराबाद इथले डॉक्टर शरद जाधव, विषय विशेषज्ञ कृषी विद्या यांची किशोरी वाघुळदे यांनी घेतलेली मुलाखत. निवेदन आहे किशोरी वाघुळदे यांचं, सादर करते ज्ञानेश्वर बोबडे. आमच्या ठळक कार्यक्रमांविषयी आपण ऐकलं.

लख लख चंदेरी हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर अभिनेत्री या चित्रपटातील गीत. गीतरचना आहे मजरूह सुलतानपुरी यांची आणि संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी. गायिका आहेत लता मंगेशकर.

सजना सजना ओ सजना।

लता मंगेशकर यांनी गायलेलं अभिनेत्री या चित्रपटातील गीत आत्ताच आपण ऐकलं. मजरूह सुलतानपुरी यांच्या गीताला संगीत दिलं होतं लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी. लखलख चंदेरी हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर आनंद बक्षी यांची गीतरचना लता मंगेशकर आणि अनूप जलोटा यांच्या स्वरात. संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी आणि चित्रपट आहे एक दुजे के लिए.

0: लता मंगेशकर आणि अनूप जलोटा यांच्या स्वरातील एक दुजे के लिए या चित्रपटातील गीत आताच आपण ऐकलं. आनंद बक्षी यांच्या गीताला संगीत दिलं होतं लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी.
1: श्रोते हो, जिल्ह्यात तापमान 44 अंशापर्यंत पोहोचल्याने हीट स्ट्रोक तसेच डिहायड्रेशन टाळण्यासाठी सर्वांनी खबरदारी घेणे आवश्यक आहे. नागरिकांनी दुपारच्या वेळेत घराबाहेर जाणे टाळावे, पुरेसे पाणी प्यावे आणि डोक्याचे संरक्षण करावे. शेतकरी बांधवांनी शेतीची कामे सकाळी आणि संध्याकाळी करावी. वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात येत आहे. जनहितार्थ प्रसारित आकाशवाणी जळगाव.

लता मंगेशकर यांनी गायलेलं दिल एक मंदिर या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. हसरत जयपुरी यांच्या गीताला संगीत दिलं होतं शंकर जयकिशन यांनी. कार्यक्रमात शेवटी ऐकवित आहोत गंगा जमुना सरस्वती या चित्रपटातील गीत. गायिका आहेत लता मंगेशकर.

0: लता मंगेशकर यांना आपण ऐकत होता. गीतरचना होती इंदिवर यांची आणि संगीत दिलं होतं अन्नू मलिक यांनी. चित्रपट होता गंगा जमुना सरस्वती. आणि या गीताबरोबरच आजचा लखलख चंदेरी हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम संपला. कार्यक्रम आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आमचा यानंतरचा कार्यक्रम लेण्या संस्कृतीचं थोड्याच वेळात.
1: इयत्ता 10वी उत्तीर्ण विद्यार्थी आणि पालक हो, उज्ज्वल भविष्यासाठी आपण कॉलेज शोधतायत का? तर मग खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचालित मुळजी जेठा स्वायत्त महाविद्यालयाचे स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय जळगाव, युडायस कोड 270-316-022-14. आपल्यासाठी घेऊन आले आहे इयत्ता 11वीची प्रवेश प्रक्रिया. आपल्याकडे कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखा उपलब्ध आहे. कॉपी मुक्त परीक्षांनंतर योग्य मार्गदर्शनासह आपल्या यशस्वी भविष्यासाठी आजच प्रवेश घ्या. स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय जळगाव, युडायस कोड 270-316-022-14.
2: सण समारंभ असो किंवा तुमचा व्यवसाय, सगळ्यांची शान वाढवण्यासाठी तुमच्या आपल्या आवडत्या आकाशवाणी जाहिरात द्या ना.
3: जाहिरातींसाठी बेस्ट ऑप्शन म्हणजे आपली आकाशवाणी.
2: तुम्हाला कुठल्याही प्रकारची जाहिरात द्यायची असेल तर आकाशवाणीच्या जळगाव केंद्राला भेट द्या
4: किंवा संपर्क करा 86-00-20-21-21.
5: दिल खुलास महाराष्ट्र शासनाचा प्रायोजित कार्यक्रम सोमवार ते शनिवार सकाळी 7:25.
0: आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. सकाळचं 9:32 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत लेण्या संस्कृतीचं हा कार्यक्रम. आजच्या कार्यक्रमात धनश्री जोशी यांचं भारूड गायन. रचना आहे संत एकनाथ महाराज यांची आणि ढोलकी साथ दर्शन गुजराती यांची.

कुठल्याही शुभ कार्याची सुरुवात आपण गणपती गणरायाला वंदन करूनच करतो. म्हणून आजच्या या भारुडाची सुरुवात सुद्धा आपण दिंडीने आणि गणरायाला वंदन करूनच करूया.

संत एकनाथांनी त्यांच्या आंधळा या रूपकातून आपण कसे आंधळे आहोत हे दाखवून दिलेलं आहे. तेच आंधळा भारूड आपल्यासमोर सादर करते आहे.

आत मध्ये एक ओंकार वृक्ष आहे, पण त्याचं ज्ञान आपल्याला झालंय का? आणि म्हणून मी दान मागतोय. बरं, दान कोणाला मागतोय? रामकृष्णाला आणि त्या जनार्दनाला. आणि कशासाठी दान मागतोय? तर आमचा हा आंधळेपणा जाऊन आम्हाला तुझ्या मार्गावर, योग्य मार्गावर चालण्याचं ज्ञान दे. म्हणून संत एकनाथ महाराज म्हणतात, हे झालं.

आता मंडळी सगळ्यांना असा प्रश्न पडला असेल, मी जन्मापासूनचा आंधळा आणि मग मी चालीन कसा? अहो मंडळी, या मार्गावर चालण्यासाठी लागतात ते नामस्मरणाचे डोळे आणि शुद्ध अंतःकरणाचा रस्सा. आणि मग असं करून काय करायचं? काय करायचं तर त्याला शरण जायचं आणि म्हणायचं, आम्ही कधी देवाला देव म्हटलं नाही, आईला आई म्हटलं नाही, बहिणीला बहीण म्हटलं नाही, तोंडातनं फक्त वांगाळच शब्द निघाले. पण आता आता आम्हाला बुद्धी सुचली रे देवा, आता आम्हाला तुझ्या पदरात घे. खूप चुका केल्या वा.

खरंच शाश्वत सुख काय याच ज्ञान मला कधीच झालं नाही. पण आता भगवंता माझी इच्छा आहे की तू ते ज्ञान मला घडवून द्यावं आणि माझा हा आंधळेपणा दूर व्हावा. म्हणून आमचे संत एकनाथ महाराज म्हणतात, अहो काय म्हणतात,

नाव पंढरीला जायची गरज नाहीये. जिथे असाल तिथेच देवाचं नामस्मरण करा आणि आत्मरूपाने त्याला बघा. म्हणून म्हणतात एकनाथ महाराज म्हणतात, अहो काय म्हणतात, हे झालं.

संत एकनाथांचीच जोशी नामक जी रचना आहे, जे रूपक आहे, ते मी आपल्या समोर सादर करण्याचा प्रयत्न करते. भविष्य ऐकायचा, हस्तरेषा ऐकायचंय का? अहो भविष्य बघायचंय का? हस्तरेषा बघायची आहे का? तुमचा काल आज आणि उद्या ऐकायचा असेल तर माझ्याकडे या, कारण

आता होरा म्हणजे काय? तर होरा म्हणजे भविष्य, तुमचं माझं आणि सगळ्यांचंच. अहो मी नावाचा जोशी नाही, मी त्या पंढरी रायाच्या, त्या पंढरीचा ज्या राय आहे, जो राया आहे त्याचा मी जोशी. आणि मी आलो रायाचा जोशी होरा, ऐका दादानो. ए आलो रायाचा जोशी होरा, ऐका दादानो. येथून पुढे बरे होईल, भक्ती सुखे दोंद वाढेल, फेरत 84 चा चुकेल, धन मोकाशी की हो नाना. इथून पुढे तुमचं सगळं काही चांगलं चांगलं चांगलं चांगलं चांगलंच होणार आहे. आणि हा 84 लक्ष योनीचा येण्या जाण्याचा तुमचा फेरा चुकणार आहे. मनाजी पाटील देह गावचा, विश्वास धरू नका त्याचा, घात करील नेमाचा पाडील फशी की हो नाना. आहोय मन किती वाईट आहे, नको तिथे आधी जात आहे. तंबाखू, गुटखा, बिडी, सिगरेट शरीरासाठी हानिकारक आहे, तरी आमचं मन काय म्हणतंय, सिगरेट सिगरेट पेली काय फुकने वाले का नाम. अनाशा या ढोर रूपी मनासाठी आमच्या बहिणाबाई म्हणतात,

दुरुस्त करण्यासाठी वापरला जाणारा व्हाइटनर त्याचाही आम्ही नशा करतो, आणि ते वेदना क्षमवणार विक्स त्याचाही आम्ही व्यसन म्हणून वापर करतो. आणि जर का विचारलं की या व्यसनाने काय होत, तर काय म्हणे, मनशांती मिळते. अहो मला सांगा, या व्यसनांच्या रंगात रंगून जर का मनशांती मिळाली असती तर आमच्या संतांनी सुद्धा तेच केलं असतं ना. त्यांनी कशाला एवढे परिश्रम घेतले असते हो. अहो माझ्या या देशाचं भविष्य एका काचेच्या ग्लासात बुडताना दिसतंय, हे कसलं व्यसन. व्यसन असावं त्या ज्ञानेश्वरांसारखं, व्यसन असावं जना बाई सारखं, व्यसन असावं मुक्ता बाई सारखं. एखाद्या कलेचं, या देशाच्या उन्नतीचं प्रगतीचं व्यसन अंगी बाळगा आणि त्यासाठी गर्वाने वेडे व्हा. म्हणून म्हणतो, ऐका ऐका ऐका.

शेजारीन झगडा घालेल अति दारुण, तिचे पायी नागवण घर बुडविशी की होना ना। आता मंडळी प्रत्येकालाच दोन दोन बायका आहेत, फॅशन आहे आताची हो, मॉडर्न जनरेशन नाही का, एक घरवाली आणि एक बाहेरवाली। हो मंडळी, तुम्ही समजता तशा दोन बायका नाही, एक बायको जी आपल्या

घरात आहे आणि दुसरी बायको जी या शरीर रूपी देहरूपी घरात आहे त्या मनाजी पाटलाची शेजारीण म्हणजे वासना. आणि या वासनेने भल्या भल्यांना पाणी पाजले हो अहो देव सुद्धा यातून वाचले नाही म्हणून तर

मोबाईल मध्ये व्हिडिओ असतो, 2 मिनिट मी मॅगी बनव. अगं मावले, पण जर का मॅगी 2 मिनिटात बनली असती तर त्या सटवीने 10 मिनिटाचा व्हिडिओ कशाला बनवला असता, नाही का? म्हणून माझं तुम्हाला सांगणं आहे,

सांगतो या संत सभेसी जा शरण सद्गुरुसी फेरा चुकेलच 84 लक्ष योनीचा की हो माय बाप। माझे संत एकनाथांना मरणासन्न पडलेल्या गाढवामध्ये देव दिसला म्हणून त्यांनी काशीहून आणलेलं तीर्थ त्या गाढवाच्या मुखात घातलं आणि आपण माणूस या शब्दच विसरलोय हो, देवाला काय रंगाला काय सगळ्यांनाच धर्माधर्मात वाटून टाकलंय। पण आमचे एकनाथ महाराज म्हणतात

मला. मी एवढा संत सभेच्या पंचांगातून तुम्हाला होरा सांगितला, पण मला काही पाच पैसे दक्षिणा मिळणार आहे का? नाही मिळाली तरी चालेल, कारण मी मूळचाच कंगाल जोशी आहे म्हणून तर म्हणतोय.

आमचे पूर्व शौर्याचे सौजन्याचे आणि बुद्धिमत्तेचे धडे मला गुटीत द्यायचे. अहो गुटी माहितीये का, आजच्या आमच्या आयांना गुटी काय तेच माहिती नाही. आणि गुटी म्हणजे काय तर औषधी पासून बनलेली ही गुटी जी बाळाची हाडं मजबूत करते, पचन क्रिया मजबूत करते, सुरळीत करते. एक घास चिवचा एक घास खाऊचा असं म्हणत घास भरवणारी माझी माऊली आता बाळाला मोबाईल वर कोकोमेला ऐकवत जेव घालती. म्हणून म्हणते माऊले अगं करत अगं घरात सहा रंगाचं आणि सात चवीचं कालवण कर, म्हणजे फक्त बाळच नाही संपूर्ण फॅमिली सुरक्षित राहील. मच्छा एक अच्छा वरा हा नरसिंह रूपिणी भक्ता लागी स्तंभ फोडूनी आणि हा प्रल्हाद कुरकुला रक्षिली से बयो. आता मला सांगा बाळ प्रल्हाद वयाने कितीतरी लहान होता पण आपले वडील

त्या कश्यपूपेक्षा कर्माने कितीतरी पटींनी मोठा होतात. म्हणून तर आमचे तुकाराम महाराज म्हणतात, लहानपण देगा देवा मुंगी साखरे चरवा. अहो माऊली, मी सुद्धा स्वतः ही ओळ कितीतरी वेळेस ऐकली, पण आपण असं वागतो का हो? कोणाला तीरवर मदत केली तर शेंगणाऱ्याला करून गाव भर सांगत हिंटो. तुम्ही गेल्यानंतर सुद्धा जिवंत राहत ते फक्त आणि फक्त तुमचं कर्व. म्हणून मरावे परी कीर्ती रूपी उरावे. वामन परशुराम राम रूपिणी हनुमंत गुरुकुला.

ठिकाणी मुलींची लग्न कमी वयात करणं बंद झालंय, पण तरीही खेडा पातळीवर भरपूर ठिकाणी अजून सुद्धा कमी वयातच मुलींची लग्न केली जातात। मग आता ती एक वेगळी गोष्ट झाली, आणि आजच्या माझ्या सीतामाईला तिच्या पायावर उभं करायचंय। म्हणजे कसं उभं करायचंय? तर फक्त अर्थार्जनासाठी नाही, स्वतःच संरक्षण करण्यासाठी सुद्धा माझी आजची सीतामाई स्वतःच्या पायावर उभी राहिली पाहिजे। आमची दुसरी महिला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, माझ्या आजच्या सीतेला तिच्या कुळाचा उद्धार करता येतो हो, कुठे कुठे नाही जाऊन पोहोचली आहे माझ्या आजची सीतामाई। पण मला सांगा, सकाळची घरातनं बाहेर निघाली सीतामाई संध्याकाळी परत घरी येईल का, याची शाश्वती आहे का? जसं आपण मुलीला म्हणतो, ए सच्चात घरात यायचं बरं का, आहो तसं तुमच्या त्या सांडाला, तुमच्या त्या लेकराला, तुमच्या त्या कुरकुल्याला, तानूला बाळाला त्याला सांगा की जेव्हा जेव्हा एक आई आपल्या मुलाला सांगेन बेटा सच्चात घरात, त्या दिवशी माझ्या सगळ्या माता भगिनी सुरक्षित राहतील।

श्रीकृष्णाकडे संपूर्ण नारायणी सेना मागितली आणि अर्जुनाने काय मागितलं होतं? भगवान, तुम्ही फक्त आणि फक्त माझ्या रथाचे सारथी व्हा. शेवटी विजय अर्जुनाचाच झाला. अहो माऊली, भक्तीत शक्ती आहे आणि याची कितीतरी उदाहरणं आमच्या समोर आहेत. संत एकनाथांच्या घरी माझ्या पांडुरंगाने कावडीने पाणी भरलंय का?

संतजन हे कुरकुले सवे घेऊनी आणि भीमा तटी बैसली से बयो पुंडलीक कुरकुला सवे घेऊनी समचरण हे विटेवरी ठेवनी आणि भक्तारागी निशिगिनी दर्शन देण्या उभी असे बयो सोळाव्या वर्षी माझ्या ज्ञानेश्वरांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी जे काही केलं ते आजच्या आपल्या सोळाव्या वर्षाच्या पिढीला जमतंय का नाही आजची आमची पिढी अडकून पडली आहे मोबाईल मध्ये फ्री फायर पबजी अहो त्यांना खऱ्या मैदानात उतरवा आणि या देशाला त्याचा एक तरुण लढवाई असो पा ऐसा शकून

श्रोते हो, आत्ताच आपण लेणा संस्कृतीचं या कार्यक्रमात धनश्री जोशी यांचं भारूड गायन ऐकलं. रचना संत एकनाथ महाराज यांची होती, ढोलकी साथ संगत होती दर्शन गुजराती यांची. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आता सकाळचे 9:52 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत लोकसंगीत. आजच्या कार्यक्रमात नारायण नामदेव पाटील आणि सहकाऱ्यांचं गायन आता ऐकवीत आहोत.

श्रोते हो, लोकसंगीताच्या कार्यक्रमात नारायण नामदेव पाटील आणि सहकाऱ्यांचं गायन आपण ऐकलं. आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. सकाळचे 10 वाजले. आता प्रसारित करीत आहोत श्रोत्यांच्या मनपसंत मराठी गीतांचा कार्यक्रम आपली आवड.

आपली आवड हा कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व रसिक श्रोत्यांना विजया पंडित नाटकरचा सस्नेह नमस्कार. कार्यक्रमात आपलं सहर्ष स्वागत. कार्यक्रमातील सुरुवातीच्या गीतासाठी पसंती कळवणारे आमचे श्रोते आहेत मुक्काम पोस्ट बोरी खुर्द तालुका जाफराबाद जिल्हा जालना इथून सुधाकर राजे जाधव, प्रशांत राजे जाधव, जगुताई राजे जाधव, वर्षाताई वायाळ, संचित वायाळ, प्रथमेश देशमुख, सोहम देशमुख, प्रणाली देशमुख, सानवी देशमुख, समस्त राजे जाधव, देशमुख आणि वायाळ परिवार. इचलकरंजी इथून वसंत हजारे, प्रमोद हजारे, महेश हजारे, आदित्य हजारे आणि मितांशु हजारे. चंदननगर सातारा इथून सतीश वाघमारे, अतिश वाघमारे, स्वाती वाघमारे, वर्षा वाघमारे, श्रमण वाघमारे, श्रुमेण वाघमारे या श्रोत्यांचं. वारणा शहापूर कोल्हापूर इथून विजय चव्हाण, तेजस्विनी चव्हाण, अंकिता चव्हाण, अनिकेत चव्हाण आणि समस्त चव्हाण परिवार या श्रोत्यांना ऐकायचं आहे थोरली जाऊ या चित्रपटातील गीत. गीतरचना आहे सुधीर मोघे यांची आणि संगीत दिलं आहे सुधीर फडके यांनी. गायिका आहेत आशा भोसले.

आपली आवड या कार्यक्रमातील यानंतरचं गीत आहे नटरंग या चित्रपटातील. गायक कलाकार आहेत बेला शेंडे, अजय आणि सहकारी. गीतासाठी पसंती कळवणारे श्रोते आहेत मुक्काम पोस्ट मुंगी, तालुका शेवगाव, जिल्हा अहिल्यानगर इथून बाबासाहेब कंगणकर, परमेश्वर, रोहिणी, श्रावणी, ईश्वरी कंगणकर या श्रोत्यांचं. महादेव घाट अमलेश्वर इथून डोमन ठाकूर, सुमन ठाकूर, मिथिलेश ठाकूर, तारणी ठाकूर, सुरेश ठाकूर, ज्योती ठाकूर, रेयांश ठाकूर आणि गुडिया ठाकूर. कृष्णानगर टीव्ही टॉवर सेमिनरी हिल्स नागपूर इथून नाना डोंगरदिवे, रमाताई डोंगरदिवे, सीमाताई डोंगरदिवे, रीमाताई डोंगरदिवे, दीक्षाताई डोंगरदिवे आणि राहुल डोंगरदिवे. जीवन ज्योती रेडिओ श्रोता संघ मुक्काम पोस्ट वसारी, जिल्हा वाशिम इथून एकनाथ काळे, आशाताई काळे, ज्ञानेश्वर काळे, शिवांशु मगर आणि रवींद्र पवार या श्रोत्यांना ऐकायचं आहे नटरंग चित्रपटातील हे गीत.

श्रोते हो, आपली आवड हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्रावरून. कार्यक्रमातील यानंतरचं गीत आहे दुर्गा म्हणतात मला या चित्रपटातील. गायक कलाकार आहेत उर्मिला धनगर आणि सहकारी, आणि या गीतासाठी पसंती कळवली आहे नसवाला चौक मलकापुरीतून संजय पाटील, उषा पाटील, प्रथमेश पाटील, निवृत्ती क्षीरसागर, संजय कुमार चव्हाण, तसंच जत जिल्हा सांगली इथून श्याम कुलकर्णी, आणि छत्रपती संभाजीनगर इथून राजेंद्र आकोटकर आणि राधिका आकोटकर या श्रोत्यांचं, म्हैसवाडी तालुका मलकापुरीतून शत्रुघ्न धाडे, वाल्मिक धाडे, निनाजी धाडे, स्वप्नील धाडे आणि अजय खिरोडकर. मुक्काम पोस्ट गोवर्धन तालुका रिसोड जिल्हा वाशिम इथून रवींद्र पवार, मीना पवार, श्रीकांत आणि एकनाथ काळे या श्रोत्यांचं, यांना ऐकायचं आहे दुर्गा म्हणतात मला या चित्रपटातील हे गीत.

0: श्रोतेहो, जिल्ह्यात तापमान 44 अंशापर्यंत पोहोचल्याने हीट स्ट्रोक तसेच डिहायड्रेशन टाळण्यासाठी सर्वांनी खबरदारी घेणे आवश्यक आहे. नागरिकांनी दुपारच्या वेळेत घराबाहेर जाणे टाळावे, पुरेसे पाणी प्यावे आणि डोक्याचे संरक्षण करावे. शेतकरी बांधवांनी शेतीची कामे सकाळी आणि संध्याकाळी करावी. वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात येत आहे. जनहितार्थ प्रसारित, आकाशवाणी जळगाव.
1: श्रोतेहो, आपली आवड हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्रावरून. कार्यक्रमातील यानंतरच्या गीतासाठी पसंती कळवणारे आमचे श्रोते आहेत हिंदराज रेडिओ श्रोता संघ खुपटी तालुका नेवासा इथून, बंडू लोहार पोपळगट, माया, शिवांश, चंद्रकला पोपळगट, देवीदास पोपळगट आणि हरिभाऊ बिडवे या श्रोत्यांचं, गणेश

पाथर्डी इथून अंबादास शिंदे, संगीता शिंदे, अमोल अमृत आणि सुवर्णा शिंदे. मुक्काम पोस्ट येळगुड तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर इथून अतुल गौतमी, अरुण काळे आणि ए डी कांबळे. तसंच मुक्काम पोस्ट चंदूर तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर इथून तुषार कुरणे, रसिक कांबळे, एकता कांबळे, मेघना कुरणे, उत्कर्ष कांबळे आणि अरुण येळगुडकर या श्रोत्यांचं, यांना ऐकायचं आहे निळकंठ मास्टर चित्रपटातील हे गीत.

यानंतरच्या गीतासाठी पत्र पाठवणारे आमचे श्रोते आहेत पंजाबीतून हरदेव मिका, बलविंदर बिरक, जयतेक बिरक आणि मिका बिरक, पाकिजा रेडिओ श्रोता संघ वैष्णव कॉलनी सनावादीतून मोहम्मद सादिक, मुश्ताक अहमद, मोहम्मद शाकीर, मोहम्मद अल्कमा खत्री, मोहम्मद अल्तमश खत्री, रमेश गोड आणि मोहम्मद शादाब खत्री या श्रोत्यांचं, तसंच संगम रेडिओ श्रोता संघ धानोरा विटाळी इथून भगवान पाटील, मंगेश पाटील, सचिन पाटील, प्रेम श्रेया श्रुती या श्रोत्यांचं, जळगाव जामोदीतून उषा काटे आणि संतोष काटे, नांदुरा इथून जमील अहमद खान, सादिक अहमद खान, अतिक अहमद खान, सोहेल खान या श्रोत्यांचं, यांना ऐकायचं आहे चंद्रमुखी चित्रपटातील हे गीत।

श्रोते हो, आपली आवड हा श्रोत्यांच्या मनपसंत मराठी गीतांचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्रावरून. कार्यक्रमात

0: दर्जेदार गाणी आणि उत्तम।
1: श्रोते हो, आपली आवड या कार्यक्रमातील यानंतरचं गीत आहे सगळीकडे बोमा बोम या चित्रपटातील। गायक कलाकार आहेत सचिन आणि अनुराधा पौडवाल। गीतरचना आहे सुधीर मोघे यांची आणि संगीत दिलं आहे अरुण पौडवाल यांनी। आणि या गीतासाठी पसंती करणारे आमचे श्रोते आहेत वरुड जवळका इथून महेंद्र सरकटे, विजया सरकटे, मिलिंद सरकटे आणि स्वराज वानखेडे। सारस रेडिओ श्रोता संघ तालुका माजलगाव जिल्हा बीड इथून नारायण चिरके, चंपाबाई चिरके, राहुल चिरके, कृष्णा चिरके, अक्षय मोरे, करण गांगर्डे आणि समर्थ उमरे या श्रोत्यांचं। रोकडेश्वर नगर पांगरा शिंदे तालुका वसमत जिल्हा हिंगोली इथून रामचंद्र इंगोले, सिद्धांत इंगोले, टिक्कू इंगोले, रमाबाई सुरेंद्र इंगोले, मयुरी सुरभी, मंजुषा गौतम इंगोले, सुनील जबडे, आर डी इंगोले, नामदेवराव शिंदे, पंडितराव शिंदे, चांदू बलखंडे आणि छोटूदादा इंगोले या श्रोत्यांचं, तसंच विलास शिंदे पाटील यांचं, पार्वती सखाराम ठोके, दीपाली राजू ठोके, रोहित सोनू आणि मोनू ठोके या श्रोत्यांनी पत्र पाठवलं आहे अशोकनगर वसमत जिल्हा हिंगोली इथून। तसंच माटेश्वर श्रोता संघ नागेश्वर नगर माटेगाव तालुका पूर्णा इथून शेषराव बोबडे, सोनाजी सीताराम वैष्णवी, सुवर्णा वेणुताई आणि शुभम बोबडे या श्रोत्यांना ऐकायचं आहे सगळीकडे बोंबाबूम या चित्रपटातील सचिन आणि अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं हे गीत।

श्रोते हो, आपली आवड या कार्यक्रमातील यानंतरचं गीत आहे चांदणी शिंपी तजा या चित्रपटातील. गायिका आहेत अनुराधा पोडवाल. मधुसूदन कालेलकर यांच्या गीताला संगीत दिलं आहे प्रभाकर जोग यांनी आणि या गीतासाठी पसंती कळवली आहे. पार्थ रेडिओ श्रोता संघ छत्रपती संभाजीनगर इथून राजेश पाटील साबळे, राजदीप राजेश, राशी राजेश, शीतल राजेश, तसंच गुंडेवाडी तालुका अंबड जिल्हा जालना इथून निजाम शेख, वरुण साबळे, नुपूर आणि उद्धव साबळे. दर्यापूर जिल्हा अमरावती इथून राजेंद्र इंगळे, संगीता इंगळे, देवयानी इंगळे, वैष्णवी, संजय पवार आणि सुनीता नागपूरकर या श्रोत्यांचं. सुरेवाडी छत्रपती संभाजीनगर इथून प्रकाश बोरगावकर, सुषमा, प्राजक्ता, प्रांजली आणि सोहम बोरगावकर या श्रोत्यांना ऐकायचं आहे चांदणी शिंपी तजा चित्रपटातील हे गीत.

श्रोतेहो, दर शुक्रवारी सकाळी 9:30 आकाशवाणीच्या 90 वर्ष पूर्तीनिमित्त विशेष कार्यक्रम मालिका देशाचा आवाज आकाशवाणी ऋणानुबंध #90 लेखक किशोर कुल

0: करणी, लेखकासह सहभाग सारिका दांडगे यांचा. कार्यक्रमाचे सादरकर्ते ज्ञानेश्वर बोबडे. तेव्हा जरूर ऐका दर शुक्रवारी सकाळी 9:30 वाजता विशेष कार्यक्रम मालिका देशाचा आवाज आकाशवाणी, ऋणानुबंध #90 आकाशवाणीच्या जळगाव केंद्रावर.
1: श्रोते हो, जिल्ह्यात तापमान 44 अंशापर्यंत पोहोचल्याने हीट स्ट्रोक तसेच डिहायड्रेशन टाळण्यासाठी सर्वांनी खबरदारी घेणे आवश्यक आहे. नागरिकांनी दुपारच्या वेळेत घराबाहेर जाणे टाळावे, पुरेसे पाणी प्यावे,

0: अक्षापर्यंत पोहोचल्याने हीट स्ट्रोक तसेच डिहायड्रेशन टाळण्यासाठी सर्वांनी खबरदारी घेणे आवश्यक आहे. नागरिकांनी दुपारच्या वेळेत घराबाहेर जाणे टाळावे, पुरेसे पाणी प्यावे आणि डोक्याचे संरक्षण करावे. शेतकरी बांधवांनी शेतीची कामे सकाळी आणि संध्याकाळी करावी. वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात येत आहे. जनहितार्थ प्रसारित, आकाशवाणी जळगाव.
1: श्रोते हो, आपली आवड कार्यक्रमातील यानंतरच्या गीतासाठी पसंती करणारे आमचे श्रोते आहेत मुक्काम पोस्ट मामुलवाडी तालुका नांदुरा इथून सोपान तायडे, विजया तायडे, अमोल आणि सरिता तायडे. मुक्काम पोस्ट जिगाव तालुका नांदुरा इथून वसंतराव भोजने, सुनंदा भोजने, राजू भोजने आणि सोनू भोजने. मानोरा जिल्हा वाशिम इथून ध्रुव कुमार गिरी, ज्योती गिरी, तेजस गिरी, प्रणिता गिरी, तुळशीराम डेरे, मायाताई डेरे. तसंच पुणे इथून शैलेशपुरी, सोनमपुरी आणि धनुषपुरी. या श्रोत्यांना ऐकायचं आहे धाकटी सून या चित्रपटातील आशा भोसले यांनी गायलेलं गीत. गीतरचना आहे सुधीर मोघे यांची आणि संगीत दिलं आहे सुधीर फडके यांनी.

आपली आवड कार्यक्रमातील शेवटचं गीत आहे जी स्टार रेडिओ श्रोता संघ जिल्हा वाशिम इथून यांनी पत्र पाठवलं आहे. गिरीश देशमुख, सोनाली देशमुख, आरव देशमुख, अश्विनी मोसमी आणि जी वाय देशमुख या श्रोत्यांचं. मुक्काम पोस्ट भावी निमगाव तालुका शेवगाव जिल्हा अहिल्यानगर इथून श्रीराम गोंधळी, उषा गोंधळी, वैष्णवी पूनम, युवराज गोंधळी, आदर्श हर्षदा पवार. मुक्काम पोस्ट बोराळा धरण इथून दत्ता घायाळ, सुनीता घायाळ आणि गजानन घायाळ. दौलतबाग मुरादाबाद इथून जाफर हुसेन, नईमा बेगम, कासिम अली, नदीम अली आणि जुनेद अब्बासी. या श्रोत्यांना ऐकायचं आहे तुमचं आमचं जमलं या चित्रपटातील उषा मंगेशकर यांनी गायलेलं गीत. गीत आहे दादा कोंडके यांचं आणि संगीत दिलं आहे राम लक्ष्मण यांनी.

श्रोते हो, उषा मंगेशकर यांनी गायलेलं गीत आपण ऐकत होतात. चित्रपट होता तुमचं आमचं जमलं. आणि या गीताबरोबरच आजचा आपली आवड हा श्रोत्यांच्या मनपसंत मराठी गीतांचा कार्यक्रम इथे संपला. पुन्हा भेट येत्या कार्यक्रमात. तेव्हा मी विजया पंडित नाटकर आपली अनुमती घेते. नमस्कार.

आपली आवड हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सुवर्णमहोत्सवी जळगाव केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आता सकाळचे 11 वाजतायत. हिंदीतून बातम्या आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

श्रोते हो, आता सध्या उन्हाच्या झळा आपल्याला सोसवेना झाल्या आहेत. अशा तप्त उन्हात तुम्ही स्वतःची काळजी घेताय ना? नक्कीच घ्यायलाच हवी, आणि नसाल घेत तर अजिबात तुम्ही दुर्लक्ष करू नका. स्वतःची काळजी ही घ्यायलाच हवी. श्रोते हो, आजचा हा उन्हाळा सुसह्य होण्यासाठी आपणही आज आता अशी गीतं ऐकणार आहोत ज्यातून स्वात्मसुख तर आहेच आणि आनंद आहे तो निराळाच. अशी कोणती गीतं आज तुम्ही ऐकणार आहात? तर या गप्पा आपल्या अशाच चालू राहणार आहे. करूयात सुरुवात या गीताने.

श्रोते हो, उन्हाळ्यामध्ये फुलणारी फुलं, वाढणारी फुलझाडं, झाडं आणि वेली केवळ बाग सुंदर करत नाहीत, तर उष्ण वातावरणातही रंग, सुगंध आणि ताजेपणा देतात. महाराष्ट्रातील उन्हाळी हवामानात काही फुलझाडं आणि वेली विशेषतः चांगली वाढतात. श्रोते हो, गुलमोहर जर तुम्ही बघितला असेल तर गुलमोहर म्हणजे उन्हाळ्यात आकाशात पेटलेली लाल ज्योत. बाकीची झाडं उन्हानं कोमेजून जात असताना गुलमोहर मात्र लाल फुलांनी बहरतो. तो जणू लाल शाल अंगावर घेऊन हसत उभा राहतो आणि आपली नजर नकळत त्याच्याकडे वळते. चैत्राच्या उतरत्या दिवसात गुलमोहर लाल भगव्या फुलांचा गुलाल उधळायला लागतो आणि वैशाखात तो पूर्ण बहरतो. वसंत पळस शालमलीचा साज उतरवून जातो तेव्हा वैशाखाचं देखणेपण जपायला जणू गुलमोहर धावूनच येतो. ऋतूबदलाची चाहूल लागताच गुलमोहर बहरतो. सूर्य जितका लालभडक होतो तितकाच तो प्रसन्नतेने फुलून येतो. रसिक हो, या फुलाझाडांच्या प्रेमात आपण तर असतोच, पण चित्रपटसृष्टी, लेखक, कवी, गीतकार यांना देखील या झाडांच्या प्रेमात पडलेलं आपण पाहतो, ते गीतांच्या माध्यमातून. बघा तर मग इकडे हा चित्रपट आणि या चित्रपटातील हे गाणं. एक प्रियकर आपल्या प्रेयसीला काय म्हणतोय ते.

श्रोते हो, उन्हाळ्याचा हा उन्हाळा आणि ऊन आपल्याला अगदी सहन करण्याच्या पलीकडे जातं, पण उन्हाचा तडाखा वाढला की निसर्ग जणू रंगांची उधळण करतो आणि काही झाडं ज्वालांसारखी लाल, काही सूर्यकिरणांसारखी पिवळी आणि काही शांत गुलाबी छटांनी अंगण खुलवतात. तप्त उन्हातही जास्वंद जणू अग्नीची पाकळी घेऊन उमलतं. श्रोते हो, काही गीतांमध्ये निसर्ग इतका बहरतो की त्याचा बहर कायम रसिक मनावर राज्य करतो.

श्रोते हो, मोगरा आणि उन्हाळा यांचं नातं खूप खास मानलं जातं, कारण उन्हाळ्यात मोगऱ्याची फुलं भरपूर फुलतात आणि त्यांचा गारवा देणारा सुगंध उष्णतेमध्ये सुद्धा मनाला शांत वाटतो. उन्हाळ्यातील उष्ण दुपारी मोगऱ्याचा सुगंध जणू मनाला मिळालेला थंड गारवा असतो. मोगऱ्याला उष्ण हवामान अनुकूल असतं किंवा तो करून घेतो, त्यामुळे ते एप्रिल, मे आणि जूनमध्ये आपल्या मनाला सुगंधित करून जातो. आपलं शरीर थकलेलं आणि मन बेचैन होतं असह्य उकाड्यामुळे, आणि अशावेळी मोगऱ्याचा नैसर्गिक सुगंध मनाला शांतता प्रदान करतो. मराठी कविता, भावगीतं आणि लोकगीतांमध्ये मोगऱ्याचा उल्लेख प्रेम, कोमलता आणि सौंदर्याचं प्रतीक म्हणून केला जातो. श्रोते हो, उन्हाळ्याची झळ सोसूनसुद्धा फुलं आपलं फुलणं सोडत नाही, तेव्हा आपल्याला हे फुलांचं फुलणं खूप काही शिकवून जातं. अग्नीमध्ये तप्त होऊन सोनेरी निखार प्राप्त करणं हेच एक ध्येय असलं तर यश अगदी तुमच्या हातातच आहे. अशी वेगवेगळी फुलं गीतांमध्ये सुद्धा आपण बघतो आणि अगदी ती खुलेपणानं फुलून येतात. मग इंतजार कशाचा, अनुभवूया या गाण्यातूनच.

श्रोते हो, गीतांमध्ये एखाद्या व्यक्तीला फुलांची उपमा देऊन सौंदर्य बहाल केलं जातं. आणि खरंच परमेश्वराने निर्माण केलेलं निसर्गातील सौंदर्य म्हणा किंवा व्यक्तीचं सौंदर्य हे खरोखर युनिकच असतं. त्यात कधीही सारखेपणा असत नाही. फुलांचं हे सौंदर्य मनाला आत्मिक सुख, समाधान आणि शांती देऊन जातं.

श्रोते हो, या तप्त उन्हात या झाडांना फुलांना गरज आहे ती पाण्याची. त्यांना पाणी घालून सदाभार ठेवूयात आणि ही झाडं लावून ती जगवूया. या सुंदरशा नोटवर आपला हा सदाभार कार्यक्रम इथेच थांबवूयात. पुन्हा भेट येत्या कार्यक्रमात. तेव्हा मी विजया पंडित नाटकर आपली अनुमती घेते. नमस्कार. गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आता 11:31 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत मराठी सुगम संगीत. कार्यक्रमात सुरुवातीला गायक कलाकार आहेत स्वप्नील बांदोडकर.

0: हेमंत कर्णिक यांचं गीत आपण ऐकलं. वैशाली सामंत यांच्या स्वरात, संगीत राजश्री लेले यांचं होतं.
1: हे कस्टमर केअर कुठे? हा मॅडम,
2: बोला.
1: हे केवायसी अपडेट साठी मला वारंवार मेसेज का येत आहे?
2: कारण बँकिंग सेवांसाठी निश्चित वेळेत केवायसी अपडेट करायला हवं.
1: पण हे होईल कसं?
2: जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा एटीएम मध्ये अथवा बिझनेस करेस्पॉन्डेंट म्हणजे बीसी कडे जा, किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याचं डिक्लेरेशन द्या.
1: अच्छा, आणि जर कोणताही बदल असेल तर?
2: तर अशा वेळी ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा देऊन केवायसी अपडेट करू शकता.
1: बस
2: बस
1: समजलं.
2: आपलं केवायसी अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्रामपंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा.
3: आरबीआय सांगते,
4: जाणकार बना, सतर्क रहा.
5: श्रोते हो, जिल्ह्यात तापमान 44 अंशापर्यंत पोहोचल्याने हीट स्ट्रोक तसेच डिहायड्रेशन टाळण्यासाठी सर्वांनी खबरदारी घेणे आवश्यक आहे. नागरिकांनी दुपारच्या वेळेत घराबाहेर जाणे टाळावे, पुरेसे पाणी प्यावे आणि डोक्याचे संरक्षण करावे. शेतकरी बांधवांनी शेतीची कामे सकाळी आणि संध्याकाळी करावी. वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात येत आहे. जनहितार्थ प्रसारित, आकाशवाणी जळगाव.

सुधीर बापट यांची रचना आपण ऐकलीत स्वप्नील बांदोडकर यांच्या स्वरात. मराठी सुगम संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्रावरून.

0: सगळ्यांची शान वाढवण्यासाठी तुमची आपल्या आवडत्या आकाशवाणी जाहिरात द्या ना.
1: जाहिरातींसाठी बेस्ट ऑप्शन म्हणजे आपली आकाशवाणी.
0: तुम्हाला कुठल्याही प्रकारची जाहिरात द्यायची असेल तर आकाशवाणीच्या जळगाव केंद्राला भेट द्या किंवा संपर्क करा 8600 20 21 21.
2: श्रोतेहो, मराठी सुगम संगीत आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर गुरु ठाकूर यांची रचना स्वप्नजा लेले यांच्या स्वरात, संगीत विजय नारायण यांचं आहे.

गुरु ठाकूर यांची रचना आपण ऐकलीत स्वप्नजा लेले यांच्या स्वरात. संगीत विजय नारायण यांचं होतं. मराठी सुगम संगीत आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्रावरून. सुगम संगीताच्या कार्यक्रमात यानंतर गायक कलाकार आहेत सुरेश वाडकर.

स्वप्नील बांदोडकर यांना आपण ऐकत होतात. आणि या गीताबरोबरच आजचा मराठी सुगम संगीताचा कार्यक्रम संपला. कार्यक्रम आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोते होता ठीक 12 वाजता FM 102.1 MHz वर विविध भारतीय वाहिनीचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. आणि 963 KHz तसंच न्यूज ऑन एअर या मोबाईल ॲपवर आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम आपण ऐकू शकाल. सुरुवातीला आता ठीक 12 वाजता वनिता मंडळ हा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

मजडनो श्रोते हो, आज मंगळवार. तुम्ही सगळेजण अगदी आपुलकीनं वाट बघत असाल की सुखदा, रोहित आणि शर्वरी यांच्या नेमक्या गप्पा कुठल्या विषयावर रंगल्यात. बोला, म्हणजे बाहेर उन्हाळा आहे हे मला मान्य आहे, खूप गरम होतंय, पण त्यांच्या देखील अशा छान गरमागरम खुमासदार गप्पा मारायला तुम्ही देखील आतुरतेनं वाट बघत आहात. चला तर मग अजिबात वेळ न दवडता ऐकूया स्मिता गानू जोगळेकर लिखित कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात. यात सहभागी झाले आहेत दिनेश अडावतकर, मधुलिका नेरूरकर आणि नेहा खरे. ऐकूया तर आपुलकी या घरात.

0: अरे वा सुखदा, काय गं, आज एकदम छान साडी वगैरे तयार झाली आहेस?
1: छान छान साडी म्हणजे म्हणजे फक्त साडीच छान का? मी छान
0: नाही
1: नाहीये का?
0: नाही ग, नाही ग, नाही ग, तसं नाही तसं नाही, तू छान आहेसच. ते काय आता रोज रोज सांगायचं.
1: आहा,
0: आणि मुख्य म्हणजे तुझा चॉईस मस्त आहे एकदम.
1: थँक्यू थँक्यू. माझा चॉईस मस्त आहे असं म्हटल्याबद्दल.
0: हे बघ, गोष्ट साधी सरळ सोपी आहे. तू मला जीवनाचा साथीदार म्हणून निवडलंस, इथेच तुझा छान चॉईस निर्विवाद सिद्ध झालेला आहे.
1: म्हणजे माझ्या या चॉईस बद्दल तू बोलत होतास? होय.
0: हा म्हणजे हा वन ऑफ युअर बेस्ट चॉईसेस असं म्हणू शकतो.
1: सगळं चांगलं तेवढं कसं स्वतःला लावून घेतोस रे तू?
0: कारण तू कधीच चांगलं म्हणत नाहीस. बर, आता विषय होता तुझ्या सुंदर दिसण्याचा आणि तुझ्या साडीचं प्रयोजन काय. हा पण सुखदा, थांब थांब थांब, एक एक मिनिट. ही साडी काय ग, ही मी कधी बघितली नव्हती. नवीन घेतलीस की काय? हा, कुठे घेतलीस, म्हणजे सेल बिल मध्ये?
1: अरे हो हो हो, ऐक जरा, ही साडी तू बघण्याचा प्रश्नच नाही, कारण ही माझी साडी नाहीच आहे मुळी.
0: येस, म्हणजे बघ माझं किती बारीक लक्ष असतं तुझ्याकडे, आणि तू म्हणतेस की मला काही माहितीच नसतं, मला काही पर्वाच नाही वगैरे.
1: नाही, तुला काही माहित नसतं ही वस्तुस्थिती आहे. या खेपेला फॉर अ चेंज तुझं म्हणणं खरं ठरलंय की ही साडी माझी नाहीये, त्यामुळे तू बघितलेली नाहीयेस.
0: कोणाची आहे? कोणाची?
1: तर ती माझ्या आईची आहे.
0: हो काय ग, पण आईची साडी कशासाठी आणलीस? एकीकडे म्हणायचं त्या कपाटभर साड्यांचं काय करायचं म्हणून, आणि हे असं कोणाकोणाच्या साड्या नेसायला घेऊन यायचं, हे काय तुझं गणित मला कळत नाही.
1: एक एक मिनिट रोहित, ही काही कोणाकोणाची साडी नाहीये,
0: मग
1: माझ्या आईची साडी आहे.
0: यु मीन माहेरची साडी?
1: पण म्हणून ही साडी नेसून मी काही मुळे मुळे रडणार वगैरे नाहीये, उलट मला छान प्रसन्न वाटतंय.
0: हो हो हो, ते दिसतच चेहऱ्यावरून. पण माझ्या मूळ प्रश्नाचं उत्तर.
1: आईची साडी नेसायला कोणतंही कारण लागत नाही, मात्र ती नेसली की हसण्याचं खुश होण्याचं कारण आपोआप मिळतं.
0: हो, साहित्यिक आणि सेंटिमेंटल.
1: अजिबात सेंटिमेंटल नाही, पण तू कोणत्याही बाईला विचार, आपल्या आईची साडी नेसणं म्हणजे जणू काही आईच्या मायेची ऊब मिळणं.
0: हो हो हो, हे मात्र खरंय. आपली शर्वरी सुद्धा नाही का नेहमी आईच्या साड्या नेसायला घेऊन जाते.
1: आणि अरे गंमत म्हणजे एरवी ह्या मुली कॉर्पोरेट मध्ये फॉर्मल कपड्यात असतात.

0: पूर्वी खूप स्ट्रिक्ट होतं हे प्रकरण. फॉर्मल कपड्याचे सुद्धा केवढे नियम असायचे
1: आणि रंगांच्या बाबतीत सुद्धा काय तर म्हणे न्यूट्रल कलर असावेत.
0: पण हल्ली ड्रेस कोड बऱ्यापैकी शिथिल झालेले आहेत, म्हणजे सिम्पल सलवार कमीज वगैरे चालतं. काही काही ऑफिसेस मध्ये ठराविक दिवशी टी शर्ट सुद्धा चालतात म्हणे. पण ते शर्वरीचं तू काय सांगत होतीस?
1: हा, तर शर्वरी आईच्या साड्या नेसून ऑफिसला जाते आणि भाव खाते, कारण आईच्या साड्यांचा चॉईस भन्नाट आणि हाय क्लास आहे.
0: हे बघ, साड्याच नाही एकूणच आईच्या सगळ्याच बाबतीमध्ये चॉईस रंगसंगती जबरदस्त असते.
1: आणि बऱ्याच लोकांचं मानणं असतं की खूप महागातली वस्तू म्हणजे भारी वस्तू, पण आई अगदी साधी सुती साडी सुद्धा किती छान पद्धतीने नेसतात. तो काय तो तुझा शब्द काय त्यासाठी?
0: एलिगंट. एलिगंट,
1: हा एलिगंट, मोहक आणि अभिरुचीपूर्ण.
0: क्या बात है,
1: म्हणजे साधी वस्तू सुद्धा तुम्ही कशी प्रेझेंट करता यावर त्या वस्तूचं किंवा गोष्टीचं सौंदर्य आणि कल्पकता हे दिसून येतं.
0: आणि मग शर्वरी त्या साड्या नेसून ऑफिसला जाते आणि मग
1: ऑफिस मधल्या कलिग्स तिला हमखास विचारतात, ही मम्मीची साडी आहे ना?
0: आणि मग तिला रागच येत असेल.
1: इथेच चुकता तुम्ही पुरुष मंडळी.
0: का?
1: अरे आईची साडी असं छान लेबल मिळालं की उलट ती प्राऊड वगैरे असं काय ते फील करून घेते
0: आणि आईची साडी मिरवते, असंच म्हणायचंय ना तुला?
1: रोहित, तुला गंमत सांगते. अरे साडी नसल्यावर स्त्रीचं दिसणं साडीवर अवलंबून असतं, तर ती स्त्री ती साडी कशी कॅरी करते यावर अवलंबून असतं.
0: हो हो, मला वाटलं नेसली साडी झालं काम, पण त्यामागे एवढं हे सगळं लॉजिक वगैरे असतं मला माहित नव्हतं बुवा.
1: साडी नेसल्यानंतर कुणी अवघडून वावरतात, कुणी अगदी सहज असतात ना, या सहजतेमध्येच खरं सौंदर्य दडलेलं असतं.
0: बरं, आता तू तुझी दडलेली गोष्ट सांगून टाक बरं, म्हणजे ते आईची साडी का बरं आणलीस ते? नाही मग अशी तू म्हणालीस की त्याला काही कारण लागत नाही वगैरे, तरी पण कुछ तो बात होगी असं वाटतं मला.
1: बात वगैरे काही नाही, मागच्या रविवारी मदर्स डे साठी आईला ही साडी सरप्राईज म्हणून आणली होती. तू हैदराबादला गेला होतास ना, म्हणून तुला दाखवता आली नाही, आणली तशी लगेच तिला देऊन आली.
0: अच्छा, मदर्स डे म्हणजे मातृदिन
1: इंटरनॅशनल.
0: मे महिन्यात असतो ना का
1: हा
0: दिवस?
1: हा, मे महिन्यातला दुसरा रविवार. मला माहिती, आता तू म्हणशील की हा काही आपला सण नव्हे,
0: तिकडचा.
1: हा, परदेशात ना आलेला फॅड आहे.
0: पण आई रे, हे बघ काय म्हणजे मी टीका करणारा माणूस आहे हे तुझं म्हणणं बरोबर आहे. आला असेल परदेशातून हा दिवस, पण एका चांगल्या कारणासाठी साजरा केला जातो की नाही, झालं तर मग
1: दॅट्स लाईक अ गुड ह्युमन बिंग. अगदी बरोबर, फक्त आपल्या देशातला नाही म्हणून एखाद्या दिवसाच्या आनंदावर बोट ठेवणं हे काही फारसं योग्य नाही.
0: आणि आपण सुद्धा नाही का मातृदेवो भव पितृदेवो भव असं म्हणतोस ना, मग या निमित्ताने हीच भावना व्यक्त करायची.
1: अगदी, म्हणजे आपण श्रावण अमावस्येला मातृदिन आपल्याकडे करतोच साधा. आणखी एक, तू की नाही खरं म्हणजे छान सोपं करून टाकलं सगळं, तर मी आईला साडी आणि ब्लाऊज पीस आणि फॉल असं सगळं दिलं.
0: अगं हे पण तू सगळं घरी करतेस ना, हे फॉल बिल लावणं वगैरे?
1: मुलगी कोणाची आहे मी? माझ्या आईचीच ना. साडीला फॉल लावणं म्हणजे आईचं आवडीचं काम, तासा भरात लावते ती फॉल आणि तो सुद्धा परफेक्ट मस्त नीट नेटका.
0: आणि आई साहेबांचे हेच गुण आपल्यात आले आहेत मॅडम जी.
1: असे नाही, आपण कसे आहोत हे आपल्यापेक्षा इतरांना जास्त कळतं असं मला वाटतं, पण आईची टापटीप माझ्याही कामातून जर दिसत असेल तर तो आईचाच गौरव आहे.
0: बरोबर आहे, बरोबर आहे. पण तरी सुद्धा सुखदा एक विचारतो, म्हणजे तू कधीपासून हे डेज वगैरे साजरे करायला लागलीस ग?
1: पुन्हा आपण तिथेच येतो. अरे सणवार कशासाठी किंवा हे डेज वगैरे कशासाठी? तर
0: मज्जा करण्यासाठी, गोडधोड खाण्यासाठी निमित्त. आणि अर्थशास्त्रात म्हणतात ना तसं, अर्थकारणाला म्हणजेच बाजाराला चालना देण्यासाठी.
1: हे हेतू आहे तसं, पण आणखी महत्वाचा मुद्दा म्हणजे या निमित्ताने चार नातेवाईक किंवा शेजारी पाजारी जमावेत, विचारांची देवाणघेवाण व्हावी, कुणाला काही मदत हवी असेल तर केली जाते इतकं.
0: हो, आणि कोणाला थँक यू वगैरे म्हणायला एरवी संकोच वाटत असेल तर या निमित्ताने ते म्हणता यावं. थोडक्यात कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीचा दिवस, बरोबर की नाही?
1: अगदी बरोबर.
0: आणि तुझा आवडता फंडा, त्या त्या ऋतू प्रमाणे निसर्गाशी जवळीक साधणं किंवा संस्कृती जपणं.
1: हे तर नक्कीच खरंय. हा म्हणजे आता हेच बघ ना, अधिक महिन्यात जावयाला खास बोलावून.
0: थांब, बेल वाजली, बघूया कोण आहे.
2: हा बापरे,

0: गरम आहे गरम असं मी आता अजिबात म्हणणार नाहीये, कारण असं म्हणून ना आणखीन गरम व्हायला लागतं.
1: हे काय नवीनच ऐकतोय मी, मग काय म्हणणार आहेस तू? वा काय मस्त चिरडे म्हणून वगैरे.
0: दादा तू ना, पण दादा एक मिनिट हा, तुझ्याकडे मी नंतर बघते. पण ही मा काय, बहारों की राणी ख्यालों की मलिका, कोण आहे कोण इथे?
2: शर्वरी का ग, काही बोलतेस का तू?
0: बर मग काय म्हणू, हा तारीफ करू क्या उसकी जिसने तुम्हे बनाया. हे सुखदा, मॉडर्न किंवा आजच्या भाषेत म्हणायचं तर टवका दिसेस, टवका.
2: अग ए तुझ्या जिभेला काही हाड, हा गप्प बसा, काय शब्द वापरतेस तू?
1: शर्वरी थँक्यू, म्हणजे मला सुद्धा असंच काहीतरी म्हणायचं होतं, म्हणजे टवका वगैरे असा नेमका शब्द मला सापडत नव्हता.
2: बास बास हा रोहित, आता तुम्ही दोघं काही ते टवका बिवका असलं काहीतरी नको उगाच, म्हणजे असलं काही बोलू नका. आईची साडी नसल्यामुळे माझं मला छान वाटतंय हे मात्र नक्की.
0: येस, मला वाटलंच की ही तुझी साडी नक्कीच नाही, पण भारी आहे बरं का साडी, एकदम मस्त आहे.
2: थँक्यू. तू पण येऊन जा एखादा नेसायला, एवढं शांत कूल वाटतंय ना या गर्मीमध्ये सुद्धा. छान सफेद आणि आकाशी रंग दोन्हीही थंडावा देणारे.
1: हे घ्या बहिणाबाई, तुम्ही पण हा थंडावा घ्या, ताज गारेगार लिंबू सरबत.
0: वा वा वा दादा असावा तर असा. बर का, मी किने एक निरोप सांगायला आली आहे, म्हणजे हे काम मी फोनवर करू शकले असते.
1: पण तुला इथे येण्यासाठी काहीतरी कारण हवं असतं ना.
0: सुखदा याला ना गप्पा बसायला सांग, नाहीतर
2: शर्वरी हे बघ तू असं कर, तू फक्त माझ्याशी बोल. हा कसला निरोप आणि कुणाला द्यायचा?
0: ते अधिकाचं वाण द्यायचं वगैरे आई म्हणत होती, पण मोहितने या वाण वगैरे किंवा काहीही वस्तू देण्या घेण्याला साफ नकार दिलाय.
1: वा वा वा क्या बात, म्हणजे चला माझ्या नकाराला आणखी एक भक्कम आधार मिळाला तर.
0: हो तर तू सुद्धा नाही म्हणणार हे मला ठाऊकच होत. मग आम्ही एक प्लॅन बनवला.
1: काय काय काय?
2: अरे वा, कसला प्लॅन केलात ग तुम्ही?
0: अधिक महिना साजरा करायला म्हणून आपण सगळे कुठेतरी छोटीशी 4 दिवसांची ट्रिप करूया, कसं वाटलं?
1: पण मग ते माझे 33 अनारसे, जावयाची पूजा, चांदीची वाटी वगैरे वगैरे वगैरे.
2: रोहित उगाच आपलं काहीतरी, आज सकाळी तर आपण म्हणत होतो नाही का की जावयाचा मान म्हणजे लेकीचा सुद्धा मान असतोच ना.
1: नाही नाही, म्हणजे लेकीचा मान हा जावयाचा मान असं तुला म्हणायचंय का? आईची साडी नेसल्यामुळे असेल असेल असेल. वा वा वा, म्हणजे आमच्या मानात तुम्ही परभारे स्वतःला सुद्धा मोजून घेत आहे.
2: अरे केव्हाही आपला उल्लेख लेख जावई असाच होतो की नाही, जोड शब्द.
1: अगदीच अगदीच, आई बाबा किंवा रेवाच्या सुद्धा बोलण्यात नेहमी रोहित सुखदा असं जणू काही जोड नाव असावं असं आपलं नाव येतं.
2: आणि आपण सुद्धा नेहमी शर्वरी मोहित असा एकत्रच उल्लेख करतो की नाही.
1: नक्कीच नक्कीच, पण ते जाऊ दे, अधिक बिधिक बाजूला ठेव. वाण घ्यायचं नाही म्हणून आम्ही येतच नाही असं तू आईला म्हणाली नाहीस ना?
2: नाही रे, मला माहितीये माझ्या आई बाबांकडे जायला माझ्यापेक्षा तू जास्त उतावळी असतोस.
1: नाही पण काही नवीन वस्तू घ्यायची असेल, काही उपकरण वापरताना अडचण आली तर ते पहिला फोन मला करतात म्हणून.
2: हो बरोबर,
1: आणि त्यामुळे तुला हेवा वाटणं माझा स्वाभाविक आहे.
2: अरे
1: थोडी जेलसी होते हो की नाही सांग.
2: होते खरी थोडी थोडी, पण ना मला की नाही तुझं कौतुक सुद्धा वाटत. कधी कधी तर मी विसरून जाते की तू त्यांचा मुलगा नव्हे जावईयेस, एवढं तुमचं नातं अकृत्रिम आहे.
1: वा वा, काय परफेक्ट शब्द वापरलायस, अकृत्रिम, झकास. आणि म्हणूनच सुखदा, म्हणजे तुझे हे सगळे जे गुण आहेत ना त्यामुळे तुम्हाला आवडतं.
2: वा वा वा वा, मस्का बटर पुरे आता.
1: बरं राहिलं नाही करत. पण मग प्लॅन काय आहे, म्हणजे पुरुष मंडळींना नामोहरम करण्याचा काही प्लॅन झालाय का शर्वरी?
0: हो सांगते, मी काय म्हणते सुखदा तूच सांग ना.
1: ओ माय गॉड, म्हणजे सुखदा तुला हा कट आधीच माहिती होता? म्हणजे नामोहरम वगैरे करणं हे तुला माहिती होत?
2: नाही रे, उलट त्याच पुरुषाचं कौतुक करण्याचं आम्ही ठरवलंय. म्हणजे आम्ही आपल्या 3 कुटुंबांशी मिळून एक झक्कास ट्रीपच ठरवून टाकली.
0: हो ना, आधी आम्ही महाबळेश्वर ठरवत होतो, पण आता गेस व्हॉट, मी असं म्हणेन गेस वेअर, कुठे जाते ओळख ओळख.
1: आता महाबळेश्वर नाही तर मग कुठे?
0: थेट सोमनाथला जातोय आपण, सोमनाथ मंदिराच्या पुनर्निर्माणाच्या अमृत महोत्सवात सहभागी व्हायला.
1: शपथ, बियॉन्ड इमॅजिनेशन, कसला भारी प्लॅन आहे. पण मला सांग सगळ्यांना जमणार आहे का ग?
2: जमावच लागेल, म्हणजे त्याचा सोहळा काय तो झाला, पण वर्षभरात आपण जाऊ शकतो ना केव्हाही लवकर.

0: खरंच वर्षभर म्हणजे उगाच वेळ नाही घालवायचा. रेवा शर्वरी वर्क फ्रॉम होम म्हणजे वर्क फ्रॉम सोमनाथ करतील.
1: मोहितने तिथेच आसपास साईट व्हिजिट ऍडजस्ट करून घेतली आहे. मुक्ताला शाळेला सुट्टीच आहे आणि दोन्ही आई बाबा मंडळींना सुट्टीचा काही प्रश्नच नाही.
2: व्हॉट अबाउट मी? मी काही रिकाम टिकड आहे का? समजा त्याच आठवड्यात माझं काही महत्वाचं काम निघालं तर तुम्हाला माझं शेड्यूल तरी माहितीये का?
0: तुला आठवतं का रोहित, मागच्या रविवारी जेवताना मी सहज गप्पांमध्ये तुला पुढच्या महिन्याच्या टूर किंवा महत्वाच्या मीटिंग आहेत का वगैरे विचारलं होतं.
2: ते यासाठी होतं तर? अगं पण ते अगदी आपलं कसं कॅज्युअल बोलणं चालू होत.
0: तुझ्यासाठी कॅज्युअल नाही का ग?
1: हो तुझ्यासाठी कॅज्युअल होत, पण त्यातून आमचा गुप्तहेर बातम्या खणून काढत होता.
2: तुम्ही बायका ना खरंच म्हणजे अशा शातीर असता, कल्पनाच येत नाही. मी आपला भाबडेपणाने सरळ सरळ उत्तर देत होतो.
1: दादा तू तरी हे बऱ्यापैकी शांतपणे ऐकून घेतलंस. मोहित तर उडालाच आणि त्याला ही खबर दिली कोणी माहितीये का?
2: कोण?
1: आपल्या साटोप बाई मुक्ताई.
0: अगं बाप लेकीचं नातं असंच असतं, मुली आपली सिक्रेट्स पहिली बाबाकडे शेअर करतात.
2: आणि लग्न झालेल्या मुली आपल्या आई वडिलांशी मेतकूट जमवून जावयाचा बकरा करतात, त्याचं काय?
1: ए दादा काही बोलू नकोस. अरे बकरा कसला, आम्ही तर तुमचा सन्मान आणि सत्कार करतोय.
2: सगळं तुम्हीच ठरवा आणि त्याला गोंडस नाव द्या. सन्मान सत्कार चालायचंच.
0: कौतुक अरे.
2: बरं ते जाऊ द्या, आपण ट्रिपला जातोय त्याबद्दल आणखी काय गुप्त खल वगैरे केलेत का तुम्ही?
1: हा सांगते सांगते ना, पण सुखदा त्याआधी माझा एक फक्त छोटासा प्रश्न आहे. मुळात हे अधिक मास प्रकरण आहे तरी काय, म्हणजे त्यावरून आपली आज एवढी चर्चा झाली.
2: म्हणजे हिला हेच मुळात माहित नाहीये, सांगून टाक.
0: प्रकरण वगैरे काही नाही ग, वैदिक काळापासून सौर कालगणना आणि चांद्र कालगणना अशा कालगणनेच्या दोन पद्धती चालू होत्या. वैदिक ऋषींना हे लक्षात आलं की चांद्र आणि सौर कालगणना यांचा एकमेकांशी मेळ जुळण्यासाठी काही दिवसांचा फरक राहतोय त्यात.
2: म्हणजे आपले ऋषी मुनी किती ग्रेट होते बघितलंस ना, पुढे काय झालं?
0: हा तर हे अंतर भरून काढण्यासाठी मग दर 3 वर्षांनी कालगणनेमध्ये 30 दिवस अधिक घेण्याची पद्धत सुरू झाली, तोच हा अधिक मास.
1: पण त्यात जावयाचा संबंध येतोच कुठे?
2: अरे जावयाचा संबंध म्हणजे जिथे कमी तिथे जावय देतो हमी, कळलं? म्हणून जावयाला मस्का मारण्याची पद्धत रूढ झाली, कळलं का तुला?
0: काही या रोहित तुझं. बरं शर्वरी ट्रीप साठीचं कॉन्ट्रीब्युशन तुला ऑनलाईन ट्रान्सफर करू ना.
1: बाई ग त्या दोन सिनियर मोस्ट जोडप्यांपुढे खर्च हा शब्द उच्चारू नकोस.
0: का?
1: कारण अग ट्रीपचा सगळा खर्च तुमचे आणि आमचे आई बाबा करणार आहेत असं त्यांनी ठणकावून सांगितलंय.
2: अरे हे हे हे हे मात्र टू मच आहे, याला काय अर्थ आहे?
0: राहू दे रे, त्यांचा आनंद त्यात आहे असं म्हणायचं. मग अधून मधून करू द्यावं त्यांना, बाकीच्या गोष्टींमध्ये आपण या ना त्या रूपाने भरपाई करू.
1: ए म्हणजे आपण लहान मुलांचं मन राखायला त्यांच्या होला हो म्हणतो, पण शेवटी आपल्याला हवं तेच करतो असंच ना?
0: खरे, आपले आई वडील एका टप्प्यानंतर आपली मुलंच होऊन जातात ना शर्वरी. मग त्यांना मुलांसारखं जपायचं, त्यांचं मन राखायचं आणि त्यांना आवडतील अशा गोष्टी करायच्या शक्यतो.
1: येस.
2: सुखदा सुखदा अग अग नको ना एवढं इमोशनल बोलूस. अग आपण सुद्धा 60-70 वर्षाचे झालो ना की आपली मुलं सुद्धा असाच विचार करतील का ग आपल्या?
0: अरे बापरे
1: दादा आता कोण इमोशनल होतंय हा.
0: चला चला तो उगाच आपली मस्करी करत असतो ग, चला आता वास्तवात येऊया.
2: हो हो वास्तवात यायचं म्हणजे ही मांजर माझ्याशी पुन्हा भांडायला सुरुवात करणार.
1: अरे असं म्हणतात की ज्यांचं एकमेकांवर जास्त प्रेम असतं ती माणसं जास्त भांडतात.
2: अजिबात नाही, कुठेतरी काहीतरी ऐकतेस वाचतेस आणि इथे माझ्यावरती फिलॉसॉफी फेकतेस.
0: थांबा दोघही, तुम्ही पुन्हा सुरू होणार का रे? कुणीतरी एकाने गप्पा बसा.
2: तिला गप्पा बसायला सांग.
1: याला सांगा
0: अगदी देवासारखं बसा शांत.
1: ऐकत नाही अजिबात.
2: नाही नाही नाही तू तू या या भांडखोर मुलीला तू आधी सांग.
1: मी नाही भांडखोर, या दुष्ट माणसाला सांग तू.
2: अरे
1: अरे नाही थांबा.

होतात आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका, याचं लेखन केलं होतं स्मिता गानू जोगळेकर यांनी आणि यात सहभागी झाले होते दिनेश अडावतकर, मधुलिका नेरूरकर आणि नेहा खरे.

नमस्कार श्रोतेहो, आपलं आरोग्य दर्पणमध्ये मनापासून स्वागत आहे. मंडळी, हवामानात होणारा बदल असो किंवा इतर अनेक गोष्टींमुळे वाढणारा ताण असो, या आणि अशा अनेक कारणांमुळे तब्येतीवर परिणाम होताना दिसतो. मग अशा वेळेस हॉस्पिटलची पायरी चढण्याची वेळ येते. मग डॉक्टर अंडर ऑब्झर्वेशन ठेवतात. त्यांच्या अनुपस्थितीत त्यांच्या इतकीच आपुलकीनं काळजी घेतात त्या म्हणजे प्रशिक्षित परिचारिका. वेळेवर औषधपाणी बघणं, औषधांना मिळणाऱ्या रिस्पॉन्सची दखल नोंदवून ठेवणं, या आणि अशा बऱ्याच गोष्टी परिचारिका रुग्णसेवेत असताना करत असतात. आज आहे जागतिक परिचारिका दिवस. आजच्या दिवसाचं औचित्य साधून आज आपण परिचारिका अर्थात नर्स यांचं आयुष्य नेमकं कसं असतं, त्यांना कोणत्या कोणत्या प्रश्नांना

0: किंवा परिस्थितीला तोंड द्यावं लागतं या सगळ्याविषयी जाणून घेणार आहोत. आज आपल्या स्टुडिओमध्ये आम्ही आमंत्रित केलेलं आहे अधिपरिचारिका उमा कानिटकर यांना. नमस्कार उमाताई, आमच्या कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत आहे.
1: नमस्कार.
0: त्या ऑगस्ट 1990 ते जुलै 1993 पर्यंत विद्यार्थी परिचारिका म्हणून कार्यरत होत्या आणि त्यानंतर जानेवारी 1994 पासून आतापर्यंत अधिपरिचारिका म्हणून कार्यरत आहेत. त्यांचा ऑपरेशन थिएटर मधला कामाचा अनुभव जवळपास 20 वर्षांचा आहे. अगदी सुरुवातीला तुम्हाला मला विचारावं असं वाटतं की हे क्षेत्र तुम्ही का निवडलं किंवा काय असं घडलं की हेच क्षेत्र निवडावं असं वाटलं?
1: खर तर क्षेत्र निवडायचं म्हणजे त्यावेळेला जेव्हा स्टुडंट म्हणून जॉईन व्हायचं होतं तेव्हा खर तर जॉब ओरिएंटेशन किंवा करिअर ओरिएंटेड असं काही नव्हतं, तेव्हा तेवढं काही कळत नव्हतं. पण माझ्या घरामध्ये काही 2-3 जणी आहेत ज्या परिचारिका होत्या त्यावेळेला कार्यरत, त्यांच्याकडे बघून किंवा पेशंट रुग्णांची सेवा की म्हणजे काय असतं किंवा एक तो युनिफॉर्म, युनिफॉर्मचं एक अट्रॅक्शन होतं, सफेद वस्त्र पर कभी न लग्ने देंगे असं सर्व ते एक मनाला असं भावून जाणार होतं. त्यामुळे असं होतं की स्वच्छ आणि शुभ्र गोष्टी ज्या मनापासूनही शुभ्रता आणतील आणि रुग्णांची सेवा करतील त्याच्याकडे थोडं आकर्षित होऊन हा जॉब निवडण्याचं हे केलं. त्यामुळे म्हणजे तसं म्हटलं तर त्यासाठी नर्सिंग कडे आलो, पुढे जाऊन त्याच्यामध्ये काय चेंजेस असणार काय करावं लागणार हे तेव्हा काहीच माहीत नव्हतं, पण ह्याचं अट्रॅक्शन म्हणून नर्सिंगला जॉईन झालो. खरं तर हा प्रश्न आम्हाला जेव्हा नर्सिंग जॉईन करताना इंटरव्ह्यू झाला त्यावेळी विचारला होता.
0: बर,
1: की काय तुम्ही नर्सिंगला का आलात, म्हणजे काय यावं असं वाटलं, पण तेव्हा असं हे नव्हतं की काय उत्तर द्यावं. पण घरामध्ये आमच्या आहेत नर्सेस म्हणून आम्ही त्यांना बघून आम्ही आलो असं होतं. पण आज हे असं वाटतंय की त्यावेळेला आपण आलो ही काळाची गरज होती, कारण घरातील परिस्थिती तशी खूप चांगली नसल्यामुळे इन्कम सोर्स हा लगेच चालू होईल किंवा अशा दृष्टीने नर्सिंग कडे आलो.
0: आणि विद्यार्थी दशेत तुम्ही होतात अगदी सुरुवातीच्या काळात 1990 मध्ये, तर तेव्हाचे अनुभव कसे होते?
1: 90 मध्ये आम्ही आलो, खरं तर इथे आले तेव्हा मी डहाणू दापचरी सारख्या एका छोट्याशा खेड्यातून इथे आले. जेव्हा हॉस्पिटलमध्ये आले त्यावेळेला एक मनात एक भीती होती की बापरे शहर आहे एवढं मोठं, इंग्लिश एकदम फ्लुएंटली बोलणारी लोक आहेत, आपला ह्याच्यात निभाव लागेल का, आपण हे करू शकू का, अशी थोडी शंका होती. हॉस्टेलला राहायचंय, 3 वर्ष पूर्ण घर लांब आहे, सोडून सर्वांना सोडून हॉस्टेलमध्ये राहायचंय, हॉस्टेलमध्ये ऍडजस्ट होईल का, ह्या गोष्टी मनात होत्या. पण ठीक आहे की जॉईन झालो त्याच्यानंतर सर्व हळूहळू ते सुधारत गेलं. आणि जेव्हा स्टाफ म्हणून नर्सिंग ट्रेनिंग पूर्ण झालं आणि स्टाफ म्हणून जॉईन झालं तेव्हा मात्र असं वाटलं की आता जबाबदारी आहे, की आता आपल्याला जबाबदारीने काम करायचं आहे. स्टुडंट होतो तेव्हा आपल्याला सिनियर कोणीतरी पाठीशी घालणारे होते, शिक्षक होते की जे आपल्याला शिकवतील आणि चुका आपल्या माफ होतील, पण आता होणार नाहीये. की आता आपण जे करायचंय ते मनापासून आणि जबाबदारीने करायचंय याची जाणीव मात्र तेव्हा झाली.
0: इथे जबाबदारी एक वाढली
1: आणि ती जाणीव खरं झाली की आता आपण ऍज अ स्टाफ म्हणून जॉईन होतोय तर मग ही जबाबदारी आहे आपली की आपले रुग्ण हे आपली जबाबदारी आहे आणि त्यांची सेवा करणं हेच आपलं कर्तव्य आहे, त्या दृष्टीने ते करायचंय ही जाणीव तेव्हा झाली.
0: अरे वा, जेव्हा परिचारिका म्हणून तुम्ही हॉस्पिटलमध्ये सायन हॉस्पिटलमध्ये तुम्ही रुजू झालात तो पहिला दिवस तुम्हाला आठवतोय का आज?
1: हो आठवतो, तेव्हा पहिला दिवस आठवतो. तेव्हा असं होतं की आपल्या युनिफॉर्म चेंज झाले, विद्यार्थी दशेचे युनिफॉर्म वेगळे होते, आता एक बॅच मिळाला, त्या बॅचचं एक अट्रॅक्शन होतं की हा आज आम्ही परिचारिका म्हणून जॉईन झालो, किंवा एक म्हणजे ती एक वेगळीच भावना होती किंवा एक कर्तव्याची जाणीव झाली. त्यामुळे ते काय म्हणता येईल की आपण काहीतरी पुढे पाऊल टाकतोय आणि ते कर्तव्य आपल्याला पार पाडायचंय ह्याची जाणीव नक्कीच झाली.
0: वा क्या बात आहे. आणि आज जवळपास 30-32 वर्ष तुम्ही या क्षेत्रामध्ये कार्यरत आहात, या 30-32 वर्षांमध्ये कोणकोणते बदल तुम्हाला अनुभवायला मिळाले पाहायला मिळाले? म्हणजे आपण बघतोय की मेडिकल सायन्स हळूहळू पुढे जात चाललंय, म्हणजे जे 5 वर्षात होत नव्हतं ते आता आपण होताना बघतोय, हा तुमचा अनुभव तर खरंच खूप मोठा आहे, तर काय सांगाल?
1: 30-32 वर्षाच्या काळामध्ये खूप गोष्टी बदलल्या. म्हणजे जसं मेडिकल सायन्स पुढे गेलं त्याच्यामध्ये जशा सोयी सुविधा आणि

0: उपचारांच्या पद्धती वाढल्या तसेच आजारही वाढलेले दिसतात. की नवीन नवीन आव्हानं आलेली दिसतात की जेव्हा मेडिसिन याच्यामध्ये त्वरित डायग्नोस करण्याची यंत्रणाच आली किंवा पूर्वी मॅन्युअली चार्टिंग आणि ह्याची जागा आता इलेक्ट्रिक हेल्थ रेकॉर्ड्सनी घेतली. मॅन्युअल बीपी ऍपरेटसची जागा मोठमोठ्या व्हेंटिलेटर्स आणि लहान मुलांसाठीचे इन्क्युबेटर्स किंवा मॉनिटर्स ज्याच्यावरती तुम्ही पेशंटचं सर्व काही मॉनिटर एका मॉनिटरवर तुम्ही सर्व गोष्टी एका वेळी
1: बघू
0: शकता, मॉनिटर करू शकता, लक्ष ठेवू शकता. या कितीतरी गोष्टी बदलल्या. तसं प्रगत ह्याच्यामुळे तंत्रज्ञानामुळे ऑपरेशन्स कमी वेळामध्ये अतिशय अचूक ह्यांनी ऑपरेशन्स करता, लॅप्रोस्कोपी सारख्या गोष्टी आल्या, रोबोटिक सर्जरीज चालू झाल्या, त्यामुळे मॅन्युअली गोष्टींचा जो वर्कलोड होता तो हळूहळू कमी होताना दिसतो. दुसरी गोष्ट की जनरल नर्सिंग करण्यावर इतकी वर्ष फक्त भर होता, आता ऑन्कॉलॉजी, क्रिटिकल केअर किंवा स्पेशलायझेशन इन ऑपरेशन थिएटर्स किंवा निओनेटॉलॉजी यासारखी स्पेशलायझेशन नर्सिंगमध्ये सुद्धा आली आणि तीही लोक करण्यासाठी आता प्रवृत्त झाली आहेत किंवा त्याकडे लोकांचा कल आहे की आपल्याला हे स्पेशलायझेशन करायचंय. किंवा नर्सिंगमध्ये डिझास्टर मॅनेजमेंट म्हणजे हॉस्पिटलमध्ये सुद्धा आता काही गोष्टी जर का अंमलात आणायच्या त्याच्यात सुद्धा नर्सिंगच्या लोकांचा विचार घेतला जातो. इथपर्यंत गोष्टी बदलल्या. किंवा ते जरी झालं तरी सुद्धा आता दुसऱ्या गोष्टी अशाही आहेत की NABH आणि JIC सारखी हे आली, मानांकनं मिळायची आहेत, हॉस्पिटलला मिळाली पाहिजे, त्यामुळे रुग्णसेवेच्या सुरक्षा आणि कामाच्या प्रोटोकॉल्समध्ये बदल झाले, त्यामुळे रुग्णांची सेवा अतिशय चांगल्या पद्धतीने किंवा सुसूत्रता त्याच्यामध्ये आली. दुसरी गोष्ट जेव्हा आपण तसं ह्या गोष्टी जशा चांगल्या आहेत तशा बदलणाऱ्या अजून गोष्टी म्हणजे की नैसर्गिक म्हणण्यापेक्षा तरुणांमधले वाढते आजार, जे मानसिक आजार वाढले, वृद्धापकाळातले आजार वाढलेले दिसतात, जसं कॅन्सर सारखे दुर्धर आजार खूप प्रमाणात वाढले, म्हणजे खूप गोष्टी जितक्या चांगल्या जशा झाल्या तशा हेही झाल्या, आजाराचं प्रमाण वाढलं. कारण त्याच्यामध्ये कसं आहे की ह्या
1: सगळ्या गोष्टींमुळे
0: असं आहे की बैठे जॉब झाले लोकांचे किंवा हालचाली कमी झाल्या, व्यायामाचं किंवा हे करणं कमी झालं, खाण्यापिण्याच्या हे बदलल्या, त्यामुळे आजाराचं प्रमाण जितकं वाढलं, जितके मेडिसिन आणि हे, त्यामुळे अजून दुसरी गोष्ट अशी झाली की छोट्या छोट्या गोष्टींसाठी लोक मेडिसिन स्वतःच्या मनाने घ्यायला लागली, गुगलवर सर्च करून घ्यायला लागले, त्यामुळे त्याचे दुष्परिणामही त्याचे तितकेच दिसतात. तर ह्या सगळ्या गोष्टी या 30-32 वर्षात खूप प्रमाणात बदललेल्या दिसल्या. म्हणजे ज्या आम्ही जॉईन झालो तेव्हा त्याच्यापेक्षा आता कितीतरी गोष्टी खूप चांगल्याही झाल्या आणि खूप त्याचे दुष्परिणामही त्याच पद्धतीने दिसतात.
1: बरोबर. तुमचा ऑपरेशन थिएटर मधला जो अनुभव आहे तो जवळपास 20-21 वर्षांचा आहे, तर त्याविषयी जरा सांगा ना आम्हाला, तिथलं वातावरण एकंदर किंवा तुमच्या शिफ्ट ड्युटी असतात तिकडच्या.
0: ऑपरेशन थिएटरमध्ये काम करताना पहिली गोष्ट अशी आहे की तुम्ही सतर्क असायला पाहिजे आणि तुम्ही कॉन्फिडंट असायला पाहिजे. कारण कुठल्याही प्रकारची सर्जरी जेव्हा आपण तिथे जातो तेव्हा त्याला लागणारी साहित्य सामग्री किंवा स्टरलायझेशन, कारण आपण ऑपरेशन थिएटर हे पूर्णतः निर्जंतुक असणं गरजेचं असतं, त्यामुळे त्याच्या स्टरलायझेशनकडे जितकं चांगलं लक्ष दिलं जाईल तितका पेशंटचा आउटपुट चांगला मिळतो. कारण तुम्ही जर ऑपरेशन थिएटरमध्ये जर जंतुविरहित काही जंतू आणि ह्याच्यामध्ये काही असेल तर ते तुम्ही ओपन थिएटरमध्ये त्यांनी इन्फेक्शन किंवा हे तर ते कंट्रोल करणं जास्त महत्वाचं असतं, त्यामुळे त्याच्याकडे लक्ष द्यायला लागतं. दुसरी गोष्ट, सतर्क असायला पाहिजे. कारण ऑपरेशन जेव्हा चालू असतं तेव्हा त्यावेळी त्याच्या व्यवस्थित साधन सामग्री जर तुमच्याकडे माहिती नसेल किंवा अवेलेबल नसेल तर त्या गोष्टी शोधेपर्यंत किंवा हे करेपर्यंत पेशंटच्या अनेस्थेशियाची वेळ वाढू शकते. म्हणजे तुम्ही सतर्क असायला पाहिजे. तुम्ही घेतलेला काउंट, इन्स्ट्रुमेंट म्हणा किंवा त्याच्यासाठी लागणारे स्पंजेस, ह्या काउंट तुम्हाला व्यवस्थित ठेवता आला पाहिजे. त्या सर्जरीबद्दल तुम्हाला माहिती असायला पाहिजे. पेशंट तोच

0: जो पेशंट घेतलाय एकाच नावाचे अनेक पेशंट रुग्णालयात असतात, तर तोच पेशंट तुम्ही बरोबर घेताय की नाही ही खातरजमा करण्याची सवय हाताला असायला पाहिजे की पेशंट आलाय त्याचं पूर्ण नाव तोच आहे का, त्याची साईड जे ऑपरेट करायची ती साईड बरोबर आहे का, हेही बघणं तितकंच महत्वाचं असतं. त्यामुळे ऑपरेशन थिएटरमध्ये काम करणं आणि आयसीयू आणि जनरल वॉर्ड मध्ये काम करणं ह्याच्यात खूप फरक आहे.
1: बरोबर बरोबर.
0: की म्हणजे ऑपरेशन थिएटरचं हे खूपच वेगळंच असतं की ज्या ह्याच्यामध्ये तुम्ही खूप वेगळ्या गोष्टी करता की असिस्ट करणं, त्याबद्दलची माहिती असणं. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट अशी की पोस्ट ऑप पण पेशंट आपण जाऊन की ऑपरेशन झालं बाहेर आला म्हणजे आपली जबाबदारी संपली नाही, त्याचं जे काही पार्ट रिमूव्ह केले जातात किंवा ज्याची नोंद ठेवणं व्यवस्थित किंवा त्याचे हिस्टोपॅथ गेले की नाही, सॅम्पल्स बरोबर गेले की नाही, ही तितकीच जबाबदारी. कारण त्या सॅम्पल्सच्या रिपोर्टवरती त्या पेशंटची ट्रीटमेंट अवलंबून असते. की तुम्ही ऑपरेट केलं आणि सोडून दिलं जाऊ दे सॅम्पल असं नाहीच आहे, तर ते जास्त त्या गोष्टी खूप जागरूकतेने आणि जबाबदारीने पार पाडाव्या लागतात.
1: नक्कीच नक्कीच. आणि या ऑपरेशन थिएटर इतकं जबाबदारीचं ते म्हणजे आयसीयू वॉर्ड.
0: हो, आयसीयू आयसीयू मध्ये तुम्हाला जास्त सतर्क राहावं लागतं कारण तुमचा डायरेक्ट पेशंटशी संबंध येतो. कारण पेशंट 10 पेशंट जेव्हा आयसीयू मध्ये आहेत आणि 2 स्टाफ आहेत त्यावेळेला त्यांना सगळ्यांचेच मॉनिटर लक्ष ठेवायचे आहेत की कोण कोणाच्या मॉनिटरवर चेंजेस होत आहेत, कोणाला काय डॉक्टर्स आहेत पण त्यांनी हे केलं तर प्रत्येकाला ड्रग्ज इन्फ्युजन पंप्सनी जातात, तर मग इन्फ्युजन पंप कोणाचा संपलाय का, कुठला अलाराम वाजतोय. म्हणजे आयसीयू मध्ये असणाऱ्या मुली इतक्या सतर्क असाव्या लागतात की त्यांना इकडे तिकडे बघायची फुरसतही मिळत नाही. आणि ते सतर्कता त्यांची असावीच लागते, तरच तुम्ही आयसीयू मध्ये सुसूत्रता ठेवून आणि व्यवस्थित सर्वांकडे की एकाच पेशंटकडे तुम्ही कॉन्सन्ट्रेट केलं म्हणून बाकीचे दुर्लक्षित होतील असं नाही चालणार.
1: जीवाशी खेळ,
0: जीवाशी प्रत्येक आपण एका जीवाशी खेळ खेळतो तर ते
1: अगदी खरं आहे तुम्ही म्हणताय ते. आणि याबरोबर आहे महत्वाचं तो म्हणजे जनरल वॉर्ड, त्याबद्दल काय सांगाल? इथे खूप प्रमाणात असतात कारण
0: जनरल वॉर्ड मधली गोष्ट अजून वेगळी, कारण जनरल वॉर्ड मध्ये येणारे पेशंट त्याबरोबरच सरकारी हॉस्पिटल असल्यामुळे त्याच्यावर येणारे नातेवाईकांची संख्याही जास्त असते. मग तुम्हाला त्यांनाही कंट्रोल करायचं असतं. येणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त असल्यामुळे तुम्हाला ते वर्गीकरण करता आलं पाहिजे की कोणाला आधी ट्रीटमेंटची गरज आहे आणि ज्याला पहिली ट्रीटमेंटची गरज आहे त्याच्याबरोबर तुम्ही आधी हे केलं तरी सुद्धा दुसऱ्या पेशंटला असं नको वाटायला की त्याच्याकडे लक्ष देत आहेत आणि आम्ही दुर्लक्षित होतोय. तर ती क्वालिटी तुमच्यामध्ये ऍज अ नर्स असायला पाहिजे की येणाऱ्या नातेवाईकांना सुद्धा तुम्ही व्यवस्थित. त्यावेळेला सगळेच लोक तणावात असतात कारण त्यांचा पेशंट असतो, तर पेशंटला सुद्धा त्याच्या भाषेमध्ये त्याला समजेल असं व्यवस्थित जर सांगितलं की हे उपचार तुमच्यावर होणार आहेत आणि ह्या उपचाराने तुम्हाला ह्या गोष्टी होतील तर तुम्ही त्याचे काही साईड इफेक्ट होऊ शकतात, ते जर का तुम्ही व्यवस्थित पेशंटला समजावून सांगितलं तर पेशंट उपचारासाठी तयारही होतो आणि सहकार्यही करतो. मग ती क्वालिटी तुमच्यामध्ये असायला पाहिजे. तसंच नातेवाईकांना सुद्धा तुम्ही धीर देणं किंवा त्यांच्या बरोबर प्रेमाने बोलणं किंवा हॉस्पिटलचे काही प्रोटोकॉल्स त्यांना समजावून सांगणं किंवा हॉस्पिटलचे काही नियम न मोडता त्यांना न दुखावता तुम्हाला त्यांना हँडल करता आलं पाहिजे. हे सर्व जर तुम्हाला जमत असेल तर जनरल वॉर्ड मध्ये काम करणं सोपं जातं आणि नाहीतर ते मॅनेज करणं
1: कठीण होऊन बसतं. ऑपरेशन थिएटर असेल, आयसीयू वॉर्ड असेल किंवा जनरल वॉर्ड असेल, या तिन्ही ठिकाणी परिचारिका म्हणून काम करताना पेशन्स लेवल खूप हायेस्ट लेवलला करतर.
0: पेशन्स हा महत्वाचा मुद्दा आहे त्यामध्ये सगळ्याच ठिकाणी, कारण जनरल वॉर्ड मध्ये तो जास्त जाणवतो. कारण आयसीयू मध्ये कसं होतं की पेशंट बरोबरच आपल्याला फक्त डील डायरेक्टली रिलेटिव्ह बरोबर डील नसतं करायचं. जनरल वॉर्ड मध्ये तुम्ही पेशंट पण आहे आणि बाजूला रिलेटिव्ह पण आहे, त्यामुळे ते हे करणं खूपच कठीण असतं आणि त्याच्यासाठी तुम्हाला पेशन्स आणि पेशंटला समजून घेणं किंवा त्याला समजावणं ह्या दोन्ही कला अवगत असायला
1: खरं अगदी प्रेमानं त्यांना हाताळावं
0: लागतं त्यांचं. कारण प्रत्येक पेशंट हा भावनिक दृष्ट्या, सामाजिक दृष्ट्या किंवा आर्थिक दृष्ट्या सर्व पेशंट भिन्न असतात, त्यामुळे त्यांना कुठल्या पद्धतीने हे करायचं ती त्यांची हिस्ट्री घ्या किंवा त्यांच्याकडून ती माहिती काढून घ्या पण ती कशा पद्धतीने घ्यायची तेही कळलं तर ते पेशंट आपल्याशी बोलू शकतात किंवा बोलतात.
1: बरोबर.
0: तर ते केलं की सुरळीत काम करता येतं. नाही तर
1: आणि ही नॅक आय थिंक अनुभवातूनच
0: ती मिळते, त्यामुळे आपण जितकं पेशंट बरोबर बोलत राहू किंवा त्यांची माहिती काढण्याची एक कला असते की आपण असं प्रश्न जर पेशंट विचारले काय तुमचं आर्थिक हे किती आहे तर असं कोणी सांगणार नाहीये, पण ते कसं काढायचं त्यांच्याकडून किंवा आपण त्यांची माहिती कशी गोळा करायची ही एक तुम्हाला अनुभवातूनच येणार.

0: मंडळी, आज जागतिक परिचारिका दिन आहे आणि सायन हॉस्पिटलमध्ये कार्यरत असणाऱ्या अधिपरिचारिका उमा कानिटकर यांना आज आपण आमंत्रित केलेलं आहे. तर आज जागतिक परिचारिका दिन आहे आणि दरवर्षी याची काही ना काहीतरी खास थीम असते, तर काय आहे ही थीम आणि त्याबद्दल काय सांगाल?
1: जागतिक परिचारिका दिन हा आधुनिक शुश्रूषा शास्त्राचा जनक मानल्या जाणाऱ्या फ्लॉरेन्स नाइटिंग

0: मंगल यांचा जन्मदिवस म्हणून मानला जातो. 12 मे 1820 रोजी त्यांचा जन्म झाला. त्यांच्या आठवणीत आणि त्यांनी केलेल्या रुग्णसेवेच्या सन्मानार्थ हा दिवस जागतिक परिचारिका दिन म्हणून साजरा केला जातो. इंटरनॅशनल नर्सिंग काउन्सिलनी 1965 पासूनच हा दिवस साजरा करायला सुरुवात केली, पण ऑफिशियल 1974 मध्ये 12 मे हा दिवस परिचारिका दिन म्हणून डिक्लेअर करण्यात आला. तर त्याचं ह्या वर्षीचं प्रत्येक वर्षी त्याची काहीतरी थीम असते. ह्या वर्षीची थीम आहे अवर नर्सेस अवर फ्युचर, एम्पॉवर्ड नर्सेस सेव्ड लाईव्स.
1: हो बरं. आणि खरं तर अशीच परिस्थिती तुम्हाला अनेकदा अनुभवायला होते की त्या तुम्हाला परिस्थितीला तोंड द्यावं लागतं, मग ते नैसर्गिक आपत्ती असेल किंवा इतरही वेळेस तुम्हाला.
0: हो.
1: तर काय सांगाल, तुम्हाला असा कधी अनुभव आला होता का?
0: आम्हाला अनुभव म्हणजे मला स्टुडंट लाईफ मध्ये, मी थर्ड इयर स्टुडंट असतानाच आठवतं की आम्ही नैसर्गिक आपत्ती असं नाही म्हणता येणार, पण बाहेर काही राईड्स झाले आणि बाहेरचं येणारी लोक किंवा स्टाफ येणारे सर्व बंद झाले, त्यामुळे आम्ही रुग्णालयात थर्ड इयर असल्यामुळे आम्ही सिनियर म्हणून पूर्ण हॉस्पिटलची जबाबदारी ऍज अ सिनियर म्हणून आमच्यावरती आली, किंवा आम्हाला ते प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये आमच्या बरोबर ज्युनियर दोन दोन देऊन वॉर्ड मॅनेज करायला सांगण्यात आलं. कारण तेव्हा बाहेरून येण्यासारखी कर्फ्यू होते, बाहेरून येण्यासारखी परिस्थिती नव्हती. काही असं बरेच वेळा होतं, त्यावेळेची परिस्थिती तरी सुद्धा आता असंही होतं की पावसामुळे बऱ्याच ठिकाणी पाणी जमलं, ट्रेन बंद झाल्या आणि बाहेरून येणाऱ्या स्टाफ येऊ शकत नाही. मग ज्या आतमध्ये आहेत डबल ड्युट्या करतायत त्यांच्या बरोबर असेल त्या परिस्थितीमध्ये असेल तितक्या स्टाफ मध्ये ते करावंच लागतं. म्हणजे असं नाही की आम्ही म्हणू शकत की नाही नाही आम्हाला स्टाफ नाहीये तर आम्ही मॅनेज कसं करणार. तर त्यामुळे ती हे स्टुडंट लाईफ पासूनच आम्हाला सुरुवात होते की हा आपल्याला हे करायचंय आणि ते केलं पण जातं. की खरं तर ते असं एक स्टुडंट लाईफ मध्ये असं होतं की आपल्यावरती जबाबदारी, म्हणजे असं वाटतं की हा आपण शिकलो म्हणजे आपल्याला काहीतरी नवीन शिकायला मिळतं किंवा नवीन जबाबदारी पेलण्याची ताकद होते किंवा एक सवय होते की जी आम्हाला पुढे जाऊन त्याचे खूप फायदे झाले. आणि मोठ्या सरकारी रुग्णालयात असल्यामुळे त्या गोष्टी वारंवार घडतात, किंवा मोठे ऍक्सिडेंट, एखाद्या ठिकाणी आग लागली, एकत्र येणारे पेशंट, मास कॅज्युलिटीज, हे हँडल करण्याची कुठल्याही परिस्थितीमध्ये ते रुग्ण हँडल करण्याची एक सवय किंवा क्षमता वाढली असं म्हटलं तरी चालेल.
1: बरं. आणि नैसर्गिक जेव्हा आपत्ती येते तेव्हा पण असंच तुम्हाला अनुभव येतो का?
0: नैसर्गिक आपत्तीच्या वेळी काय होतं की अशा नैसर्गिक आपत्तीमध्ये आता मागे जसा कोकण रेल्वेला ऍक्सिडेंट झाला, कोकण रेल्वेच्या ऍक्सिडेंट मधले बहुतेक पेशंट एका पूर्ण ह्याच्यातले बोगीतले सर्व पेशंट आमच्याकडे आले. ती अशा प्रकारच्या नैसर्गिक आपत्ती, दरड कोसळली आणि ऍक्सिडेंट झाले, रोड ऍक्सिडेंट झाले, ट्रेन ऍक्सिडेंट झाले, त्याचे सर्व पेशंट येतात. ज्या वेळेला अशी आपत्ती येते आणि रुग्णालयात खूप मोठ्या संख्येने पेशंट येतात त्यावेळी मात्र त्यांची वर्गवारी करावी लागते की आधी कोणाला ट्रीटमेंटची गरज आहे, डॉक्टरांशी बोलून मेडिकल वैद्यकीय दृष्ट्या ज्याला आधी गरज आहे त्याच्याकडे आधी कॉन्सन्ट्रेशन करावं लागतं, किंवा येणाऱ्या त्यांच्याबरोबर येणारे नातेवाईक तणावामध्ये असतात त्यांना हँडल करावं लागतं. कारण बऱ्याच गोष्टी डॉक्टर जरी असले तरी ते वेगळ्या ह्याच्यामध्ये काम करत असतात. त्यावेळेला फर्स्ट एड देऊन आपण काय रुग्णांचं हे करू शकतो, किंवा रक्तस्राव होतोय तो थांबवता येतो, किंवा फ्रॅक्चर आहे त्याला इमोबिलाइज करता येतं की जोपर्यंत ऑपरेशन होत नाही तोपर्यंत पेशंटला अजून त्रास होतो. किंवा बऱ्याच वेळा असं होतं की मर्यादित अचानक आलेली पेशंटची संख्या वाढल्यामुळे मर्यादित संसाधन असतात, ज्याच्यामध्ये उपकरणांची किंवा औषधांची कमतरता त्यावेळी भासू शकते अचानक आलेल्या ह्याच्यामुळे. अशा वेळी उपलब्ध संसाधनाचा पुरेपूर वापर करून आपण पेशंटला जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे उपचार किंवा आराम कसा देऊ शकतो ह्याकडे लक्ष द्यावं लागतं. आणि अशा गोष्टी सरकारी रुग्णालयामध्ये होतात, त्याची तीव्रता बघावी लागते, पेशंटची त्यांचे भाषिक अडथळे कुठल्याही ह्याच्यातून लोक आलेली असतात भाषिक अडथळे दूर त्यांना समजावून घ्या किंवा समजावून सांगा. आपण त्यांना समजून घेतोय ही भावना जेव्हा त्यांच्या मनात निर्माण होते त्यावेळेला ते कामामध्ये शांततेने आपल्याला काम करता येतं, किंवा पेशंट उपचारासाठी तयार होतात. त्या सर्व गोष्टी जेव्हा मास कॅज्युलिटीमध्ये येते त्यावेळेला कराव्या लागतात आणि त्याच दृष्टीने हँडल केल्या तर आपण व्यवस्थितपणे काम करू शकतो, पेशंटला उपचारही चांगल्या पद्धतीने मिळू शकतात.
1: अगदी खरं आहे. आणि हा जॉब कसा आहे की चॅलेंजिंग आहे, पुढच्या क्षणाला काय होणार ह्याची

0: खात्री नसते.
1: कारण प्रत्येक पेशंटची मानसिक स्थिती वेगळी असते, प्रत्येकाची समजून घेण्याची कपॅसिटी वेगळी असते, किंवा बरेच पेशंट सर्वच उपचारांना तुम्हाला तयार होतील किंवा, तर त्यांना ते समजावून सांगणं गरजेचं असतं, किंवा त्यांच्या भाषेमध्ये जेव्हा त्यांना आपण सोप्या सरळ शब्दामध्ये सांगतो की तुम्हाला ह्या उपचारांनी ह्या गोष्टी तुमच्या होणार आहेत, किंवा ह्या डायग्नोस ह्या टेस्ट केल्यामुळे तुमचे ह्याचा डायग्नोस होईल आणि त्यामुळे तुम्हाला ते सहजरित्या उपचार घेणं किंवा करणं सोपं जाईल, किंवा त्यांनी तुम्हाला जास्त फायदा होऊ शकतो.

0: ह्या टेस्ट केल्यामुळे तुमचा ह्याचा डायग्नोस होईल आणि त्यामुळे तुम्हाला ते सहजरित्या उपचार घेणं किंवा करणं सोपं जाईल किंवा त्यांनी तुम्हाला जास्त फायदा होऊ शकतो हे त्यांना समजावून जेव्हा सांगितलं जातं तेव्हा पेशंट ऐकतात. नाही असं नाहीये. आणि दुसरी गोष्ट की जेव्हा पेशंट हे ऐकतात आणि त्यांच्यामध्ये त्यावेळेला पेशंट ते सहकार्य करतातही आणि समोरून सांगतातही की हो आम्ही तुमच्या केलेल्या ह्याच्याबद्दल समाधानी आहोत किंवा आम्हाला तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने गायडन्स दिला किंवा आम्ही तुमचं ऐकल्यामुळे आज आमची प्रकृती सुधारली हे सांगणारेही पेशंट असतात. तर असं जेव्हा फीडबॅक पेशंट कडून मिळतो तेव्हा मात्र आपण केलेल्या कामाचं काहीतरी समाधान आपल्याला मिळतं. किंवा ऑपरेशन थिएटरमधून बाहेर आलेला पेशंट 4 दिवसांनी खूपच चांगला झालाय, मी खूप छान आहे, माझं ऑपरेशन छान झालं असं जेव्हा तो सांगतो त्यावेळी आपण केलेल्या 10 तासाची सर्जरी असली आणि आपण उभं राहिलोय खूप 10 तास स्टँडिंग ड्युटी केली पण त्यावेळेला ते सांगणं जे असतं त्यांनी तो क्षीण सगळा निघून जातो आणि ते जे एक समाधान असतं ते खूप वेगळं असतं.
1: खरंय खरंय. हे सगळं करत असताना शिफ्ट ड्युटीज तुम्हाला कराव्या लागतात आणि हे करताना म्हणजे फक्त हॉस्पिटल पुरतं ते मर्यादित नसतं, ते घरच्यांना सुद्धा तुम्हाला सांभाळून घ्यावं लागतं आणि तेही तुम्हाला सांभाळून घेणार हे असणं खूप गरजेचं आहे.
0: त्यामुळे कसं आहे की जेव्हा आम्ही नर्सिंग प्रोफेशन स्वीकारले हे घरच्यांशी व्यवस्थितपणे बोला, त्यांचं आपल्या कामाच्या वेळांप्रमाणे कुटुंबाचंही एक नियोजन केलं की बाबा आमची ह्या वेळेला ही ड्युटी आहे, ह्या वेळेला ही, तर आम्हाला ह्या वेळेला आम्ही घरात नसणार तर ह्या वेळेला हे काम तुम्ही बघा, आम्ही जेव्हा परत येऊ तेव्हा आम्ही, असं जेव्हा तुम्ही नियोजनबद्ध व्यवस्थित हे करता तेव्हा घरातली लोक सुद्धा तुम्हाला पाठिंबा देतात किंवा सहकार्य करतात. खूप फॅमिली आहेत की ज्या खूपच म्हणजे पॉझिटिव्ह असतात की तुम्ही एक चांगलं काम करताय त्यामुळे तुम्ही त्या दृष्टीने घरामध्ये मुलांना आम्ही सांभाळू किंवा आम्ही बघू असं म्हणणारी लोक सुद्धा आहेत. किंवा ज्यांच्या घरात आता कोणी नाहीच आहे तर त्यांचा हे प्रश्न वेगळा आहे, त्यांना थोडं चॅलेंज जास्त किंवा अडचणी जास्त येऊ शकतात पण त्याची एक सवय असते आणि ती स्वीकारलेला जॉब आहे, आपल्याला शिफ्ट करायची आहे ही एक मानसिकता तयार झालेली असते त्यामुळे ते आपण म्हणजे ते सहजपणे होऊन जात.
1: बरोबर. आणि हा जॉब असा आहे की घरी एखादा दुःखाचा प्रसंग घडला असेल किंवा काही एखादा हॅपी मुवमेंट आहे जिकडे आपण असणं सुद्धा तितकंच मस्ट आहे पण हे सगळं बाजूला सारून किंवा तिथे 5-10 मिनिटं थांबून मग पुन्हा त्या ड्युटीला उपस्थित राहणं आणि ड्युटीला नुसतं उपस्थित नाही तर ते सगळं डोक्यातनं काढून आहे त्या गोष्टीला महत्व देणं समोरच्या.
0: बरोबर आहे. त्यासाठीच घरच्यांचा पाठिंबा आणि त्यांना त्यांचीही मानसिकता त्या दृष्टीने तयार करणं हे जास्त महत्वाचं आहे. तेव्हा त्या गोष्टी होतात की त्यांनाही माहिती आहे की आज घरामध्ये लक्ष्मीपूजन आहे तरी पण तिला कामावर जायचंय कारण आम्ही लक्ष्मीपूजन घरात केलं पण पेशंट आमचे असेच राहणार आहेत जर आम्ही घरी बसलो तर. त्यामुळे पेशंटची सेवा ही सुद्धा एक लक्ष्मीपूजन असल्यासारखंच आहे.
1: खरं
0: हे जेव्हा घरातले लोक समजतात त्यावेळेला तो ताण मनावर येत नाही आणि आपण तणावरहित आपली ड्युटी करू शकतो.
1: बरोबर.
0: घरातल्यांची मानसिकता आणि त्यांचा सपोर्ट खूप महत्वाचा आहे
1: आणि घरात लहान मुलं असतात मग त्यांना समजून घेणं
0: हो त्यांना तेच की घरातले जेव्हा घरात असणारे मेंबर जेव्हा आपल्याला सहकार्य करतात त्यावेळी त्या गोष्टी आपोआप होतात की तू जाणार आहेस तर तू मुलांची काळजी करू नको, मुलांना आम्ही बघू. माझ्या घरची परिस्थिती असं म्हटलं तर माझी मुलगी मी 15 दिवसाची माझ्या सासूबाईंकडे सोडून मी आलेली आहे विरारवरून. मग 15 दिवसाच्या असल्या ती 15 दिवसाची असल्यापासून त्यांनी तिला सांभाळली तर त्यांचा सपोर्ट होता किंवा घरच्यांचा सपोर्ट होता म्हणून आपण हे पुढेपर्यंत करू शकतो.
1: बरोबर.
0: तर त्या गोष्टी पण महत्वाच्या आहेत तितक्याच कारण शिफ्ट ड्युटीमध्ये तुम्हाला रात्री 10 तास तुम्ही बाहेर असता, रात्रीच्या वेळी मुलांना सांभाळणं किंवा आम्ही सेकंड शिफ्ट करून रात्री विरारला आम्ही 12-12 वाजता घरी पोहोचायचो तोपर्यंत मुलांना सांभाळणं ह्याच्यासाठी घरच्यांचा सपोर्ट खूपच महत्वाचा आहे.
1: अगदी खरं आहे. आणि हे सगळे चॅलेंजेस तुम्ही स्वीकारले आणि एकीकडे त्या सगळ्या रुग्णांचे त्यांच्या नातेवाईकांचे सुद्धा मूड्स तसेच तुम्हाला सांभाळावे लागतात. आज गेली 30-32 वर्ष तुम्ही या सेवेमध्ये आहात. आज मागे वळून बघताना तुम्हाला कसं वाटतंय?
0: मागे वळून बघताना म्हटलं तर असं वाटतंय की हो आपण जे स्वीकारलं ते आपण प्रामाणिकपणे आणि खूप चांगल्या पद्धतीने केलंय असं जाणवतं. कारण आता पेशंटकडे बघितलं की एवढ्या वर्षाच्या अनुभवानंतर पेशंटच्या वागण्यातून किंवा त्यांच्या बोलण्यातून जाणवतं की त्यांच्या मनामध्ये आपल्याबद्दल आदर आहे ते जाणवतं. कारण आता येणारी लोक ही जास्तीत जास्त पेशंट सुशिक्षित आहे त्यामुळे गुगलवरती सर्व बघून येतात, त्यांना डायग्नोस कळला की ते गुगल करतात, त्यांना ते

0: की देतात त्या ट्रीटमेंटवर विश्वास ठेवायचा. असं संभ्रम, तो संभ्रम आपल्याला दूर करायचा आहे किंवा आपण जे सांगतो ते त्यांना पटलं पाहिजे आणि ते पटतं ते आपल्याला त्यांच्या वागण्यातून कळतं. तर ते मागे वळून बघताना असं वाटतं की हो, जरी म्हणजे ती ही एक चांगली गोष्ट आहे की लोकांना आपल्याबद्दल काहीतरी आदर आहे किंवा एक रिस्पेक्टेड जॉब आहे आणि लोक तितका रिस्पेक्ट देतात ही आहे, ते बघून असं मागे वळून पाहताना असं वाटतं की जे आपण स्वीकारलंय ते खूपच चांगली गोष्ट आहे. म्हणजे त्याच्यात आपण काही चूक केली आहे किंवा आपण, आणि ते आपल्या मनाला कुठेतरी असतं की आपण प्रामाणिकपणे काम करतो.
1: खरंय खरंय. एक परिचारिका म्हणून काम करताना आज इतक्या वर्षांचा तुमच्याकडे अनुभव आहे, असा एखादा क्षण की ज्याने मनाला खूप मोठा दिलासा मिळाला?
0: असं दिलासा मिळाला म्हटलं तर असं आहे की 32 वर्ष आम्ही या ह्याच्यामध्ये, पण आता जेव्हा आपण ह्या परिस्थितीमधून लहान मुलांना घरी सोडलं, त्यांना कोणाच्याही जीवावर असं सोडून आलो किंवा ज्यांच्या घरामध्ये कोणी सांभाळणार नाही त्या बेबी सिटिंग, पण आज इतक्या वर्षानंतर जेव्हा आपण मुलांकडे बघतो तेव्हा ते एक आहे की आपण इतक्या खडतर ह्याच्यातून ड्युट्या, अशा शिफ्ट ड्युट्या करून आणि हे करून तरी सुद्धा आपण मुलांना एक चांगलं वळण लावलं, चांगलं शिक्षण देऊ शकलो, ते आज त्यांच्या पायावर स्वतःच्या उभे आहेत. हे हाही एक आनंद वेगळा आहे की ते एक समाधान आहे की आपण आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी अचीव्ह केलं, की आपण स्वीकारलेला जॉबही आपण प्रामाणिकपणे केला आणि तितकीच घरची जबाबदारी पण प्रामाणिकपणे पाळली.
1: अगदी खरं आहे. आणि
0: म्हणजे ते एक मोठं समाधान आहे. त्यामुळे आताचं नंतरचं हे आपण की बाबा आता मुलं मोठी झाली तर आपण आपल्यासाठी जगावं असं वाटायला लागलं.
1: खरंय खरंय. आणि आज तुम्ही इतक्या पेशंट्सना हाताळलं, त्यांच्या नातेवाईकांना समजून घेतलं आणि तुमचा इतका छान अनुभव तुम्ही आज आम्हाला इथे येऊन सांगितलात, त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आणि समस्त श्रोत्यांतर्फे मी आपले मनापासून आभार मानते. धन्यवाद.
0: एक बोलायचं होतं, भविष्यामध्ये वैद्यकीय क्षेत्राकडून एक अपेक्षा आहे की प्रत्येक व्यक्तीच्या जेनेटिक रचनेनुसार त्यांना औषधोपचार दिले जावे जेणेकरून त्याचे दुष्परिणाम कमी होतील. आणि दुसरी गोष्ट की आरोग्य सेवा या सामान्यातील सामान्य लोकांनाही परवडतील अशा कराव्यात की जेणेकरून सर्व लोकांना, सर्व प्रकारच्या आजारांना, सामान्य लोकांना सुद्धा त्याची ट्रीटमेंट घेता येईल आणि त्याचा त्यांना उपयोग होईल.
1: निश्चितच निश्चितच. खूप खूप धन्यवाद.
0: थँक्यू.

वनिता श्रोते आताचा आपण ऐकत होतात आरोग्य दर्पण हा कार्यक्रम. आणि याबरोबरच आजचा आपला वनिता मंडळाचा कार्यक्रम इथे समाप्त होत आहे. माझ्या सहकारी चेतना सुहिता आणि सादरकर्ते दीपक केसावलेकर सर यांच्यासह मी मधुलिका कोशे नेरूरकर आपल्या सगळ्यांचा इथेच निरोप घेते. पुन्हा आपली भेट उद्या दुपारी 12 वाजता. तोपर्यंत नमस्कार.

0: श्रोते वनिता मंडळ हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून तसंच एआयआर मराठी या डीटीएच उपग्रह वाहिनीवरून. दुपारचा एक वाजतोय, ठीक एक वाजता दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या हिंदीतील बातम्या आम्ही सहक्षेपित करू. 1:05 श्रोते हो आपण ऐकू शकाल गीत बहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. सुरुवातीला ठीक 1 दिल्ली केंद्रावरून होणाऱ्या हिंदीतील बातम्या.
1: नमस्कार, आकाशवाणी समाचार के साथ मैं कनकलता. राष्ट्रीय परीक्षा एजेंसी एनटीए ने चिकित्सकीय शिक्षा में दाखिले के लिए 3 मई को आयोजित नीट यूजी 2026 परीक्षा रद्द करने का फैसला किया है.

सुरुवातीला ऐकूया. डबल सिक या चित्रपटातील अभय जोधपूरकर, प्रियंका बर्वे, दीपिका जोगदातार यांच्या स्वरातील समीर विध्वंस यांचं हे गीत आहे. ऋषिकेश सौरभ जसराज यांनी संगीतबद्ध केलेलं.

श्रोत्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया हॅपी जर्नी या चित्रपटासाठी श्रेया घोषाल आणि स्वप्नील बांदोडकर यांच्या स्वरातील हे गीत आहे क्षितिज पटवर्धन यांचं. संगीतबद्ध केलंय करण कुलकर्णी यांनी.

श्रोत्यांनो, गीतबहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, तसंच एआयआर मराठी या डीटीएच उपग्रह वाहिनीवरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया कविता कृष्णमूर्ती यांच्या स्वरातील अजय झांकीर यांचं हे गीत आहे. आनंद मोडक यांनी संगीतबद्ध केलेलं चित्रपट सरकारनामा.

0: चंद्रमुखी या चित्रपटातील श्रेया घोषाल यांनी गायलेलं या गीताबरोबरच श्रोतो गीतबहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता इथे संपवित आहोत. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी तसंच एआयआर मराठी ही डीटीएच उपग्रह वाहिनी. दुपारचा दीड वाजतोय. ठीक दीड वाजता आपण ऐकू शकाल राष्ट्रीय मराठी बातम्या. 1:40 धुळे नंदुरबार जिल्ह्याचं वार्तापत्र. सुरुवातीला राष्ट्रीय मराठी बातम्या.
1: आकाशवाणी मुंबई. नंदिनी मथुरे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीची नीट परीक्षा रद्द. पेपर फुटीचा

पास सीबीआय करणार. सलग दुसऱ्यांदा हिमंता बिस्वा सर्मा यांनी घेतली आसामच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ. तमिळनाडूमध्ये अण्णा द्रमुकच्या 30 आमदारांचा गट मुख्यमंत्री जोसेफ विजय यांना पाठिंबा देण्याच्या तयारीत. आणि चंद्रपूरच्या उज्ज्वला सोयम यांचा राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्कारानं गौरव. देशभरात विविध केंद्रांवर 30 मे रोजी घेतलेली वैद्यकीय प्रवेशासाठीची नीट यूजी 2026 परीक्षा रद्द केल्याचं एनटीए अर्थात राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं आज जाहीर केलं. परीक्षेपूर्वी प्रश्नपत्रिका फुटल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला असून या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवला आहे. ही परीक्षा पुन्हा होणार असून मात्र त्या तारखा अद्याप जाहीर झालेल्या नाहीत. फेरपरीक्षेच्या तारखा तसंच नव्यानं प्रवेशपत्र जारी करण्याचं वेळापत्रक लवकरच अधिकृत माध्यमातून जाहीर केलं जाईल. या प्रकरणाच्या चौकशीसाठी सीबीआयला सर्व आवश्यक कागदपत्र नोंदी दिल्या जातील तसंच तपासात पूर्ण सहकार्य केलं जाईल असं एनटीएनं म्हटलं आहे. नीट ही परीक्षा एमबीबीएस सह वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशासाठी घेतली होती. सुमारे 23 लाख विद्यार्थ्यांनी यंदा ही परीक्षा दिली होती. ज्येष्ठ भाजपा नेते हिमंता बिस्वा सर्मा यांनी आज आसामचे मुख्यमंत्री म्हणून सलग दुसऱ्या कार्यकाळासाठी शपथ घेतली. राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य यांनी त्यांना पदाची आणि गोपनीयतेची शपथ दिली. गौहत्तीमध्ये झालेल्या या शपथग्रहण समारंभात रामेश्वर तेली, अजंता नेओग, अतुल बोरा आणि चरण बोरो या 4 आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री आणि रालोआ प्रणित शासन असलेल्या राज्यांचे मुख्यमंत्री यावेळी उपस्थित होते. तमिळनाडूमध्ये अण्णा द्रमुक पक्षात फूट पडल्याची चिन्ह आहेत. पक्षातल्या एका गटानं मुख्यमंत्री जोसेफ विजय यांच्या पक्षाला पाठिंबा द्यायचा निर्णय जाहीर केला आहे. एस पी वेलुमणी आणि सी व्ही षण्मुगम यांच्या नेतृत्वाखाली हे 30 आमदार एकत्र आले आहेत. दुपारी विजय यांची भेट घेऊन पाठिंब्याचं पत्र देणार असल्याचं या नेत्यांनी सांगितलं. वेलुमणी यांची विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड करत असल्याचं पत्रही त्यांनी काल विधानसभेच्या काळजीवाहू अध्यक्षांना दिलं. द्रमुकच्या साथीनं सरकार स्थापन करण्याचा अण्णा द्रमुकचे सरचिटणीस ई के पलानीस्वामी यांचा प्रयत्न असल्याचा आरोपही या आमदारांनी केला आहे. पक्षाच्या उर्वरित 17 आमदारांनी पलानीस्वामी यांची विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड केली आहे. पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदु अधिकारी यांचे सहाय्यक चंद्रनाथ रथ यांच्या हत्येचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला असून या प्रकरणी एफआयआर नोंदवण्यात आला आहे. याआधी पश्चिम बंगाल पोलीस या प्रकरणाचा तपास करत होते. राज्य सरकारनं विनंती केल्यामुळे हा तपास सीबीआयकडे सोपवला आहे. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर 2 दिवसांनी रथ यांची हत्या झाली होती. या प्रकरणी तपास पथकानं काल उत्तर प्रदेश आणि बिहारमधून 3 जणांना अटक केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनं केंद्रीय निवडणूक आयोगाला पाठवलेल्या कार्यकारिणीच्या यादीत प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ यांची नावं नसल्यानं उघड झाल्यानं गदारोळ निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे 29 एप्रिलला पाठवलेल्या यादीत सरचिटणीस म्हणून पार्थ पवार आणि चिटणीस म्हणून जय पवार यांच्या नावांचा समावेश आहे. मात्र कारकुनी चुकीमुळे हे पत्र पाठवलं असून लवकरच त्यात दुरुस्ती केली जाईल असं पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी समाज माध्यमांद्वारे कळवलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. देशातल्या 15 परिचारिका आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना उत्कृष्ट कामगिरीसाठी राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्कार आज नवी दिल्लीत राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. महाराष्ट्रात चंद्रपूर इथल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात गेल्या 24 वर्षांपासून कार्यरत असणाऱ्या उज्ज्वला महादेव सोयम यांचा या पुरस्कार विजेत्यांमध्ये समावेश आहे. चंद्रपूर जिल्ह्यात आदिवासी भागांमध्ये आरोग्यविषयक जनजागृती करणं, स्त्री भ्रूण हत्या प्रतिबंध तसंच नक्षलग्रस्त भागात आणि आपत्ती काळात गर्भवती स्त्रियांसाठी केलेल्या आरोग्य सेवेसाठी सोयम यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. केंद्र आणि राज्य सरकारं,
केंद्र शासन

0: प्रदेश आणि स्वयंसेवी संस्थांमध्ये सेवा देणाऱ्या नोंदणीकृत नर्सेस, मिडवाईव्स, ऑक्झिलरी नर्स मिडवाईफ आणि लेडी हेल्थ व्हिजिटर यांना हे प्रतिष्ठित पुरस्कार प्रदान केले जातात. या पुरस्काराचं स्वरूप प्रमाणपत्र, 1,00,000 रुपये रोख पारितोषिक आणि आरोग्य योद्ध्यांनी केलेल्या अमूल्य सेवेबद्दल देशाच्या कृतज्ञतेचं प्रतीक असलेलं पदक असं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या शुक्रवारपासून संयुक्त अरब अमिरात, नेदरलँड्स, स्वीडन, नॉर्वे आणि इटली या 5 देशांच्या 6 दिवसांच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात मोदी शुक्रवारी UAE मध्ये पोहोचतील. तिथे त्यांची अध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायद अल नायान यांची भेट नियोजित आहे. दोन्ही नेते द्विपक्षीय मुद्द्यांवर, विशेषतः ऊर्जा सहयोग तसंच परस्पर स्वारस्य असलेल्या प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर आपले विचार मांडतील. या दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात प्रधानमंत्री नेदरलँड्समध्ये राजे विल्यम अलेक्झांडर आणि राणी मॅक्सिमा यांची भेट घेणार असून त्यानंतर ते रॉब जेटन यांच्याबरोबर चर्चा करणार आहेत. आपल्या स्वीडन दौऱ्यात स्वीडिश समकक्ष क्रिस्टर्सन यांच्यासह प्रधानमंत्री द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. चौथ्या टप्प्यात सोमवारी प्रधानमंत्री नॉर्वेमध्ये 3rd भारत नॉर्डिक शिखर बैठकीमध्ये सहभागी होतील. भारताच्या प्रधानमंत्र्यांची नॉर्वेला ही 43 वर्षातली पहिली भेट असेल. आपल्या दौऱ्याच्या अंतिम टप्प्यात प्रधानमंत्री इटलीचे राष्ट्रपती सर्जिओ मॅटारेला यांची भेट घेतील आणि प्रधानमंत्री जॉर्जिया मेलोनी यांच्याशी चर्चा करतील. अलीकडेच झालेल्या भारत युरोपियन संघ मुक्त व्यापार कराराच्या पार्श्वभूमीवर भारताची युरोपसोबतची भागीदारी अधिक दृढ होण्यास या दौऱ्यामुळे मदत होईल असं परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं आहे. दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष सिरिल रामाफोसा यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा द्यायला नकार दिला आहे. 2020 मध्ये त्यांच्या शेतावरून मोठी रक्कम चोरीला गेली होती. या प्रकरणावरून त्यांच्यावर भ्रष्टाचार, करचोरी, नैतिकता असे बरेच आरोप होऊन आता महाभियोग चालवला जात आहे. श्रीलंकन सरकारनं सायबर गुन्हेगारांविरोधात धडक कारवाई सुरू केली असून या अंतर्गत आतापर्यंत 200 परदेशी नागरिकांना अटक केली आहे. अटक केलेल्यांमध्ये 173 भारतीय तर 25 नेपाळी नागरिकांचा समावेश असल्याची माहिती श्रीलंकेच्या पोलिसांनी आज दिली. भारतामध्ये 3rd शतकात विकसित झालेल्या द्विमान अंक पद्धतीच्या आधारे आज जगाचा कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्राचा प्रवास होत असल्याचा दावा परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी केला आहे. ते न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयात गणितातील भारताचं योगदान या विषयावरच्या प्रदर्शनाचं उद्घाटन करत असताना बोलत होते. IPL क्रिकेट स्पर्धेत आजचा सामना गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात होणार आहे. अहमदाबादमध्ये नरेंद्र मोदी मैदानावर संध्याकाळी 7:30 वाजता सामन्याला सुरुवात होईल. काल धरमशाला इथे झालेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सनं पंजाब किंग्सचा 3 गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या पंजाब किंग्सनं निर्धारित 20 षटकात 5 गड्यांच्या मोबदल्यात 210 धावा केल्या होत्या. दिल्ली कॅपिटल्सनं हे लक्ष 19 षटकात 7 गड्यांच्या मोबदल्यात 216 धावा करत पूर्ण केलं. चीनच्या युनान प्रांतातल्या एका निवासी इमारतीला लागलेल्या आगीत 5 जणांचा मृत्यू झाला तर 2 जण जखमी झाले आहेत. आगीचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नसून त्याचा तपास सुरू आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीची नीट परीक्षा रद्द. पेपर फुटीचा तपास CBI करणार. सलग दुसऱ्यांदा हिमंता बिस्वा सर्मा यांनी घेतली आसामच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ. तामिळनाडूमध्ये अण्णा द्रमुकच्या 30 आमदारांचा गट मुख्यमंत्री जोसेफ विजय यांना पाठिंबा देण्याच्या तयारीत. आणि चंद्रपूरच्या उज्ज्वला सोयम यांचं राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्कारानं गौरव. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई 1:40 झालेले आहेत. प्रसारित करीत आहोत धुळे नंदुरबार जिल्ह्याचं वार्तापत्र.
2: श्रोतेहो नमस्कार. आता आपण ऐकणार आहात धुळे आणि नंदुरबार जिल्ह्याचं वार्तापत्र. शेतकऱ्यांना लिंकिंगची सक्ती केल्यास कठोर कारवाई करावी. धुळ्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांचे खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीत निर्देश. जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुत

0: ते यांनी केलं धुळे जिल्ह्यातल्या नागरिकांना स्वगणना करून घेण्याचं आवाहन आणि आदिवासी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांकडे वळवण्यासाठी नंदुरबार जिल्हा प्रशासनानं सुरू केला प्रकाशवाटा हा उपक्रम. या होत्या गेल्या महिनाभरातल्या धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी. या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे धुळे जिल्ह्याचे प्रतिनिधी नितीन जाधव आणि नंदुरबार जिल्ह्याचे प्रतिनिधी निलेश पवार.
1: धुळे जिल्ह्यात आगामी खरीप हंगामाच्या तयारीची सुरुवात झाली आहे. या खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना बी बियाणे रासायनिक खतांची विक्री करताना लिंकिंगची सक्ती केल्यास कठोर कारवाई करावी असे निर्देश धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राजशिष्टाचार व पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिले आहेत. धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी खासदार डॉक्टर शोभा बच्चाव, आमदार मंजुळा गावित, जिल्हाधिकारी भाग्यश्री विश्पुते, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सूरज जगताप आदी उपस्थित होते. रासायनिक खते कीटकनाशकांचा वापर कमी करण्यासाठी शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करावी, बनावट बी बियाणे खते कीटकनाशक निविष्ठाधारकांवर वेळोवेळी कारवाई करावी, खतांचा काळाबाजार होणार नाही यासाठी कृषी विभागाने दक्षता बाळगावी, 15 जून पर्यंत जिल्ह्यातील 100% अॅग्रीस्टॅक नोंदणी पूर्ण करावी आदी सूचना सुद्धा त्यांनी दिल्या आहेत. शासनाच्या आरोग्यविषयक विविध योजनांमधून मदत मिळू न शकलेल्या पात्र आणि गरजू रुग्णांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी आधार ठरत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीकोनातून जिल्हा कक्षाची स्थापना करून सहाय्यता निधीच्या कार्यपद्धतीत केलेल्या सुधारणांमुळे मदत वितरणाचा वेग लक्षणीयरित्या वाढला आहे. 1 एप्रिल 2025 ते 31 मार्च 2026 या कालावधीत धुळे जिल्ह्यातील 252 रुग्णांना सुमारे 2,19,65,000 रुपयांची आर्थिक मदत वितरित करण्यात आली आहे. केंद्र शासनातर्फे 16व्या जनगणनेला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्र दिनापासून राज्यात पहिल्या टप्प्यात स्वगणनेच्या प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली असून 15 मे पर्यंत ही मोहीम सुरू राहणार आहे. पहिल्या टप्प्यात नागरिकांची स्वगणना सुरू आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी भाग्यश्री विश्पुते यांनी त्यांच्या शासकीय निवासस्थानी स्वगणनेचा ऑनलाईन अर्ज भरून दिला. या स्वगणना प्रक्रियेत जिल्ह्यातील नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. धुळे जिल्ह्यातील सर्व शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मोबाईल किंवा संगणकावर स्वगणना करून घ्यावी, त्याचा अहवाल सादर करावा, तसेच जिल्हा स्वगणनेत राज्यात अग्रेसर राहण्यासाठी सूक्ष्म नियोजन करावे अशा सूचनाही जिल्हाधिकारी भाग्यश्री विश्पुते यांनी दिल्या आहेत. प्रकाश वाटा या उपक्रमाच्या माध्यमातून आदिवासी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांकडे वळवण्यासाठी नंदुरबार जिल्हा प्रशासनाने पथदर्शी पाऊल उचलले आहे. आदिवासी विद्यार्थी उच्च शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली शेट्टी यांच्या संकल्पनेतून प्रकाश वाटा हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या अंतर्गत जिल्ह्यातील 100 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली असून त्यांना स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक नियोजनबद्ध मार्गदर्शन आणि तयारी करून देण्यात येणार आहे. यासोबतच 10वीच्या विद्यार्थ्यांना सुद्धा अशाच पद्धतीने निवड प्रक्रिया राबवली जाणार आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांसाठी निवासी सुविधा मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यासाठी नंदुरबार जिल्ह्यातील निवडक आश्रमशाळांची निवड करण्यात आली आहे. त्यात कोठली, नंदुरबार, नवापूर येथील ढोंग सांगळी यांचा समावेश आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण होऊन ते प्रशासन, पोलीस, बँकिंग आदी क्षेत्रात करिअर करण्यासाठी प्रेरित होतील असा विश्वास जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली शेट्टी यांनी व्यक्त केला आहे. वाढत्या उन्हाचा प्रकोप पाहता आरोग्य यंत्रणा सतर्क झाली असून नंदुरबार जिल्ह्यातील 62 प्राथमिक आरोग्य केंद्रात उष्माघात केंद्र सुरू करण्यात आले आहेत. यासोबतच जिल्ह्यातील प्रत्येक आरोग्य केंद्रात मुबलक औषध साठा उपलब्ध करून देण्यात आला असून अधिकारी कर्मचाऱ्यांना देखील मुख्यालयीच राहण्याच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत. आवश्यक काम असल्यासच नागरिकांनी दुपारच्या सत्रात घराबाहेर पडण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या आहेत. यासोबतच जिल्हा स्तरावर जिल्हा रुग्णालयात देखील सुसज्ज असा उष्माघात कक्ष स्थापन करण्यात आला आहे. आकाशवाणी जिल्हा वार्तापत्रासाठी धुळ्याहून मी नितीन जाधव.
0: याबरोबरच धुळे आणि नंदुरबार जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं. हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं.
2: जिल्हा वार्तापत्राचा कार्यक्रम श्रोतेहो आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून तसंच AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून. आमचे हे कार्यक्रम न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर देखील आपण ऐकू शकता आहात. दुपारचे 1:45 झालेले आहेत. आता प्रसारित करीत आहोत भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया मधुरा जोशी यांच्या स्वरातील हे गीत, शिरीष गोपाळ देशपांडे यांचं.

0: आकाशवाणी गायक वृंदांच्या स्वरातील वसंत निनावे यांचं हे गीत श्रोतेहो आपण ऐकलं आणि या गीताबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आता इथे संपवित आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून तसंच AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून. श्रोतेहो आमचे कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर देखील ऐकू शकता आहात. दुपारचे 1:55 होत आहेत. ठीक, 1:55 आम्ही पुन्हा प्रसारित करीत आहोत कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके.
1: श्रोते हो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात आपण ऐकतोय चित्रपट सरहद्दीच्या अल्याड पल्याड ही मालिका. आजच्या भागात ऐकूया 36 चौरंगी लेन या चित्रपटाबद्दल रेखा देशपांडे यांचा लेख.
2: रसिकहो, भारतीय चित्रपटांमधून अँग्लो इंडियन पात्रांचा वापर बहुधा नगण्य भूमिकांसाठी केला जात असे. अपर्णा सेन यांनी दिग्दर्शक म्हणून आपल्या 36 चौरंगी लेन या पहिल्या चित्रपटात हा पायंडा मोडला. सुरुवात होते ती ख्रिश्चन सेमेटरीतल्या डेव्हीच्या कबरीवरून. तिथे वृद्धत्वाकडे झुकलेली एक एकटी अँग्लो इंडियन प्रौढा फुलं वाहतीये.
3: शेतकरी बंधू
1: श्रोते हो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात आपण ऐकतोय चित्रपट सरहद्दीच्या अल्याड पल्याड ही मालिका. आजच्या भागात ऐकूया 36 चौरंगी लेन या चित्रपटाबद्दल रेखा देशपांडे यांचा लेख.
2: रसिकहो, भारतीय चित्रपटांमधून अँग्लो इंडियन पात्रांचा वापर बहुधा नगण्य भूमिकांसाठी केला जात असे. अपर्णा सेन यांनी दिग्दर्शक म्हणून आपल्या 36 चौरंगी लेन या पहिल्या चित्रपटात हा पायंडा मोडला. सुरुवात होते ती ख्रिश्चन सेमेटरीतल्या डेव्हीच्या कबरीवरून. तिथे वृद्धत्वाकडे झुकलेली एक एकटी अँग्लो इंडियन प्रौढा फुलं वाहतीये. तिथूनच तिचा एकटेपणा अधोरेखित होत जातो. चित्रपटाच्या शेवटी परमोच्च बिंदू गाठतो. वर्तमानाशी जणू तिचं काही नातंच उरलेलं नाही. कॅमेरामनने केलेल्या छायाप्रकाशाच्या योजनेतून रंगसंयोजनातून देखील

0: तिचं एकाकीपण वातावरणावर आपली छाया पसरून टाकतं. व्हायोलेट स्टोनहॅम मुलींच्या कॉन्व्हेंट शाळेतली शिक्षिका, अविवाहित, वृद्धाश्रमात एक मोठा भाऊ, भाचे मंडळी परदेशात स्थायिक झाली आहेत. नाही म्हणायला घरातला बोका सर टोबी आणि जुने फोटो अल्बम, करण्याचा कित्येक वर्षात न लावलेला फोन ही तेवढी साथीदार मंडळी आहे. ती जीव तोडून शेक्सपियर शिकवत असताना विद्यार्थिनींचे आपापले उद्योग चालू. तिला सोबत आहे ती शेक्सपियरच्या पात्रांची. शाळेत नवी प्रिन्सिपॉल येते. व्हायोलेटचं वय प्रकृतीचं कारण सांगून तिच्याकडून इंग्रजी विभागाची जबाबदारी काढून घेते. व्हायोलेट आणखी एकाकी होते. भावाला भेटायला जाते तेव्हा वृद्धाश्रमात जणू तिला तिचाच भविष्यकाळ दिसतो. भासरं पत्रातून बोलवतात पण तिच्या गतस्मृती भारतातच आहेत, त्याच तिच्या सोबती आहेत. माजी विद्यार्थिनी लग्नप्रसंगी भेटत असतात. अशीच एक माजी विद्यार्थिनी नंदिता तिला भेटते समरेश या तिच्या प्रियकरासोबत. तिच्या आस्थेनं व्हायोलेट सुखावते. कधी दोघं तिला आपल्याबरोबर फिरायला घेऊन जातात. तिची संध्याकाळ तरुण होऊन जाते. समरेशला ऑफिसच्या कामासाठी ती आपलं घर सोपवते. त्यांच्यामुळे आपलं आयुष्य आणि घर तरुण उत्साहानं भरल्यासारखं तिला वाटतं. ती दोघं मात्र एकांतासाठी तिच्या अनुपस्थितीत घराचा वापर करत असतात. चित्रपटातले लग्नप्रसंग व्हायोलेटला एका न झालेल्या लग्नाची आठवण करून देत राहतात. त्या लग्नाचं ठिकाण आहे कब्रस्थान. स्वप्नात डेव्ही वधूवेशातल्या तरुण व्हायोलेट बरोबर शपथ घेतो मृत्यूपर्यंत साथ करण्याची, आणि शपथ पूर्ण होतात तो शवपेटीत पाय ठेवतो. वधूवेशातलं शुभ्र अवगुंठन उडून झुडुपावर जाऊन अडकतं, उद्ध्वस्तपणाचं प्रतीक बनून. व्हायोलेटला मिळालेली नंदिता समरेशची साथ वर्षभरानं ख्रिसमसच्या संध्याकाळी धक्कादायकरित्या संपते. ती नवपरिणीत जोडप्याला ख्रिसमस केक भेट देणार असते, पण आपण बाहेरगावी जाणार असल्याचं दोघं कळवतात. तरीही त्यांना सरप्राईज देण्याच्या विचारानं ती त्यांच्या घरी पोहोचते आणि बाहेरच्या अंधारात उभी राहून पाहते तर काचेपलीकडे घरात पार्टीचा जल्लोष चाललेला आहे. ती साथ संगत म्हणजे आपल्या आपुलकीचा अपमान, आपल्या एकाकीपणाची टिंगलटवाळी होती हे विदारक सत्य काचेपलीकडच्या प्रकाशात नाचत असतं. तिच्या तोंडी शेक्सपियरच्या किंग लियरचे शब्द येतात. प्रे डू नॉट मॉक मी, मी एक अत्यंत मूर्ख प्रेमळ म्हातारा आहे. चित्रपटात कुठेही आघाती नाट्य नाही. त्या नाट्याचा पूत फार तरल आहे. जेनिफर कपूरची मध्यवर्ती भूमिका या गुणी अभिनेत्रीच्या सामर्थ्याचा विलक्षण साक्षात्कार करून देणारी आहे. तिच्या या आविष्काराला तेवढीच समर्थ साथ मिळाली आहे ती अशोक मेहता यांच्या छायाचित्रणामुळे. चित्रपटाचा आशय आणि तो व्यक्त करण्यासाठी वापरलेलं तंत्र यांचं अद्वैत म्हणजे हा इंग्रजी भाषेतला चित्रपट.
1: चित्रपट सरहद्दीच्या अल्याड पल्याड या मालेत 36 चौरंगी लेन या चित्रपटाबद्दल रेखा देशपांडे यांचा लेख आत्ताच आपण ऐकला. या कार्यक्रमासाठी वाचक स्वर होता दिनेश आडावतकर यांचा, निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी, आणि सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.

0: श्रोतेहो, आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम कृषीवाणी. आज कृषीवाणी अंतर्गत ऐकूया घोसाळी पिकाची लागवड. वाचक स्वर आहे स्वप्निता शिंदे यांचा.
1: शेतकरी बंधूंनो नमस्कार. घोसाळी ही सर्वांची आवडीची भाजी आहे. कोकणात आणि मुंबईमध्ये याला जास्त मागणी आहे. घोसाळीचे दोडक्याप्रमाणे फुले पाने याबाबतीत साम्य आहे. घोसाळीची फुलं एकलिंगी असतात. नर फुल झुपक्याने आणि मादी फुलं एक एक वेलाच्या बेचक्यात असतात. घोसाळीची फुले दुपारी उमलतात, त्यामुळे नैसर्गिक संकर होण्याची शक्यता कमी असते. घोसाळी फलधारणेसाठी कृत्रिमरित्या संकर करणे फायदेशीर होते. घोसाळी फळावर स्पष्ट अशा शिरा किंवा धारा नसतात. महाराष्ट्रात बहुतेक जिल्ह्यात घोसाळीची लागवड होते. वाळलेल्या घोसाळ्याच्या सालीचा ब्रश म्हणून वापर करतात. महाराष्ट्रात मराठवाड्यात घोसाळीला बिनधारीचा दोडका असे म्हणतात आणि दोडक्याला धारी दोडका म्हणतात. घोसाळी पित्तनाशक आणि वायुनाशक आहे. घोसाळी कफकारक, थंड, वातूळ, अग्निदीपक आणि कफकारक आहे.

0: रेताड हलकी जमिनीपासून भारी जमिनीत घोसाळी लागवड करण्यास सर्व जमिनी उपयोगी आहेत. भरपूर सेंद्रिय खत या पिकासाठी योग्य ठरतं. उष्ण आणि दमट हवामान योग्य आहे. भरपूर सूर्यप्रकाश आणि उष्ण हवामान असेल तर फुलांची संख्या वाढते. तापमान 18 ते 34 अंश सेंटीग्रेड चालते. खरीपात जून जुलैमध्ये या पिकाची लागवड केली जाते. उन्हाळी हंगामात आणि जानेवारीमध्ये लागवड केली जाते. जमिनीची नांगरट आडवी उभी करून कुळवाच्या 3 ते 4 पाळ्या द्याव्यात. जमीन बारीक आणि भुसभुशीत करावी. हेक्टरी 20 ते 25 टन शेणखताची मिसळण करावी. नत्र 50 किलो, स्पुरद 50 किलो, पालाश 50 किलोचा वापर करावा. एकंदरीत समतोल खत व्यवस्थापन करावे. आळे किंवा सरी पद्धतीने लागवड करता येते. सऱ्या करून बिया टोकण करावी. पेरणीपूर्वी जमीन ओलसर पाहिजे. दोन्ही सरीतील अंतर 2 मीटर पर्यंत असावे. 2 वेलीतील अंतर 1.5 मीटर ते 1.5 मीटर पर्यंत असावे. बी टोकण केल्यावर लगेच पाणी देऊ नये. पाण्याने बी कुजण्याची शक्यता असते. घोसाळी BNAA 200 PPM द्रावणात 24 तास भिजत ठेवाव्यात आणि नंतर पेरणी करावी. हेक्टरी 2 ते 2.5 किलो बी पुरेशी होते. रोपाचे उगवण झाल्यानंतर सतत खुरपणी करून तण काढून रान स्वच्छ करावे. जमिनीला भेगा पडता कामा नये. घोसाळीसाठी मांडव घालणे आणि द्राक्षासारख्या तारांचा आधार देऊन वेलाची वाढ करता येते. या वेल मांडवावर वेल गेल्यावर पुरेसा सूर्यप्रकाश मिळाल्याने फुलांची संख्याही वाढत जाते. मांडवासाठी बांबू वापरावा. 40 ते 60 दिवसांनी फुले येतात. फुले उमलल्यानंतर 15 ते 20 दिवसात काढण्यायोग्य कोवळी फळे तयार होतात. दर 5 दिवसांनी तोडा होतो. एकंदरीत 6 ते 7 वेळा मोडणी करता येते. हेक्टरी 40 टनांपर्यंत उत्पादन घेता येते. मुंबई सारख्या शहरात घोसाळीला चांगला भाव मिळतो. घोसाळीची फळधारणा होण्यासाठी संजीवकांचाही वापर करावा. त्यामुळे मादी फुलांची संख्या वाढून उत्पादन वाढवता येते. घोसाळीला पाणी लागवडीनंतर 1 आठवड्याने द्यावे. खरीपात गरज लागल्यास पाणी द्यावे. उन्हाळी हंगामात 4 ते 5 दिवसांनी पाण्याची पाळी द्यावी. फुले आल्यानंतर फळधारणा होईपर्यंत पाणी देणे आवश्यक आहे. साधारणपणे लागवडीनंतर 80 दिवसांनी फळे काढणी सुरू होते. घोसाळीची कोवळी फळेच काढावीत. खरीप हंगामात सप्टेंबर ते डिसेंबर पर्यंत काढणी होते आणि उन्हाळी हंगामात मे ते ऑगस्ट पर्यंत काढणी सुरू असते. घोसाळीच्या फारशा सुधारित जाती नाहीत. तरी सुद्धा आज काही सुधारित वाण बाजारात आले आहेत. त्यामध्ये भारतीय कृषी संस्था दिल्ली येथे विकसित केलेली पुसा चिकनी ही जात स्थानिक जातीपेक्षा लवकर काढणीसाठी येते. गडद हिरव्या रंगाची फळे असतात. एका वेलीला 15 ते 16 फळे लागतात. घोसाळी टिकाऊ असल्याने दूरपर्यंत पाठवता येतात. बाजारात यांचा भावही मिळतो. म्हणून शेतकरी बंधूंनी घोसाळी लागवड करून अर्थार्जनाचा फायदा मिळवावा.
1: घोसाळी पिकाची लागवड या संदर्भात माहिती श्रोते हो आपण ऐकली. कृषीवाणी या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते रोशन जाधव. वाचक स्वर होता स्वप्निता शिंदे यांचा. हा कार्यक्रम आम्ही पुन्हा प्रसारित केला. दुपारचे 2:05 आणि 24 सेकंद झाले आहेत. पुन्हा प्रसारित करीत आहोत कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा.
2: श्रोते हो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात मी वैदेही चौरे आपणा सर्वांचं स्वागत करते. श्रोते हो, आज आपण हातापायाला मुंग्या येणे, कारणे आणि उपचार याविषयी माहिती जाणून घेणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत सुप्रसिद्ध जनरल अँड क्रिटिकल केअर फिजिशियन आणि डायबेटोलॉजिस्ट डॉक्टर उत्कर्ष शाह. नमस्कार डॉक्टर.
3: नमस्कार
2: डॉक्टर. आजच्या भागात आमच्या श्रोत्यांना सांगाल की उपचार पद्धतीमध्ये आपण म्हणालात की फिजिओथेरपीचा पण रोल महत्वाचा असतो. तर फिजिओथेरपीचा रोल कुठल्या प्रकारच्या हातापायाला मुंग्या येण्यामध्ये महत्वाचा असतो आणि ती किती कालावधी करता फिजिओथेरपी घेण्यात यावी काय सांगाल?
3: तर शियाटिका सर्वांनी ऐकलं असेल की सडनली कमरेपासून खालपर्यंत एकदम सिव्हिअर पेन होतं मागच्या साईडनं. तर असं एका साईडलाच होत असेल तर तेव्हा शियाटिका किंवा लंबर स्पॉन्डिलॉसिसचे चान्सेस जास्त असतात. सिमिलरली सर्वायकल स्पॉन्डिलॉसिसमध्ये तुम्हाला एका हातालाच मुंग्या येणार किंवा एका हाताचं ग्रीप कमी होणार, तुम्हाला एका हाताने वस्तू पकडता येणार नाही. तर हे सर्व कारण असतात सर्वायकल स्पॉन्डिलॉसिसचे. तर त्याच्यामध्ये तुम्ही बेसिकली डिस्क जी असते दोन व्हर्टिब्राच्या मध्ये, तर डिस्क थोडी सरकलेली असते त्याच्यामुळे हे प्रॉब्लेम होतो. तर फिजिओथेरपीने नेक मसल स्ट्रॉंग होतात, स्पाइन मसल स्ट्रॉंग होतात आणि मग हळूहळू

0: बॉडी त्या डिस्कला हँडल करते. तर हे फिजिओथेरपी तुम्हाला कमीत कमी 2 ते 3 महिने कंटिन्यू करावी लागते. त्याने मग हळूहळू तुमचा पेन कमी होतो, मेडिसिनचे रिक्वायरमेंट कमी होतो आणि हा प्रॉब्लेम भरपूर वेळेला कम्प्लिटली सॉल्व्ह होतो.
1: त्यानंतर हातापायाला मुंग्या येणं हे किती घातक ठरू शकतं?
0: काही काही कारण असतात. जसं सडनली कधी कधी स्ट्रोक मध्ये पण असं असतं. स्ट्रोक म्हणजे पॅरालिसिस. कधी कधी ब्रेन मध्ये कुठल्या एका भागाला ब्लड फ्लो कमी गेलं तर सडनली एका हातापायाला मुंग्या येऊ शकते, एका हातापायाचं ग्रीप कम्प्लिटली जाऊ शकते. त्याच्या व्यतिरिक्त वेगळे पण काही सिम्पटम्स असतात, जसं स्लरिंग होणं म्हणजे बोलण्यात लडखडात येणं, किंवा एकदम सडनली बेडवर तर मला उठता आलं नाही, किंवा मग माझं सेन्सोरियम थोडंसं डिसबॅलन्स झालं. तर अशा वेळेला इमिजिएटली आपल्याला लोकल फिजिशियनला कन्सल्ट करून आपल्याला स्ट्रोक करता पण इव्हॅल्युएट करावं लागेल.
1: डॉक्टर, आता हातापायाला मुंग्या येणं यावर जे जे वेगवेगळे प्रकार आपण सांगितलेत, म्हणजे बी12ची कमतरता, थायरॉइड, डायबिटीज आणि स्पॉन्डिलोसिस, तर या सगळ्या गोष्टींमध्ये एकदा उपचार झाल्यानंतर काय काळजी घ्यावी लागते?
0: तुम्हाला जर माहिती पडलं की तुमचं व्हिटॅमिन बी12 डेफिशियन्सी आहे त्याच्यामुळे तुम्हाला न्यूरोपॅथी होत आहे, तर त्याचं मिनिंग की एकदा जर तुम्हाला बी12 कमी झालं असेल, तुम्ही व्हेजिटेरियन्समध्ये खूप कॉमन असतं व्हिटॅमिन बी12 डेफिशियन्सी. व्हेजिटेरियन डाएटमध्ये फक्त दहीमध्ये थोडंसं बी12 असतं आणि मिल्कमध्ये थोडंसं बी12 असतं, बाकी व्हेजिटेरियन फूडमध्ये तेवढं बी12 नसतं. तर एकदा जर तुम्हाला डेफिशियन्सी असेल बी12 तर तुम्ही एकदा जर बी12 ट्रीटमेंट घेतलं तर त्याचं मिनिंग हे नाही की पूर्ण आयुष्यभर तुमचं बी12 नॉर्मलच राहील. बी12 स्टोर बॉडीमध्ये 6 ते 8 महिनेच राहतं, लिव्हरमध्ये स्टोअर राहतं. तर तुम्हाला प्रत्येक 5 ते 6 मंथ्स नंतर बी12 इंजेक्शन परत परत रिपीट घ्यायला पाहिजे कंटिन्युअसली फॉर दी एंटायर लाईफ. बिकॉज एकदा जर डेफिशियन्सी असेल तर तुम्हाला टेंडन्सी आहे. तर बी12 खूपच सेफ मल्टीव्हिटॅमिन आहे, वॉटर सॉल्युबल व्हिटॅमिन आहे, त्याची कधी टॉक्सिसिटी होत नाही. तर बी12 रिप्लेसमेंट मधून मधून इधर चेक करून घ्यायला पाहिजे किंवा तुम्ही डायरेक्टली घेऊ शकता.
1: आणि थायरॉइड आणि डायबिटीज मध्ये
0: थायरॉइडचं औषध घेत असेल तर आयडियली एव्हरी 3 ते 6 मंथ्स तुम्ही थायरॉइडचं एक टेस्ट करायला पाहिजे. TSH आपण सांगतो, TSH फ्री T4, हे टेस्ट करायला पाहिजे आणि बघायला पाहिजे की तुमचं थायरॉइड कंट्रोलमध्ये आहे का. जर तुमचं थायरॉइड कंट्रोलमध्ये असेल तर तुम्हाला थायरॉइडमुळे होणारे न्यूरोपॅथीचे चान्सेस कमी राहतात आणि ते तुम्ही अवॉइड करू शकतो. डायबिटीजमध्ये तुमचं डायबिटीज खूप कंट्रोल असायला पाहिजे. HbA1c तुमचं 6.5 जवळपास असायला पाहिजे. डायबिटीज कंट्रोल हा खूप मोठा इम्पॉर्टंट फॅक्टर आहे. डायबिटीज ज्या हिशोबाने वाढते खूप लोकांना होत आहे, अनकंट्रोल ठेवल्यामुळे त्यांना न्यूरोपॅथीचे पण चान्सेस खूप जास्त येतात.
1: आणि स्पॉन्डिलोसिसमध्ये काय काळजी घेऊ शकतो डॉक्टर?
0: पोश्चर करेक्शन हा मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर आहे. रात्री झोपताना तुमचं स्पाईन, जर तुम्ही फ्लॅट झोपत असाल तर आयडियली एकदम पातळ पिलो घ्यायला पाहिजे, किंवा तुम्ही एका कुशीवर झोपत असेल तर थोडंसं थिकनेस अप्रोप्रिएट असायला पाहिजे की सर्वायकल स्पाईन तुमची स्ट्रेट असायला पाहिजे. त्याच्यानंतर झोपताना जर तुम्हाला लंबर स्पॉन्डिलोसिसचा त्रास असेल तर दोन्ही पायांमध्ये एक पिलो ठेवा, त्याच्यामुळे तुमचं लंबर स्पाईन पण झोपताना सरळ राहील जर तुम्ही एका कुशीवर झोपत असाल तर. त्याच्यानंतर जर फोनवर बसत असाल किंवा खूप कम्प्युटरवर काम करत असाल तर आयडियली अर्गोनॉमिक चेअर्स तुम्ही वापरा. अर्गोनॉमिक चेअर्स मध्ये इन्व्हेस्ट करणं हे खूप चांगलं आहे, बिकॉज पोश्चर करेक्शन तुमचं बरोबर राहिलं तर तुम्हाला स्पाईन मुळे होणारे प्रॉब्लेम थोडे कमी राहतील.
1: डॉक्टर उत्कर्ष शहा, आपण इथे आलात आणि हातापायाला मुंग्या येणे कारणे आणि उपचार या विषयावर सविस्तर अशी माहिती आमच्या सर्व श्रोत्यांना दिली. आकाशवाणीतर्फे मी आपले आभारी आहे. धन्यवाद. नमस्कार. श्रोते हो, हातापायाला मुंग्या येणे कारणे आणि उपचार या विषयावर सुप्रसिद्ध जनरल अँड क्रिटिकल केअर फिजिशियन आणि डायबेटोलॉजिस्ट डॉक्टर उत्कर्ष शहा यांची वैदेही चौरे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात. पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरसपुरे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.
2: हा कार्यक्रम पुन्हा प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. दुपारचे 2:10 आणि 38 सेकंद झालेले आहेत. पुन्हा प्रसारित करीत आहोत कार्यक्रम परिसर.
3: श्रोते हो नमस्कार. परिसर या कार्यक्रमात आपल्या सर्व श्रोत्यांचं मी शामली राऊत मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो सादर करतोय वर्षा जल संचयन म्हणजेच रेन वॉटर हार्वेस्टिंग आणि भूजल पुनर्भरण याविषयीची माहिती आणि या संदर्भात आपल्याला मार्गदर्शन करतील नीरी नागपूर येथे मुख्य वैज्ञानिक म्हणून कार्यरत असलेले डॉक्टर गजानन खडसे. या मुलाखतीचा भाग चौथा आज आपण ऐकूयात. सर नमस्कार.
4: नमस्कार.
3: अशा कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत आहे.
4: धन्यवाद.
3: सर, वर्षा जल संचयन करण्यासाठी लोकसहभाग कसा महत्वाचा आहे आणि तो कसा वाढवता येईल?
4: यामध्ये लोकसहभाग वाढविण्यासाठी आपल्याला विविध उपाय करावे लागतील, जसे जनजागृती आणि शिक्षा, ज्याला आपण अवेअरनेस आणि एज्युकेशन असे म्हणत असतो. यासाठी शाळा, कॉलेज तसेच ग्रामीण व शहरी भागात व्यापक मोहीम राबवावी लागेल. नंतर आर्थिक प्रोत्साहन, कर सवलत किंवा अनुदाने, ज्याला आपण सबसिडी म्हणतो, त्याची सुद्धा आपल्याला

0: मतदान करावे लागेल. नंतर ग्रामपंचायत व स्थानिक स्वराज्य संस्था ज्याला यांचा सहभाग वाढवावा लागेल. नंतर तांत्रिक सहाय्य आणि सुविधा उपलब्ध करून द्यावे लागेल जेणेकरून लोकांना वापरण्यास सोपी जाईल. जल जागरूकता मोहीम अशा अनेक गोष्टींचा समावेश करून आपल्याला वर्षा जल संचयनासाठी लोकसहभाग वाढवता येऊ शकतो.
1: सर, वर्षा जल संचयन आणि भूजल पुनर्भरण याकरिता कोणते सरकारी उपक्रम आहेत?
0: जलसंधारणाला चालना देण्यासाठी केंद्र सरकारद्वारे जल शक्ती अभियान, ज्याला आपण कॅच द रेन, ही मिशन 29 मार्च 2022 रोजी देशात सुरू झाली. यामध्ये देशातील सर्व जिल्ह्यांमध्ये जल संधारण आणि पावसाचे पाणी साठवण्यासाठी सुरू करण्यात आलेले आहे. नंतर राष्ट्रीय धोरण, राष्ट्रीय जल धोरण, जेथे जलसंधारण आणि पावसाच्या पाण्याच्या संचयनाचे समर्थन करते. त्याचप्रमाणे अटल मिशन फॉर रिज्युविनेशन अँड अर्बन ट्रान्सफॉर्मेशन, ज्याला आपण अमृत मिशन असे म्हणत असतो. तसेच अटल भूजल योजना हे देखील पावसाच्या पाण्याच्या साठवणीवर लक्ष केंद्रित करत असते. अशा विविध योजना भारत सरकार वर्षा जल संचयनाकरिता राबवित आहे.
1: सर, महाराष्ट्रात भूजल पुनर्भरण वाढवण्यासाठी कोणते असे उपक्रम आहेत जे राबवले जातात?
0: मुख्यमंत्री ग्राम समृद्धी अभियान, तसेच मृद व जलसंधारण विभागामार्फत रिचार्ज पीठ, ज्याला आपण शोष खड्डे असे म्हणत असतो, याची निर्मिती केल्या जाते. तसेच लोकसहभागातून नदी तसेच नाले यांचे पुनरुज्जीवन करणे, तसेच खडकाळ जमिनीत वॉटर प्रूफिंग करून तलाव तयार करणे, आणि हे कार्य शाळा आणि कॉलेजच्या माध्यमातून सुद्धा लोकसहभाग आणि लोकजागृती करून महाराष्ट्र सरकार अनेक प्रकारे आपल्याला वर्षा जल संचयन तसेच भूजल पुनर्भरण यासाठी हातभार लावत असते.
1: नक्कीच, म्हणजे सरकारद्वारे वेगवेगळे उपक्रम नक्कीच राबवले जातात. लोकांनी सुद्धा आपला जर सहभाग नोंदवला तर रेन वॉटर हार्वेस्टिंग हे खूप चांगल्या पद्धतीने होऊ शकतं. श्रोते हो, आपण ऐकत होतात परिसर या कार्यक्रमांतर्गत वर्षा जल संचयन आणि भूजल पुनर्भरण याविषयी डॉक्टर गजानन खडसे यांची मुलाखत, यांच्याशी बातचीत केली होती श्यामली राऊत यांनी. या मुलाखतीचा भाग चौथा आज आपण ऐकलात. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सचिन लाडोळे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती. नमस्कार.
2: हा कार्यक्रम आम्ही पुन्हा प्रसारित केला. श्रोते हो, आपण ऐकतात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी, तसंच AIR मराठी ही DTH उपग्रह वाहिनी. श्रोते हो, दुपारचे 2:15 होत आहेत. ठीक 2:15 वाजता दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारे दोपहर समाचार आम्ही सहक्षेपित करू. ठीक 2:15 वाजता.

केंद्राची अस्मिता वाहिनी तसंच AIR मराठी हे EDTH उपग्रह वाहिनी. आमचे कार्यक्रम न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील आपण ऐकू शकता. दुपारचे 2:30 वाजलेले आहेत आणि आता प्रसारित करीत आहोत नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. नादब्रह्म अंतर्गत आता ऐकूया कल्याणी जोगळेकर यांचं गायन राग मुलतानी. विलंबित रचना एक तालात निबद्ध आहे तर द्रुत रचना अर्धा तीन तालात निबद्ध आहे. विलंबित रचनेचे बोल आहे गोकुळ गाव के छोरे आणि द्रुत बंदिशीचे बोल आहे मनात नाही मानत नाही जियारा. यांना तबला साथ केली आहे प्रसून चॅटर्जी यांनी तर हार्मोनियमची साथ आहे सुधांशु घारपुरे यांची. ऐकूया कल्याणी जोगळेकर यांनी गायलेला राग मुलतानी.

0: कल्याणी जोवळेकर यांनी गायलेला राग मुलतानी श्रोतेहो आपण ऐकलात. यांना तबला साथ केली होती प्रसून चॅटर्जी यांनी, तर हार्मोनियमची साथ होती सुधांशी घारपुरे यांची. याबरोबरच नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आता इथे संपवित आहोत. हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, तसंच AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून. श्रोतेहो, आमचे कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर देखील ऐकू शकता.
1: जागतिक अन्न पुरवठा साखळी म्हणजे काय, जागतिक पातळीवर आयात निर्यात कशी चालते, अशा वेगळ्या विषयाची माहिती जाणून घेण्यासाठी अवश्य ऐका बलसागर भारत हो. अन्न तंत्रज्ञ भूषण येंगडे यांची मुलाखत बुधवार दिनांक 20 मे रोजी संध्याकाळी 6:30 आणि गुरुवार दिनांक 21 मे रोजी दुपारी 3:40 आपल्या अस्मिता वाहिनीवर जगभर बलसागर भारत हो.

आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी तसंच एआयआर मराठी ही डीटीएच उपग्रह वाहिनी. श्रोतो दुपारचे 3 वाजतात, ठीक 3 वाजता आपण ऐकू शकाल प्रादेशिक बातम्या ठीक 3 वाजता.

आकाशवाणी मुंबई अमिता बडे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीची नीट परीक्षा रद्द. पेपरफुटीचा तपास सीबीआय करणार. निवडणूक आयोगाला पाठवलेल्या कार्यकारिणीच्या यादीतून प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि छगन भुजबळ यांचं नाव कारकुनी चुकीमुळे राहिल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचं स्पष्टीकरण. सलग दुसऱ्यांदा हेमंत बिस्वा सर्मा यांनी घेतली आसामच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ. आणि चंद्रपूरच्या उज्ज्वला सोयम यांचा राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगल पुरस्कारानं गौरव. देशभरात विविध केंद्रांवर 3 मे रोजी घेतलेली वैद्यकीय प्रवेशासाठीची नीट यूजी 2026 परीक्षा रद्द केल्याचं एनटीए अर्थात राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं आज जाहीर केलं. परीक्षेपूर्वी प्रश्नपत्रिका फुटल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला असून या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवला आहे. ही परीक्षा पुन्हा होणार असून मात्र त्या तारखा जाहीर झालेल्या नाहीत. फेरपरीक्षेच्या तारखा तसंच नव्यानं प्रवेश पत्र जारी करण्याचे वेळापत्रक लवकरच अधिकृत माध्यमातून जाहीर केलं जाईल. या प्रकरणाच्या चौकशीसाठी सीबीआयला सर्व आवश्यक कागदपत्र नोंदी दिल्या जातील तसंच तपासात पूर्ण सहकार्य केलं जाईल असं एनटीएनं म्हटलं आहे. नीट ही परीक्षा एमबीबीएससह वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशासाठी घेतली होती. सुमारे 23 लाख विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती.

राष्ट्रवादी काँग्रेसनं केंद्रीय निवडणूक आयोगाला पाठवलेल्या कार्यकारिणीच्या यादीत प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ यांची नावं नसल्याचं उघड झाल्यानं गदारोळ निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे 29 एप्रिलला पाठवलेल्या या यादीत सरचिटणीस म्हणून पार्थ पवार आणि चिटणीस म्हणून जय पवार यांच्या नावांचा समावेश आहे. मात्र कारकुनी चुकीमुळे हे पत्र पाठवलं असून लवकरच त्यात दुरुस्ती केली जाईल असं पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी समाज माध्यमाद्वारे कळवलं आहे. राज्यात पंढरपूर आणि सातारा इथं माजी सैनिकांसाठी एकात्मिक कल्याण केंद्र उभारण्याला आज राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी मान्यता दिली. माजी सैनिकांचं पुनर्वसन आणि पुनर्स्थापनेसाठी विशेष निधी समितीची 50वी वार्षिक बैठक आज राज्यपालांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत लोकभवन इथं झाली. या बैठकीत माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांच्या कल्याणासाठी विविध महत्वपूर्ण प्रस्तावांनाही मान्यता देण्यात आली. माजी सैनिकांच्या पुनर्वसनासाठी आवश्यक आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देणं, पुनर्स्थापना उपक्रमांना संस्थात्मक पाठबळ देणं, माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आरोग्यविषयक गरजांची पूर्तता करणं, निधीच्या योग्य आणि पारदर्शक वापरावर देखरेख ठेवणं हा या समितीचा उद्देश आहे. जनतेच्या सुरक्षेसाठी सातत्यानं कार्यरत असलेल्या पोलिसांना घरं मिळावीत या दृष्टीनं राज्य सरकारनं घरबांधणी अग्रिम म्हणून 1,768 कोटी रुपये मंजूर केले आहेत अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. राज्य पोलीस गृहनिर्माण आणि कल्याण महामंडळाकडे आलेल्या प्रस्तावांसाठी 5,459 पोलिसांच्या घरांसाठी ही रक्कम देण्यात येणार आहे. ओला, उबर आणि रॅपिडोसारख्या अनधिकृत बाईक टॅक्सी ॲप सेवा तात्काळ बंद करून संबंधित कंपनीवर FIR दाखल करण्याची मागणी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली आहे. तशा आशयाचे पत्र महाराष्ट्र सायबर विभागाच्या अतिरिक्त पोलीस महासंचालकांना सरनाईक यांनी पाठवलं आहे. राज्यात गेल्या काही महिन्यांपासून विविध ॲप्सच्या माध्यमातून कोणतीही वैध परवानगी, शासन मान्यता किंवा परिवहन विभागाच्या नियमांचं पालन न करता प्रवासी वाहतूक सुरू आहे. विशेषतः रॅपिडोसारख्या संस्थांच्या अनधिकृत बाईक टॅक्सींचं प्रमाण वाढत असून ही बाब सार्वजनिक सुरक्षेच्या दृष्टीनं अत्यंत गंभीर असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. सोलापूरचे माजी खासदार गंगाधर पंत कुचन यांचं आज पहाटे हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. ते 91 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात 3 विवाहित मुलं, 2 विवाहित मुली, सुना, नातवंड, जावई असा परिवार आहे. अनेक सहकारी सूतगिरण्यांच्या उभारणीत त्यांचं मोठं योगदान होतं. 1980 आणि 1985 झालेल्या लोकसभा निवडणुकीत ते काँग्रेस पक्षाकडून निवडून आले होते. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणी मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. ज्येष्ठ भाजप नेते हिमंत बिस्वा सर्मा यांनी आज आसामचे मुख्यमंत्री म्हणून सलग दुसऱ्या कार्यकाळासाठी शपथ घेतली. राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य यांनी त्यांना पदाची आणि गोपनीयतेची शपथ दिली. गुवाहाटीमध्ये झालेल्या या शपथग्रहण समारंभात रामेश्वर तेली, अजंता नोग, अतुल बोरा आणि चरण बोरा या 4 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री आणि रालोआ प्रणित शासन असलेल्या राज्यांचे मुख्यमंत्री यावेळी उपस्थित होते. तमिळनाडूमध्ये अण्णा द्रमुक पक्षात फूट पडल्याचं चिन्ह आहे. पक्षातल्या एका गटानं TVKचे नेते मुख्यमंत्री जोसेफ विजय यांच्या पक्षाला पाठिंबा देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. SP वेलुमणी आणि CV षणमुगन यांच्या नेतृत्वाखाली हे 30 आमदार एकत्र आले आहेत. दुपारी विजय यांची भेट घेऊन पाठिंब्याचे पत्र देणार असल्याचं या नेत्यांनी सांगितलं. वेलुमणी यांची विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड करत असल्याचं पत्रही त्यांनी काल विधानसभेच्या काळजीवाहू अध्यक्षांना दिलं. द्रमुकच्या साथीनं सरकार स्थापन करण्याच्या अण्णा द्रमुकचे सरचिटणीस EK पलिनास्वामी यांचा प्रयत्न असल्याचा आरोपही या आमदारांनी केला आहे. पक्षाच्या उर्वरित 17 आमदारांनी पलिनीस्वामी यांची विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड केली आहे. TVK सरकार उद्या बहुमत चाचणीला सामोरे जाणार आहे. दरम्यान मद्रास उच्च न्यायालयानं TVKचे आमदार श्रीनिवास सेतुपती यांना बहुमत चाचणीत सहभागी होण्यापासून रोखलं आहे. तिरुपट्टूर मतदारसंघातून ते 1 मत अधिक मिळवून विजयी झाले आहेत. द्रमुकच्या उमेदवारानं त्यांच्या या विजयाला आव्हान दिलं आहे.
देशातल्या 15 परिचारी

0: आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना उत्कृष्ट कामगिरीसाठी राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगल पुरस्कार आज नवी दिल्लीत राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. महाराष्ट्रात चंद्रपूर इथल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात गेल्या 24 वर्षांपासून कार्यरत असणाऱ्या उज्ज्वला महादेव सोयम यांचा पुरस्कार विजेत्यांमध्ये समावेश आहे. चंद्रपूर जिल्ह्यात आदिवासी भागांमध्ये आरोग्यविषयक जनजागृती करणं, स्त्रीभ्रूण हत्या प्रतिबंध तसंच नक्षलग्रस्त भागात आणि आपत्ती काळात गर्भवती स्त्रियांसाठी केलेल्या आरोग्य सेवेसाठी सोयम यांना हा पुरस्कार देण्यात आला. केंद्र आणि राज्य सरकारं, केंद्रशासित प्रदेश आणि स्वयंसेवी संस्थांमध्ये सेवा देणाऱ्या नोंदणीकृत नर्सेस, मिडवाईव्स, ऑक्झिलरी नर्स, मिडवाईव्स आणि लेडी हेल्थ व्हिजिटर यांना हे प्रतिष्ठित पुरस्कार प्रदान केले जातात. या पुरस्कारांचं स्वरूप प्रमाणपत्र, 1,00,000 रुपये रोख पारितोषिक आणि आरोग्य योद्ध्यांनी केलेल्या अमूल्य सेवेबद्दल देशाच्या कृतज्ञतेचं प्रतीक असलेलं पदक असं आहे. देशात इंधन पुरवठ्याची कोणतीही समस्या नसल्याचं पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी आज स्पष्ट केलं. पश्चिम आशियातली परिस्थिती लक्षात घेऊन केंद्र सरकारनं एलपीजी उत्पादन दररोजच्या 35,000 ते 36,000 टनांवरून 54,000 टन इतकं वाढवलं आहे असं ते म्हणाले. नवी दिल्लीतल्या सीसीआय वार्षिक व्यापारी शिखर परिषदेत ते बोलत होते. देशात कच्च्या तेलाचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. प्रधानमंत्री मोदी यांच्या काटकसरीच्या आव्हानाकडे सावधगिरीचा इशारा म्हणून पाहिलं पाहिजे आणि पश्चिम आशियातल्या संघर्षामुळे देशावर परकीय चलनाचा ताण येऊ नये यादृष्टीनं उपाययोजनांचा विचार केला पाहिजे असं पुरी म्हणाले. लातूरमध्ये व्हीएस पॅन्थर्स युवा संघटनेच्या वतीनं 7वा सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळा पार पडला. या विवाह सोहळ्यात 35 वधूवरांचे विवाह झाले. जोडप्यांना संसारोपयोगी साहित्याचं वितरण करण्यात आलं. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आजचा सामना गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात होणार आहे. अहमदाबादमध्ये नरेंद्र मोदी मैदानावर संध्याकाळी 7:30 वाजता सामन्याला सुरुवात होईल. काल धर्मशाला इथे झालेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने पंजाब किंग्सचा 3 गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या पंजाब किंग्सनं निर्धारित 20 षटकात 5 गड्यांच्या मोबदल्यात 210 धावा केल्या होत्या. दिल्ली कॅपिटल्सने हे लक्ष 19 षटकात 7 गड्यांच्या मोबदल्यात 216 धावा करत पूर्ण केलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीची नीट परीक्षा रद्द, पेपरफुटीचा तपास सीबीआय करणार, निवडणूक आयोगाला पाठवलेल्या कार्यकारिणीच्या यादीतून प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि छगन भुजबळ यांचं नाव कारकुनी चुकीमुळे राहिल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचं स्पष्टीकरण. सलग दुसऱ्यांदा हेमंत बिस्वा सर्मा यांनी घेतली आसामच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ. आणि चंद्रपूरच्या उज्ज्वला सोयम यांचा राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगल पुरस्कारानं गौरव. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे जळगाव केंद्र आहे. 3:10 झालीत. आता आमचे या सभेचे कार्यक्रम समाप्त होत आहेत. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आमच्या सायंकालीन प्रसारण सभेत. नमस्कार.

नमस्कार, आकाशवाणी मुंबई आर्यन 7 संदेश यंत्रणेवरून महाराष्ट्रातील सर्व केंद्रांसाठी आर्यन 7 दिनांक 12 मे 2026 साठी संदेश फीड करत आहोत. यात आज अस्मिता वाहिनीवरून प्रसारित होणारे आजचे आणि उद्याचे कार्यक्रम आम्ही फीड करणार आहोत. अस्मिता वाहिनीवरून आज संध्याकाळी 5:02 नादब्रह्म अंतर्गत शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात पंडित राजेंद्र वर्मन यांचं सतारवादन राग पटदीप. संध्याकाळी 5:30 युववाणी वेगवान जगात तरुण राहण्याची कला. 6:30 अमृत कलश या अंतर्गत रेडक्रॉस दिनाच्या अनुषंगानं डॉक्टर शंतनू गोखले यांची मुलाखत. संध्याकाळी 7:15 वृत्तविशेष. 7:30 माझा आवार माझं शिवार यात आत्मनिर्भर भारत आणि ग्रामीण महिला याविषयी प्राध्यापिका रुपाली देशमुख यांची मुलाखत. 8:15 लोकसंगीत शाहीर साबळे आणि सहकारी. 9:15 स्पॉटलाइट. 9:30 मनी टॉक. 9:45 मंथन हे कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून. रात्री 10:00 नादब्रह्म अंतर्गत मिलिंद चित्तल यांचं गायन राग अजोग. आणि रात्री 10:30 नभोनाट्य. शीर्षक आहे कळत नकळत, लेखक सुरेश खरे. अस्मिता वाहिनीवरून उद्या म्हणजेच 13 तारखेला प्रसारित होणारे कार्यक्रम याप्रमाणे: 6:30 जगूया आनंदी, 6:40 आणि दुपारी 2:00 कृषीवाणी कोळंबी संवर्धनासाठी कृत्रिम खाद्य, 6:00

वाजून 45 मिनिटांनी आणि दुपारी 2:05 आरोग्यम धनसंपदा फ्रोझन शोल्डर तज्ज्ञ डॉक्टर अतुल ढेपे निर्मिती आकाशवाणी परभणी केंद्र 6:50 आणि दुपारी 2:10 परिसर घरगुती सौर ऊर्जा उपकरण आणि वापर लेखन आणि निवेदन धनंजय मुदगलकर 7:55 ऐसी अक्षरे रसिके चित्रपट सरहद्दीच्या अल्याड पल्याड या मालेत लंच बॉक्स या चित्रपटाविषयी रेखा देशपांडे यांचा लेख 7:25 दिल खुलासा प्रायोजित कार्यक्रम 7:40 शिवसृष्टी आणि 7:45 बेडेकर मसालेवाले हे दोन ग्राहक केंद्रित कार्यक्रम 9:00 अज्ञात मुंबई पुस्तकाचं क्रमशः वाचन भाग तिसरा लेखन नितीन साळुंखे 9:30 एनसीईआरटीचा प्रायोजित कार्यक्रम उमंग 11:05 आपली आवड श्रोत्यांच्या पत्रांवर आधारित हा कार्यक्रम दुपारी 12:00 वनिता मंडळ निर्मिती पुणे केंद्राची 1:40 नागपूर जिल्ह्याचं वार्तापत्र नागपूर केंद्रावरून प्रसारित होईल 5:30 युववाणी पुणे केंद्रावरून हा कार्यक्रम ची निर्मिती आहे रंग माझा वेगळा अभिव्यक्ती पुणेच्या युवा नाट्यकर्मी प्रणव भोसले आणि हेमांगी काकडे यांची मुलाखत 6:30 क्रीडा विश्व निर्मिती मुंबई केंद्राची महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीयल अँड ऍग्रीकल्चर क्रीडा उद्योग विकास विभागाचे उपक्रम याविषयी याच संघटनेचे चेअरमन सुनील वालावलकर आणि सदस्य क्षितिज वेदक यांच्याशी साधलेला संवाद 7:30 माझा आवार माझं शिवार या अंतर्गत सूक्ष्म सिंचनाद्वारे पाण्याचे नियोजन याविषयी डॉक्टर अमोल दहीफळे यांची मुलाखत 7:45 लोकसंगीत भेदिक संत गोरा कुंभार अविनाश चौर आणि सहकारी 9:15 स्पॉटलाइट 9:30 चर्चा का विषय है हे कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील 10:00 दिनांक 7 मे 2026 रोजी स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृह दादर इथे निमंत्रित श्रोत्यांच्या उपस्थितीत आयोजित सूरगौरव संध्या या मैफिलीचा संपादित भाग या अंतर्गत विदुषी डॉक्टर एन राजम यांची मुलाखत आणि पद्मविभूषण विदुषी डॉक्टर एन राजन यांचं व्हायोलिन वादन राग बागेश्री कानडा आणि भजन नादब्रह्म अंतर्गत उद्या 10:30 पंडित कैलाश पात्रा यांचं व्हायोलिन वादन राग बहादुरी तोडी 2:30 विजय कुमार संत यांचं सतारवादन राग गौर सारंग आणि पिलुधुन 5:02 राधिका ताम्हणकर यांचं गायन राग पुरिया धनाश्री हे होते अस्मिता वाहिनीवरून प्रसारित होणारे आजचे आणि उद्याचे कार्यक्रम याबरोबरच RN7 संदेश आता इथे संपवित आहोत पुन्हा आपली भेट उद्या 4:35 तोपर्यंत नमस्कार

0: नमस्कार. मध्यम लहरी 537.6 MHz तसंच 558 KHz. आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी श्रोतेहो आपण ऐकत आहात. अस्मिता वाहिनीच्या दुसऱ्या प्रसारण सभेला आता सुरुवात होते. संध्याकाळचे 5 वाजतायत. या सभेत सगळ्यांचं मनापासून स्वागत. सभेची सुरुवात करूया, जाणून घेऊया काही ठळक घडामोडी.
1: नमस्कार, मी अमिता बडे. ऐकूयात काही ठळक घडामोडी. देशभरात विविध केंद्रांवर 3 मे रोजी घेतलेली वैद्यकीय प्रवेशासाठीची नीट UG 2026 परीक्षा रद्द केल्याचं NTA अर्थात राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं आज जाहीर केलं. फेरपरीक्षेच्या तारखा, नव्यानं प्रवेशपत्र जारी करण्याचं वेळापत्रक लवकरच जाहीर केलं जाईल. परीक्षेपूर्वी प्रश्नपत्रिका फुटल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला असून या प्रकरणाचा तपास CBIकडे सोपवला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनं केंद्रीय निवडणूक आयोगाला पाठवलेल्या कार्यकारिणीत प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ यांची नावं नसल्यानं गदारोळ निर्माण झाला आहे. मात्र ही कारकुनी चूक असून लवकरच त्यात दुरुस्ती केली जाईल असं पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सांगितलं. ज्येष्ठ भाजप नेते हेमंत बिस्वा सर्मा यांनी आज आसामचे मुख्यमंत्री म्हणून सलग दुसऱ्या कार्यकाळासाठी शपथ घेतली. या शपथग्रहण समारंभात 4 आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. देशातल्या 15 परिचारिका आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना उत्कृष्ट कामगिरीसाठी राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगल पुरस्कार आज नवी दिल्लीत राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. महाराष्ट्रात चंद्रपूर इथल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात गेल्या 24 वर्षांपासून कार्यरत असणाऱ्या उज्ज्वला महादेव सोयम यांचा पुरस्कार विजेत्यांमध्ये समावेश आहे. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 1456 अंकांची घसरण झाली आणि तो 74,559 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 436 अंकांची घसरण नोंदवत 23,380 अंकांवर बंद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
0: आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 5:02 झाले. आता प्रसारित करीत आहोत नादब्रह्मांतर्गत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात ऐकूया पंडित राजेंद्र वर्मन यांचं सतारवादन राग पटदीप. विलंबित आणि द्रुतगत 3 तालात निबद्ध आहे. त्यांना तबला साथ केली आहे प्रसून चॅटर्जी यांनी. ऐकूया राजेंद्र वर्मन यांचं सतारवादन राग पटदीप.

नादब्रह्म अंतर्गत शास्त्रीय वाद्य संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण पंडित राजेंद्र वर्मन यांचं सतारवादन ऐकलत. राग होता पटदीप आणि त्यांना तबला साथ केली होती प्रसून चॅटर्जी यांनी. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी. संध्याकाळचे 5:30 वाजलेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम

मंडळी, आजचं जग वेगानं धावतंय. प्रत्येक क्षणाला काहीतरी बदलतंय. मोबाईलच्या स्क्रीनवर येणाऱ्या नोटिफिकेशन पासून ते करिअरच्या स्पर्धेपर्यंत, नात्यांच्या बदलत्या व्याख्यांपासून ते स्वतःला सिद्ध करण्याच्या धावपळीपर्यंत प्रत्येक गोष्ट जणू सतत पुढे पळते. या वेगवान जगात तरुण असणं ही फक्त वयाची अवस्था राहिलेली नाही, तर ती एक वेगळी मानसिकता बनली. आजचा तरुण स्वप्न पाहतो, संघर्ष करतो, स्वतःला शोधतो, कधी हरवतो, कधी पुन्हा उभा राहतो. आणि या सगळ्या प्रवासात सर्वात महत्वाचा प्रश्न असा उरतो, या इतक्या वेगवान जगात स्वतःला हरवून न देता स्वतःचं अस्तित्व जपत मन जिवंत ठेवत तरुण राहण्याची कला नेमकी काय आहे? आणि म्हणूनच आजच्या या विशेष कार्यक्रमात आपण ह्याच विषयावर मन मोकळेपणानं बोलणार आहोत. द आर्ट ऑफ बीइंग यंग इन अ फास्ट वर्ल्ड, म्हणजेच वेगवान जगात तरुण राहण्याची कला. ही फक्त प्रेरणादायी गोष्ट नाहीये, ही प्रत्येक तरुणाच्या आयुष्याची एक कहाणी आहे. मित्रांनो, आजची तरुणाई खूप हुशार आहे. त्यांच्याकडे माहितीचा महासागर आहे. एका क्लिकवर जग त्यांच्या हातात येतं. पण माहिती वाढली तशी मनातील शांतता कमी झालीय. पूर्वी माणसं एकमेकांना भेटून बोलायची, आज चॅटिंगमध्ये संवाद होतो. पूर्वी एखाद्या स्वप्नासाठी वर्षानुवर्ष मेहनत घेतली जायची, आज प्रत्येक गोष्ट लगेच मिळावी अशी अपेक्षा तयार झालीय. इन्स्टंट कॉफी, इन्स्टंट मेसेज, इन्स्टंट फेम, इन्स्टंट सक्सेस, या सगळ्या इन्स्टंट संस्कृतीत संयम मागे पडताना दिसतो. पण खरं तर आयुष्याची सुंदरता ही स्लो मुमेंट्स मध्ये असते. सकाळचा शांत सूर्यप्रकाश, मित्रांसोबत मनमोकळं हसणं, आईनं विचारलेलं जेवलीस का हे वाक्य, एखाद्या जुन्या गाण्यात अचानक सापडलेली आठवण, पावसातला वाफाळत्या चहाचा कप.

पुस्तकांच्या पानांमधला सुगंध हे क्षण आपल्याला जिवंत ठेवतात. वेगवान जगात टिकून राहण्यासाठी माणसानं स्वतःच्या मनाला वेळ देणं शिकायला हवं. आज अनेक तरुण स्वतःला सतत इतरांशी तुलना करताना दिसतात. सोशल मीडियावर कुणाचं परदेशातलं शिक्षण दिसतं, कुणाचा स्टार्टअप दिसतो, कुणाचं परफेक्ट रिलेशनशिप दिसतं, तर कुणाचं फिटनेस ट्रान्सफॉर्मेशन दिसतं, आणि मग नकळत स्वतःचं आयुष्य कमी वाटायला लागतं. पण आपण विसरतो की सोशल मीडिया ही संपूर्ण आयुष्याची गोष्ट नसते, ती फक्त निवडक क्षणांनी सजवलेली झलक असते. खरं आयुष्य फिल्टर शिवाय जगावं लागतं. तिथे संघर्ष असतो, अपयश असतं, गोंधळ असतो, रडणं असतं, पण त्यातही पुन्हा उभं राहणं असतं. आणि हेच खरं तर तरुणपणाचं सौंदर्य. तरुण असणं म्हणजे फक्त वयानं लहान असणं नाही, तरुण असणं म्हणजे नवीन गोष्ट शिकण्याची तयारी असणं, चुका करूनही पुन्हा प्रयत्न करण्याचं धैर्य असणं, परिस्थिती कितीही कठीण असली तरी आशा जिवंत ठेवणं, जग बदलू शकतं हा विश्वास मनात बाळगणं. आज मानसिक आरोग्य हा खूप महत्वाचा विषय बनलाय. स्पर्धा, अपेक्षा, करिअरचा ताण, नात्यांमधला गोंधळ, भविष्याची भीती या सगळ्यांमुळे अनेक तरुण आतून थकलेत. काही वेळा बाहेरून हसणारी माणसं आतून खूप तुटलेली असतात, त्यामुळे स्वतःच्या भावनांना मान्यता देणं खूप गरजेचं आहे. रडणं कमजोरी नाहीये, मदत मागणंही कमजोरी नाहीये, किंवा थकल्यावर थांबणं ही कमजोरी नाहीये. उलट स्वतःला समजून घेणं ही खरी मोठी ताकद आहे. आपल्या समाजात अनेकदा यशाची एकच व्याख्या तयार केली जाते, मोठी नोकरी, भरपूर पैसे, प्रसिद्धी म्हणजे यश. पण प्रत्येकाचं यश वेगळं असू शकतं. कुणासाठी घरच्यांना आनंदी ठेवणं यश असतं, तर कुणासाठी स्वतःच्या आवडीचं काम करणं यश असतं, तर कुणासाठी शांत झोप लागणंही यश असतं. वेगवान जगात स्वतःचा वेग ओळखणं खूप महत्वाचं आहे. प्रत्येक जण एकाच वेळेला फुलत नाही, काही फुलं सकाळी उमलतात तर काही संध्याकाळी, पण प्रत्येक फुलाचं सौंदर्य वेगळं असतं. मंडळी, तुमच्या आमच्यासारख्या आजच्या तरुणाईकडे कल्पनाशक्ती आहे, ऊर्जा आहे, बदल घडवण्याची क्षमताही आहे. म्हणूनच इतिहासात प्रत्येक मोठ्या परिवर्तनामागे तरुण शक्ती उभी राहिलेली दिसते. समाज सुधारणा असो, विज्ञान असो, कला असो किंवा देशनिर्मिती, तरुणांनीच नवीन दिशा दिली. पण बदल घडवण्यासाठी स्वतःच्या मनातली संवेदनशीलता जपावी लागते. आज माहिती भरपूर आहे, पण समजून घेणं कमी होत चाललंय. आपण पटकन प्रतिक्रिया देतो, पण ऐकून घेणं विसरून जातो. वेगवान जगात संवेदनशील राहणं ही सुद्धा एक कला आहे.

मित्रांनो, आज अनेक तरुण करिअरच्या मागे धावताना स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. झोप अपुरी असते, जेवण वेळेवर होत नाही, सतत स्क्रीन समोर वेळ जातो. पण लक्षात ठेवायला हवं की थकलेलं शरीर आणि थकलेलं मन मोठी स्वप्न पूर्ण करू शकत नाहीत. योग्य झोप, संतुलित आहार, व्यायाम, चालणं, थोडा शांत वेळ, या साध्या गोष्टी जीवनाला स्थिरता देतात. काही वेळा आयुष्यात अपयश येतं. परीक्षेत नापास होणं, नोकरी न मिळणं, रिलेशनशिप तुटणं, आर्थिक अडचणी येणं, या गोष्टी तरुण मनाला हादरवतात. पण प्रत्येक अपयश आपल्याला काहीतरी शिकवत असतं, कारण अपयश हा शेवट नसून ती नवीन सुरुवातीची तयारी असते. जगातील अनेक यशस्वी लोकांना सुरुवातीला अपयश आलं होतं, पण त्यांनी स्वतःवरचा विश्वास सोडला नाही आणि म्हणूनच ते आज प्रेरणादायी ठरलेत. मित्रांनो, आजच्या पिढीकडे एक मोठी ताकद आहे, शिकण्याची तयारी. इंटरनेटमुळे आज कोणतीही गोष्ट शिकणं शक्य झाले. नवीन भाषा, नवीन कौशल्य, संगीत, डिझाईन, लेखन, फोटोग्राफी, कोडिंग अशा भरपूर संधी उपलब्ध आहेत. फक्त प्रश्न एवढाच आहे की आपण त्या संधींचा उपयोग कसा करतो. वेगवान जगात सतत स्वतःला अपडेट ठेवणं गरजेचं आहे, पण त्याच वेळी स्वतःची ओळख हरवू न देणंही

त्याहून महत्त्वाचं आहे. आज अनेक तरुण स्वतःच्या आवडीनिवडी शोधत आहेत. कुणी प्रवासातून स्वतःला शोधतं, तर कुणी संगीतामध्ये, कुणी लेखनात, तर कुणी समाजकार्यात. हे खूप सकारात्मक चित्र आहे, कारण स्वतःशी जोडलेलं राहणं ही मानसिक आरोग्यासाठी मोठी गरज आहे. कधी कधी थोडा एकांतही गरजेचा असतो. सतत आवाजात राहणाऱ्या मनाला शांततेची सवय हवी असते. स्वतःसोबत वेळ घालवणं, डायरी लिहिणं, पुस्तक वाचणं, समुद्रकिनारी बसणं, चालत जाणं, या गोष्टी मनाला नव्यानं उभं करतात. मित्रांनो, वेगवान जगात ब्रेक घेणंही तितकंच आवश्यक आहे. मशीनलाही विश्रांती लागते, मग मनाला का नाही? आजच्या काळात करिअरच्या अनेक वाटा खुल्या झाल्यात. पूर्वीसारखी फक्त काही मोजकी क्षेत्र उरलेली नाहीत, त्यामुळे स्वतःच्या क्षमतेनुसार वाट निवडणं शक्य आहे. पण त्या निवडीसोबत मेहनत, सातत्य आणि संयमही आवश्यक असतो. एका रात्रीत यश मिळाल्यासारखं दिसत असलं तरी त्यामागे अनेक वर्षांचा संघर्ष असतो. त्यामुळे स्वतःच्या प्रवासाचा आदर करायला शिकायला हवं. आजच्या तरुणाईनं आर्थिक शहाणपणही शिकायला हवं. पैसे कमावणं जितकं महत्वाचं आहे, तितकंच ते योग्य प्रकारे वापरणंही महत्वाचं आहे. बचत, नियोजन, जबाबदारी या गोष्टी भविष्यासाठी आधार देतात. तसंच डिजिटल जगात स्वतःचं संरक्षण करणंही गरजेचं आहे. फेक माहिती, ऑनलाईन फसवणूक, ट्रोलिंग, नकारात्मकता या गोष्टींपासून सावध राहणं आवश्यक आहे. ही पिढी स्वतःसाठी जगत नाही, तर समाजासाठीही विचार करते, आणि म्हणूनच ही पिढी वेगळी आहे. मंडळी, तरुणपणाचं खरं सौंदर्य म्हणजे उत्सुकता. नवीन सूर्योदयाकडे आशेनं पाहणं, पडूनही पुन्हा उठणं, स्वतःच्या स्वप्नांवर प्रेम करणं आणि इतरांचं आयुष्यही थोडं सुंदर करण्याचा प्रयत्न करणं. कधी कधी जीवन खूप गोंधळलेलं वाटतं, काहीच समजत नाही, सगळे पुढे गेलेले दिसतात आणि आपणच मागे राहिलोय की काय असं वाटायला लागतं. पण प्रत्येक माणसाचा वेळ वेगळा असतो. स्वतःची तुलना थांबवून स्वतःचा प्रवास स्वीकारणं ही खूप मोठी गोष्ट आहे. त्यामुळे आपण तरुणाईनं एक गोष्ट कायम लक्षात ठेवली पाहिजे, ती म्हणजे तुम्ही अपूर्ण असलात तरी सुंदर आहात, तुम्ही संघर्ष करत असलात तरी सक्षम आहात, तुम्ही हरवल्यासारखं वाटत असलात तरी तुमच्यात क्षमता आहे. फक्त तुमच्या स्वप्नांना वेळ द्या, तुमच्या मनाचं ऐका, स्वतःवर प्रेम करा, अपयशाला घाबरू नका. कारण प्रत्येक यशस्वी व्यक्ती कधीतरी नवखी होती, घाबरलेली होती, गोंधळलेली होती. या वेगवान जगात स्वतःचा श्वास ऐकू येणं, स्वतःचा आवाज ओळखू येणं आणि स्वतःच्या मनाशी प्रामाणिक राहणं हाच तरुण राहण्याचा खरा मार्ग आहे. कारण तरुणपण म्हणजे फक्त सेल्फीज, ट्रेंड्स किंवा फॅशन नाहीये, तर तरुणपण म्हणजे आशा, धैर्य आणि जिद्द आहे. काळ बदलत राहील, तंत्रज्ञानही बदलेल, जगाचा वेगही वाढेल, पण मनातली स्वप्न जिवंत ठेवणारी माणसं कधी सरवत नाहीत. म्हणून धावा, पण स्वतःला हरवू नका. स्वप्न पहा, पण स्वतःवर प्रेम करायलाही विसरू नका. यश मिळवा, पण मन शांत ठेवणाऱ्या गोष्टी जपा. कारण शेवटी आयुष्य हे स्पर्धा नाहीये, तर तो अनुभवांचा प्रवास आहे. आणि त्या प्रवासात तरुण राहणं हीच सर्वात सुंदर कला आहे. तर मंडळी, अशाच भरपूर गप्पा मारायच्या आहेत, खूप माहिती शेअर करायची आहे, पण सध्या घड्याळ खुणावत आहे आणि त्यामुळे थांबावं लागणार आहे. पण थांबण्याआधी हे गाणं खास तुमच्यासाठी.

0: चा श्रवणानंद आपल्याला घेता येणार आहे,
1: ज्यामध्ये विदुषी डॉक्टर एन राजम यांची मुलाखत आणि व्हायोलिन वादन आपण ऐकणार आहोत.
0: बुधवार दिनांक 13 मे रोजी रात्री 10 वाजता आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर, तसंच गुरुवार दिनांक 14 मे रोजी सकाळी 10 वाजता आकाशवाणी मुंबईच्या FM रेनबो 107.1 MHz आणि न्यूज ऑन एअर ॲपवरही
2: सूरगौरव संध्या.

तर मंडळी, कार्यक्रमात आता वेळ झालीये इथेच थांबण्याची. तेव्हा तुम्हाला आमचा कार्यक्रम कसा वाटला याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा ईमेल आय डी आहे yuvani@mumbai.gmail.com. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं पूजा जाधव हिनं. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते दीपक केसावलीकर. याचसोबत मी मैथिली जगताप तुमची रजा घेते. नमस्कार.

0: युववाणी हा कार्यक्रम आपण आत्ताच ऐकलात. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी.
1: श्रोते हो, आकाशवाणी @90 अंतर्गत सूरगौरव संध्या या मैफिल

अस्मिता वाहिनीसह आपण ऐकत आहात AIR मराठी DTH उपग्रहवाहिनी. संध्याकाळचे 6:10 आणि 10 सेकंद होत आहेत. प्रसारित करीत आहोत चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार.

ची सेवा करणं ही तर परमेश्वर सेवा मानली जातेच, पण त्याचबरोबर रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा मानून कितीही अडचणी समस्या आल्या तरी त्याची पर्वा न करता रुग्णांची सेवा करणं, त्यांची शुश्रूषा करणं हेच आद्य कर्तव्य असल्याची भावना मनात ठेवून ही सेवा करणाऱ्या परिचारिका या जागतिक परिचारिका दिवस आज साजरा केला जातो. 12 मे हा जगप्रसिद्ध परिचारिका फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांचा जन्मदिवस. फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांनी युद्धातल्या सैनिकांची सेवा केली आणि आधुनिक शुश्रूषा शास्त्राच्या संस्थापिका असं फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांना मानलं जातं आणि त्यांच्या सन्मानार्थ हा दिवस, आजचा 12 मे हा दिवस जागतिक परिचारिका दिवस म्हणून साजरा केला जातो. जगाची शुश्रूषा हेच घोषवाक्य सत्तात उतरवणाऱ्या सगळ्या परिचारिकांना मानाचा मुजरा.

अस्मिता वाहिनीसह आपण ऐकत आहात एआयआर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनी. संध्याकाळचे 6:30 वाजलेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम अमृत कलश.

0: नमस्कार श्रोते हो, मंडळीच्या अमृत कलश या ज्येष्ठ नागरिकांच्या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मी कैलास शिंदे अगदी मनापासून स्वागत करतोय. आज कार्यक्रमात जागतिक रेड क्रॉस आणि जागतिक थायलेसेमिया दिवसाच्या अनुषंगानं ज्युनियर अँड युथ रेड क्रॉस संस्थेच्या पुणे शाखेचे अध्यक्ष डॉक्टर शंतनू गोखले यांची कैलास शिंदे यांनी घेतलेली मुलाखत ऐकूयात. श्रोते हो नमस्कार. अमृत कलश या ज्येष्ठ नागरिकांच्या कार्यक्रमात आमच्या सर्व रसिक श्रोत्यांचं मनापासून स्वागत. मंडळी, आज आमच्या कार्यक्रमामध्ये आम्ही आमंत्रित केले डॉक्टर शंतनू गोखले यांना. डॉक्टर गोखले हे ज्युनियर अँड युथ रेड क्रॉसचे अध्यक्ष आहेत. 8 मे हा जागतिक रेड क्रॉस दिवस आणि याच दिवशी जागतिक थायलेसेमिया दिवस हा पूर्ण देशभर आणि जगभर पाळण्यात येतो. त्या अनुषंगानेच आजच्या आपल्या या चर्चेचं आयोजन आपण केलेलं आहे. सर नमस्कार, आमच्या स्टुडिओमध्ये आपलं मनापासून स्वागत. सर, रेड क्रॉस स्थापना केव्हा आणि कधी झाली याबाबत आपल्याला काय सांगताय?
1: निश्चित, थोडं इतिहासात जावं लागेल. रेड क्रॉसची स्थापना 1859 साली झाली. अर्थात ही स्थापनेचं मूळ कारण एक युद्धच होतं आणि हे युद्ध होतं ते एका बाजूला ऑस्ट्रिया हा देश होता आणि दुसऱ्या बाजूला फ्रान्स आणि इटली या दोन्ही देशांमध्ये लढाई होती. आणि हे एक शेवटचं असं युद्ध होतं जिथे त्या त्या देशाचे राजे लोक सेनापती म्हणून युद्धभूमीवरती उपस्थित होते. एकूण साधारण दोन्ही बाजूचे सैनिक मिळून 3 लाख लोक ह्या युद्धात सहभागी झालेले होते. आणि युद्ध बरंच भीषण झालं. यात किमान 40,000 लोक खूप गंभीररित्या जखमी तरी झाले किंवा गेले. आता इथे त्यांना ज्या वेदना होत होत्या, त्रास होत होता, हे बघायला एक व्यक्ती होती आणि ती म्हणजे जॉन ऑनरी दुनांत. हा एक स्वित्झर्लंडचा नागरिक होता. त्याच पंचक्रोशीत अजून एक गाव होतं कॅस्टिलियनी, तर तिथे तो त्याच्या बँकिंगच्या व्यवसायानिमित्त आलेला होता.
0: अच्छा.
1: आणि त्यांनी हे युद्ध आणि त्यात जखमी झालेले सगळे सैनिक, त्यांना होत असलेल्या वेदना ह्या सगळ्या पाहिल्या, त्याचं हृदय द्रावले.
0: हो, हो, हो.
1: आणि कुठेतरी एक जाणीव झाली की अरे आपण काहीतरी
0: त्यांच्यासाठी काहीतरी करायला हवं.
1: आणि तिथे खरं हे रेडक्रॉसचं बीज पेरलं गेलं. आणि मग 1862 साली 14 राष्ट्र एकत्र आली.
0: अच्छा.
1: आणि त्यांनी येऊन ऍक्च्युली पहिली

0: रेडक्रॉसची सुरुवात केली.
1: अच्छा.
0: 1862 साली आणि त्यानंतर 1864 साली जिनिव्हा कन्व्हेन्शन. तर जी पहिली जिनिव्हा कन्व्हेन्शन आणि जे काही पहिले युद्धात पाळायचे नियम ह्याची सुरुवात तिथपासून सुरू झाली.
1: अच्छा. या संघटनेची जी मूलतत्व जी आहेत तर ती मूलतत्व कोणती आहेत आणि कोणत्या बाबींना प्राधान्य दिले जातं?
0: खूप छान प्रश्न आहे हा. कारण हा रेडक्रॉसची जी मूलतत्व आहेत त्याच्यातला सगळ्यात पहिलं मूलतत्व म्हणजे मानवता, म्हणजे ह्युमॅनिटी.
1: बरोबर.
0: ओके. आणि ह्याच्यासाठी आमची भूमिका एकच असते की शत्रू राष्ट्र असू दे, मित्र राष्ट्र असू दे, आपण जे काम करतो, जे कार्य करतो हे पहिल्यांदी मानवतेच्या भूमिकेतून केले,
1: मानवासाठी
0: केलं पाहिजे. आणि म्हणूनच तुम्ही बघू नका की तो शत्रू राष्ट्राचा आहे का, तो जखमी व्यक्ती आहे, त्या जखमी व्यक्तीला मदत करणे हे आपलं कर्तव्य आहे. त्याच्यानंतरचा आमचा हे आहे इम्पार्शालिटी. इम्पार्शालिटी म्हणजे निष्पक्षपणे काम करणे, कोणाच्या बाजूनी जास्ती झुकतं माप द्यायचं, याच्या बाजूनी द्यायचं, आम्हाला त्याच्याशी काहीही नाही. जी व्यक्ती समोर येईल त्याची मदत करणे. त्याच्यानंतर अजून एक त्याच लाईन आहे म्हणजे इंडिपेंडन्स, म्हणजे आम्हाला बाकी कोणी इन्फ्लुएन्स करू शकत नाही,
1: हस्तक्षेप नसावा.
0: तर ते एक फार महत्वाचं आहे. त्याच्यानंतर आहे अर्थात स्वयंसेवा म्हणजे व्हॉलंटरी सर्व्हिस. त्यामुळे रेडक्रॉसचे स्वतःचे सुद्धा एम्प्लॉईज असतात पण त्यांचा मुख्य भर हा कायम व्हॉलंटरी सर्व्हिस आणि व्हॉलंटियर्स वरतीच आहे. आणि आम्ही अनेक कामं करतो ही आमच्या व्हॉलंटियर्स म्हणून. ते व्हॉलंटियर्स कोणी असतात? कॉलेजचे विद्यार्थी असतात, कधी कधी ते मोठे यशस्वी डॉक्टर्स असतात, किंवा खूप मोठे काही उद्योगपती पण असतात. आमच्याला व्हॉलंटियर काम करायला सर्व तऱ्हेची लोक आहेत.
1: याला जोडण्यासाठी मला मी विचारेल की बऱ्याचदा संभाव्य आपत्तीला तोंड देण्यासाठी किंवा त्याची पूर्वतयारी असेल, त्या संदर्भातलं प्रशिक्षण असेल, पुनर्वसन असेल किंवा क्षमतावर्धन असेल, तर हे या स्वयंसेवकाचं कसं केलं जातं यावर सांगायला थोडंसं.
0: हा. तर त्याच्यासाठी आम्ही अनेक प्रकारची प्रशिक्षण शिबिर घेतो. तर त्यात एक प्रशिक्षण शिबिर असतं ते म्हणजे प्रथमोपचार, फर्स्ट एड ज्याला म्हणतो आपण. अजून एक आहे ते आहे सीपीआर वरती, म्हणजे कृत्रिम श्वासोच्छ्वास देणे. नेहमी आमची शिबिर या प्रशिक्षणासाठी चालू असतात आणि आम्ही वेगवेगळ्या संस्थांसाठी हे प्रशिक्षण करतो. आम्ही आमची पण कंडक्ट करतो आणि माझं कळकळीने विनंती आहे लोकांना की तुम्ही ह्या चळवळीत सहभागी व्हा आणि हे प्रशिक्षण घ्या. आणि ह्या प्रशिक्षणाचा उपयोग काय आहे, कारण तुम्हालाही माहित नाही की कधी केव्हा आपत्ती येईल.
1: बरोबर. सांगून
0: येत आपत्ती कधीच सांगून येत नाही. आणि पण जर तुम्हाला
1: तुम्ही प्रशिक्षित जर
0: असाल तर तुम्ही लोकांना मदत करू शकता.
1: आणि नक्की म्हणजे मदत करण्यापेक्षा एकाच मोलाच्या क्षणी तुम्ही ती मदत केली तर एखादा जीव
0: वाचू शकतो,
1: आहे तो वाचू शकतो.
0: आणि मदतीत बरेचदा कसं असतं, वेळ हा खूप महत्वाचा असतो. त्यामुळे जितक्या लवकर ती मदत होऊ शकते ती महत्वाची. आणि प्रशिक्षणावरती का भर, कारण प्रशिक्षण जेव्हा देतो ना तेव्हा खूप काही काही लहान लहान गोष्टी असतात ज्या आपल्याला तशा कळत नाही. वेगवेगळ्या प्रकारचं प्रशिक्षण देतो.
1: सर मला कसं विचारायचं होतं की रेडक्रॉसच्या मुख्य कार्यपद्धतीतला एक महत्वाचा घटक रक्तपेढ्या किंवा साठवण केंद्र, याबाबत थोडीशी आपण चर्चा करूयात.
0: आमच्यासाठी एक मोठं उद्दिष्ट आहे, कारण संस्थेची मूळ सुरुवातच युद्धापासून झालेली आहे, त्यामुळे रक्ताची आवश्यकता ही आहेच. आणि शांततेच्या काळात सुद्धा लोकांना काही ना काहीतरी होतच
1: असतं,
0: त्यासाठी रक्ताची गरज आहे. कुठलीही शस्त्रक्रिया करायची असली तरी रक्ताची आवश्यकता लागते. त्यामुळे एक मोठा उपक्रम आणि हा जागतिक स्तरावरती जो रेडक्रॉसनी घेतलेला आहे तो म्हणजे रक्तदानासाठी प्रोत्साहन देणे आणि रक्तदान करणे, लोकां शिबिरं भरवणे
1: आयोजित करणे.
0: आणि ह्या शिबिरांसाठी जो प्रोटोकॉल फॉलो केला जातो तो अगदी पूर्ण जी पद्धत आहे त्याला जो प्रोटोकॉल आहे तो आम्ही फॉलो करतो. असं कुठेतरी रस्त्यावरती रक्तदान शिबिर घेतलं असं होत नाही. त्यासाठी प्रॉपर जागा असते आणि त्याप्रमाणे आम्ही करतो. पुण्याची जी आमची रेडक्रॉस संस्था आहे, इंडियन रेडक्रॉस सोसायटी पुणे डिस्ट्रिक्ट ब्रांच, आम्ही पण रक्तदान शिबिर वेगवेगळ्या संस्थांमार्फत करून घेतो. आम्ही शाळा कॉलेजेसमध्ये प्रामुख्याने रक्तदानासाठी प्रयत्न करतो आणि काही

0: ही कंपनीजमध्ये पण प्रयत्न करतो. आता 21 मेला आम्ही एक रक्तदान शिबिर आयोजित केलंय, ते पुण्यातील आपल्या टाटा मोटर्स मध्ये, आणि तेव्हा आमची अपेक्षा आहे की बरेच लोक रक्तदान
1: करतील.
0: चिंचवडला आहे, सकाळी 11 वाजता.
1: सर, रेडक्रॉसच्या मार्फत रुग्णसेवा किंवा मदत केली जाते, प्रशिक्षण दिलं जातं, तर याबाबत काय सांगाल?
0: तर आता आमची पुण्याची जी रेडक्रॉसची शाखा आहे, तर आम्ही या संदर्भात बरीच आरोग्य सेवा रुग्णांसाठी देतो. प्रामुख्याने आमच्याकडे नेत्र चिकित्सा आहे, जिथे मोतीबिंदू शस्त्रक्रिया होते आणि अजून काही वेगवेगळ्या शस्त्रक्रिया ज्या डोळ्याशी संबंधित आहेत त्या करतो. त्यासाठी आमच्याकडे नेत्रतज्ञ आहेत आणि ते येऊन ही शस्त्रक्रिया करतात. आम्ही जी शस्त्रक्रियेला जे शुल्क लावतो ते खूप कमी आहे, आणि काही जे अति गरीब गटातील रुग्ण असतात, ज्याला आपण केशरी रेशन शिधापत्रिकेहूनच्या खालचे किंवा दारिद्र्य रेषेखालील जे रुग्ण आहेत, तर त्यांना तर आम्ही विनाशुल्क सुद्धा ही शस्त्रक्रिया करून देतो. त्यामुळे माझी लोकांना विनंती आहे की तुम्ही या सोयीचा निश्चित फायदा घ्या आणि लोकांना त्याबद्दल सांगा की अशा ठिकाणी अतिशय रास्त दरात किंवा तुमच्या घरी कोणी कामाला व्यक्ती आहे ज्यांना परवडत नाही, तर त्यांना तुम्ही रेडक्रॉसच्या आमच्या रास्तापेठमध्ये केंद्र आहे आणि कॅम्पमध्ये कॅन्टोनमेंटमध्ये लष्कर भागात महात्मा गांधी रस्ता म्हणजे मेन स्ट्रीट वरती एक केंद्र आहे, तर तिथे त्यांना जरूर पाठवा. तिथे त्यांची ही मोतीबिंदूची शस्त्रक्रिया ही अतिशय अल्पदरात होईल.
1: अच्छा,
0: त्याच्या पलीकडे आम्ही अजून सुद्धा बरीच सेवा देतो. सोनोग्राफीची सेवा आहे, एक्सरेची सेवा आहे, दंतचिकित्सा करतो, आणि त्यातले जे अजूनही वरचे भाग आहेत म्हणजे दंतरोपण, डेंटल इम्प्लांट, ते सुद्धा आमच्या इथे होतात. ह्याच्या व्यतिरिक्त रक्त तपासणी, रक्त चाचणी, मधुमेहासाठी समुपदेशन आणि रेग्युलर, ज्याला आरोग्य भाषेत सेवेच्या भाषेत म्हणतात ओपीडी, ती सुद्धा आमच्या इथे चालते. त्यामुळे लोकांनी कुठले प्रकारचा आजार हे असले तर जरूर तुम्ही रेडक्रॉसच्या केंद्रात यावे. आमच्या इथे तज्ज्ञ डॉक्टर्स आहेत, बरेचसे डॉक्टर्स आमचे मानक तत्वावरती काम करतात, पण ते आहेत पुण्यातले प्रतिथयश डॉक्टर्स, आणि त्यांना सुद्धा रेडक्रॉस बरोबर प्रेम आहे आणि त्यांना रेडक्रॉसशी संलग्न व्हायला आवडतं, कारण ही एक प्रकारची मानवतेला सेवा आहे आणि म्हणून ते आमच्या इथे आवर्जून येतात आणि ही सेवा आमच्याकडे सर्व प्रकारची.
1: सर, मला हे विचारायचं की या तर तुमच्या अनेक रुग्णांसाठी सेवा आहेत, पण आपला कार्यक्रम मुख्यतः आपल्या ज्येष्ठ नागरिकांसाठीचा आहे, तर आमच्या या कार्यक्रम ऐकणाऱ्या ज्येष्ठ नागरिक मंडळींसाठी काही विशेष तुमचे उपक्रम आहेत का, किंवा त्यांच्या व्याधींच्या संदर्भामध्ये, त्यांच्या चाचण्यांच्या संदर्भामध्ये, किंवा त्यांच्यावरती उपचार करण्यासाठी काही वेगळं किंवा काही विशेष तुम्ही काही केलेले आहे का, तर याबाबत सांगा ना.
0: जरूर. तर ज्येष्ठ नागरिकांमध्ये हल्लीच्या काळात एक समस्या म्हणजे मधुमेह.
1: बरोबर.
0: तर आमच्याकडे मधुमेहावरती तज्ज्ञ आहेत आणि मधुमेहावरती सुद्धा पूर्ण उपचार पद्धती, त्याबद्दलचे समुपदेशन, त्याबद्दल नंतर जे त्याची औषधं असतात ही सर्व उपलब्ध आहेत, तर त्याचा ज्येष्ठ नागरिकांनी जरूर फायदा घ्यावा. त्याच्यानंतर ज्येष्ठ नागरिकांसाठी सुद्धा अजून काही सोनोग्राफी किंवा रक्त तपासणी, कारण जनरली ज्येष्ठ नागरिकांना दर 6 महिन्यांनी रक्त तपासणी करून घ्या, तर आमच्या महात्मा गांधी रस्ता लष्कर भागामध्ये आणि रास्ता पेठमध्ये दोन्हीकडे तुम्ही येऊन तुमचं रक्त देऊन त्याची रक्त तपासणीचा रिपोर्ट घेऊ शकता. आणि ह्या सगळ्या सेवा, दंत चिकित्सा तीही महत्वाची आहे, ज्येष्ठ नागरिकांना त्याचीही आवश्यकता असते अधिक प्रमाणात, कारण दंतरोपणी करायचं असतं हल्ली, किंवा कवळी बसवून घ्यायची असली, किंवा काही दात काढायचे असतात, या सगळ्याची आम्ही सोय केलेली आहे. डोळे मोतीबिंदू हाही एक ज्येष्ठ नागरिकांसाठीचाच कायमचा प्रश्न असतो, त्याची पण आमच्याकडे शस्त्रक्रिया मगाशी म्हटल्याप्रमाणे होते, तर त्यासाठी त्यांनी जरूर ह्या सगळ्या सोयींचा फायदा घ्यावा, कारण ज्येष्ठ नागरिकांचं बरेचदा उत्पन्नाचं साधन नसतं, तर त्यामुळे आमच्या इथं जी ह्या सोयी आहेत त्या अति अल्पदरात.

0: त्यामुळे त्यांनी त्याचा जरूर फायदा घ्यावा.
1: तर इथे एक विचारायचं होतं की विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना प्राधान्यानं अस्थिव्यंग किंवा हाडांच्या संदर्भामध्ये किंवा कधी कधी वय झाल्यामुळे फ्रॅक्चर होणं किंवा अशा पद्धतीच्या अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं, तर या संदर्भामध्ये आपल्याकडे काही मदत उपलब्ध आहे का?
0: किंवा खूपच छान प्रश्न विचारला तुम्ही,
1: अनुषंगानं आपल्याला काय सांगताय?
0: जरूर जरूर. तर आमच्या इथे मगाशी म्हटल्याप्रमाणे अस्थिरोग तज्ञ तर आहेतच, तुमचं काही फ्रॅक्चर झालं वगैरे तर त्या बाबतीत तर ते तुम्हाला मदत करू शकतात. पण ह्याच्या व्यतिरिक्त अजून एक आम्ही आमच्या इथे सोय आहे ती म्हणजे फिजिओथेरपीची. आणि त्या फिजिओथेरपी आमच्या इथे प्रशिक्षित फिजिओथेरपिस्ट आहेत आणि ते फिजिओथेरपीसाठी लागणारी जी काही इक्विपमेंट आहे ती सुद्धा आम्ही सुसज्ज आहोत. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना खरं सांगायचं तर खूपदा फिजिओथेरपीची आवश्यकता असते, कारण तुमच्या शरीराचं संचलन होणं हे खूप महत्वाचं आहे आणि त्यासाठी आमच्याकडे तज्ज्ञ फिजिओथेरपिस्ट आहेत जे त्यांना ही मदत जरूर करू शकतात. अँब्युलन्स सेवाही आम्ही प्रोव्हाइड करतो.
1: क्रमांक आपल्याला सांगता येईल अँब्युलन्स सेवेसाठीचा जो आहे तो?
0: आमचा नंबर आहे 83 80 03 4 1 3. पुन्हा एकदा सांगतो, 83 80 03 1 4 1 3.
1: अच्छा सर, इथे आणखी एक मला विचारायचं होतं की अनेक रुग्णांना सेवा देताना रुग्णसेवेचा दर्जा हा रेड क्रॉस कसोशीनं पार पाडत असत, याबाबत सांगा ना.
0: आम्ही रुग्णांना जितकी मदत करता येईल आणि ज्येष्ठ नागरिकांना जास्ती लागते मदत, त्यामुळे आमचे जे रुग्णवाहिकेचे जे ड्रायव्हर्स आहेत आणि जे मदतनीस आहेत ते पूर्ण प्रशिक्षित आहेत. त्यांना ज्येष्ठ नागरिकांबरोबर ना काय काय गोष्टी अवघड जातात, कुठे मदत लागते याची पूर्ण जाणीव आहे आणि ते तितक्याच संवेदनेने त्यांची मदत करतात.
1: सर, आपण आपल्या चर्चेच्या प्रारंभीच्या जेव्हा सुरुवात केली होती तेव्हा आपण जागतिक रेडक्रॉस संघटनेचे आंतरराष्ट्रीय उपक्रम या संदर्भामध्ये चर्चा केली होती, पण पुण्यातली आपली जी रेडक्रॉस संघटना आहे, संस्था आहे, तर त्यांचे वर्षभरात जे वेगवेगळे उपक्रम होतात तर त्याबाबतही आपण थोडीशी चर्चा करूयात ना.
0: जरूर जरूर. तर आमची संघटना जी आहे पुण्यातली, आमची ऍक्टिव्ह संघटना आहे, उपक्रम खूप मोठ्या प्रमाणावर करतोय. एक म्हणजे पुण्यात आम्ही स्कूल फॉर हिअरिंग इम्पेअर्ड, म्हणजे ज्यांना लहान मुलांना ऐकू येत नाही त्याच्यासाठी आम्ही शाळा उघडली आणि त्या शाळेत मुलांना कुठलंही शुल्क भरावं नाही लागत. इतकं आम्ही ही जी मुलं आहेत त्यांच्यासाठी काम करतोय की त्यांना शाळेत येण्यासाठी सुद्धा त्रास असतो, म्हणून आम्ही त्यांच्यासाठी रिक्षाची सोय केलेली आहे ज्याचे पैसे आम्ही देतो. पण तुम्ही शाळेत या, शिका. म्हणजे काय की जरी आज या मुलांत एक व्यंग असलं तरी सुद्धा त्या मुलांनी पुढे समाजात पूर्ण सक्रियपणे भाग घेता आला पाहिजे आणि त्या दृष्टीने आमची शाळा खूप प्रयत्न करते. आणि म्हणून आता आम्ही लुल्लानगरला अनेक लोकांच्या मदतीने शाळा लुल्लानगर मध्ये सुरू स्थलांतरित झाली आणि आम्ही त्या शाळेचं नाव डॉक्टर सायरस पुनावाला स्कूल फॉर हिअरिंग इम्पेअर्ड आहे. आणि त्या अनुषंगाने हेही सांगतो, जर तुमच्या माहितीत मुलं असली ज्यांना ऐकायचा त्रास आहे आणि त्यामुळे एक प्रकारचं कर्णबधीर असल्यामुळे मुकेपणा येतो, तर ते टाळण्यासाठी तुम्ही मुलांना आमच्या शाळेत जरूर पाठवा आणि त्याचं कुठलीही फी नाहीये शाळेला आणि त्या मुलांना एक प्रकारचं आम्ही कौशल्य देण्याचा प्रयत्न करतो.
1: सर, आपल्या संघटनेच्या माध्यमातून रेडक्रॉस दिवस हा 8 मेला आपण पाळतोय आणि याच दिवशी योगायोगाने जागतिक थायलेसेमिया दिवस तोही आहे, तर याबाबत आपण काय सांगाल? आणि जागतिक थायलेसेमिया दिवसाच्या निमित्तानं किंवा या आजाराच्या निमित्तानं याच्या प्रचारासाठी पुणे संघटना कशा पद्धतीनं काम करते?
0: फार छान प्रश्न आहे. हा एक योगायोग आहे. रेडक्रॉस दिन हा 8 मे आहे कारण हेनरी डुनॉन जे आमचे संस्थापक होते त्यांचा तो वाढदिवस, म्हणून तो 8 मेला रेडक्रॉस दिवस आहे. आणि थॅलेसेमिया दिवस आहे तोही 8 मे आहे. तर ते सायप्रस नावाचा जो एक भूमध्य सागरातला एक देश आहे, तर तिथे एक व्यक्ती तिथले उद्योगपती एक होते, तर त्यांचा मुलाला थॅलेसेमिया होता.

0: आणि त्या मुलाला थॅलेसेमिया झाल्यामुळे त्यांनी खूप रस घेतला थॅलेसेमिया सोसायटीला मध्ये आणि त्या मुलाच्या स्मृती प्रत्यर्थ 8 मे त्या मुलाचा वाढदिवस होता म्हणून थॅलेसेमिया ही हा एक ज्याला आपण म्हणतो जेनेटिक ब्लड डिसऑर्डर म्हणजे अनुवंशिक रक्त आजार आहे रक्ताचा आजार आहे याला कारण म्हणजे काय की अनुवंशिकपणे आपल्या रक्तात थॅलेसेमिया मायनर असू शकतो कधी कधी काय होतं दोन थॅलेसेमिया मायनर्स हे यांचं जेव्हा लग्न होतं आणि जे मूल होतं त्यांचं तर ते थॅलेसेमिया मेजर व्हायची शक्यता असते थॅलेसेमिया मेजर म्हणजे काय होतं की त्या मुलात आपल्या रक्ताचं जे म्हणतो आपण हिमोग्लोबिन असतं हिम म्हणजे लोह आयन आणि ग्लोबिन म्हणजे हा साधारण साध्या सांगायचं तर प्रोटीनवर प्रथिनाचा भाग आहे आणि तो प्रथिनाचा भाग आहे तो प्राणवायू आपल्या शरीरात सगळीकडे नेतो आणि लोहाचा तर आपल्याला शरीराला गरजच असते तर होतं काय की रक्तात लोह साठत जात
1: अच्छा बर
0: आणि ह्या प्राणवायू कमी होईल तर ग्लोबिनचं प्रमाण कमी आणि
1: लोहाचं प्रमाण
0: जास्ती व्हायला लागतं आणि त्यामुळे जो स्पेशली थॅलेसेमिया मेजर आहे त्याला मग त्याची पुढची काही गोष्टी करता येत नाही म्हणजेच काय होतं की तो त्यांची वाढ कमी होते बुटके राहतात त्यांना सारखं ब्लड ट्रान्सफ्युजन करावं लागतं आणि म्हणून आपण त्याच्यासाठी उपाय एकच म्हणजे ते रक्त सारखं बदलत राहणं म्हणजे ब्लड ट्रान्सफ्युजन करणं आज अशा प्रकारच्या टेस्ट उपलब्ध आहेत जे गर्भनिदानमध्येच करू शकतात थॅलेसेमिया मेजरचं निदान करू शकतो
1: ओके ओके
0: म्हणून आम्ही एक अभियान हाती घेतलेलं आहे आणि ते म्हणजे थॅलेसेमिया टेस्टिंग म्हणून आमचं काय म्हणणं आहे की आमची सर्व महाविद्यालयांना आणि सर्व युनिव्हर्सिटीजला विद्यापीठांना ही एक विनंती आहे की तुम्ही आम्हाला एक संधी द्या आम्ही तुमच्या इथे येतो थॅलेसेमियाचं प्रबोधन करतो अवेअरनेस सेशन करतो आणि त्यानंतर आम्ही टेस्टिंग करतो तर एक तर आम्ही तुम्हाला सांगू त्याच्याबद्दलचं जे काउन्सिलिंग आहे प्रबोधन करणं आहे ते आम्ही तुम्हाला देऊ त्यामुळे एक इंग्रजीत म्हणे इग्नोरन्स इज ब्लिस ऍक्च्युअली अज्ञानात सुख नाही नॉलेज इज पॉवर तर त्यामुळे तुम्ही एकदा तुम्हाला कळलं की अरे थॅलेसेमिया आपण आहोत मायनर तर मग तुम्ही त्या दृष्टीने सगळी काळजी घेऊ शकता म्हणजे मी तुम्हाला जर सांगितलं अमिताभ बच्चन जॅकी श्रॉफ राणी मुखर्जी आणि तुम्हाला सांगतो पीट सॅम्प्रस
1: अच्छा
0: आता हे सगळे थॅलेसेमिया मायनर आहेत
1: पण आता ते एकदम छान
0: काय थट्टे कट्टे पीट सॅम्प्रस तर कितीतरी त्यांनी टेनिसच्या स्पर्धा जिंकलेला माणूस आहे अमिताभ बच्चन तर आज वयाच्या 80व्या 82व्या वर्षी अगदी पूर्ण सक्रियपणे काम करतात त्यामुळे तुम्हा माहिती असणं अतिशय आवश्यक आहे आणि ती जर माहिती असली तर तुम्ही पुढची काळजी आपोआपच घ्यायला
1: लागतो
0: म्हणून आमचं म्हणणं आहे की आम्हाला विद्यापीठांना आणि महाविद्यालयांना आमची विनंती आहे की आम्हाला तुमच्या इथे येऊ दे आम्ही एक थोडस प्रबोधन करू आणि मग टेस्टिंग करू म्हणजे तुमच्याच विद्यार्थ्यांना आपोआपच कळेल
1: यंदाचं हे रेडक्रॉस दिनाचं ब्रीदवाक्य आहे की माणसातली माणुसकी ही जिवंत ठेवण्यासाठी कशा पद्धतीने आपण प्रयत्न करणं अपेक्षित आहे तर याबाबत आपण काय सांगतो
0: हा म्हणजे आता किपिंग ह्युमॅनिटी अलाइव्ह हे आमचं ब्रीदवाक्य माणसाची माणुसकी जिवंत ठेवणे कित्येकदा तुम्ही बघाल कोणीतरी रस्त्यात अपघात होतो लोक बघतात म्हणतात नको कशाला जाऊ दे मी पळून जातो आणि तिथे आमचं म्हणणं अरे माणुसकी ठेवा जा मदत करा आणि विचारा जर शक्य असलं तर त्या व्यक्तीला रुग्णालयात पोहोचवा काय जे और प्रथमोपचार करा कधी कधी खूप साधा प्रथमोपचारात सुद्धा काही त्या व्यक्तीचा प्राण वाचू शकतो तर ती माणुसकी आपण विसरलो नाही पाहिजे आणि कुठेतरी आपण बघतो हल्ली की आपण ते विसरलोय
1: तर यंदाच्या जागतिक रेडक्रॉस दिनाच्या अनुषंगानं या ब्रीदवाक्याप्रमाणे माणसातली माणुसकी जिवंत ठेवण्याचा संस्था तर प्रयत्न करतायत पण आपण सर्वजण म्हणून हा प्रयत्न करूयात आणि आज आमच्या या ज्येष्ठ नागरिकांच्या कार्यक्रमामध्ये डॉक्टर शंतनू गोखले आपण आलात आणि या चर्चेमध्ये सहभागी झालात त्यासाठी आकाशवाणी पुणे केंद्राच्या वतीनं आपले मनपूर्वक आभार आभारी आहोत धन्यवाद

0: देवा
1: धन्यवाद. मला पण खूप आनंद वाटला.
0: मंडळी, आजच्या आपल्या अमृत कलश या ज्येष्ठ नागरिकांच्या कार्यक्रमात आताच आपण ज्युनियर अँड युथ रेड क्रॉस संस्थेच्या पुणे शाखेचे अध्यक्ष डॉक्टर शंतनू गोखले यांची कैलास शिंदे यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. सादरकर्ते होते विनायक पोरे. ही पुणे केंद्राची निर्मिती होती. याबरोबरच आजच्या कार्यक्रमात मी आता आपला निरोप घेतोय. नमस्कार.

पुणे केंद्राची निर्मिती असलेला अमृत कलश हा कार्यक्रम आपण ऐकलात. आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून.

प्रणव हरिदास आणि सहकाऱ्यांनी गायलेलं स्वच्छ भारत अभियान गीत आपण आत्ताच ऐकलं. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी मध्यम लहरी 537.6 मीटर्स तसंच 558 किलोहर्ट्सवर. त्याचप्रमाणे AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आपण ऐकत आहात. यानंतर ठीक 7 वाजता आपण ऐकणार आहात प्रादेशिक बातम्या. तत्पूर्वी हा संदेश.

0: आकाशवाणी मुंबई, रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीची नीट परीक्षा रद्द. पेपरफुटीचा तपास सीबीआय करणार. नाशिकमध्ये एका आरोपीला अटक. निवडणूक आयोगाला पाठवलेल्या कार्यकारिणीच्या यादीतून प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि छगन भुजबळ यांचं नाव कारकुनी चुकीमुळे राहिल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचं स्पष्टीकरण. सलग दुसऱ्यांदा हिमंता बिस्वा सर्मा यांनी घेतली आसामच्या मुख्यमंत्री पदाची शपथ. शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी मोठी घसरण. सेन्सेक्स 1450 अंकांनी घसरला. आणि चंद्रपूरच्या उज्ज्वला सोयम यांचा राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्काराने गौरव. देशभरात विविध केंद्रांवर 3 मे रोजी घेतलेली वैद्यकीय प्रवेशासाठीची नीट यूजी 2026 परीक्षा रद्द केल्याचं एनटीए अर्थात राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं आज जाहीर केलं. परीक्षेपूर्वी प्रश्नपत्रिका फुटल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला असून या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवला आहे. ही परीक्षा पुन्हा होणार आहे, मात्र त्या तारखा जाहीर झालेल्या नाहीत. फेरपरीक्षेच्या तारखा तसंच नव्यानं प्रवेशपत्र जारी करण्याचं वेळापत्रक लवकरच अधिकृत माध्यमातून जाहीर केलं जाईल. या प्रकरणाच्या चौकशीसाठी सीबीआयला सर्व आवश्यक कागदपत्र नोंदी दिल्या जातील, तसंच तपासात पूर्ण सहकार्य केलं जाईल असं एनटीएनं म्हटलं आहे. नीट ही परीक्षा एमबीबीएससह वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशासाठी घेतली होती. सुमारे 23 लाख विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणात नाशिक पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. आरोपी हा नाशिकमध्ये इंदिरानगरचा रहिवासी आहे. या अटकेविषयी नाशिक शहर झोन 1 पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण म्हणाले.
1: सकाळी राजस्थान पोलिसांमार्फत एका आरोपीला ताब्यात घेण्याची विनंती आली होती. त्याप्रमाणे त्या आरोपीला ताब्यात घेण्यात आलेला आहे. अशी माहिती मिळते की ते नीट प्रकरणातील तो आरोपी आहे आणि या आरोपीला सध्या युनिट 2 क्राईम ब्रँचच्या पथकाने ताब्यात घेतलेला आहे. या आरोपीला ताब्यात घेण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणेचं पथक येणार आहे. पथकानंतर त्या आरोपीला त्यांच्या ताब्यात देण्यात येईल.
0: नीट यूजी 2026 प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणातील दोषींना अटक करून त्यांना तुरुंगात पाठवलं जाईल. विद्यार्थ्यांनी भरलेलं परीक्षा शुल्क परत केलं जाईल आणि पुन्हा होणाऱ्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांकडून कोणतंही अतिरिक्त शुल्क घेणार नसल्याचं राष्ट्रीय परीक्षा संस्थेचे महासंचालक अभिषेक सिंह यांनी आज सांगितलं. ते आज नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत बोलत होते. पुन्हा होणारी परीक्षा निपक्ष पद्धतीने होईल असा विश्वास सिंह यांनी व्यक्त केला. राष्ट्रवादी काँग्रेसनं केंद्रीय निवडणूक आयोगाला पाठवलेल्या कार्यकारिणीच्या यादीत प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ यांची नावं नसल्याचं उघड झाल्यानं गदारोळ निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे 29 एप्रिलला पाठवलेल्या या यादीत सरचिटणीस म्हणून पार्थ पवार आणि चिटणीस म्हणून जय पवार यांच्या नावाचा समावेश आहे. मात्र कारकुनी चुकीमुळे हे पत्र पाठवलं असून लवकरच त्यात दुरुस्ती केली जाईल असं पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी समाजमाध्यमाद्वारे कळवलं आहे. राज्यात पंढरपूर आणि सातारा इथं माजी सैनिकांसाठी एकात्मिक कल्याण केंद्र उभारण्याला आज राज्यपाल जिष्णू देववर्मा यांनी मान्यता दिली. माजी सैनिकांचं पुनर्वसन आणि पुनर्स्थापनेसाठी विशेष निधी समितीची 50वी बैठक आज राज्यपालांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत लोकभवन इथं झाली. या बैठकीत माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांच्या कल्याणासाठी विविध महत्वपूर्ण प्रस्तावांनाही मान्यता देण्यात आली. माजी सैनिकांच्या पुनर्वसनासाठी आवश्यक आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देणं, पुनर्स्थापना उपक्रमांना संस्थात्मक पाठबळ देणं, माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आरोग्यविषयक गरजांची पूर्तता करणं,

निधीच्या योग्य आणि पारदर्शक वापरावर देखरेख ठेवणं हा या समितीचा उद्देश आहे. जनतेच्या सुरक्षेसाठी सातत्यानं कार्यरत असलेल्या पोलिसांना घरं मिळावीत यादृष्टीनं राज्य सरकारनं घरबांधणी अग्रिम म्हणून 1768 कोटी रुपये मंजूर केले आहेत अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. राज्य पोलीस गृहनिर्माण आणि कल्याण महामंडळाकडे आलेल्या प्रस्तावांसाठी 5459 पोलिसांच्या घरांसाठी ही रक्कम देण्यात येणार आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

0: करा।
1: प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। ज्येष्ठ भाजपा नेते हिमंता बिस्वा सर्मा यांनी आज आसामचे मुख्यमंत्री म्हणून सलग दुसऱ्या कार्यकाळासाठी शपथ घेतली। राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य यांनी त्यांना पदाची आणि गोपनीयतेची शपथ दिली। गुवाहाटीमध्ये झालेल्या या शपथ ग्रहण समारंभात रामेश्वर तेली, अजंता नियोग, अतुल बोरा आणि चरण बोरू या चार आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री आणि रालोआ प्रणित शासन असलेल्या राज्यांचे मुख्यमंत्री यावेळी उपस्थित होते। पश्चिम आशियातलं युद्ध संपण्याच्या बाबतीत असलेली अनिश्चितता, कच्च्या तेलाच्या वाढलेल्या किमती यामुळे आजही देशातल्या शेअर बाजारात मोठी घसरण झाली। मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 1456 अंकांची घट झाली आणि तो 74,559 अंकांवर बंद झाला। राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 436 अंकांची घसरण नोंदवत 23,380 अंकावर बंद झाला। माहिती तंत्रज्ञान, बांधकाम उद्योगातले समभाग आज मोठ्या प्रमाणात घसरले। परकीय चलन विनिमय बाजारात रुपया आज 35 पैशांनी घसरला, त्यामुळे एका डॉलरसाठी 95.63 रुपये मोजावे लागत होते। देशातल्या 15 परिचारिका आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना उत्कृष्ट कामगिरीसाठी राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्कार आज नवी दिल्लीत राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले। महाराष्ट्रात चंद्रपूर इथल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात गेल्या 24 वर्षांपासून कार्यरत असणाऱ्या उज्ज्वला महादेव सोयम यांचा पुरस्कार विजेत्यांमध्ये समावेश आहे। चंद्रपूर जिल्ह्यात आदिवासी भागांमध्ये आरोग्यविषयक जनजागृती करणं, स्त्रीभ्रूण हत्या प्रतिबंध तसंच नक्षलग्रस्त भागात आणि आपत्ती काळात गर्भवती स्त्रियांसाठी केलेल्या आरोग्य सेवेसाठी सोयम यांना हा पुरस्कार देण्यात आला। प्रमाणपत्र, 1,00,000 रुपये रोख पारितोषिक आणि आरोग्य योद्ध्यांनी केलेल्या अमूल्य सेवेबद्दल देशाच्या कृतज्ञतेचे प्रतीक असलेलं पदक असं या पुरस्काराचं स्वरूप आहे। नवा आयकर कायदा 2026 हा करदात्यांना केंद्रस्थानी ठेवून बदलता काळ आणि डिजिटल युगाचा विचार करून तयार केला आहे, असं प्रतिपादन मुंबई विभागाचे प्रधान आयकर आयुक्त आलोक कुमार यांनी आज केलं। या कायद्याबाबत जनजागृती करण्यासाठी आयोजित केलेल्या प्रारंभ 2026 या कार्यक्रमात ते बोलत होते। आत्मनिर्भर भारत हा या कायद्यामागचा विचार असून विकसित भारत 2047 ध्येय पूर्ण करण्याच्या दृष्टीनं एक सक्षम करप्रणाली तयार करायचा याचा उद्देश आहे, असं त्यांनी सांगितलं। सोलापूरचे माजी खासदार गंगाधर पंत कुचन यांचं आज पहाटे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं। ते 91 वर्षांचे होते। अनेक सहकारी सुतगिरण्यांच्या उभारणीत त्यांचं मोठं योगदान होतं। 1980 आणि 1985 झालेल्या लोकसभा निवडणुकीत ते काँग्रेस पक्षाकडून निवडून आले होते। प्रख्यात आंबेडकरी विचारवंत आणि साहित्यिक डॉ प्रशांत खरात यांचं आज नागपुरात निधन झालं। 1 मे रोजी हृदयविकाराचा झटका आल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल। डॉ प्रकाश खरात यांनी संपूर्ण आयुष्य फुले आंबेडकरवादी विचारसरणी, साहित्य चळवळ तसंच मराठी साहित्याचा अभ्यास आणि समृद्ध साहित्य निर्मितीसाठी समर्पित केलं। त्यांच्या निधनाबद्दल महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दुःख व्यक्त केलं आहे। आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांचा सामना होणार आहे। अहमदाबादमध्ये नरेंद्र मोदी स्टेडियमवर थोड्याच वेळात 7:30 हा सामना सुरू होईल। सनरायझर्स हैदराबादनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे। हवामान, गेल्या 24 तासात मराठवाड्यात काही ठिकाणी तर कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी कमाल तापमानात उल्लेखनीय वाढ झाली। येत्या 2 दिवसात राज्याच्या 4 विभागांमध्ये तुरळक ठिकाणी उष्णतेची

0: येण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीची नीट परीक्षा रद्द. पेपर फुटीचा तपास सीबीआय करणार. नाशिकमध्ये एका आरोपीला अटक. निवडणूक आयोगाला पाठवलेल्या कार्यकारिणीच्या यादीतून प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि छगन भुजबळ यांचं नाव कारकुनी चुकीमुळे राहिल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचं स्पष्टीकरण. सलग दुसऱ्यांदा हिमंता बिस्वा सर्मा यांनी घेतली आसामच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ. शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी मोठी घसरण. सेन्सेक्स 1450 अंकांनी घसरला. आणि चंद्रपूरच्या उज्ज्वला सोयम यांचा राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्कारानं गौरव. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 537.6 meters अर्थात 558 kilohertz वर AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच FM 103.6 megahertz वर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरूनही हे प्रसारण आपण ऐकत आहात. न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही आमचे कार्यक्रम उपलब्ध आहेत.
2: संध्याकाळचे 7:10 झालेत. आमचा यानंतरचा कार्यक्रम ठीक 7:15 दरम्यान. एक निवेदन. भारताच्या अत्यंत प्रतिष्ठेच्या अशा पद्म पुरस्कारांसाठी भारत सरकारच्या गृह विभागातर्फे प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. प्रस्ताव ऑनलाईन पद्धतीने राष्ट्रीय पुरस्कार पोर्टलमार्फत स्वीकारले जाणार आहेत. तरी इच्छुक नागरिकांनी अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्यावी. वेबसाईट अशी आहे http://awards.gov.in http://awards.gov.in या वेबसाईटला अवश्य भेट द्यावी. शेवटची तारीख आहे 31 जुलै.

आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. मध्यम लहरी 537.6 मीटर्स तसंच 558 किलोहर्ट्सवर. त्याचप्रमाणे AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आपण ऐकत आहात. संध्याकाळचे 7:15 वाजलेत. आमचा यानंतरचा कार्यक्रम लगेचच.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्त विशेष कार्यक्रमात आपलं मनःपूर्व स्वागत. जगातील सर्वात मोठी आर्थिक महासत्ता असलेल्या अमेरिकेवरील कर्ज या देशाच्या GDP अर्थात सकल राष्ट्रीय उत्पादनापेक्षा अधिक असल्याचं एका अहवालात प्रसिद्ध करण्यात आलेल्या आकडेवारीतून स्पष्ट झालं आहे. या स्थितीवर मात करण्यासाठी अमेरिकेकडे काय पर्याय उपलब्ध आहेत, भारताची याबाबतची काय भूमिका आहे, अशा विविध पैलूंवर ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ दीपक घैसास यांच्याशी केलेली चर्चा ऐकूया. जागतिक स्तरावर सर्वात मोठी आर्थिक महासत्ता असलेल्या अमेरिकेवरील कर्ज हे देशाच्या एकूण आर्थिक उत्पन्नापेक्षा अधिक झालं आहे, याची कारण मीमांसा काय कराल?
1: अमेरिकेचं राष्ट्रीय कर्ज त्याच्या एकूण देशांतर्गत उत्पन्नाच्या म्हणजे GDP याच्यापर्यंत May 26 जी आकडेवारी आली आहे त्याच्याप्रमाणे साधारण 101% ते 119% याच्या दरम्यान पोहोचलेलं आहे. आणि ही ऐतिहासिक कर्जवाढ म्हणायला लागेल, कारण प्रमुख त्याची कारणं मात्र अशी आहेत की एक तर साहजिक उत्पन्न आणि खर्चामधील तफावत आहे आणि सरकारचा खर्च GDP चे साधारण 23.3% आहे आणि उत्पन्न 17.5% फक्त आहे आणि तफावत भरून काढण्यासाठी सरकारला मोठ्या प्रमाणात कर्ज घ्यायला लागतं, त्यामुळे ते कर्जाची मुख्य झालेली आहे. व्याज आतापर्यंत जे आहे की साधारण 32 ट्रिलियन डॉलरची इकॉनॉमी म्हटल्यानंतर 34 ट्रिलियन डॉलरचं कर्ज, याचा अर्थ साधारण 1 ट्रिलियन डॉलर पर्यंतच फक्त व्याजाचा बोजा अमेरिकन इकॉनॉमीवर आहे आणि तो साधारण 2026 पर्यंत हा व्याजाचा परतावा त्यांना साधारण GDP च्या 4% होणार आहे. आणि ही मला वाटतं कोणत्याही इकॉनॉमी करता 4% GDP च्या व्याज देणं हे खूप खर्चिक बाब असते. तिसरी गोष्ट महत्वाची आहे की लोकसंख्या जी आहे अमेरिकेची ती साधारण आता एजिंग होते, म्हणजे बेबी बुमर होती पिढी ती आता निवृत्त होतीये, त्यामुळे त्यांना सोशल सिक्युरिटी आणि मेडिकेअर आताची बहुतेक सगळी अध्यक्षीय निवडणुका या मेडिकेअरवर आधारित असतात की तुम्ही काय काय योजना करताय, पण त्याचा खर्च मात्र म्हणजे मेडिकल इन्शुरन्स म्हणा या सगळ्याचा खर्च एजिंग पॉप्युलेशनमुळे म्हणजे वृद्ध होणाऱ्या पॉप्युलेशनमुळे त्यांच्यावर खूप मोठा बोजा पडतोय आणि आरोग्य सेवांच्या वाढत्या किमतीमुळे सरकारला या योजनांसाठी अधिक निधी द्यावा लागतोय, तो या कर्जातून उभा केला जातोय. पुढचं म्हणजे कर कपात करायला त्यांनी सुरुवात केली होती, कारण राजकीय कारणांसाठी म्हणा 2017 टॅक्स अँड जॉब्स ऍक्ट म्हणून त्यांचा जो नवीन आला होता त्याच्यामध्ये कॉर्पोरेट आणि वैयक्तिक कराचा महसूल खूप प्रमाणात कमी झाला आणि त्यामध्ये COVID-19 आलं आणि त्यामध्ये आता युक्रेन रशिया आणि मध्य पूर्वतलं युद्ध या सगळ्या कारणांमुळे हा कर्जाचा बोजा अमेरिकन इकॉनॉमीवर दिवसेंदिवस खूप मोठ्या प्रमाणात वाढतोय.
0: सध्याच्या इराण विरुद्ध सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम म्हणून अमेरिकेचे कर्ज वाढलं आहे असं वाटतं का? या स्थितीमुळे अमेरिकेसमोर आता नवं संकट उभं राहिलं आहे असं म्हणता येईल का?
1: इराणच्या युद्धामुळे आणि आपण आता जे बघतोय की साधारण 20% पूर्ण जगातली ऑइल सप्लाय हा या त्या हॉर्मुझच्या आखातातून होतो की जो सध्या इराणने बंद केलाय आणि त्यामुळे नॅचरली तेलाचा साठा जगात पुरवला जात नाहीये आणि त्यामुळे जी $60-70 पर्यंत किंमत होती ती साधारण दुप्पट होऊन $120 प्रति बॅरल एवढी किंमत झाली आहे. त्यामुळे अर्थात जगभरच्या इकॉनॉमीमध्ये तेलाचा भाव

0: अतिशय मोठ्या प्रमाणात वाढलाय आणि तेलाचे भाव वाढले की पेट्रोल डिझेल गॅस या सगळ्यांचे भाव वाढून मग महागाईच्या चक्रात प्रत्येक इकॉनॉमी पडत असते आणि त्यामुळे जास्ती करून याचा दुष्परिणाम युरोपमध्ये जास्त जाणवतो आणि इमर्जिंग इकॉनॉमीज आहेत त्याच्यामध्ये जाणवतो. त्यामुळे अमेरिकेला सध्या कर्जातून कर्ज अशी त्यांची परिस्थिती झाली आहे कारण युद्धासाठी अतिरिक्त निधी नसल्यामुळे नवीन कर्ज काढण्याची एक बाब सतत तिथे डिस्कस केली जाते आणि त्यांना तसं करायला लागणार आहे आणि ते जर का झालं तर साधारण 2026 अखेरपर्यंत 101 ते 119% आपण जो म्हणत होतो जीडीपीच्या कर्जाचा बोजा आहे तो एकंदर पुढे जाऊन 125% जायची शक्यता आहे आणि तो इराणच्या युद्धामुळे त्याचा खूप मोठा फटका लष्करी आव्हान जरी त्यांना वाटत नसलं तरी आर्थिक ओझ मात्र ते ठरत आहे असं मला स्वतःला वाटतं आणि अमेरिकन नागरिकांच्या राहणीमानात आणि भविष्याच्या सामाजिक योजनांमध्ये योजनांवर जे निधी असतात म्हणजे सोशल सिक्युरिटी ज्याला आपण म्हणतो त्या निधीवरही परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेवटी या युद्धाचे परिणाम आपल्या रोजच्या जीवनात होऊ शकते अशी भीती इकॉनॉमिस्टनच नाही तर अमेरिकन जनतेला सुद्धा आता वाटायला लागली आहे.
1: यापूर्वी 1940 ते 1950 दशकात अमेरिकेचा जीडीपी देशाच्या एकूण कर्जापेक्षा कमी झाला होता त्याची कारण काय होती आणि त्याचा अमेरिकेवर काय परिणाम झाला होता.
0: 1940 सुमाराला जर का आपण बघितलं तर त्या दशकात म्हणजे साधारण सेकंड वर्ल्ड वॉरचं दशक म्हणता येईल त्याला तर दुसऱ्या महायुद्धाचं अर्थव्यवस्थेवर सगळ्यांचाच परिणाम झाले आणि त्याला सुद्धा शस्त्र विमान जहाज यांच्या बनवण्यामध्ये बराचसा पैसा खर्च होत होता आणि त्यावेळेला जर का संरक्षण खर्च बघितला 1940 मधला तर जीडीपीच्या जनतेम तो 1.7% होता की जो 1945 पर्यंत तो साधारण 37% गेला म्हणजे एवढ्या प्रमाणात त्यांनी संरक्षणावर खर्च करायला सुरुवात केली आणि अर्थात त्याकरता त्यांनी युद्ध रोखे म्हणजे वॉर बॉन्ड्स ज्याला म्हणतो ते जनतेकडून मोठ्या प्रमाणात कर्ज घेतलं आणि वॉर बॉन्ड्सच्या माध्यमातून त्यांनी नागरिकांना देशाच्या युद्धाच्या प्रयत्नांना पैसा पुरवायला सांगितलं त्यांनी आणि त्याच्यामुळे अमेरिकेवर परिणाम काय झाले तर पोस्ट वॉर इकॉनॉमी याच्यामध्ये आर्थिक तेजी आली आणि युद्ध संपल्यानंतर अमेरिकन अर्थव्यवस्थेने वेगळाच वेग घेतला कारण जपान आणि युरोप हे सगळं उद्ध्वस्त झालेलं असताना अमेरिका उत्पादक शक्ती म्हणून मोठ्या प्रमाणात उभारणीस आली आणि त्यामुळे त्यांच्या जीडीपी त्याला वेगाने वाढत घेतला. लोकसंख्या त्याला बघितली तर तुम्हाला लक्षात येईल की त्याला अमेरिकन लोकसंख्या वेगाने वाढत होती कारण मायग्रंट्स बरेचसे तिकडे येत होते त्यामुळे घरांची मागणी वाढली वस्तूंचा खप वाढला आणि त्यामुळे कर महसूल अमेरिकन इकॉनॉमीचा वाढला. एक तिथे जीआय बिल म्हणून जे आलं त्याच्यामुळे माजी सैनिकांना शिक्षण आणि घरांसाठी कर्ज मिळायला लागले पण त्यामुळे काय झालं की एकंदर अर्थव्यवस्था विस्तार मोठ्या प्रमाणात झाला आणि काही प्रमाणात जी महागाई वाढली त्याचा फायदा या इकॉनॉमीला असं झाला कारण महागाई ही नेहमी कॅलोस्ट्रॉसारखी असते की ती एका प्रमाणात वाढली तर त्याच्या शरीराला हवी असते ती पण त्याच्या प्रमाणाबाहेर वाढली तर मला शरीराला त्रास व्हायला लागतो. तर त्याप्रमाणे 46 किंवा 50 जर का तुम्ही बघितलं तर अमेरिकन कर्ज हे कारण त्याच वेळेला सुरू झालेलं ते 119% होतं आणि 1955 पर्यंत त्यांनी 60% खाली आणलं होतं.
1: अमेरिकेच्या एकूण राष्ट्रीय उत्पन्नापेक्षा राष्ट्राचा एकूण कर्ज वाढल्याचा जागतिक स्थितीवर काय परिणाम होऊ शकतो.
0: माझ्या मते अमेरिकेत व्याजदर वाढले की त्याचा परिणाम अर्थात इतर सगळ्या देशात होतो त्यामुळे जागतिक स्तरावर जसं भारत आहे किंवा ब्राझील आहे ब्रिक्स कंट्री आहे त्यांच्यावर सुद्धा हा व्याजदराचा मोठा परिणाम होईल त्यामुळे विकसनशील देश आपण ज्यांना म्हणतो त्याचं चलनाचं मूल्य घसरेल जो परिणाम आपल्याला आता दिसतोय की 94-95 रुपयाचं डॉलरचा भाव रुपयामध्ये गेलाय. हे जर का झालं तर अर्थात त्यामुळे एकंदर इकॉनॉमीचा बोजवारा म्हणता येणार नाही पण खूप प्रेशर खाली ती इकॉनॉमी आहे. त्याच्याबरोबरच मला वाटलं जागतिक महागाई एक मोठ्या प्रमाणात व्हायची शक्यता आहे कारण अमेरिकन कर्जाचं संकटामुळे जर का अमेरिकेत त्यांनी नोटा छापायला ठरवलं की जसं त्यांनी पूर्वी एकदा केलं होतं 1-4 वर्षापूर्वी तर डॉलरचं मूल्य कमी होत जाईल आणि ते कुंकवत झालं जर का डॉलर तर सोन्याच्या किमती वाढतील आणि सोन्याच्या किमती वाढत गेल्या आणि भाव वस्तूंचे डॉलरमध्ये न ठरवता पूर्वी जसं सोन्यामध्ये व्हायचे तसे व्हायची शक्यता आणि आपण ते बघतोय की सोन्याचे भाव आता जगात गेला पोहोचलाय आणि माझ्या मते ते सोन्याचे भाव आणखीन याच्यापेक्षाही वाढत राहतील जर का अमेरिकन इकॉनॉमी सावरता आली नाही त्यानंतर आणि याच्याशिवाय त्यांची इकॉनॉमी प्रॉब्लेम मध्ये आल्यानंतर अर्थात अमेरिकेची मदत करते बऱ्याचशा देशांना म्हणजे युनो म्हणा किंवा जागतिक बँक म्हणा किंवा नॅटो म्हणा वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन जे आहे या गरीब देशांसाठी काम करणाऱ्या लोकांना संस्थांना जी आर्थिक मदत केली जाते ती मला वाटतं कापायला ऑलरेडी सुरुवात केली आहे आणि त्याचाही परिणाम त्याच्यावर होईल आणि आतापर्यंत आपण जे अमेरिकेमध्ये गुंतवणूक केली सेफ हेवन म्हणत होतो ती आता ते सेफ हेवन राहणार नाही आणि ज्यातून शेअर बाजार त्याच्यावर परिणाम होतो आणि तो दिसतोय आता आणि कदाचित 1929-30 मध्ये जे एक महामंदी ग्रेट डिप्रेशन आलं होतं तर त्यात अशी परिस्थिती निर्माण होते की काय अशी एक भीती बहुतेक अर्थतज्ञांना वाटते.

0: त्यामुळे भविष्यात जर का बघितलं तर शेअर बाजार मोठ्या घसरण्याची शक्यता आहे, सोन्याच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे, आणि कदाचित डॉलरचा डॉमिनन्स जो आहे करन्सी म्हणून तो जाऊन त्याला एक अल्टरनेट शोधायची शक्यता, किंवा एक बायलॅटरल म्हणजे दोन देशांच्या व्यवहारमध्ये डॉलर ऐवजी आपापल्या चलनामध्ये करायची एक प्रथा निर्माण जर का झाली तर त्यामुळे त्याला एक लॉंग टर्म धोका डॉलर करता आणि अमेरिकन इकॉनॉमी करता शक्यता याची, आणि त्यामुळे जगात एक साधारण मल्टीपोलार आर्थिक व्यवस्था तयार होऊ शकेल, आणि ती व्यवस्था लागू होत असताना त्याचे जे फायदे तोटे जे असतील त्याच्याशी लढा हा बहुतेक इकॉनॉमीजना देशातल्या द्यायला लागेल, त्यामुळे तो धोका आहे किंवा भारतासारख्या देशाला सुद्धा काही संधी मिळू शकतात त्याच्याकडे आपल्या इकॉनॉमीजने किंवा सरकारने लक्ष देणं जरुरी आहे.
1: सध्याच्या आर्थिक संकटातून सावरण्यासाठी अमेरिकेसमोर काय पर्याय आहेत?
0: अमेरिकेकडे उपाय करणं अत्यंत जरुरी आहे तर, परंतु त्यांनी जे टॅरिफ सारखं जे अस्त्र वापरायचा प्रयत्न केला इकॉनॉमी सुधारण्यासाठी, मला सुद्धा वाटतं की ते टॅरिफ म्हणून जे अस्त्राचा वापर केला तो संपूर्णपणे फसलाय, आणि अमेरिकन कोर्टाची बातमी आली की त्यांनी 10% जे टॅरिफ ठेवलं होतं सरसकट ते त्यांनी इलिगल ठरवलंय, त्यामुळे ते त्याला कंपल्सरी पाठी घ्यायला लागणार आहे, आणि त्यामुळे अमेरिकेसारख्या देशाला सध्या मला वाटतं डेफिसिट फायनान्सिंग कमी करून इतर खर्चांना कपात लावून आपलं जास्ती आणखीनचं कर्ज न घेता आणि कुठच्याही देशात जाऊन युद्ध न करण्याची जर का त्यांनी काळजी घेतली, कारण माझ्या मते त्याचा मेक अमेरिका ग्रेट असं त्याचं जे एक धोरण आहे आता सध्याच्या देशांचं, त्याच्यामध्ये इराण सारखी युद्ध मला वाटतं बसवा कामा नेत बसत नाहीत, परंतु हे शेवटी राजकारण आहे आणि प्रत्येकाचे इगोज त्याच्यामध्ये येतात, पण हे सगळे बाजूला सारून जर का जेन्युइनली अमेरिकेला प्रयत्न करायचे असतील तर त्यांनी परिसर काही युद्ध थांबून आपले लष्करी बेस सगळीकडे आहेत त्यांच्यावर नियंत्रण आणून अमेरिका प्रत्येक देशात जाऊन आर्थिक जी लुळबुळ करते ती कमी करून आपल्या इकॉनॉमीवर जर कॉन्सन्ट्रेट केलं तर त्याचा फायदा मला वाटतं त्यांना होईल, त्यामुळे विचारपूर्वक चांगल्या इकॉनॉमीचा सल्ला घेऊन जर का काम केलं तर मला वाटतं अमेरिका परत वरती येऊ शकेल.
1: भारत किंवा अन्य देश अमेरिकेतील या स्थितीकडे कसं पाहतात?
0: विकसनशील देशांसाठी भारतासारख्या किंवा इव्हन चायनासारख्या सुद्धा आपल्या देशात महागाई रोखण्यासाठी व्याजदराकडे जास्त लक्ष द्यायला लागेल, आणि आपल्याकडे मला वाटतं आरबीआय सारखी जी ऑर्गनायझेशन आहे ती त्याच्याकडे लक्ष देऊन असते आणि व्याजदराचा उपयोग ते अतिशय चांगल्या तऱ्हेने करू शकतात, त्यामुळे ग्लोबल इन्फ्लेशन आणि कंट्री इन्फ्लेशन या दोघांचे जे काही दुष्परिणाम होऊ शकतात ते टाळण्याचं मात्र काम आता प्रत्येक देशाला करणं जरुरी आहे. आर्थिक मदतीत जे कपात होईल त्याच्यामुळे एक फायदा भारतासारख्या देशाला होईल की आता आपल्याला लोकांना जाऊन मदत करता येईल आणि त्याच्यामुळे गुडविल चांगली वाढवता येईल, एस्पेशली एज्युकेशन किंवा एन्व्हायरमेंट सस्टेनेबल एनर्जी या क्षेत्रांमध्ये मला वाटतं भारतासारख्या देशाला खूप चांगला आता स्कोप आहे. हे करता आलं आपल्याला तर मला वाटतं रुपयाचं आंतरराष्ट्रीयकरण व्हायची शक्यता आहे, भारतातलं मॅन्युफॅक्चरिंग मेक इन इंडिया आपण जो कॅम्पेन करतोय त्याच्याकरता चांगली परिस्थिती निर्माण होऊ शकते, आणि इतर देशांमध्ये किंवा अमेरिकेसारख्या देशांमध्ये जर का गुंतवणुकीला जास्त स्कोप नसेल किंवा गुंतवणूकदारांचा कॉन्फिडन्स नसेल तर तो पैसा भारतामध्ये इन्व्हेस्ट होण्याची शक्यता आहे. ह्या माझ्या मते जास्त मोठ्या संधी आहेत, पण त्याचबरोबर भारताची इकॉनॉमी तेवढी नसली तरी सुद्धा थोड्याफार प्रमाणात अमेरिकन एक्सपोर्टवर अवलंबून असले तर ते एक्सपोर्ट करण्याची शक्यता आहे, आणि परकीय चलनाचा आपला साठा आहे त्याचा आपोआप व्हॅल्यू कमी होत राहील, त्यामुळे त्याच्याकरता सुद्धा त्यांनी एक परकीय चलनाचा साठा कोणत्या चलनात ठेवायचा याच्यामध्ये सुद्धा त्यांनी लक्ष देणं जास्त महत्वाचं आहे. चीन त्याचप्रमाणे स्वतःच्या करन्सीचा म्हणजे युआनचा जास्तीत जास्त वापर करायचा प्रयत्न करेल, चीनकडे अमेरिकन ट्रेझरी बॉन्डचा मोठा साठा आहे, त्यामुळे चीन जपान या सगळ्या देशांनी जर का हे अमेरिकन बॉन्ड विकायला सुरुवात केली तर माझ्या मते शस्त्रांनी जी साधता येणार नाही ते सगळं या चीन आणि जपानने बॉन्ड विकून त्यांना अमेरिकेवर दबाव टाकण्याचा चान्स मिळू शकेल, आणि त्याच्यामुळे अमेरिकन इकॉनॉमीला होणारे डॅमेज फार मोठ्या प्रमाणात असेल. माझ्या मते सर्वात वाईट परिस्थिती युरोपाची आहे, कारण युरोप बऱ्याचशा संरक्षणामध्ये अमेरिकेवर अवलंबून होता आणि जर का तो नॅटोचा खर्च त्यांनी कमी केला तर युरोपियन देशांना सर्वात मोठा धोका असा की त्यांना जीडीपीचा बराचसा पैसा हा त्यांच्या संरक्षणासाठी खर्च करायला लागेल, आणि नॅचरली त्यामुळे ते राजकीय किंवा आर्थिक आणि मार्केट इफेक्ट हे मोठ्या प्रमाणात होऊ शकतात, त्यामुळे माझ्या मते भारताला खूप चांगली संधी उपलब्ध होऊ शकते, फक्त आपली पावलं योग्य तऱ्हेने योग्य दिशेने आणि जपून टाकायला पाहिजे.
1: श्रोते हो, कोणत्याही देशाच्या आर्थिक आरोग्याचं द्योतक म्हणजे त्या देशाचं सकल राष्ट्रीय उत्पादन असतं. आज जागतिक आर्थिक महासत्ता असलेल्या अमेरिकेचं कर्ज या देशाच्या GDP पेक्षा अधिक आहे, मात्र या स्थितीतून सावरण्यासाठी अमेरिकेकडून योग्य कार्यवाही होणं आवश्यक आहे, तरच जागतिक स्तरावर येऊ घातलेलं आर्थिक संकट टाळता येईल.

श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवर लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य शीतल जाधव, लेखन आणि समन्वय रवींद्र वसंतराव लोखंडे आणि निवेदन अमिता बडे.

300° मीटर्स अर्थात 963 किलोहर्ट्सवर तसंच 102.1 FM वर आणि न्यूज ऑन एअर या मोबाईल ॲपवर हे आकाशवाणीचं सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्र आहे. 7:30 झाली आहेत. प्रसारित करत आहोत शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम शेत शिवार.

0: मंडळी नमस्कार. शेतशिवार या कार्यक्रमात आपण सर्वांचं सहर्ष स्वागत.
1: मंडळी, आजच्या कार्यक्रमात आपण जमिनीच्या आरोग्यासाठी माती परीक्षण या विषयावर कृषी विज्ञान केंद्र ममुराबाद इथले डॉक्टर शरद जाधव, विषय विशेषज्ञ कृषी विद्या यांची किशोरी वाघुळदे यांनी घेतलेली मुलाखत ऐकणार आहात.
0: मंडळी नमस्कार. मंडळी, आज आपण शाश्वत शेती आणि जमिनीच्या आरोग्यासाठी माती परीक्षण या विषयावर कृषी विज्ञान केंद्र ममुराबाद इथले डॉक्टर शरद जाधव, विषय विशेषज्ञ कृषी विद्या यांना आमंत्रित केलेलं आहे. आज आपण या विषयावरती त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. सर, आपले स्वागत आहे आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये.
2: नमस्कार.
0: सर, आजचा आपला जो विषय आहे तो म्हणजे शाश्वत शेती आणि जमिनीच्या आरोग्यासाठी माती परीक्षण. तर सगळ्यात पहिला माझा प्रश्न तुम्हाला हा असेल की माती परीक्षण म्हणजे नेमकं काय?
2: सर्व आपल्या पीक उत्पादनामध्ये जर मूलभूत घटक कुठला असेल तर तो आहे मृदा, ज्याला आपण माती म्हणतो. तर मग माती परीक्षण का करायचं जसं आपण विचारलात, तर माती परीक्षण म्हणजे शेतातील माती नमुन्याचे प्रामुख्याने रासायनिक पृथक्करण करून त्यातील उपलब्ध मुख्य असतील किंवा दुय्यम आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांचे प्रमाण किती आहे हे माती परीक्षणामध्ये आपण आजमावून घेतो. आवश्यक असल्यास जमिनीच्या भौतिक, जैविक आणि रासायनिक गुणधर्माची सुद्धा तपासणी केली जाते. माती परीक्षणावरून जमिनीचा कस व अन्नद्रव्यांची कमतरता समजते. बऱ्याच वेळेस काय होते की जमिनीचा प्रतीचा निर्देशांक जो आहे तो सुद्धा त्यामधून समजायला मदत होते. जमिनीची आम्ल विम्लता समजते, जमिनीतील मुक्त चुनखडीचे प्रमाण कळते, तसेच जमीन क्षारयुक्त आहे किंवा चोपण आहे हे सुद्धा कळते. एकंदरीत जर पाहिलं आपण तर माती परीक्षणावरून जमिनीची सुपीकता आणि उत्पादकता आणि जमिनीचं आरोग्य समजून घेण्यास मदत होते.
0: आणि सर, मग माती परीक्षण का करणं गरजेचं आहे?
2: तर माती परीक्षण का करायचं, तर कुठल्याही पिकाची जी खताची मात्रा जी आहे ती ठराविक ठरलेली असते. हा, मग ही मात्रा आपण वरतून सेंद्रिय खत असतील किंवा रासायनिक खत याच्या माध्यमातून देतो आणि पीक जमिनीमध्ये जे काही उपलब्ध अन्नद्रव्य आहेत ह्यातून घेते. मग त्या जमिनीमध्ये किती प्रमाणात उपलब्ध अन्नद्रव्य आहेत हे जर आपल्याला कळायचं जर असेल, कदाचित आपल्याच्याने जास्तीचे जायला नको. बरोबर, जास्तीचे जर गेले तर तिथं जमिनीचं आरोग्याला सुद्धा बाधा पोहोचण्याची शक्यता असते. त्याचबरोबर अधिकच आपण रासायनिक खत किंवा सेंद्रिय खत त्या ठिकाणी जर दिलं, आपण रासायनिक म्हणू तर रासायनिक खत अधिकच दिलं तर त्याच्यावरती जास्तीचा खर्च सुद्धा त्या शेतकऱ्याचा त्या ठिकाणी होण्याची शक्यता असते. म्हणून शेतीमध्ये पिकांचे फायदेशीर उत्पादन घेऊन सेंद्रिय व रासायनिक खतांचा संतुलित वापर करून जमिनीची सुपीकता टिकवण्यासाठी माती परीक्षण आवश्यक आहे. ही जमिनीची सुपीकता माहीत करून घेण्यासाठी माती परीक्षणाची आपल्याला आवश्यकता आहे. पिकांना संतुलित अन्नद्रव्यांचा पुरवठा होण्यासाठी, मग अन्नद्रव्य कुठले, मुख्य अन्नद्रव्य असतील त्याच्यात नत्रस, पुरत, पालास असेल, दुय्यम अन्नद्रव्य आणि सूक्ष्म अन्नद्रव्य

0: यांची उपलब्धता जमिनीमध्ये किती आहे आणि आपल्याला ते किती प्रमाणात द्यावे लागतील हे माहिती करून घेण्यासाठी आपल्याला माती परीक्षणाची आवश्यकता आहे. त्याचबरोबर पिकांच्या गरजेनुसार रासायनिक खत मात्रा देखील कमी जास्त आपल्याला करता येते. यामुळे रासायनिक खतांचा कार्यक्षम वापर होऊन पिकांचे किफायतशीर उत्पादन आपल्याला घेता येते. तसेच अतिरासायनिक खते वापरल्यामुळे होणारा शेतकऱ्यांचा आर्थिक तोटा या ठिकाणी टाळता येतो व जमिनीचे आरोग्य त्या अबाधित ठेवता येते.
1: हो, माती परीक्षण केल्यामुळं जमिनीमधल्या अन्नद्रव्यांची स्थिती तर कळतेच सर, पण इतर सुद्धा काही जमिनीचे गुणधर्म आपल्याला कळू शकतील का?
0: नक्कीच, तेच महत्वाचं आहे. कारण की रासायनिक गुणधर्म तर पाहतोच आपण, पण इतर जे महत्वाचे जे गुणधर्म आहेत ते सुद्धा तेवढेच महत्वाचे आहेत. त्यामध्ये माती परीक्षणामध्ये जमिनीतील मातीचे नमुने घेऊन त्या मातीची सुपीकता तर जाणून घेतलीच जाते, शिवाय जमिनीचे रासायनिक, भौतिक आणि जैविक गुणधर्म देखील जाणून घेता येतात आणि त्यानुसार आपल्याला उपाययोजना त्या ठिकाणी करता येतात. थोडक्यात रासायनिक गुणधर्मामध्ये जमिनीचा जो सामू आहे ज्याला पीएच म्हटलं जातं, त्याचबरोबर विद्राव्य क्षार किती प्रमाणात आहेत, चुनखडीचं प्रमाण काय आहे, सेंद्रिय कर्ब सगळ्यात महत्वाचा घटक कुठला असेल तर सेंद्रिय कर्ब. आजकाल तोच जर आपण सेंद्रिय पदार्थ जमिनीमध्ये टाकत नाहीत त्यामुळं त्याचा ऱ्हास मोठ्या प्रमाणात होतोय. म्हणून जरी एका बाजूला आपण रासायनिक खतं वाढून जरी दिले तरी सेंद्रिय कर्ब नसल्या कारणाने जमिनीची उत्पादकता जी आहे पूर्वीसारखी राहत नाही. त्याचबरोबर याच्यामध्ये जर पाहायचं झालं भौतिक गुणधर्मामध्ये जमिनीचा पोत आहे, चिकण मातीचे प्रमाण आहे, पाणी धरून ठेवण्याची क्षमता, घनता, जमिनीमध्ये पाणी मुरण्याचा वेग, निचऱ्याची क्षमता इत्यादी बाबींची सुद्धा माहिती आपल्याला या माती परीक्षणामधून मिळायला मदत होते. तर जैविक गुणधर्मामध्ये जैविक गुणधर्म सुद्धा तितकेच महत्वाचे आहेत. कारण की कुठलीही माती किती सुपीक तर तिच्यामध्ये किती प्रमाणात जीवाणू आहेत. आपण पाहतोय सहजास जर पाहिलं आपण तर आपण काळी कचरा असेल शेतामध्ये खुरपणीच्या वेळेस, निंदणीच्या वेळेस आपण कापून किंवा खुरपून त्याच ठिकाणी टाकतो. कालांतराने काही दिवसांनी जर पाहिलं तर तो सगळं विघटन झालेलं असते त्या ठिकाणी. मग हे विघटन करण्याचं काम कोण करतायत तर जमिनीमध्ये असलेले जीवाणू. तोच जर काळी कचरा आपण जर फरशीवर टाकला, दगडावरती टाकला, तो विघटन होईल का? त्याचं नाही होणार. कारण की का झालं नाही आणि का झालं तर मातीमध्ये विघटन होण्यास कारण की त्याच्यामध्ये असलेल्या जीवाणूची संख्या. मग हे जीवाणू काय करतात की जे काही अन्नद्रव्य असतील हे पिकाला उपलब्ध करून द्यायला सुद्धा मदत करतात. म्हणून जमिनीच्या जैविक गुणधर्म सर्वाधिक महत्वाचे आहेत आणि याद्वारे रासायनिक, भौतिक व जैविक गुणधर्मावरून आपल्याला जमिनीचं आरोग्य समजण्यास मदत होते.
1: हो सर, मातीचा नमुना केव्हा घेणं गरजेचं आहे?
0: मातीचा नमुना हा आपण जो प्रश्न विचारला अतिशय महत्वाचा आहे. मग माती परीक्षण तर करायचंच आहे. हा, तर मग मातीचा नमुना, प्रातिनिधिक नमुना म्हणतो आपण त्याला, तर तो सुद्धा तेवढाच महत्वाचा आहे. मातीचा नमुना आपण कसा घेतोय ह्यावरतून त्याचं माती परीक्षण पृथकरण होणार आहे. बरोबर, त्यासाठी उन्हाळी हंगामात मातीचा नमुना घेण्यासाठी हा अत्यंत योग्य कालावधी. उन्हाळी हंगामच का, या दरम्यान पिकं कुठलेही नसतात. हा, आणि मातीचा नमुना पिकाची कापणी झाल्यावर किंवा नांगरणीपूर्वी घ्यावा. पिकाची कापणी झाल्यावर, जेव्हा पीक उभं नाहीये पण नांगरणीपूर्वी. नांगरणीपूर्वी का? तर नांगरणी केल्यानंतर काय होतंय की नांगराबरोबर खालची माती वर येते आणि जर आपण वरचीच माती घेतली किंवा खालचीच माती घेण्यात आली तर तो मातीचा प्रातिनिधिक नमुना ठरत नाही. सर्व थरातून योग्य प्रमाणात माती येणं आवश्यक आहे. त्याचबरोबर जमिनीवर पीक असताना मातीचा नमुना घ्यायचा जर असेल, एखाद्या वेळेस एखाद्या शेतकऱ्याला आवश्यक आहे आणि पीक उभं आहे, तर पीक उभं असेल तर खते दिल्यानंतर 2 महिन्यांनी पिकांच्या 2 ओळीमधून मातीचा नमुना घ्यावा. पिकाच्या 2 ओळी आहेत, पण ह्या दरम्यान एक काळजी घेणं आवश्यक आहे की खते मागील 2 महिन्यामध्ये दिलेली नसायला पाहिजे. जर रासायनिक खते दिलेली आहेत तर जमिनीच्या वरच्या थरातच पडलेली आहेत. जेव्हा आपण माती घेऊ त्या मातीमध्ये सुद्धा खताचा अंश येईल आणि तसेच त्याचं पृथकरण पण होईल, ते अन्नद्रव्य जास्त दाखवेल. हा, याची शक्यता असते. म्हणून साधारणतः 2 महिन्याचा कालावधी लोटलेला असणं आवश्यक आहे. भाजीपाला व नगदी पिकासाठी 2 वर्षातून 1 मातीचा नमुना घेऊन तपासणी करणे आवश्यक आहे. सर्वसाधारणपणे शेतातील मातीचा नमुना 3 ते 4 वर्षातून 1 शेतकऱ्यांनी त्याचं पृथकरण करून घेणं आवश्यक आहे आणि मातीचा प्रतीचा निर्देशांक आजमावून घेणं महत्वाचं आहे.
1: हो सर, ह्या मातीचा नमुना आपण ज्या वेळेला घेतो त्यावेळेला ती माती कोरडी असणं गरजेचं आहे की ओली सुद्धा चालते?
0: आता त्यामध्ये मुख्यतः कोरडी माती असणं तर आवश्यकच आहे, पण यदा कदाचित माती कोरडी नाहीये, ओलीच आहे, तर अशा वेळेस जो प्रातिनिधिक मातीचा नमुना आपण घेऊ

0: ती ओली माती कोरडी होऊनच वाळवून ती सांगितलं त्याप्रमाणे कोरडी करूनच आपल्याला प्रयोगशाळेमध्ये पाठवणं आवश्यक आहे.
1: हो सर, आता मातीच्या प्रातिनिधिक नमुना केव्हा घ्यावा हे आपण सांगितलं, पण तो कसा घ्यायचा?
0: तेच म्हणतोय की मातीचा प्रातिनिधिक नमुना अत्यंत महत्त्वाचा, कारण त्यावरतीच पृथक्करणाचे रिझल्ट निष्कर्ष जे आहेत ते अवलंबून आहेत. शेतातील मातीचा प्रातिनिधिक नमुना घेणे ही माती परीक्षण कार्यक्रमातील सर्वात महत्त्वाची बाब आहे. सर्वसाधारण पिकासाठी एकसारखी जमीन असल्यास 2 हेक्टर क्षेत्रातून एकच मातीचा प्रातिनिधिक नमुना घ्यावा. 2 हेक्टर म्हणजे 5 एकर क्षेत्रातून जमीन सारखीच आहे, तर अशा वेळेस 5 एकर मधून एक मातीचा नमुना घेतला तरी चालते. तो कसा घ्यायचा, किती घ्यायचा हे आपण चर्चा करूतच. परंतु एकाच शेतात निरनिराळ्या प्रकारची माती आहे. एखाद्या शेतकऱ्याचा वरचा भाग थोडासा वेगळाच आहे, भारी आहे, खालचा भाग थोडासा मुरमाटी जमीन आहे, तर थोडीशी वेगवेगळ्या आहेत, कारण की तिचं रंगात वेगळी आहे, उतार वेगळा आहे, क्षारपड, चोपंता हे गुणधर्म वेगवेगळे आहेत. तर अशा वेळेस प्रत्येक प्रकारच्या जमिनीतून एक स्वतंत्र नमुना घेणं आवश्यक आहे. हां, कारण की जसं जिथं आपण जमीन सारखी असेल तर एकच म्हणत होतो, पण अशा प्रकारची जर वैविध्य असेल जमिनीच्या याच्यामध्ये तर प्रत्येक याच्यातून वेगवेगळा मातीचा नमुना त्या ठिकाणी घेणं आवश्यक आहे. मातीचा नमुना घेण्यासाठी मुख्यतः जे काही आपल्याला उपकरणं लागतात त्याच्यामध्ये गिरमिट असेल, कुदळ, फावडे, खुरपं, तसंच एक स्वच्छ घमेले किंवा बादली, एक स्वच्छ पोते किंवा प्लास्टिक कापड, पिशव्या इत्यादी साहित्य लागते. मग हा प्रातिनिधिक नमुना जो आहे, शेतात प्रत्येक विभागातून 15 ते 20 ठिकाणचे मातीचे नमुने नागमोडी पद्धतीने झिगझॅग स्वरूपात म्हणतो आपण घ्यावेत व त्यापासून एक प्रातिनिधिक नमुना तयार करायचा. आपण जसं बोललोत की सारखीच जर माती असेल क्षेत्र असेल तर 5 एकर मधून 15 ते 20 ठिकाणचे नमुने घ्यायचे, तेही झिगझॅग स्वरूपामध्ये. झिगझॅग स्वरूपामध्ये घेतलेत त्यामधून एक प्रातिनिधिक नमुना तयार करायचा. हे सगळी माती एकत्र करायची, एकत्र केली तो झाला एक प्रातिनिधिक नमुना. पुढे चालून त्याचं नमुना घेताना जमिनीच्या पृष्ठभागावरील जो जमिनीचा वरचा थर आहे, वरचा, त्याच्यातला पालापाचोळा असेल, लहान मोठे दगड असतील, बाजूला करून 10 ते 15 ठिकाणाहून 15 ते 20 सेंटीमीटर खोलीपर्यंतचा एक सारख्या जाडीचा मातीचा थर घमेले अथवा बादलीत घ्यावा. खुरपे किंवा फावडे यांचा उपयोग करायचा असेल तर व्ही आकाराचा त्या ठिकाणी खड्डा खोदणं आवश्यक आहे. आणि वरपासून ते खालपर्यंत सगळा जर मातीचा नमुना खरडून घेतला तर तो योग्य प्रातिनिधिक नमुना त्या ठिकाणी यायला मदत होते.
1: मग सर, आता हा मातीचा नमुना घ्यायचा आहे, तुम्ही आताच सांगितलं की काही खोलीवरून आपल्याला तो घ्यायचा, तर या खड्ड्याची खोली नेमकी किती असावी?
0: हे पहा, याच्यासाठी हंगामी जे पिकं आहेत आणि फळ पिकं आहेत यामध्ये खड्ड्याची खोली जी आहे ही वेगवेगळी ठरते. तर जे हंगामी पिकं आहेत तिथं साधारणतः 15 ते 20 सेंटीमीटर खोलीपर्यंतचा एक सारख्या जाडीचा मातीचा थर जो आहे याच्यातून माती किंवा मातीचा प्रातिनिधिक नमुना घेणं त्या ठिकाणी आवश्यक आहे. जो आपण काही खड्डा केलाय, खड्ड्यातील एका बाजूने सारख्या जाडीची वरपासून खालपर्यंतची माती खुरप्याच्या साह्याने घ्यावी. वरपासून ते खड्ड्याची वरच्या थरापासून ते खालच्या थरापर्यंत अशा रीतीने शेतातील प्रत्येक विभागातून मातीचे नमुने घेऊन ते बादलीत किंवा घमेल्यात एकत्र करावेत. मग केल्यानंतर काय करायचं, पुढे चालून त्याच्यातला जे काडी कचरा असेल, दगड फिगड असतील जमिनीतून आलेले त्या मातीमध्ये, ते वेगळे करायचे. वेगळे केल्यानंतर ती एकत्रित माती सगळी मिक्स करून घ्यायची 10 ते 15 ठिकाणची. या मातीचे सारखे 4 भाग करून घ्यायचे. सारखे 4 भाग केलेत तर समोरासमोरचे 2 भाग ठेवून बाकीची माती ही वेगळी करायची. म्हणजे 4 भाग केलेत, समोरासमोरचे 2 भाग ठेवायचे आणि पुढचे 2 भाग ते विलग करून घ्यायचे, स्कॅटर करून घ्यायचे. त्याच्यानंतर पुन्हा ही प्रक्रिया एकदा तशीच राबवायची, म्हणजे एक जिन्सी तो आपल्याला मातीचा नमुना त्या ठिकाणी भेटायला मदत होते. अशा रीतीने अंदाजे 1/2 किलो पर्यंत मातीचा नमुना घ्यावा आणि ही 1/2 किलो माती स्वच्छ कापडी पिशवीत भरावी व तो शेताचा प्रातिनिधिक नमुना आपल्याला म्हणता येईल. तर मग हे जे आहेत, ज्या पिशवी वापरतोय आपण किंवा घमेलं किंवा जे काही वापरतोय, याला शेतामधल्या कुठल्याही खताचा वगैरे ते हे नसावेत, कारण की त्याचा अंश त्याच्यामध्ये येण्याची शक्यता असते. खताची पिशवी असेल त्याच्यातच मातीचा नमुना जर घेतला आपण तर तिच्यामध्ये ते खतांचे अंश येतील आणि आपल्याला माती परीक्षणाचे रिझल्ट अॅक्युरेट मिळणार नाही.
1: सर, खूप सविस्तर आपण माहिती दिली आहे, पण तरी सुद्धा मातीचा प्रातिनिधिक नमुना घेत असताना आणखी काही काळजी घेणं गरजेचं आहे का आपल्या शेतकरी बांधवांनी?
0: जसं मी आता तुम्हाला सांगितलं की रासायनिक खताची किंवा कुठल्याही

0: अशी पिशवी असायला नाही पाहिजे.
1: हां
0: तसंच इतर बाबी काही महत्त्वाच्या आहेत,
1: हां
0: त्यामध्ये शेतात जनावरे बसण्याच्या जागा,
1: हो
0: खत किंवा कचरा टाकण्याच्या जागा, विहिरीचे किंवा बांधा शेतीचे बांध, दलदलीची जागा असेल, झाडाखालची जागा असेल, उकिरडा असेल, इत्यादी भागातून मातीचा नमुना घेऊ नये.
1: बर,
0: कारण की या ठिकाणचे रिझल्ट आपल्याला वेगळे येतात, पाहिजे तसा प्रातिनिधिक होत नाहीत ते. मातीचा नमुना साधारणपणे पिकाची काढणी झाल्यानंतर, परंतु नांगरणी पूर्वी घ्यावा. शेतात पीक उभे असल्यास 2 ओळीतून मातीचा नमुना घ्यावा. शेतात रासायनिक खते टाकली असल्यास 2 ते 2.5 महिन्याच्या आत मातीचा नमुना घेऊ नये. निरनिराळ्या प्रकारच्या जमिनीचे किंवा वेगवेगळ्या शेतीतील मातीचे नमुने एकत्र मिसळू नयेत. एकाच शेतकऱ्याचं म्हणजे गावाच्या वरच्या शिवारात वेगळं शेती आहे, खालच्या शिवारात वेगळी आहे, आणि दोन्ही ठिकाणचं त्यांना माती परीक्षण करायचे. शेतकरी तर एकच आहे, पण असं असलं तरी पण त्या 2 शेतातली वेगवेगळी त्या ठिकाणी मातीचा नमुना घेणं आवश्यक आहे. दोन्ही मातीचे नमुने एकत्रित करता कामा नये. रासायनिक खताच्या रिकाम्या पिशव्या याचा वापर करू नयेत. मातीचा नमुना घेताना जर अधिकची माहिती पाहिजे, आणखी शास्त्रीय पद्धतीने मातीचा नमुना जर घ्यायचा आहे, तर शेतकऱ्यांनी कृषी सहाय्यक असतील, त्याचबरोबर ग्राम विस्तार अधिकारी असतील, किंवा या क्षेत्रातले जे जाणकार लोक आहेत यांच्या सल्ल्याने हा मातीचा नमुना घेतल्यास आपल्याला अधिक चांगल्या प्रकारे रिझल्ट यायला त्या ठिकाणी मदत होईल.
1: सर, आता फळबागेच्या बाबतीमध्ये एक प्रश्न विचारते की आधी आपण बोलताना सांगितलं की भाजीपाला पिकं वगैरे आणि इतर जनरल पिकांबद्दल, फळबागेबद्दल आपण काय सांगाल की मातीचा नमुना आपण कसा घेऊ शकतो?
0: आता फळबाग आणि हंगामी जे पिकं आहेत किंवा भाजीपाला वर्गीय पिकं आहेत, मुख्यतः यांच्यातला मातीचा नमुना आपल्याला की वेगळेपण आहे. मातीचा नमुना, खड्ड्याची खोली वगैरे, ही वेगळेपण का आहे? तर त्याच्याती संबंध त्यांच्या मुळाशी आहे. बहुवार्षिक झाडांचे मुळं हे दूरवर खोलवर जातात, आणि हंगामी पिकांचे काही 1 फुटापर्यंतच त्यांचं, 1-1.5 फुटापर्यंत, 2 फुटापर्यंत त्यांचं कार्य, मुळांचं प्रभावी कार्यक्षेत्र हे तिथपर्यंतच मर्यादित राहतात. म्हणून फळ पिकाचा मातीचा नमुना घेताना निरनिराळ्या थरातून घ्यावा, वेगवेगळ्या थरातून तो घेणं आवश्यक आहे. खड्डा खोदून मुरुम लागेपर्यंत, पहिल्या 30 सेंटीमीटरपर्यंत, आणि जर मुरुम नसल्यास 30 ते 60 सेंटीमीटर थरातील दुसरा थर व खोल जमिनीत 60 ते 90 सेंटीमीटरपर्यंत खोलीतील तिसऱ्या थरातील मातीचे नमुने गिरमेट, ज्याला स्क्रू ऑगर पण म्हणतात, साह्याने स्वतंत्र घ्यावेत व प्रयोगशाळेत पाठवावेत. फळबागेतून मातीचे नमुने घेताना फळबाग किती जुनी आहे हे सुद्धा विचारात घेणं आवश्यक आहे.
1: सर, आता हा मातीचा नमुना घेतलाय, मग तो प्रयोगशाळेमध्ये पाठवायचा आहे, तर पाठवत असताना कोणती माहिती त्याच्यासह पाठवणं गरजेचं आहे?
0: हा, तर बऱ्याच वेळेस असं लक्षात येते की शेतकरी किंवा मग कुठल्या मातीचा नमुना घेतात आणि त्याच्यावरती थोडक्यात माहिती किंवा मग ॲक्युरेट माहितीचा अभाव बऱ्याच वेळेस दिसून येते, पण अधिकची सुस्पष्ट माहिती त्या ठिकाणी असणं अभिप्रेत आहे. त्यामध्ये काय, तर शेतकऱ्याचे नाव व संपूर्ण पत्ता, गाव आहे त्यांचं, तालुका आहे, जिल्हा आहे, मोबाईल क्रमांक आहे, त्याचबरोबर नमुना घेतल्याची तारीख, सर्वे नंबर असेल, शेतीचा प्रकार आहे, कोरडवाहू आहे का, बागायत आहे, ओलिताचे साधनं काही आहेत का, हे सुद्धा त्या ठिकाणी माहीत असणं. ओलिताच्या साधनाचा काय उपयोग होते माती नमुन्याशी, कशा प्रकारचं पाणी दिले, कॅनॉलचं पाणी आहे का विहिरीचं पाणी आहे जमिनीत, म्हणजे तो समजा एखादी शारपट जमीन झालेली आहे तर तिथं ओलिताचं साधन काय आहे हे जर लक्षात आलं तर ते जमिनीत ची जी क्षारपडपणा आहे तो नेमका पाण्यामुळे आहे की का जमिनीचा मूलभूत गुणधर्म आहे हे त्या ठिकाणी समजायला त्या मदत होते. म्हणून असे काही जी माहिती आहे त्या ठिकाणी नमूद करणं आवश्यक आहे. त्याचबरोबर जमिनीचा निचरा कसा आहे, जमिनीचा प्रकार कसा आहे, चिकणमाती जमीन आहे, क्षारयुक्त, चोपण, चुनखडीयुक्त आहे, ही साधक बाधक माहिती त्या ठिकाणी त्यावरती लिहिणं अपेक्षित आहे. जमिनीचा उतार, जमिनीची खोली असेल, मागील हंगामात घेतलेले पीक कोणते होते, त्याचबरोबर पुढील हंगामात घ्यावयाची पिके आणि त्यांचे वाण कुठले घेणार आहेत, ही सुद्धा माहिती त्या ठिकाणी त्यावरती लिहिणं अपेक्षित आहे. कारण की पुढील हंगामात आपल्याला कुठलं पीक घ्यायचंय त्याची एक खत मात्रा ठरलेली असते, आणि माती परीक्षणानुसार खत मात्रा जमिनीमध्ये काय आहे हे कळालेलं असते. मग त्यानुसार पुढच्या पिकासाठी किती खत मात्रा तुम्हाला द्यावी लागणार आहे हे त्या ठिकाणी कॅल्क्युलेट करून शेतकऱ्याला सांगितलं जाते.
1: नक्कीच, म्हणजे ही सगळी माहिती जर व्यवस्थित पाठवली तर आपल्याला योग्य रिझल्ट मिळेल.
0: हा, ही संपूर्ण माहिती जर व्यवस्थित लिहिली तर म्हणजे माती परीक्षण करण्याचा उद्देश आणि शंकांचं निरसन त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे होण्यास मदत होते.
1: हो सर हा मातीचा जो नमुना आहे हा

0: नेमका कुठं पाठवायचं असतं आणि कशा पद्धतीनं?
1: आता मातीचा नमुना घेतल्याच्यानंतर हा प्रातिनिधिक नमुना जो आहे तर योग्य त्याच्यावरती आपण आता चर्चिलेली जी माहिती आहे त्यावरती योग्य माहिती देऊन मातीचा नमुना हे जो आहे जवळच्या ज्या काही माती परीक्षण प्रयोगशाळा आहेत त्यांच्याकडे लवकरात लवकर पाठवणं आवश्यक आहे. माती परीक्षण प्रयोगशाळा जिल्ह्याच्या तालुक्याच्या ठिकाणी आहेत, त्या त्या कृषी विज्ञान केंद्र असतील त्या जिल्ह्यामध्ये, त्याचबरोबर काही प्रायव्हेट संस्थांच्या असतील, किंवा आपल्याकडे सांगायचं झाल्यास तर महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीला सुद्धा याचं माती परीक्षण चांगल्या प्रकारे होत आहेत. अशा भरपूर ज्या काही शासनमान्य किंवा म्हणता येईल किंवा खाजगी ज्या चांगल्या संस्था आहेत यांच्याकडे मातीचा नमुना आपण परीक्षणासाठी लवकरात लवकर पाठवून देणं आवश्यक आहे.
0: सर, आता जमिनीमध्ये जे उपलब्ध अन्नद्रव्य आहे तर या अन्नद्रव्यांच्या प्रमाणावरून खतांचा वापर कशा पद्धतीनं केला जाऊ शकतो?
1: हां, आता माती नेमकं माती परीक्षण केल्याच्या नंतर जमिनीमध्ये किती प्रमाणात अन्नद्रव्य आहेत त्याच्यामध्ये नत्र मुख्य अन्नद्रव्य असतील, दुय्यम असतील आणि सूक्ष्म अन्नद्रव्य याची एक मात्रा ही ठरलेली असते. इथपर्यंत असले म्हणजे चांगले, त्या दरम्यान असले म्हणजे मध्यम, त्या दरम्यान असले तर ते अति जास्त प्रमाणात जमिनीत आहेत. ह्यावरतून ह्याचं वर्गीकरण हे साधारणतः 6 भागामध्ये केलं जातं. कुठले कुठले? अत्यंत कमी, कमी, मध्यम, थोडे जास्त, जास्त आणि अत्यंत जास्त असं याचं वर्गीकरण केलेलं आहे. तर मग माती परीक्षणानुसार जर एखाद्या जमिनीमध्ये कुठला घटक अत्यंत कमी आहे, अत्यंत कमी ह्या वर्गात येतो, तर शिफारशीत खत मात्रेपेक्षा 50% तिथं ती अन्नद्रव्य देणं आपल्याला आवश्यक आहे. शिफारशीत खत मात्रेपेक्षा 50% अधिकच. आणि समजा जर त्या जमिनीमध्ये मध्यम स्वरूपाचे अन्नद्रव्य आहेत, मध्यम स्वरूपाचे, तर अशा जमिनीमध्ये जी काही शिफारशीत खत मात्रा आहे तेवढीच देणं आवश्यक आहे. शिफारशीत जर एखाद्या जमिनीमध्ये अत्यंत जास्त अन्नद्रव्य आहेत, मूलतः जमिनीमध्येच आहेत, मग अशा वेळेस काय करायचं? शिफारशीत खत मात्रेपेक्षा 50% कमी खत मात्रा देणं त्या ठिकाणी आवश्यक आहे. म्हणजेच हे 50% कुठून कळालं आपल्याला? जेव्हा माती परीक्षण केलं तेव्हा कळालं. म्हणजे शेतकऱ्याला जे 100% खत मात्रा द्यायची होती तिच्यात 50% बचत या माती परीक्षणामुळे होऊ शकते.
0: हो सर, जमिनीचा सामू म्हणजे नेमकं काय आणि त्याचा पिकांना आवश्यक असलेल्या अन्नद्रव्यांशी काय संबंध आहे, काय सांगाल याच्यावर?
1: जमिनीचा सामू हा एक अत्यंत महत्वाचा, ज्याला पीएच म्हणून सगळीकडे संबोधतात, तर जमिनीचा सामू हा एक महत्वाचा रासायनिक गुणधर्म आहे. सामू हे मातीचे तुलनात्मक आम्ल विम्लता दर्शवणारे घटक आहे. सामू 7 असेल तर, सामू मुख्यतः 7 ते 14 दरम्यानची ही पीएचची स्केल आहे. सामू जर 7 असेल तर माती उदासीन असते, ज्याला न्यूट्रल म्हणतो आपण. 7 पेक्षा अधिक असल्यास माती विम्ल समजली जाते, तर सामू 7 पेक्षा कमी असल्यास आम्ल असते. जमिनीचा सामू जो आहे 6.5 ते 7.5 दरम्यान असल्यास पिकांना लागणारी बहुतेक अन्नद्रव्य जमिनीत उपलब्ध असतात व ती जमीन विविध पिकांच्या वाढीसाठी योग्य असते. धन्यवाद. माझं फक्त एक शेतकरी बांधवांना या मुलाखतीच्या माध्यमातून एक आव्हान असेल की सध्याचा काळ उन्हाळ्याचा हंगाम आहे आणि या हंगामामध्ये आता पिकं शेतात उभी नाही आहेत, तर माती परीक्षण करून घेतल्यास आपल्या खरीप हंगामाच्या दृष्टीनं त्याचा एक महत्वाची बाब त्या ठिकाणी ठरेल.
0: हो नक्कीच. सर, खूप छान माहिती आपण आज जमिनीच्या आरोग्यासाठी जे माती परीक्षण आपण करतो याबद्दल दिलीत, अगदी सविस्तर माहिती दिलीत. नक्कीच शेतकरी बांधवांना याचा फायदा होईल आणि शेतकरी बांधवांनी हा फायदा करूनही घ्यावा. आणि आजची आपली ही जी मुलाखत आहे ही आज आपण ऐकत आहोत आणि यानंतरसुद्धा यूट्यूब चॅनलवरतीसुद्धा सगळ्या शेतकरी बांधवांनाही पुन्हा पुन्हा ऐकता येऊ शकते. नक्कीच आमच्या यूट्यूब चॅनलला आपण ही मुलाखत ऐका आणि आपला फायदा करून घ्या. सर, खूप धन्यवाद आज आपण इथं आलात आणि या विषयावरती खूप छान माहिती दिलीत समस्त शेतकरी बांधवांच्या वतीनं आणि आकाशवाणी परिवाराच्या वतीनं. खूप खूप धन्यवाद.
1: धन्यवाद.
0: आताच आपण जमिनीच्या आरोग्यासाठी माती परीक्षण या विषयावर कृषी विज्ञान केंद्र ममुराबाद इथले डॉक्टर शरद जाधव, विषय विशेषज्ञ कृषी विद्या यांची किशोरी वाघुळदे यांनी घेतलेली मुलाखत ऐकली आहे.

0: शेतशिवार शेतकरी बांधवांसाठीचा हा कार्यक्रम आकाशवाणीच्या जळगाव केंद्रावर
1: अस्मिता वाहिनी तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी श्रोते हो आपण ऐकत आहात. रात्रीचे 8:05 होत आहेत. थोड्याच वेळात आपण ऐकणार आहात मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र.
2: आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीची नीट परीक्षा रद्द. पेपर फुटीचा तपास CBI करणार. नाशिकमध्ये एका आरोपीला अटक. तमिळनाडूमध्ये जोसेफ विजय सरकारची उद्या बहुमत चाचणी. राजकीय उलथापालथींना वेग. सलग दुसऱ्यांदा हिमंता बिस्वा सर्मा यांनी घेतली आसामच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ. चंद्रपूरच्या उज्ज्वला सोयम यांचा राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्काराने गौरव. आणि शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी मोठी घसरण. सेन्सेक्स 1450 अंकांनी घसरला. देशभरात विविध केंद्रांवर 3 मे रोजी घेतलेली वैद्यकीय प्रवेशासाठीची नीट UG 2026 परीक्षा रद्द केल्याचं NTA अर्थात राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं आज जाहीर केलं. परीक्षेपूर्वी प्रश्नपत्रिका फुटल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला असून या प्रकरणाचा तपास CBIकडे सोपवला आहे. या प्रकरणी CBIने गुन्हा दाखल केला आहे. CBIच्या विशेष पथकांची स्थापना करण्यात आली असून त्यांना तपासासाठी विविध ठिकाणी पाठवण्यात आलं आहे. ही परीक्षा पुन्हा होणार आहे मात्र त्या तारखा जाहीर झालेल्या नाहीत. फेरपरीक्षेच्या तारखा तसंच नव्यानं प्रवेशपत्र जारी करण्याचं वेळापत्रक लवकरच अधिकृत माध्यमातून जाहीर केलं जाईल. या प्रकरणाच्या चौकशीसाठी CBIला सर्व आवश्यक कागदपत्रं नोंदी दिल्या जातील तसंच तपासात पूर्ण सहकार्य केलं जाईल असं NTAनं म्हटलं आह. नीट ही परीक्षा MBBSसह वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशासाठी घेतली होती. सुमारे 23 लाख विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणात नाशिक पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आह. आरोपी हा नाशिकमध्ये इंदिरानगरचा रहिवासी आह. या अटकेविषयी नाशिक शहर झोन 1 पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण म्हणाले.
3: सकाळी राजस्थान पोलिसांमार्फत एका आरोपीला ताब्यात घेण्याची विनंती आली होती. त्याप्रमाणे त्या आरोपीला ताब्यात घेण्यात आलेला आहे. अशी माहिती मिळते की ते नीट प्रकरणातील तो आरोपी आहे आणि या आरोपीला सध्या युनिट 2 क्राईम ब्रँचच्या पथकाने ताब्यात घेतलेला आहे. या आरोपीला ताब्यात घेण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणेचं पथक येणार आहे. पथकानंतर त्या आरोपीला त्यांच्या ताब्यात देण्यात येईल.
2: नीट UG 2026 प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणातील दोषींना अटक करून त्यांना तुरुंगात पाठवलं जाईल असं राष्ट्रीय परीक्षा संस्थेचे महासंचालक अभिषेक सिंह यांनी आज नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत सांगितलं.
4: हमने इस मैटर को CBI को इंक्वायरी को दिया है और हम इस तरह के जितने लोग खुराफात किए हैं उनको जेल भेजेंगे ताकि बच्चों का भविष्य किसी भी प्रकार से एडवर्सली प्रभावित न हो. इसके साथ ही हमने यह भी कहा कि बच्चों के लिए हम दोबारा परीक्षा कराएंगे जो कि एकदम फेयर तरीके से होगी जिसमें किसी भी तरह की अनियमितता नहीं होगी. हमने NTA के ऊपर जिम्मेदारी लेते हुए यह भी निर्णय लिया कि हम जो अगली परीक्षा दोबारा कराएंगे उसके लिए कोई एडिशनल फीस नहीं चार्ज करेंगे और हमने जो पहली बार जो परीक्षा कराई थी उसके लिए जो फीस ली थी उसको भी हम रिफंड करेंगे.
2: तमिळनाडूमध्ये TVKचे नेते आणि मुख्यमंत्री जोसेफ विजय यांचं सरकार उद्या बहुमत चाचणीला सामोरं जाणार आहे. त्या पार्श्वभूमीवर राजकीय उलथापालथींना वेग आला आहे. अण्णाद्रमुक पक्षातल्या एका गटानं विजय यांच्या पक्षाला पाठिंबा द्यायचा निर्णय जाहीर केला आहे. SP वेलुमणी आणि CV षणमुगम यांच्या नेतृत्वाखाली हे 30 आमदार एकत्र आले आहेत. पाठिंब्याचं पत्र त्यांनी विधानसभा अध्यक्षांना सोपवलं आहे. पक्षाच्या उर्वरित 17 आमदारांनी अण्णाद्रमुकचे सरचिटणीस EK पलानीस्वामी यांची विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड केली आहे. द्रमुकच्या साथीनं सरकार स्थापन करण्याचा पलानीस्वामी यांचा प्रयत्न असल्याचा आरोपही या आमदारांनी केला आहे. मात्र पक्ष संघटनेच्या सचिव RS भारती यांनी हे आरोप फेटाळले आहेत. दुसरीकडे AMMK पक्षाचे आमदार S कामराज यांनीही विजय यांना पाठिंबा दर्शवला आहे. या निर्णयाबद्दल पक्षानं त्यांना निलंबित केलं आहे. दरम्यान मद्रास उच्च न्यायालयानं TVKचे आमदार श्रीनिवासा सेतुपती यांना बहुमत चाचणीत सहभागी होण्यापासून रोखलं आहे. तिरुपट्टूर मतदारसंघातून ते 1 मत अधिक मिळवून विजयी झाले आहेत. द्रमुकच्या उमेदवारानं त्यांच्या या विजयाला आव्हान दिलं होतं. त्यावर मद्रास उच्च न्यायालयानं दिलेल्या निर्णयाला सेतुपती यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे आणि उद्या या याचिकेवर सुनावणी होणार आहे. TVK पक्षाचे आमदार JCD प्रभाकर यांची तमिळनाडू विधानसभा अध्यक्ष म्हणून तर रविशंकर यांची उपाध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड झाली आहे. ज्येष्ठ भाजपा नेते हिमंता बिस्वा शर्मा

0: यांनी आज आसामचे मुख्यमंत्री म्हणून सलग दुसऱ्या कार्यकाळासाठी शपथ घेतली. राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य यांनी त्यांना पदाची आणि गोपनीयतेची शपथ दिली. गुवाहाटीमध्ये झालेल्या या शपथग्रहण समारंभात रामेश्वर तेली, अजंता नेओग, अतुल बोरा आणि चरण बोरो या चार आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री आणि रालोआ प्रणित शासन असलेल्या राज्यांचे मुख्यमंत्री यावेळी उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेसनं केंद्रीय निवडणूक आयोगाला पाठवलेल्या कार्यकारिणीच्या यादीत प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ यांची नावं नसल्याचं उघड झाल्यानं गदारोळ निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे 29 एप्रिलला पाठवलेल्या या यादीत सरचिटणीस म्हणून पार्थ पवार आणि चिटणीस म्हणून जय पवार यांच्या नावाचा समावेश आहे. मात्र कारकुनी चुकीमुळे हे पत्र पाठवलं असून लवकरच त्यात दुरुस्ती केली जाईल असं पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी समाजमाध्यमाद्वारे कळवलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. देशातल्या 15 परिचारिका आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना उत्कृष्ट कामगिरीसाठी राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्कार आज नवी दिल्लीत राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. महाराष्ट्रात चंद्रपूर इथल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात गेल्या 24 वर्षांपासून कार्यरत असणाऱ्या उज्ज्वला महादेव सोयम यांचा पुरस्कार विजेत्यांमध्ये समावेश आहे. चंद्रपूर जिल्ह्यात आदिवासी भागांमध्ये आरोग्यविषयक जनजागृती करणं, स्त्रीभ्रूण हत्या प्रतिबंध तसंच नक्षलग्रस्त भागात आणि आपत्ती काळात गर्भवती स्त्रियांसाठी केलेल्या आरोग्य सेवेसाठी सोयम यांना हा पुरस्कार देण्यात आला. प्रमाणपत्र, 1,00,000 रुपये रोख पारितोषिक आणि आरोग्य योद्ध्यांनी केलेल्या अमूल्य सेवेबद्दल देशाच्या कृतज्ञतेचं प्रतीक असलेलं पदक असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. पश्चिम आशियातलं युद्ध संपवण्याच्या बाबतीत असलेली अनिश्चितता, कच्च्या तेलाचे वाढलेले दर यामुळे आजही देशातल्या शेअर बाजारात मोठी घसरण झाली. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 1,456 अंकांची घट झाली आणि तो 74,559 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 436 अंकांची घसरण नोंदवत 23,380 अंकांवर बंद झाला. माहिती तंत्रज्ञान, बांधकाम उद्योगातले समभाग आज मोठ्या प्रमाणात घसरले. परकीय चलन विनिमय बाजारात रुपया आज 35 पैशांनी घसरला, त्यामुळे एका डॉलरसाठी 95.63 रुपये मोजावे लागत होते. भारत येत्या 14 आणि 15 तारखेला ब्रिक्स परिषदेत परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीचं यजमानपद भूषवणार आहे. या बैठकीचं अध्यक्षपद परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर भूषवतील. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी आज नवी दिल्ली इथं बातमीदारांना याबाबत माहिती दिली. या बैठकीत ब्रिक्स परराष्ट्र मंत्री तसंच सदस्य आणि भागीदार देशांचं शिष्टमंडळ प्रमुख सहभागी होतील. या बैठकीदरम्यान ब्रिक्स सदस्य देशांचे परराष्ट्र मंत्री परस्पर हिताच्या जागतिक आणि प्रादेशिक मुद्द्यांवर चर्चा करतील असंही त्यांनी सांगितलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या शुक्रवारपासून संयुक्त अरब अमिरात, नेदरलँड्स, स्वीडन, नॉर्वे आणि इटली या 5 देशांच्या 6 दिवसांच्या दौऱ्यावर जाणार आहेत. त्याबाबतही जयस्वाल यांनी माहिती दिली.
1: संयुक्त अरब अमिरात दौरे के दौरान भी ऊर्जा सुरक्षा पर बातचीत होगी. जिस प्रकार का हमारी उनसे साझेदारी चल रही है, कैसे इसको और व्यापक किया जाए ताकि हम अपने जो ऊर्जा सुरक्षा हमारी है उसको हम मजबूत कर सके. उसके अलावा जो 4 अन्य देश हैं, नॉर्डिक समिट होने वाला है, नॉर्वे की यात्रा है, स्वीडन की यात्रा है, इटली की यात्रा है, नेदरलैंड्स की यात्रा है, यहां पर भी ये देश में से के नवाचार के बहुत बड़ा केंद्र है. इनोवेशन इकोसिस्टम में भारत में बहुत काम हो रहा है और क्लीन एनर्जी टेक्नोलॉजीज में ये लोग और ग्रीन ट्रांजिशन में काफी आगे हैं. तो इन सभी मुद्दे पर हमारी बातचीत होगी और वो सब साझेदारी जो विकसित भारत की तरफ हमको ले आता है उसे कैसे मजबूत किया जाएगा.
0: देशात एप्रिल महिन्यात ग्राहक किंमत निर्देशांकात किंचित वाढ झाली असून महागाई निर्देशांक 3.48% पोहोचला आहे. मार्च महिन्यात हा दर 3.4% होता. सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयानं आज ही माहिती जाहीर केली. मंत्रालयानं जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार एप्रिलमध्ये ग्रामीण भागातला किरकोळ महागाई दर 3.74% राहिला तर शहरी भागातला महागाई दर 3.16% नोंदवला गेला. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज अहमदाबादमध्ये नरेंद्र मोदी मैदानावर गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांचा सामना सुरू आहे. सनरायझर्स हैदराबादनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. शेवटची बातमी हाती आली तेव्हा गुजरात टायटन्सच्या 8 षटकात 2 बाद 56 धावा झाल्या होत्या. सोलापूरचे माजी खासदार गंगाधरपंत कुचन यांचं आज पहाटे हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. ते 91 वर्षांचे होते. अनेक सहकारी सूतगिरण्यांच्या उभारणीत त्यांचं मोठं योगदान होतं. 1980 आणि 1985 झालेल्या लोकसभा निवडणुकीत ते काँग्रेस पक्षाकडून निवडून आले होते. ठळक बातम्या पुन्हा एकदा.

0: वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीची नीट परीक्षा रद्द. पेपरफुटीचा तपास सीबीआय करणार. नाशिकमध्ये एका आरोपीला अटक. तमिळनाडूमध्ये जोसेफ विजय सरकारची उद्या बहुमत चाचणी. राजकीय उलथापालथींना वेग. सलग दुसऱ्यांदा हिमंता बिस्वा सर्मा यांनी घेतली आसामच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ. चंद्रपूरच्या उज्ज्वला सोयम यांचा राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्काराने गौरव. आणि शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी मोठी घसरण. सेन्सेक्स 1450 अंकांनी घसरला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 537.6 meters अर्थात 558 kilohertz वर AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच FM 103.6 megahertz वर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरूनही हे प्रसारण आपण ऐकत आहात. न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही आमचे कार्यक्रम उपलब्ध आहेत.
2: रात्रीचे 8:15 आणि 40 सेकंद होत आहेत. प्रसारित करीत आहोत लोकसंगीताचा कार्यक्रम. आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात किसन बणगर आणि सहकाऱ्याने सादर केलेली धनगरी ओवी.

0: कोणाला त्या वेळेला
1: बोलत होते तुकाराम महाराजाला
0: काय बोलत होते त्या वेळेला
1: अरे तुकारामा
0: काय झालं देवा
1: हे अभंग लिहायचं बंद कर
0: बंद कर बंद कर म्हणजे बंद कर
1: त्या वेळेला हे जरी अभंगवाने लिहिले तर तुकाराम महाराज अभंगवाने म्हणजे पाचवा वेद आहे बर का
0: आणि अगदी त्या वेळेला
1: आनंदीच्या लोकांनी सांगितलं होतं तुकाराम महाराज अभंग लिहायचं बंद कर म्हणून सांगितलं
0: एवढे सांगितले बर

0: द्यावया मात्र एवढ्याच काय महाराज. ज्ञानेश्वर माऊलीचा सोपान मुक्ताबाईचा सुद्धा ह्या विठ्ठल पंताचा छेळ केला होता त्या वेळेला.
1: अगदी या मार्तंड लोकांनी बरं का
0: विठ्ठल रुक्माईचं लगीन झालं
1: आणि त्या वेळेला
0: विठ्ठल देवान काय बोलत होता आपल्या रुक्मिणीला
1: स्वतःच्या पत्नीला विठ्ठल देव काय लागला होता बोलायला.
0: राणे माझं परपंचात मन रामात नाही
1: लगीन झाली गोष्ट करे पण परपंच करून अशी विच्छा आहे माझी.
0: संन्यास घ्यावा कुठल्या तरी जंगलात जावा

0: विठ्ठल देवाला
1: काय बोलतोदा त्या वेळेला
0: विठ्ठल देवा लगीन कारण करून परत संन्यास घेणं अगदी
1: ही सोबत आहे बरं का तुला मानत नाही
0: शास्त्राला मान्य नाही देवधर्माला सुद्धा मान्य नाही
1: सांगताना
0: विठ्ठल देव गुरुचा ऐकून जे ना
1: निघून कुठे बरा

0: अज्ञान शास्त्राला मान्य नाही, देवाधर्मापाशी मान्य नाही म्हणून सांगितलं.
1: म्हणून गुरुने सांगितलं म्हणून स्वतः अनुभवला गेला.
0: स्वतः प्रपंचाला सुरुवात दोघांनी मिळून केल्याने असायला प्रपंच केल्यापासून
1: काय झालं देवा?
0: सोपान मुक्ताबाई ज्ञानेश्वर निवृत्ती.
1: स्वतः विठ्ठल देवाला चार मन झाले त्या वेळेला.
0: विचार तो केला मनाला कोणता प्रकार झाला होता आनंदी देवला?
1: कोणता झाला देवा?
0: विठ्ठल रुक्मिणीला अगदी सोपान मुक्ताबाईला निवृत्ती ज्ञानेश्वराला.
1: हा
0: अरे छेळ

0: हिरीवर पाणी भरू द्यायचं नाही असा नेम ठरवला होता धर्म मारतंडाने आळंदीच्या लोकांनी.
1: आणि त्या वेळेला

0: दहा दिवस झालेलं होतं झोपडे उभा केलते त्या शेतबेटावर
1: आणि दिवस लागले होते काढायला शेतबेटाला
0: सुतानाने सुराजा जीवाला वाटलं की देवा
1: काय वाटलं बरं
0: आठ दहा दिवसापासून सिद्धेश्वराचं दर्शन नाही
1: होय होय
0: आंघोळी नाही ह्या वेळेला
1: विचार केला

0: ज्ञानेश्वराला
1: अगदी पाऊंजना
0: काही बोलत होता त्या मेणाला
1: आणि लागला बोलायला
0: अरे संन्याशाच्या कार्त्या
1: अरे संन्याशाच्या मुला
0: तू कशाला आला या ठिकाणाला
1: आणि आंघोळी करायची तुझी नाकी नाही वर्ग ह्या जागेला
0: इंद्राने बाटवाची ठरवली का काय तुम्ही ह्या वेळेला
1: स्वतः मोरीसूर काका बोलतो ज्ञानेश्वर माऊलीला
0: सत्ययुगाला काय केलं होतं ज्ञानेश्वरांग
1: काय केलं देवा
0: हो विठ्ठलाचा ज्ञान आहे
1: माझ्या इंद्राने बाटणार नाही बर का
0: कशाला आलात
1: काय
0: तरी मी आंघोळीसाठी आलो असायला
1: स्वतः ज्ञानेश्वर माऊली बोलते काकाला
0: स्वतः विचारतो केला मनाला मोरेश्वर काका आंघोळी करता करता ज्ञानेश्वराच्या जवळ येऊन
1: अगदी जवळ येऊन

0: त्यांच्यावर खांद्यावर घेतला.
1: लागला होता ध्याय नाही रडायला अगदी डोळ्यात धारा लागल्या होत्या गळायला.
0: आनंद ज्या वाटेने माऊली चाललेली होती
1: आणि त्या वेळेला
0: एवढ्यात मोरच्या बाजूला अगदी या नदीवर काय झालं होतं.
1: काय झालं तेव्हा?
0: हा बारा ब्राह्मणाची मुलं
1: अगदी खेळ लागले होते. खेळायला अगदी पटंगला
0: मुलांनी पाहिलं होतं ज्ञानेश्वराला.
1: स्वतः मोरीजूर काका बोलतो काय बाळाला?
0: अरे बाळा ह्या वेळेला
1: काय बघता रे वेड्या हो
0: ताबडतोब अगदी ज्ञानाला.

0: लोकसंगीताच्या कार्यक्रमात आताच आपण किसन बणगर आणि सहकाऱ्यांनी सादर केलेले धनगरी ओवी ऐकलीत. विठ्ठलपंताचा छळ या विषयावर ही ओवी आपण ऐकलीत. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी, तसंच ए आय आर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनी. त्याचप्रमाणे आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरूनही आपण आमचं प्रसारण ऐकू शकताय. रात्रीचे 8:30 आणि 45 सेकंद होत आहेत. आता थोड्याच वेळात आपण ऐकणार आहात भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम.
1: श्रोते हो, आकाशवाणी एट 90 अंतर्गत सूरगौरव संध्या या मैफलीचा श्रवणानंद आपल्याला घेता येणार आहे,
2: ज्यामध्ये विदुषी डॉक्टर एन राजम यांची मुलाखत आणि व्हायोलिन वादन आपण ऐकणार आहोत.
1: बुधवार दिनांक 13 मे रोजी रात्री 10 आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर, तसंच गुरुवार दिनांक 14 मे रोजी सकाळी 10 आकाशवाणी मुंबईच्या एफ एम रेनबो 107.1 MHz आणि न्यूज ऑन एअर ऍप वरही सूरगौरव संध्या.
0: भावधारा या सुगम संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया शोभा जोशी यांनी गायलेली सुरेश भट यांची ही रचना.

गायन राग जोग. द्रुत बंदिश एक तालात निबद्ध है. बोला है घड़ी पलछिन कछु ना सुहावे. मध्यलय तराणा जप तालात निबद्ध है. त्यांना तबला साथ केली आहे पंडित राजेंद्र अंतरकर यांनी आणि हार्मोनियम संगती आहे विनोद पडगे यांची. ऐकूया मिलिंद चित्तल यांनी गायलेला राग जोग.

0: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 537.6 meters अर्थात 558 kilohertz वर AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच FM 103.6 megahertz वर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरूनही हे प्रसारण आपण ऐकत आहात. न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही आमचे कार्यक्रम उपलब्ध आहे.
1: रात्रीचे 10:30 होत आहेत. आता प्रसारित करीत आहोत नाद ब्रह्मांतर्गत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात मिलिंद चित्तल यांचे.

0: नादब्रह्मांतर्गत शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात मिलिंद चित्तल यांनी गायलेला राग जोग आपण आत्ताच ऐकलात. त्यांना तबला साथ होती पंडित राजेंद्र अंतरकर यांची आणि हार्मोनियम संगती केली होती विनोद पडगे यांनी. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून. आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरूनही आपण आमचं प्रसारण ऐकत आहात.
1: श्रोते हो, आकाशवाणी @90 अंतर्गत सूरगौरव संध्या या मैफलीचा श्रवणानंद आपल्याला घेता येणार आहे,
2: ज्यामध्ये विदुषी डॉक्टर N राजम यांची मुलाखत आणि व्हायोलिन वादन आपण ऐकणार आहोत.
1: बुधवार दिनांक 13 मे रोजी रात्री 10 वाजता आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर, तसंच गुरुवार दिनांक 14 मे रोजी सकाळी 10 वाजता आकाशवाणी मुंबईच्या FM रेनबो 107.1 MHz आणि न्यूज ऑन AIR

0: सूर्य गौरव संध्या आता प्रसारित करीत आहोत नभोनाट्य।
1: नभोनाट्य सादर करीत आहोत कळत नकळत। लेखक सुरेश खरे। सादर करते विजय रणदिवे। ऐकूया नभोनाट्य कळत नकळत।
2: आलात? अहो किती उशीर हा, मला तर बाई काळजीच वाटायला लागली होती। अहो ऑफिसमध्ये काही विशेष काम होतं का? अहो बोला ना, किती वेळ फोन करायचा प्रयत्न केला मी पण कुणी उचलतच नव्हतं। अब बोलताय ना, का उशीर झाला? आणि सकाळी काही मला सांगून सुद्धा गेला नव्हता की उशीर होईल म्हणून।
3: आता सकाळी कुठं माहित होतं की आज
2: काहीतरी मनाविरुद्ध घडलेलं दिसतंय, मूड ठिकाणावर दिसत नाहीये एका माणसाचा। अब काय झालं?
3: नाही ग, तसं काही विशेष झालेलं नाही।
2: तरी पण
3: अगं नेहमीच
2: असं नाही करायचं गडे।
3: असं लाडात यायचं नाही, जेव्हा गडे म्हणायला पाहिजे होत तेव्हा कधी म्हटलं नाही आणि आता सुचतंय।
2: असू दे,
3: हे बघ जसं लाडात यायचं नाही तसं रुसायचं नाही।
2: अहो पण तुम्ही सांगणार आहात की नाही?
3: काय ते
2: आज एवढा उशीर का झाला
3: सांगूच म्हणतेस? बर, अगं तो गडकरी माहित आहे ना तुला?
2: त्याच
3: तो ग माझ्या ऑफिस मधला।
2: अहो मग त्याच काय?
3: त्याच काही नाही ग, त्याच्या मुलीचं। अगं 16 पूर्ण झाली नाहीत, पळून जात होती एका बरोबर।
2: अगो बाई,
3: वेळी समजलं म्हणून पुढचा गोंधळ टाळता आला, ते निस्तरता निस्तरता इतके वाजले बघ।
2: कमाल आहे बाई हल्लीच्या मुलींची।
3: हे म्हातारी सारखं बोलू नकोस।
2: अहो पण तिचं वय काय म्हणाला?
3: म्हणूनच तर त्याला वेळ वय म्हणतात। अगं होतं असं या वयात, चुकतात मुलं। आपल्या अंगात चुकण्याचे गट्सच नव्हते बघ, आवडतं कुणीतरी ते कबूल करायचं।
2: अगदी अनुभवावरून बोलताय, होती वाटतं अशी कुणीतरी वेड्या वयात भुरळ पाडणारी।
3: जेलस जेलस बी ए स्पोर्ट।
2: जेलस व्हायचं काय कारण? अहो अहो सांगा ना कोण होती ती।
3: ए म्हणजे तू अगदी धरूनच चालली आहेस की?
2: मग खोट आहे का ते? मी सांगते काहीतरी असलंच पाहिजे।
3: अग
2: त्याशिवाय तुम्हा पुरुषांना एवढा कनवाळूपणा येणारच नाही, वेड वय असत, आवडत कुणीतरी।
3: अग पण
2: अहो कशी होती? होती
3: कोण?
2: अहो तीच
3: गोड होती।
2: आणि
3: आणि काय? लाजरी होती, डोळ्यांनी बोलायची आ हा हा हा, आणि दातांचं तर काय वर्णन करू सांगू, दात इतके सुरेख होते। पण खरं सांगू सर्वात कशाचा मोह मला झाला, तिचे लांब सडक मुलायम रेशमी केस आ हा हा हा।
2: केसांना हात लावून पाहिला होतात वाटत।
3: अगं कुळी की काय तू, नुसती कल्पना, तेव्हा शब्दानं स्पर्शानं प्रेम करायचं नव्हतं, मनातल्या मनात डोळे मिटून प्रेम करायचं।
2: मग पुढे काय झालं तिचं?
3: काय होणार, नेहमीच दुसऱ्याशी लग्न असेल कुठेतरी जगाच्या पाठीवर सुखानं नांदत।
2: कमाल आहे बाई, किती गुंतायचं माणसानं। जाऊ देते, मी चहा घेऊन येते बरं।
3: म्हणजे
2: आपलं नव्हतं हा असं काही?
3: शक्यच नाही, असं होणारच नाही। ए हेमा सांग ना।
2: अहो काय सांगू, नाही म्हणजे तसा होता एक, खूप खूप आवडायचा मला। पण जाऊ दे, ते जाऊ दे, चहा घ्यायचा असेल ना तुम्हाला?
3: चहाचं राहू दे ग, आधी मला सांग बरं कोण होता तो। अगं सांग ना, कम ऑन बी स्पोर्ट।
2: बघ हा,
3: अगं खरंच मला काही वाटायचं नाही, सांग ना।
2: नक्की
3: अगदी नक्की सांग बरं, नाव काय त्याचं?
2: श्याम।
3: हा
2: श्याम नाव होतं त्याचं।
3: बर,
2: अतिशय स्मार्ट होता, क्रिकेट तर इतका छान खेळायचा।
3: असं?
2: कॉलेजमध्ये मला सिनियर होता। आणि एकदा की नाही मराठी मंडळाच्या ट्रिपला ना, म्हणजे मुकेशची गाणी तो इतका छान म्हणायचा, त्याला खूप आग्रह केला सगळ्यांनी,

0: गाणी म्हण म्हणून
1: तयारच
0: होईना. पण मी नुसतं म्हटलं ना की ए श्याम अरे गाणं म्हण ना मुकेशचं, ते लगेच म्हटलं.
1: हो का?
0: कुठलं असेल ओळखा पाहू.
1: कोणतं गाणं असेल बरं?
0: मुकेशचं हो. तू कहे अगर मैं जीवन भर गीत सुनाता जाऊ.
1: मग
0: मग काय? काही नाही, जाऊ दे.
1: काय ग हेमा, माझ्याहून स्मार्ट होता का ग तो? मग तुला त्याची आठवण होत असेल? नाही सांग ना.
0: होते कधी कधी.
1: कधी कधी? कधी कधी म्हणजे कधी? मी असताना की मी नसताना?
0: तुम्ही असून नसताना. बरं जाऊ दे. काय हो, आपण जुन्या विषयावर बोलत बसलत मगाच पासून. वॉश घ्या बरं जरा, मी चहा टाकते. हा, तुम्हाला केसाचं बॉब कट का आवडत नाही ते आज मला कळलं.
1: हेमा, ए हेमा.
0: काय?
1: त्यानं तुला लग्नाचं विचारलं असतं तर तू हो म्हटलं असतंस?
0: कदाचित. कदाचित नाही, नक्कीच हो म्हटलं असतं मी.

0: आले आले कोण आहे?
1: मिस्टर नाडकर्णी आहेत घरात.
0: श्याम, श्याम तुम्ही तुम्ही कसे इथे?
1: तुम्ही हेमा करेक्ट?
0: यस. अहो श्याम या ना, आत या.
1: चटकन ओळखू न शकणा इतका बदल झालाय तुमच्यात.
0: तो कसा काय?
1: नाही तो नाही सांगता यायचा, पण झालाय मात्र निश्चित. तुम्ही मिसेस नाडकर्णी तर.
0: हा बदल म्हणताय होय, मला वाटलं.
1: नाही हा बदल नाही, ही नवी ओळख. किती वर्षांनी भेटतो ना आपण?
0: कॉलेज संपल्यावर आज प्रथमच भेटतोय आपण.
1: हो ना.
0: पण श्याम तुमच्यात मात्र फारसा बदल झालेला दिसत नाही.
1: अहो ते फिजिकल फिटनेसचं फॅड आहे ना डोक्यात.
0: श्याम तुम्ही अजून क्रिकेट खेळता?
1: खेळतो की पोरांबरोबर कंपाऊंड मध्ये.
0: आणि ती मुकेशची गाणी
1: तुमच्या बरंच लक्षात आहे वाटतं.
0: अजून म्हणता तुम्ही गाणी?
1: अहो कॉलेजमधला मूर्खपणा कॉलेज संपल्यावर संपवायचा असतो, तो आयुष्यभर थोडाच करत बसायचा असतो.
0: नाही पण तुम्ही खूप छान गायचात. हा
1: कसं काय, अहो वासरात लंगडी गाय शहाणी. सगळेच बेसूर असले ना की एखादा सुरातला माणूस ऐकायला बरा वाटतो इतकंच. बाय द वे मिस्टर नाडकर्णी नाही घरात?
0: तुम्ही असं उभे का आपण? अहो बसा ना. अरे हो तुम्ही मिस्टर नाडकर्णींना भेटायला आलात नाही का?
1: हो मिसेस नाडकर्णी इथे राहतात हे कुठे मला माहिती होतं?
0: मिसेस नाडकर्णी आणखी कुठे राहणार?
1: मिसेस नाडकर्णी म्हणजे हेमा.
0: श्याम मिस्टर नाडकर्णींना तुम्ही ओळखता?
1: नाही ओळख करून घ्यायला आलोय मी इथं.
0: काही विशेष?
1: सांगतो. मिस्टर नाडकर्णी जिथं काम करतात ना त्या कंपनीत एक टेंडर भरलंय मी.
0: हां
1: मी कॉन्ट्रॅक्टच्या बिझनेसमध्ये आहे.
0: बरं.
1: हे एक फार मोठं कॉन्ट्रॅक्ट आहे. नाडकर्णींच्या रेकमेंडेशनला फार महत्त्व आहे. त्यांनी रेकमेंड केलं की पुढे जीएमची सही म्हणजे फक्त फॉर्मॅलिटी.
0: सो
1: मी त्यांना विनंती करायला आलोय की त्यांनी रेकमेंड करावं.
0: ए माझा नवरा त्यातला नाहीये.
1: हेमा तू गैरसमज करून घेऊ नको. मी काही लाज वगैरे द्यायला आलेलो नाहीये. अगं ते हेल्पफुल आहेत असा त्यांचा लौकिक आहे. इफ ही वॉन्ट्स टू डू इट ही विल डू इट.
0: ही विल डू इट. ओके
1: थँक यू व्हेरी मच.
0: या फॉर्मॅलिटीज पाळल्याच पाहिजेत का श्याम?
1: ओके राहिलं.
0: ए श्याम इतक्या वर्षांनी आपण भेटतोय, जुनं काहीतरी बोलू येणार आहे. ए कुणी भेटलं का रे आपल्या वेळचं?
1: फारसं कुणी नाही भेटलं. असंच अचानक योगायोगानं कुणी भेटलं आजच्यासारखं तर झालं. काय की भौगोलिकदृष्ट्या जग खूप लहान झालं असेल, पण माणसं मात्र एकमेकापासून दूर चालली
0: आहेत. ए तू अजूनही पूर्वीसारखं छान बोलतोस. हां सॉरी आय मीन तुम्ही.
1: काही हरकत नाही तू म्हटलं तरी. बरं मी निघतो आता, एवढं माझं काम.
0: थांब ना. ए काय एवढी घाई आहे रे? अरे चहा तर घेशील.
1: पण तू कुठेतरी बाहेर निघालीस ना?
0: हे आलं की निघणारच आहे, पिक्चरचा बेत आहे.
1: हां बरं मग मी थांबतो, पण ते चहाचं राहू दे.
0: आणि काय म्हणत होते बरं मी?

0: हे का रे, लग्न बिग्न केलंस की नाही?
1: नाही केलं नाही, झालं. कोणी आलं वाटत?
0: हे आलं वाटत.
2: हेमा, हेमा, आर यू रेडी? सॉरी सॉरी सॉरी, मला उशीर झाला. पण आपण
0: थांब, तुझी ओळख करून देते. हे हे मिस्टर कर्णिक, कॉलेजमधली आमची ओळख.
2: हो हो, ग्लॅड टू मीट यू. मला वाटतं आपली पूर्वी कधी ओळख झाली नाही.
1: अहो, लग्नाला कुठे बोलवलंय ना.
2: दॅट्स नो गुड हेमा, नो गुड. यू शुड हॅव इन्व्हायटेड. अगं, मला माझ्या सगळ्या मैत्रिणींनी अगदी आठवडीनं त्यांच्या लग्नाला बोलावलं होतं, आणि मी सुद्धा गेलो होतो न विसरता. बर, ते जाऊ दे. पण आज एकदम अचानक.
0: अहो, तुम्हाला भेटायला आले ते.
2: मला भेटायला? हा, बोला बोला बोला. व्हॉट कॅन आय डू फॉर यू?
0: ए, सांग ना, तुझं काय काम आहे ते.
1: साहेब, मी एक टेंडर भरलंय तुमच्या ऑफिसमध्ये.
2: अच्छा.
1: आणि मला ते मिळायला हरकत नाही, बट आय वॉन्ट यू टू गार्ड माय इंटरेस्ट. तुम्ही रेकमेंड केलं तर काही प्रॉब्लेम येणार नाही.
2: बर.
1: नाही, तुम्ही बऱ्याच जणांना मदत केली आहे. प्लीज यावेळी मला मदत करा.
0: यू मस्ट डू इट, प्लीज, माय रिक्वेस्ट.
2: रिक्वेस्ट? यू शुड ऑर्डर मी. मिस्टर कर्डिक, तुम्हाला सांगायला हरकत नाही, हा मी माझ्या बायकोच्या मुठीत असल्यामुळे आणि तिच्या हुकमाचा ताबेदार असल्यामुळे तुमचं काम होईल. तुम्ही अगदी निश्चिंत राहा. अरे यार, त्यांना चहा बियाचं काही विचारलंच की नाही? हा,
0: अहो नाही, तुमचीच वाट पाहत होते. ए श्याम, तुला चहा चालेल ना?
2: श्याम?
0: हो, तोच. परवा बोलले नव्हते का?
2: ओ, आय सी आय सी.
1: साहेब, आपण सिगरेट?
2: मी ओढत नाही सिगरेट. अगं, ए, झाला की नाही चहा? आपल्याला उशीर होतोय.
1: राहू दे, चहाचं काही एवढं अडलेलं नाही, होईल पुन्हा केव्हा तरी.
2: कशाला, ठेवलाच आहे, कदाचित झालाही असेल.
0: अहो, काय एवढी घाई? इंग्लिश पिक्चर तर आहे, इंटरवलला गेलो तरी चालेल. मी तर म्हणत होते, नाही गेलं तर नाही का चालायचं?
2: नाही चालायचं.
0: अहो, आत्ता मिनिटापूर्वी तर म्हणालात ना, बायकोच्या मुठीत, हुकुमाचा ताबेदार वगैरे वगैरे, आणि इतक्या लगेच आपलं खरं स्वरूप दाखवायला हवंच होतं का?
2: नाही जायचं का मग? सांग.
0: अहो, जाऊया. हो, गंमत केली मी.
2: चल चल, आटोप लवकर. सॉरी, मी आज तुम्हाला जास्त वेळ देऊ शकत
1: नाही. इट्स ओके.
0: आता आता पुन्हा कधी?
1: आता यावंच लागणार.
2: यावंच लागणार? ते का म्हणून?
1: काम आहे ना.
2: ओ, आय सी.
0: ए श्याम, पुढच्या वेळेला येशील तेव्हा फोन करून ये. हा,
1: अच्छा.
2: हेमा, आपण निघायचं आहे ना?
1: तुम्हाला उशीर झालाय माझ्यामुळे. मी लिफ्ट देऊ का तुम्हाला?
2: नको नको, त्याची काही गरज नाही. जाऊ आम्ही टॅक्सीने.
1: आय एम शुअर यू विल डू माय वर्क.
2: आय विल ट्राय.
1: ट्राय?
2: येस, ट्राय. इतर बऱ्याच गोष्टी पाहायला पाहिजेत. मला जे करता येणं शक्य आहे ते मी करायचा जरूर प्रयत्न करीन. आता मी फक्त एवढंच सांगू शकतो बस.
1: बरं, मी पुन्हा केव्हा येऊ?
2: फोन करा ना, आय विल टेल यू. नाही म्हणजे आलात तर हरकत नाही, पण फक्त यासाठी यायची तशी आवश्यकता नाही.
1: पण माझं काम होईल ना?
2: बघू आपण, ठरवू आपण. या.
1: अच्छा, निघतो मी. हेमा, अच्छा.
2: हां, बरं बरं,
0: लवकर या पुन्हा.
1: हो हो,
2: अच्छा, ओके
1: ओके
0: ओके.

0: हॅलो
1: हॅलो अनिल नाडकर्णी हिअर.
0: मी श्याम बोलतोय साहेब.
2: कोण श्याम?
0: श्याम कर्णिक.
2: येस मिस्टर कर्णिक.
0: काय झालं मग?
2: कशाच?
0: नाही ते माझं काम होतं ना.
2: अजून नाही झालं
0: पण होईल ना.
2: तुम्ही असं करा, दोन चार दिवसांनी फोन करा.
0: पण बघा जरा आपण वैयक्तिक लक्ष घालून. बाय द वे हेमा आहे का घरात?
2: हेमा ना

0: हो नाही म्हणजे ती आंघोळीला गेली आहे. मी सांगेन तिला तुमचा फोन आल्याचा. बाय.
1: कुणाचा होता फोन?
2: अरे तू इथेच आहेस का? मला वाटलं तू आंघोळीला गेली आहेस.
1: इतक्या उशिरा? पण काय हो, कुणाचा होता फोन?
2: कर्णिकचा होता.
1: श्यामचा? काय म्हणत होता?
2: काही नाही, थोडं त्या कामाविषयी होतं.
1: अहो हे पहा, त्याचं काम निश्चित करायचं. तुम्ही मनावर घेतलं ना तर नक्की काम होईल. पहा त्याचं.
2: चुकतेस चुकतेस, मी मनावर जर घेतलं नाही तरच काम करू शकेन.
1: म्हणजे?
2: तुला नाही समजायचं ते. चला मला लवकर निघायचंय, मी निघतो आता.

0: हॅलो, मी श्याम कर्णिक बोलतोय. काय कटकट आहे या श्यामची? असं करतो, हा फोनचा रिसिव्हरच काढून ठेवतो ना आता. चला, मला निघायलाच हवं.
1: अहो अहो, गेले वाटत, आज न सांगताच गेले. अगो बाई, आणि हा रिसिव्हर कोणी काढून ठेवलाय?

0: अरे सिगरेटचं पाकिट.
1: तुम्ही केव्हा आलात?
0: हा काय आत्ताच येतोय. हेमा कुणी आलं होतं का?
1: हो श्याम आला होता दुपारी.
0: असं श्याम आला होता, कशासाठी आला होता?
1: चौकशी करायला.
0: चौकशी कुणाची?
1: अहो त्याच्या कामाविषयी.
0: पण मी नसताना. हे बघ हेमा, ऑफिसची कामं मी घरी आणत नाही आणि ऑफिसच्या कामासाठी कुणी घरी आलेलंय मला आवडत नाही, त्यालाही सांग तसं. एवढी जर घाई होती तर फोन करून विचारायचं त्यानं.
1: त्याला नाईलाजानं यावं लागलं.
0: का पण?
1: बऱ्याच वेळा फोन करून सुद्धा फोन लागला नाही, कारण कुणीतरी रिसिव्हर काढून ठेवला होता.
0: अरे रिसिव्हर काढून ठेवला हे तिला कळलं वाटतं?
1: अहो अहो असं का वागताय तुम्ही त्याच्याशी?
0: असं म्हणजे कसं?
1: ते तुम्हाला माहीत आहे.
0: पण म्हणजे मला असं म्हणायचं नव्हतं.
1: मला चांगलं ठाऊक आहे तुम्हाला काय म्हणायचं होतं ते.
0: आय डोंट वॉन्ट युअर सर्टिफिकेट.
1: मग औदार्याचा आव आणू नये म्हटलं माणसानं. म्हणे कम ऑन बी स्पोर्ट, मला काही वाटायचं नाही वगैरे वगैरे.
0: हेमा हेमा, तुझ्या मित्राची बाजू घेऊन तू नवऱ्याशी भांडतेस?
1: मी तुमच्याशी नाही, तुमच्या वृत्तीशी भांडते.
0: म्हणे वृत्तीशी भांडते, तुझं काय म्हणणं आहे? मी काय त्याचं पंचारतींनी स्वागत करायला हवं होतं?
1: बस बस बस असं म्हटलं की झालं. तुम्हा नवऱ्यांकडे जेव्हा पटणारा आर्ग्युमेंट नसतं ना, तेव्हा फक्त टोकाला जाऊन बोलायचं एवढंच तुम्हाला करता येतं.
0: माहिती माहिती.
1: जाऊ दे, तुम्हाला त्याच्याविषयी काय वाटतंय हे मला पूर्णपणे समजलेलं आहे. मला फक्त तुम्ही इतकंच सांगा की तुम्ही त्याचं काम करणार आहात की नाही.
0: एखाद्या अशिक्षित बाईसारखं बोलू नकोस. या गोष्टी काही सोप्या नसतात. ऑफिसच्या कामाला काही नियम असतात, काही प्रोसिजर्स असतात, काही मर्यादा असतात. मी कमिटमेंट देऊ शकत नाही.
1: आणि मला हे पटेल असं वाटतंय की काय तुम्हाला? तुम्ही काय करू शकाल आणि काय करू शकणार नाही हे मला चांगलं समजतंय. हे पहा, तुम्ही सरळ सांगून टाका ना की मला हे काम करायचं नाहीये म्हणून.
0: हे बघ, मी तसं म्हटलेलं नाही.
1: तुम्ही तसं म्हणणारही नाही.
0: का?
1: कारण ती एक डायरेक्ट कबुली होईल ना आपल्या कोत्या मनोवृत्तीची. तर माझा जर सर्वसामान्य मित्र असता तर कदाचित तुम्ही हे काम केलंही असतं. कदाचित का, निश्चितच केलं असतं. पण मला त्याच्याविषयी आत्मीयता होती, त्याचं काहीतरी विशिष्ट स्थान होतं, ते तुम्ही सहन नाही करू शकत.
0: अगं,
1: आणि माझी त्याच्याबद्दल तक्रारही नाही. पण तसं सरळ सांगा ना, उगाच औदार्याचा आव आणू नका. निदान स्वतःशी तरी प्रामाणिक राहा.
0: तू फार बोलतेस.
1: पण खरं बोलते.
0: मी हे काम केलंच पाहिजे असा तुझा आग्रह का? पण तेच समजत नाही मला.
1: कारण तुम्हीच तसा शब्द दिलात त्याला.
0: हे बघ, मी कमिटमेंट दिलेली नाही.
1: असं तुम्हाला वाटतंय ना, मग नका करू. मला त्याचं काहीही सुख दुःख नाही.
0: अगं, एका फालतू गोष्टीवरून तू माझ्याशी वाद घालत बसली आहेस असं नाही तुला वाटत?
1: तुम्ही समजता तितकी ती गोष्ट फालतू नाही.

0: म्हणजे आता या विषयावर वाद घालायचा आहे का तुला? तसं सांग.
1: ठीक आहे, विषय बंद. पुढच्या वेळेला फोन येईल तेव्हा सांगून टाका सरळ त्याला की मला जमणार नाही.
0: मी हे मी अजिबात सांगणार नाही. तुला काय सांगायचं ते तू सांगून टाक.
1: का म्हणून? आपली असमर्थता आपण आपल्या तोंडाने सांगून टाकावी.
0: हे बघ, मी घाबरत नाही. अगं काय करतेस तू?
1: त्याचा फोन जोडून देते तुम्हाला.
0: हा ठेव खाली. काय अडलंय का आत्ताच लगेच?
1: श्याम तुम्ही या ना, या. अरे आता तुझाच विषय चालला होता.
2: हा माझा?
1: बस ना.
2: एनिथिंग रॉंग
1: का?
2: नाही, वातावरण जरा गरम वाटलंय म्हणून.
1: अरे जरा अकॅडमिक डिस्कशन चाललं होतं. नाही म्हणजे नवरा बायकोंचं नेहमीचं भांडण, पण अकॅडमिक डिस्कशन म्हटलं ना की जरा वरच्या पातळीवरचं वाटतं ते.
2: नाही मग चालू दे तुमचं, मी आपला कुणा केव्हा तरी येईल.
1: अहो अहो श्याम चाललाय.
0: बसा ना बसा. तसं काही विशेष नव्हतं.
2: नाही मी तुम्हाला पुन्हा पुन्हा त्रास देतोय याची मला जाणीव आहे. आय एम सॉरी फॉर दॅट.
1: अहो त्यात त्रास कसला?
2: असं ते कुठे म्हणतायत पण? हे बा, मी आपल्याला पुन्हा पुन्हा त्रास देतो याचा अर्थ असा नाही की माझा आपल्यावर विश्वास नाही, पण त्याचं काय आहे की हे काम माझ्या दृष्टीनं फार महत्वाचं आहे. मग साहेब काही प्रॉब्लेम तर येणार नाही ना या कामात?
0: नाही येऊ नये तसा, पण
2: तुम्ही डळमळीत बोलताय.
0: हे पहा, मी तुम्हाला फर्म कमिटमेंट काही देऊ शकत नाही. वा
2: पण सुरुवातीला तुम्ही.
0: हो मला कित्येक गोष्टींची कल्पना नव्हती हो.
2: सॉरी इफ आय एम रूड, पण मी असं धरून चालू की तुम्ही या बाबतीत काही करू शकणार नाही म्हणून.
0: दॅट्स बेटर. मी तसा प्रयत्न करेन, पण
2: असू दे. बरं मी जर दुसरीकडून प्रयत्न केला तर तुमची काही हरकत नाही ना?
0: ओ माझी हरकत असेल तर काय प्रश्न? गो अहेड गो अहेड.
2: नाही तुम्ही गैरसमज करून घेऊ नका, पण मला कोणत्याही प्रकारे चान्सेस घ्यायचे नाही. माझं काम कोणत्याही परिस्थितीत व्हायला पाहिजे एवढंच मी जाणतो. मी दुसरे प्रयत्न करीन, तुमची सदिच्छा मात्र माझ्या पाठीशी असू देत.
1: श्याम आय एम व्हेरी सॉरी. अरे पण यांना खरोखरच काही अडचणी आहेत रे, नाहीतर हे काम.
2: मी तुला काही दोष देतोय का? तू उगच काळजी करतेस. तू अजिबात काळजी करू नकोस. अगं माझं काम होईलच, आणि ते झालं ना की मी जरूर पेढे घेऊन येईल. अच्छा निघतो मी हेमा.
1: बर.
2: अच्छा साहेब.
0: हो बर ओके.
1: झालं समाधान?
0: हे बघ हेमा, मला डिस्कस करायचं नाही, विषय संपलेला आहे.
1: आणि माझी ही डिस्कस करायची इच्छा नाही, पण एकच सांगते, तू जिच्या आकर्षणात होतास ना ती लांब सडक केसांची मुलगी मला जर कधी भेटली असती ना, तर प्रयत्न करूनही इतकं क्षुद्रपणाचं वागणं मला कधीच जमलं नसतं.

0: बघ ग कोण आले ते. ए हेमा, कोणतरी आलंय वाटतं बाहेर.
1: मी आहे. गुड इव्हनिंग मिस्टर नाडकर्णी.
0: ओ हो, गुड इव्हनिंग गुड इव्हनिंग. या ना, या या.
1: सॉरी, मी अपॉइंटमेंट न घेता चालो म्हटलं. लेट मी टेक अ चान्स. सुदैवान तुम्ही भेटलात, बरं झालं. हेमा, ही मिठाई घे. आणि साहेब, थँक्स अ लॉट.
0: म्हणजे तुम्ही मुद्दामून
1: तुम्हाला खिजवायला आलो असं समजू नका साहेब. मला स्वतःला इतका आनंद झाला की तुम्हाला खिजवून आनंद मिळवण्याची गरज नाही आहे. माझ्या आनंदाचा थोडासा वाटा तुम्हाला द्यायला आलो आहे, निर्मळ मनानं. प्लीज त्याचा स्वीकार करा.
2: तुमचं काम झालं?
1: अगदी 100% झालं.
2: त्याचं काम झालं, समजलं ना? आणि तेही तुमच्या मदतीशिवाय. चांगुलपणा दाखवायची संधी तुमच्या दाराशी चालून आली होती, ती तुम्ही लाथाडलीत. आपण नाही तर जगात दुसरं कुणीतरी कुणासाठी तरी उभं राहतं. श्याम, आय एम सॉरी फॉर यू.
1: तसं नाही ग.
2: नाही म्हणजे?
1: नाही, त्यांनी मला प्रत्यक्ष नाही पण अप्रत्यक्ष मदतच केली आहे.
2: म्हणजे ती कशी का?
1: तुमच्या नोटमधलं शेवटचं वाक्य सांगू. काय? मे नॉट बी रिजेक्टेड, मे बी ॲक्सेप्टेडच्या ऐवजी लिहिलेला.

0: आणि तेवढंच पुरेसं होतं.
1: तुम्हाला कसं कळलं?
0: हे कसं कळू शकतं हेच तुम्हाला माहिती नाही. तुम्हाला शक्य असून सुद्धा तुम्ही विचित्र का वागलात हे पण मी जाणलंय.
1: ते खोट आहे, साप खोट आहे. हे पाहत म्हणजे तसं काही नाहीये ते, पण
0: माझं कारण ऐकून न घेताच तुम्ही बोललात आणि तिथंच घसरलात. मी तुमच्या मनातली माझ्याविषयीची अडी समजू शकतो. म्हणजे ती समर्थनीय असं नाही. बायकोला एखादा जवळचा मित्र का असू नये? तो आपण का स्वीकारू नये? कारण सांगू. प्रबळ मालकी हक्काची भावना. पण मिस्टर नारकर्णी, मित्र हा शेवटी मित्रच असतो आणि पती हा पती. सुसंस्कारी स्त्री या मर्यादा जाणते आणि तशीच वागते. ती तशी वागणार नाही असं धरून चालणं हा तिच्यावरील विश्वासाला तडा देतं. तुम्ही उगाच भलतं काहीतरी डोक्यात घेतलं.
1: पण मी तुमच्या कामाच्या आड तर आलो नाही ना, मग झालं तर.
0: तो तुमचा चांगुलपणा होता. कारण चांगलं करायचं मनात असलं की कुणाचं वाईट करायचं धाडस तुमच्यात नाही. नाटकर्णी साहेब, कॉलेजमधल्या त्या वयातल्या गोष्टींना तसं गंभीर घ्यायचं नसतं. ते तात्पुरतं असतं. त्या गोष्टींना आठवून किंवा ऐकून हसू यायला हवं, गंमत वाटायला हवी. नाटकर्णी, यू हॅव टू बी स्पॉर्ट. तुमची इनडिफरंट ट्रीटमेंट मी का सहन केली सांगू
2: का?
0: मला पाहायचं होतं बायकोच्या मित्राला नवरा कसा काय स्वीकारतो. खरं म्हणजे पाहायची मला गरजच नव्हती. तुमच्या एक गोष्ट कधीच लक्षात आली नाही. तुम्ही कधी मला विचारलंच नाही मी इथं नेमका कुणाच्या सांगण्यावरून आलो.
1: कुणाच्या?
0: खरं म्हणजे माझा पार्टनर इथे येणार होता.
1: बर.
0: पण त्याला बाहेरगावी जावं लागलं. हे काम तर अर्जंट होतं म्हणून मी आलो त्याच्या बायकोची चिठ्ठी घेऊन.
2: तिचा काय संबंध?
1: हो ना.
0: तुझ्याशी नाही, यांच्याशी आहे. तुमच्या शेजारी राहणारी लांबसड केसांची मुलगी. तुम्हाला ती आवडायची खरं ना?
1: पण मी तिला तसं कधीच सांगितलं नाही. खरंच सांगितलं नाही तिला.
0: या गोष्टी सांगाव्या लागत नाही. आपण कुणाला किती आवडलोय हे स्त्रीला कुठल्याही वयात क्षणार्धात कळतं. तिनं मला सांगितलं की तुम्ही स्वभावानं फार सज्जन आहात. तुम्ही नक्की हे काम कराल. माझ्या नवऱ्याचं काम आहे म्हणून सांगा असं ती म्हणाली. ही विल नॉट से नो.
1: असं म्हणाली ती?
0: हो. तिची चिठ्ठी घेऊन मी आलो इथे आणि अकल्पितपणे इथं हेमाची गाठ पडली.

0: माझ्या नवऱ्याचं काम आहे म्हणून सांगा, असं ती म्हणाली. ही विल नॉट से नो.
1: असं असं म्हणाली ती?
0: हो, तिची चिठ्ठी घेऊन मी आलो इथे आणि अकल्पितपणे इथं हेमाची गाठ पडली. चिठ्ठी मग मी बाहेर काढलीच नाही. म्हटलं मैत्रिणीच्या नवऱ्याचं काम पुरुष नक्की करील, पण पत्नीच्या मित्राचं काम आत्मीयतेनं करील का? करणार नाही असं मला वाटतं, पण ते मला कन्फर्म करायचं होतं. नवऱ्याच्या मैत्रिणी पत्नीनं निरोगी मनानं स्वीकारायला पाहिजे अशी अपेक्षा ठेवणारा पुरुष स्वतःच्या पत्नीचे मित्र मात्र स्वीकारू शकत नाही. उलट कळत नकळत तो त्याचा तिरस्कार करतो. दॅट्स नो गुड मिस्टर नाडकर्णी. बी स्पोर्ट.
1: आता मला तुम्हाला काही विचारायचंय.
0: विचारा ना.
2: अनिल अनिल जाऊ दे ना.
1: नो नो, आता मला खरंच अडू नकोस हेमा, प्लीज. माझ्या बायकोला मी जो प्रश्न विचारला होता तोच आज तुम्हाला विचारतोय आणि मला खरं उत्तर हवंय तुमच्याकडून.
0: मी उत्तर टाळणार नाही.
2: अनिल अनिल लीव इट.
1: थांब हेमा तू. हेमानं त्यावेळी तुम्हाला लग्नाचं विचारलं असतं तर तुम्ही काय उत्तर दिलं असतं?
2: आपण
1: मला उत्तर त्यांच्याकडून हवंय. मध्ये बोलू नकोस तू हेमा.
0: मी निश्चित हो म्हटलं असतं.
1: आय सी. तुम्ही असं काही विचारलं नाही त्याबद्दल थँक्स, मेनी मेनी थँक्स.
0: म्हणजे
1: तुम्ही जर विचारलं असतं तर माझ्या सारख्याला इतकी चांगली बायको कशी मिळाली असती. बरं बरं बरं, अच्छा येत चला आता. न संकोचता.

0: आताच आपण कळत नकळत हे सुरेश खरे लिखित नभोनाट्य ऐकलं. सादर करते होते विजय रणतिवे. यातील भूमिका आणि कलावंत हेमा ज्योती सोमण, अनिल रवी किरण झोळ आणि श्याम किरण गंगापूरकर.
1: श्रोत्या आपण ऐकत होतात नभोनाट्य कळत नकळत. ठीक 11 वाजता आपण ऐकणार आहात दिल्ली केंद्राहून प्रसारित होणारं हिंदी आणि इंग्रजी बातमीपत्र. आम्ही ते सहक्षेपित करू.